श्रीधर फडके। यानंतर श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत पुन्हा एकदा आपण ऐकणार आहात, स्वर आशा भोसले यांचा।

यांचा. यानंतर आपण ऐकणार आहात स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं संत ज्ञानेश्वर महाराज यांचं अभंग.

भावधारा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. काही क्षणातच आपण अस्मिता वाहिनीवरील पहिली प्रसारण सभा ऐकू शकता.

श्रोतेहो सुप्रभात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 15 ज्येष्ठ शके 1948 5 जून 2026 पहाटेचे 5:55 आणि 55 सेकंद झाली आहेत. आजची आमची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

रचित भवान्यष्टकम आत्ताच आपण ऐकलत वैभवी शेटे यांच्या आवाजात. मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया नंदा परचुरे यांनी गायलेलं दत्ता हलसगीकर यांचं गीत.

स्वप्नील गोरे यांनी गायलेलं हे भक्तिगीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नेहा दफ्तरी यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना.

नेहा दफ्तरी यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदाने गायलेलं डॉ जयराम चव्हाण यांचं गीत.

0: आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं डॉक्टर जयराम चव्हाण यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. मंगल प्रभात कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: श्रोतेहो नमस्कार. जगूया आनंदी कार्यक्रमात मी आपल्यासोबत आहे पद्मजा पापये. श्रोतेहो, आज जागतिक पर्यावरण दिन आहे. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची सारी सृष्टी. पाणी, जमीन, हवा, सूर्यप्रकाश, वारे, ढग, झाडं, झुडपं, पशुपक्षी, कीटक, असंख्य सूक्ष्मजीव, आपण माणसं, या साऱ्यांचं एकमेकांवर अवलंबून असणं आणि यातील समतोल. हा समतोल ढासळला ना की आपण म्हणतो की पर्यावरणाची हानी झाली. मुळात पर्यावरणाच्या अनेक घटकांपैकी केवळ एक घटक म्हणजे मनुष्य प्राणी. पण माणसानं गेली अनेक वर्ष आपल्या भौतिक आनंदासाठी, प्रगतीसाठी सर्व जैविक घटकांचा अशा प्रकारे गैरवापर केला की त्यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी झाली होते आहे. विविध माध्यमांमधून हर प्रकारे पर्यावरण रक्षणाविषयी सजगता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात, उपक्रम राबवले जातात आणि त्याचे सकारात्मक परिणामही काही वेळा दिसून येतात. पण अजून बरंच अंतर कापायचं बाकी आहे. आपण कोणत्याही वादात न अडकता निसर्गवादी झालो, निसर्गमित्र झालो तर हे काम अधिक सोपं होईल असं वाटतं. आणि हे मैत्र जुळेल जेव्हा निसर्गाच्या आपण अधिक जवळ जाऊ तेव्हा. पर्यावरणविषयक एखाद्या उपक्रमामध्ये सहभागी होणं, गिर्यारोहण, कृषी पर्यटन, पावसाळी सहली, जंगल सफारी, आकाश दर्शन सहलींसारख्या वेगळ्या प्रकारच्या सहलींना जाणं, या प्रकारे आपण निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी छोटी छोटी पावलं नक्की टाकू शकतो. आणि हा निसर्ग मित्र इतका उदार आहे ना मंडळी की शरीर मनाची प्रसन्नता, चांगलं आरोग्य, सौंदर्यदृष्टी असं आणि बरंच काही इतकं तो भरभरून देतो की जुळलेली ही जी मैत्री आहे ना ती उत्तरोत्तर बहरत जाईल, आनंददायी होत जाईल.

जगुया आनंदी हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात पर्यावरण दिन याविषयीची माहिती. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयीच्या माहितीचा भाग पहिला तज्ज्ञ डॉ विनीता कुलकर्णी. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रमात जैविक तालबद्धता भाग पहिला. लेखन कौमुदी जमखिंडीकर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहेत. सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये साहित्य ते सिनेमा या मालेत अंकुर आणि वेल्डन अब्बा या चित्रपटांचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम शीर्षक देणं निसर्गाचं. लेखन डॉ नंदकिशोर चिपडे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 26. लेखन नितीन साळुंग.

0: वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. सकाळी 9:30 वाजता एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 10:20 वाजून गांधी वंदना असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. सकाळी 11:05 कार्यक्रम आपली आवड. दुपारी 12:00 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद. आजची रेसिपी खस्तापुरी आणि दिव्यलता गुजराती यांच्या कविता ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रम. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकलिस्ट प्रणाली चिकटे हिच्याशी साधलेला संवाद ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 6:30 वाजता कार्यक्रम स्वस्थ भारत. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त प्रणिता अशोक यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 वाजता कार्यक्रम वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारण आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम शाश्वत ऊस उत्पादन वाढीचं आधुनिक तंत्रज्ञान याविषयी डॉ समाधान सुकसे वैज्ञानिक अधिकारी तथा प्रमुख विद्याशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे यांची मुलाखत. रात्री 8:15 वाजता लोकसंगीताचा कार्यक्रम. रात्री 9:15 वाजता कार्यक्रम स्पॉटलाईट. रात्री 9:30 वाजता करंट अफेअर्स हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म अंतर्गत कार्यक्रम सकाळी 10:30 वाजता अश्विनी श्रीनिवास यांचं बासरीवादन राग गुजरी तोडी. दुपारी 2:30 वाजता जयश्री वैष्णव यांचं गायन राग मधमास सारंग. संध्याकाळी 5:02 वाजून हिंडोल पेणसे यांचं गायन राग पुरिया धनाश्री. रात्री 10:00 वाजता साधना शिलेदार यांचं गायन राग भोपाली. रात्री 10:30 वाजता पंडित सुरेश बापट यांचं गायन राग स्वानंदी आपण ऐकू शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा 36 अंश सेल्सिअस, सांताक्रूज 35 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा 29%, सांताक्रूज 28%. किमान तापमान कुलाबा 29 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज 28 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज 80%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळ असेल. हलक्या स्वरूपाची पर्जन्यवृष्टी मेघगर्जनेसह होईल. कमाल आणि किमान तापमान 34 अंश सेल्सिअस आणि 28 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. मच्छीमार बांधवांसाठी इशारा. कर्नाटका केरळ किनारपट्टी आणि लक्षद्वीप परिसर आणि पूर्व मध्य अरबी समुद्र तसंच मालदीव परिसरामध्ये वादळी वातावरण राहील. वाऱ्याचा वेग 40-50 किलोमीटर प्रतितास असेल. हा वेग 60 किलोमीटर प्रतितास पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. सकाळचे 6:40 झाली आहे. वेळ झाली आहे कृषीवाणी कार्यक्रमाची. तत्पूर्वी हवामानाविषयी ठाणे रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठराविक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह होण्याची शक्यता आहे. कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया पर्यावरण दिन याविषयीची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, दरवर्षी 5 जून हा जगभरात पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ झाडं लावणं किंवा पर्यावरणाबद्दल आपण नुसती चर्चा न करणं, त्यामध्ये आपला सहभाग दाखवणं हे खूप महत्वाचं असतं. पृथ्वीच्या अस्तित्वाशी जोडलेली आपली जबाबदारी ओळखून देणारा असा हा दिवस आहे. वाढतं तापमान, अनियमित पाऊस, जंगलतोड, प्लास्टिक प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा होत असलेला ऱ्हास हे सगळं बघता पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनलेली आहे. यंदाचा जागतिक पर्यावरण दिन हवामान बदल आणि हवामान कृती या महत्वाच्या अशा विषयावर केंद्रित झालेला आहे. पर्यावरणात पसरणारं प्रदूषण हळूहळू जागतिक संकट बनतंय. प्रदूषणामुळे पृथ्वी, वातावरण आणि त्यावर राहणाऱ्या सर्व सजीवांचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलंय. जंगलांची अनियंत्रित तोड होतीये. पॉलिथिनचा वापर हे याचं मुख्य कारण आहे. आणि याच

0: परिणाम म्हणजे जागतिक तापमान वाढ, चक्रीवादळं, पूर, वादळं इत्यादीचा धोका जगावर निर्माण होतोय. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकानं झाडं लावण्याची गरज आहे. पृथ्वी आपल्याला वारंवार इशारे देत आहे. पृथ्वी देत असलेल्या या इशाऱ्यांकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये, असा संदेश या वर्षाच्या मोहिमेतून देण्यात आलेला आहे. पृथ्वीच्या संरक्षणासाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव पर्यावरण दिन करून देत असतो. हवामान बदलाच्या परिणामांबाबत जागरूकता निर्माण करतो. झाडं, पाणी आणि जैवविविधतेचं महत्व अधोरेखित करतो. पुढच्या पिढ्यांसाठी शाश्वत भविष्य घडवण्याचा संदेश देतो आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित करतो. आता यासाठी आपण काय काय करू शकतो? तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण काही साधे बदल करू शकतो. जसं की आपण आपलं वाहन चालवण्याऐवजी शक्य असेल तिथे पायी चालणं, सायकल चालवणं किंवा रोजच्या प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं, आपला परिसर स्वच्छ ठेवणं, रस्त्यावर थुंकणं टाळणं, तसंच आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सामुदायिक ज्या मोहिमा असतात त्यामध्ये आपण सहभागी होऊ शकतो. प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा प्लॅस्टिकची कोणतीही वस्तू वापरणं हे आपण कमी केलं पाहिजे. घराबाहेर जेव्हा आपण पडतो तेव्हा घरातले दिवे, पंखे हे बंद केले पाहिजे, जेणेकरून यामधून विजेची बचत होते. बाजारामध्ये जेव्हा आपण वस्तू आणायला जातो तेव्हा प्लॅस्टिकच्या पिशव्या या न वापरता आपल्या घरातली जी कापडी पिशवी असते तर तिचा वापर नक्कीच करायला हवा. वापरत नसताना नळ बंद असायला हवा. शॉवर वापरण्याऐवजी बादलीमध्ये पाणी भरून आपण आंघोळ करू शकतो. आपल्या परिसरामध्ये झाडांची लागवड, संगोपन आणि संरक्षण करण्यासाठी आपण त्यामध्ये सहभागी होऊ शकतो. वापरलेल्या जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा कचऱ्यामध्ये न टाकता रिसायकलिंगसाठी देऊ शकतो. या सगळ्या सवयी आपल्याला थोड्याशा कठीण वाटतात, पण आपण जर याची सुरुवात केली तर नक्कीच ह्या आपल्या सवयीचा भाग बनतात. पर्यावरण संवर्धन जे आहे तर हे अशाच प्रकारे होत असतं. फक्त त्यासाठी आपण सगळ्यांनीच यामध्ये खारीचा वाटा उचलणं आवश्यक आहे.
1: पर्यावरण दिन याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2 वाजता ऐकू शकता.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू म्हटलं की हिरव्यागार वनश्रीने नटलेला निसर्ग आपल्या मनाला साद घालतो आणि प्रसन्नता निर्माण करतो. असं असलं तरी अनेक जणांना आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा ऋतू त्रासदायक ठरतो. उत्तम आरोग्याचं मूळ हे आपल्या सुयोग्य आहार विहारामध्येच दडलेलं असं. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी जाणून घेऊया. आहाराच्या बाबतीत अन्न पदार्थ आणि पेय पदार्थ यांचा विचार करणं आवश्यक असतं. खरं तर पावसाळी हवा, हिरवा निसर्ग आणि गरमागरम भजी हे समीकरण हवंहवसं वाटलं तर त्यात चुकीचं काहीच नाही, पण सातत्याने सेवन केल्यास मात्र त्रास होऊ शकतो. कारण या काळामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते, त्यामुळे जड अन्न पचत नाही. विशेषतः उघड्यावरचं अन्न, उघड्यावर कापून ठेवलेली फळं, एकाच तेलात सतत तळलेली भजी किंवा इतर पदार्थ पोटासाठी त्रास

0: त्रासदायक ठरतात, त्यामुळे ते कमीत कमी प्रमाणात सेवन करावेत. मुलांना डब्यात किंवा नाश्त्यासाठी सुद्धा मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत. ब्रेड, पाव, पनीरची भाजी, दुधाचे थंड पदार्थ, शिळे पदार्थ पचनशक्ती बिघडवतात, त्यामुळे ते देऊ नयेत. फास्टफूडचं प्रमाण देखील कमी ठेवावं. मधल्या वेळेला मुलांना राजगिऱ्याचा लाडू, खाकरा, उपमा, उकड, भाज्यांचा सूप, थालीपीठ असं घरी शिजवलेले पदार्थ द्यावेत. मॅगी, नूडल कमीत कमी प्रमाणात द्यावेत. भूक लागलेली असताना चहा कॉफी देऊ नये, त्यामुळे मंद असलेली पचनशक्ती अजूनच बिघडते आणि पोटावर त्याचा विपरीत परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हलका असायला हवा. रात्रीचं जेवण शक्यतो 7:30 ते 8 दरम्यान घेतल्यास खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. विशेषतः गर्भवती स्त्री आणि बाळंत स्त्री या दोघींनी पण जेवणाच्या वेळा सांभाळणं खूप गरजेचं असतं. आईच्या दुधावर बाळ संपूर्णपणे अवलंबून असल्यामुळे आहारामध्ये दही, आंबट ताक, कफ निर्माण होतील असे पदार्थ टाळायला हवे. पेय पदार्थांचा विचार करता पावसाळ्यामध्ये पाणी दूषित असल्यामुळे बाहेरची सरबतं, बाहेरचं पाणी शक्यतो टाळावं. घरी सुद्धा पाणी उकळून गार केलेलं प्यायला हवं, त्यामुळे जंतुसंसर्ग टाळता येतो. घरी केलेलं लिंबू सरबत, कोकम सरबत जरूर घ्यावं, पण बाहेरचे कोल्ड्रिंक्स आणि इतर पदार्थ टाळावेत. गरम सूप, मुगाचं कढण, पातळसर वरण भात, तूप मेटकूट भात, घावन या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. थोडक्यात पचायला हलके पदार्थ असावेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं सगळ्यांनीच याबाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. आहाराबरोबरच तुमची दिनचर्या कशी असावी यालाही महत्व आहे. आयुर्वेदात स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे तत्व असल्यामुळे तुमचं आरोग्य कसं उत्तम राहील याचा विचार करून दिनचर्या सुद्धा ऋतूनुसार कशी असायला हवी याचा शास्त्रात उल्लेख केला आहे. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा रेनकोट असून सुद्धा कपडे अर्धवट भिजतात, दमट राहतात, त्यामुळे ते जरूर बदलले पाहिजेत, कारण त्या दमटपणामुळे त्वचा विकार होण्याची शक्यता राहते. या दिवसात दमटपणामुळे घाम सुद्धा खूप येतो, म्हणून अंतरवस्त्र सुद्धा संध्याकाळच्या वेळेला बदलावीत. पावसाळ्यामध्ये पायी फिरण्याचा व्यायाम हा कमी होतो, पण जेव्हा शक्य होईल तेव्हा मात्र कंटाळा न करता चालण्याचा व्यायाम जरूर करावा, त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि भूकही लागते. शक्यतो दमटपणा राहणार नाही यासाठी हात पाय तोंड स्वच्छ धुवून कोरडे करावेत, अन्यथा चिखल्या होण्याचा धोका असतो. गर्भवती स्त्री आणि बाळंतीण दोघींनी पण या दिवसात सुयोग्य दिनचर्येच्या बाबतीत काळजी घेणं खूप आवश्यक असतं. मागे मी म्हटलं त्याप्रमाणे आईच्या दुधावर बाळ अवलंबून असल्यामुळे आईची पचनशक्ती चांगली असेल तरच बाळाला उत्तम दूध मिळतं. अशा प्रकारे आहार विहाराच्या बाबतीत योग्य काळजी घेतली तर पावसाळा ऋतू आनंददायी ठरेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: परिसर
4: श्रुती हो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रुती हो आजपासून 4 भागात आपण ऐकणार आहोत कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा पहिला भाग.
5: सौरसंस्थेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. पृथ्वीवर त्यानुसार ऋतुचक्र आढळतं. या ऋतुचक्राला अनुसरून सजीवांच्या अनेक प्रक्रिया नित्यनेमानी सातत्यानी तसंच ठराविक क्रमानी घडत असतात. वनस्पतींमधील पानगळ, बहर, फळांची निर्मिती या ऋतुचक्रानुसारच घडत असतात. तसंच प्राण्यांमध्येही प्रजोत्पादन, स्थलांतरण अशा क्रिया नित्यनेमानी प्रतिवर्षी सातत्यानी घडत असतात, कारण सर्व सजीव वेळेचं मापन करू शकतात. प्रत्येक दिवसाच्या सूर्योदय ते सूर्यास्त आणि रात्र याचं भान सजीवांना असतं. तसंच संपूर्ण वर्षाचं मोसमाचं भान सजीवांना असतं, कारण प्रत्येक सजीवात एक जैविक घड्याळ अर्थात बायोलॉजिकल क्लॉक असतं. जैविक घड्याळ हा एखादा अवयव किंवा

0: सजीवात आढळणारी जैविक तालबद्धता ही तीन प्रकारची असते. सर्कॅडियन रिदम म्हणजे दैनंदिन किंवा दिवसरात्रीची तालबद्धता, चांद्रीय तालबद्धता अर्थात ल्युनर रिदम, आणि सर्कॅन्युअल रिदम म्हणजे वार्षिक तालबद्धता. दिवसरात्रीची तालबद्धता या प्रकारच्या तालबद्धतेत सजीव दिवसाच्या 24 तासांचं मापन करून त्यानुसार आपलं वर्तन करतात. म्हणजे सजीवांच्या वर्तन प्रक्रियेवर दिवस आणि रात्र, त्याचप्रमाणे तापमान आणि प्रकाशाचा कालावधी याचा परिणाम होतो. यामुळे सजीवांच्या हालचालीत किंवा सर्वच जैविक प्रक्रियांमध्ये सजग आणि कार्यमग्न, तसंच झोप आणि कार्य कमी होणं असे दोन भाग पडतात. सगळेच सजीव दिवसाचे संपूर्ण 24 तास जागे राहून कार्यमग्न राहू शकत नाहीत, त्यांना विश्रांतीची गरज असतेच. म्हणून अशा दोन प्रकारची जैविक तालबद्धता सजीवात आढळते. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात, संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. आज आपण ऐकला या माहितीचा पहिला भाग. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: इयम् आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचको नरेन्द्रदत्तः सेमवालः. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अद्य गुजरातस्य दमनक्षेत्रस्य भ्रमणं करिष्यति. सः सूरतनगरे राजमार्गस्य विद्युदुत्पादन प्रकल्पस्य औद्यमिकक्षेत्रस्य च कृते 8,18,000 करोड़ रूप्यकाणां बहुविध विकास परियोजनानां समर्पणं शिलान्यासञ्च करिष्यति. श्रीमोदी सूरतनगरे 200 शय्यायुक्तं ईएसआईसी इति चिकित्सालयम् अपि उद्घाटयिष्यति, यत् विशिष्टक्षेत्रेषु आधुनिक माध्यमिक स्वास्थ्यसेवाः प्रदास्यति. प्रधानमन्त्री गुजरात सर्वकारस्य अनेकेषां महत्वपूर्णानां उपक्रमाणाम् उद्घाटनमपि करिष्यति, येषु आधुनिक विद्युत वितरण उन्नयनम्, उन्नत अपशिष्ट व्ययनम्, पेट्रोलियम चेत्यादीनि अन्तर्भवन्ति. सायंकाले प्रधानमन्त्री मोदी दमननगरं गत्वा प्रायः 77,900,000 करोड़ रूप्यकाणां विकास परियोजनानां शिलान्यासं करिष्यति. एतासु परियोजनासु स्वास्थ्यसेवा, नागरिक विमानयानम्, पर्यटनम्, अवसंरचना, सम्पर्कः, जनकल्याणम् इत्यादीनि विविधक्षेत्राणि सम्मिलितानि सन्ति. प्रधानमन्त्री नमो विमानस्थानकस्य, नमो चिकित्सालयस्य च नूतन भवनसहितं प्रायः 34,300,000 करोड़ रूप्यकाणां परियोजनानाम् उद्घाटनं सम्पर्कं च अपि करिष्यति. नूतन विमानस्थानक टर्मिनल इत्यनेन क्षेत्रीय वायुसंपर्कः महत्वपूर्णरूपेण वर्धिष्यति, अपि च अस्य प्रदेशस्य आर्थिकवृद्धिः च सुकरा भविष्यति. भारतीय रिजर्व बैंक इत्येतत् द्वैमासिक्याः मौद्रिकनीत्याः घोषणां करिष्यति. आरबीआई इत्यस्य प्रमुखः संजय मल्होत्रा अद्य प्रातः मौद्रिकनीतिसमित्या कृतानां निर्णयानाम् उद्घोषणं करिष्यति. एसबीआई रिसर्च रिपोर्ट इत्यस्य

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत अंकुर आणि वेल्डन अब्बा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: श्याम बेनेगल हे नाव सशक्त चित्रपटांसाठी घेतलं जात. त्याने केलेल्या मंडी, भूमिका, निशांत, जुनून, जुबेदा, अंकुर, वेल्डन अब्बा हे समाजातले ढोंग आणि माणसांचे बेपरवाईक वागणूक यावरती जोरदार प्रहार करणारे चित्रपट आहेत. समांतर सिनेमाच्या जॉनरमधलं हे महत्वाचं नाव आहे. त्यातील दोन चित्रपटांबद्दल मी बोलणार आहे. एक आहे थोडा विनोदी अंगाने जाणारा जेलाने बानू या साहित्यिकाच्या कादंबरीवर आधारित धारदार टीका करणारा आणि समाजातील भ्रष्टाचारावर सनसनीत टीका करणारा चित्रपट, आणि दुसरा आहे सरंजामदारांच्या स्वार्थी वागण्याचं चित्रीकरण असलेला अंकुर. पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पुढे पद्मभूषण, दादासाहेब फाळके, व्ही शांताराम जीवन गौरव अशा पुरस्काराने सन्मानित झालेला हा लेखक दिग्दर्शक त्याने हिंदी सिनेमाचं रूपच बदलून टाकलं. मंथनसारखा गुजरातमधील दूध विकणाऱ्या स्त्रियांकडून 2-2 रुपये घेऊन त्यांच्याच कामावरचा एक चित्रपट केला. हे सगळ्याचा उद्देश एवढाच आहे की या व्यक्तीचं कौशल्य आपल्या ध्यानात यावं. अंकुरची कथा शमा जैदी यांची आहे. गरीब पण सुखी दलित पतीपत्नी लक्ष्मी आणि कुश्तय्या जमीनदारांच्या घरी ती काम करत असते आणि नवरा बैलगाडी हाकायचं काम करतो. जमीनदाराचा मुलगा सूर्य आता कामात लक्ष घालत असतो.

0: त्याच्या वडिलांची पण एक रखेल असते, तिच्यापासून त्यांना एक मुलगाही असतो. त्यांनी तिला एक चांगला सुपीक जमिनीचा तुकडा दिलेला असतो. गावामध्ये त्याच्याबद्दल भयंकर राग असतो. इकडे लक्ष्मी सूर्याच्या मनात भरते, तो तिला आपल्याकडे खेचू पाहतो पण ती बधत नाही. पण एकदा नवरा दारू चोरताना पकडला जातो आणि लोक त्याला गावातून हकलू देतात. आता तर तिला सूर्य स्वयंपाकालाच ठेवून घेतो. गावातही त्याचाही राग असतो, त्याच्या बायकोलाही ते पटत नसतं. काही दिवसांनी तिचा नवरा परत येतो, तोवर तिला दिवस गेलेले असतात. किस्तयाला पाहून सूर्याला वाटतं की हा आपल्याला जाब विचारायला आलाय, म्हणून त्याला दोन तीन मजुरांकरून बेदम मारतो. लक्ष्मी आपल्या नवऱ्याला वाचवायला मध्ये पडते आणि त्याला हळूहळू घरी घेऊन जाते. हा प्रकार बघून एक छोटा मुलगा रागानं एक दगड सूर्याच्या खिडकीवरती मारतो. ह्या प्रतिकात्मक विरोधात सिनेमा संपतो. दुसरा आहे जिलानी बानूच्या नरसय्या की बावडी याच्यावरचा वेल डन अब्बा. एक गावातील विहीर चोरीला जाते त्याचीही कथा आहे. गावाला सरकारकडून विहीर खणण्यासाठी पैसे मिळत असतात. अरमान अली आपल्या जमिनीत विहीर खणायचं ठरवतो. जागेचं परीक्षण होतं, काम सुरू होतं. प्रत्येक टप्प्यावरती फोटोग्राफर फोटो काढून सरकारी दप्तरात पाठवतो आणि त्यानुसार त्याला पैसे मिळत जातात. अखेर त्याची विहीर तयार झाल्याने पुरे पैसे मिळतात. तो खुश होऊन पाणी काढायला जातो तर तिथे विहीरच नसते. आपण फसवलं गेल्याचं त्याला लक्षात येतं. तो ओरड सुरू करतो, माझी विहीर चोरीला गेली आहे. गावात तो एक हसायचाच विषय होतो. तो हातामध्ये सरकारी कागदपत्र देऊन धरण्यालाच बसतो. वर्तमानपत्रातले लोक टी व्ही कॅमेरेत जमू लागतात. मग मात्र सरकारी खात्यातील लोक सामोपचाराने प्रकरण मिटवण्याच्या गोष्टी करू लागतात. तो विहीर हवी आहे एवढंच म्हणत असतो. अखेर त्याला नवीन विहीर खोदून द्यायचं आश्वासन मिळतं. भ्रष्टाचारावरचा हा थेट हल्ला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेता हा चित्रपट.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला अंकुर आणि वेल्डन अब्बा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 1:55 ऐकू शकता.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल 7:45 FM रेनबो वर आणि 9:00 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
4: कष्टले ही मुंबई घडताना.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
5: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 आणि 10 सेकंद झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल.
1: पाणी का डोळ्यात येते?
0: काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. बाराही महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडंसं सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यात निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणचं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपाचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतले, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी आधी माघार घेतली आणि काल भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग आता खुला आहे.

0: चंद्रपूर वर्धा गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अहिल्यानगरमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. 6 मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर आता 11 ठिकाणी 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्या लढतींचं चित्रही आता स्पष्ट झालं आहे. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होणार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दर्डे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात लढत होईल. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सईद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जळगाव मतदारसंघात भाजपाचे नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, भंडारा गोंदिया, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्रही स्पष्ट झालं आहे. तर नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यामध्ये लढत होणार आहे. संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल झालेल्या पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. विलंबानं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसंच पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांचाही आढावा घेतला. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यामध्ये 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि परीक्षकांतर्फे दिल्या जाणाऱ्या एका विशेष पुरस्काराचा समावेश आहे असं केंद्रीय कार्मिक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई आरोग्य धमनी या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे. तसंच नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे 360 या नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत डिजिटायझेशन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायतीलाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानातल्या जयपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. यानिमित्तानं राज्यात विविध ठिकाणी आज पर्यावरणविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूरमध्ये महावृक्षारोपण अभियान राबवलं जाणार आहे. तर पुणे महानगरपालिका आजपासून हरित पुणे समृद्ध पुणे हे अभियान सुरू करत आहे. या अभियानात सर्व नागरिक, संस्था आणि संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे.
1: 5 जून 2026 पासून आपला पूर्ण शहर मध्ये एक वृक्ष लागवड मोठा अभियान सुरू करणार आहोत आणि त्याच्या मध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग व्हावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि मी एवढे सांगतो की जर आपल्याला काही लागवड करायचं असेल तर तुम्ही खूप उत्साहाने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावा. तर मी आता सूचित करू इच्छितो की हा जो आपला मोहीम आहे, वन महोत्सव उपक्रम आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही स्थानिक जो प्रजाती आहे त्याचं 1 ते 1.5 वर्षाचे झाड जे आहे आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. आणि खूप कमी पैसे मध्ये छत्रपती संभाजीराजे उद्यान आहे या ठिकाणी हे सगळे झाडे उपलब्ध असतील. आपण मोठ्या संख्येने इथे येऊन हे झाडाची खरेदी करून तुम्ही आपापल्या सोयीने झाडे तुम्ही लागवड करा. मी एवढी आपल्याला विनंती करतो.
0: मराठी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना किंवा नव्या पिढीतील मुलांना मराठी भाषेबद्दल

0: उत्सुकता निर्माण व्हावी या उद्देशानं बी बिरबल डिजिटल मीडियानं म्हणजे हा छोटा पण वेगळा शब्दखेळ तयार केला आहे. www.mhanje.net या संकेतस्थळावर हा खेळ उपलब्ध आहे. याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना बी बिरबलचे संचालक गंधार संगोराम म्हणाले,
1: भाषा आपली वाटण्यासाठी आधी भाषक आपले वाटायला हवेत असं मला वाटतं. मराठी भाषेच्या प्रेमापोटी आम्ही म्हणजे नावाचा हा एक छोटासा खेळ तयार केलाय. म्हणजे या खेळामध्ये भाषा शिकवण्यापेक्षा भाषेशी मैत्री करण्यावर आम्ही जास्त भर दिलाय. यात फक्त कठीण आणि पुस्तकातले अवघड शब्द नाहीत, तर आपण अनेकदा ऐकलेले वापरलेले पण कदाचित नीट समजून न घेतलेले शब्द सुद्धा आहेत. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत मराठी आणि अमराठी अशा सगळ्यांसाठी हा खेळ तयार केला आहे. तुम्हाला खेळ आवडला तर तो आपल्या मित्रपरिवारात आणि तुमच्या सोशल मीडियावर जरूर शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला नवीन शब्द सापडेल, एखादी जुनी आठवण जागी होईल किंवा कदाचित मराठीशी मैत्री होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खेळ सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केवळ मराठी भाषेवर आणि भाषकांवर असलेल्या प्रेमापोटी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे.
0: ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचे गाढे अभ्यासक डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी काल दिली. ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं काल मुंबईमध्ये निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या चित्रपटाद्वारे निर्माते म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. जानेवारी 2015 निहलानी यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यामध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघामधून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1972 ते प्रथम आमदार झाले. राज्याचे शिक्षण मंत्री, दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च आणि तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, विधिमंडळ कामकाज अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज भोर इथं 10:30 सुमाराला अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढच्या 4 ते 5 दिवस दक्षिणेकडच्या राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यामध्ये निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
6: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7 वाजून

22 मिनिटं झाली आहेत. प्रख्यात संवादिनी वादक, संगीतकार, गायक, नट गोविंदराव टेंबे यांचा आज जन्मदिन आहे. श्रोतेहो, सनदी वकील असणाऱ्या गोविंदरावांनी स्वप्रयत्नाने संवादिनी वादनाची आवड जोपासली आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं. किर्लोस्कर नाटक मंडळी, गंधर्व नाटक मंडळीमध्ये गायक नट म्हणून त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. संगीत मानापमान या नाटकाला संगीत देऊन रागदारी आणि उपशास्त्रीय संगीत प्रथमच संगीत रंगभूमीवर आणलं. चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करून अभिनय, संवाद लेखन, गीतलेखन, संगीत दिग्दर्शन केलं. अयोध्येचा राजा, अग्निकंकड, माया मच्छिंद्र हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. पटवर्धन, तुलसीदास, वत्सलाहरण, मत्स्यभेद यासारखी नाटकं त्यांनी लिहिली आणि काही संगीतिका लिहून सादर केल्या. अतिशय कौशल्यपूर्ण संवादिनी वादनाने संवादिनी या वाद्याला स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा त्यांनी मिळवून दिली. मराठी संगीत रंगभूमी चित्रपट यांच्या सुवर्णयुगाचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोते हो, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण तंबाखूच्या वाढत्या व्यसनाविषयी आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी माहिती घेत होतो. आजच्या भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन, विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि समाजाची भूमिका याबद्दल चर्चा करणार आहोत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम, नमस्ते. मॅडम, अजूनही आपल्याला समाजामध्ये लोकांना तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र हे सरकारी दवाखान्यामध्ये कार्यरत आहे याच्याबद्दल लोकांच्या मध्ये अज्ञान आहे किंवा अनभिज्ञ लोक आहेत. तर या दृष्टीने मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की राज्यभर जे तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र जे आहे, टोबॅको सिजेशन सेंटर असं याला आपण TCC म्हणतो, तर जे आपली ग्रामीण रुग्णालयं आहेत याच्यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ही जी काय TCC सेंटर कार्यरत राहतात त्याच्यामध्ये एक डेंटिस्ट असतात, त्यानंतर त्यांच्याबरोबर एक त्यांचे सहाय्यक असतात आणि

0: आणि फुलफिल हे केंद्र आपलं चालतं. त्या ठिकाणी काय असतं की बाबा जे काही आपले डेंटिस्टला किंवा दाताचे मुख याचे जे काही लोक येतात उपचार घ्यायला, तर त्या ठिकाणी त्यांना तंबाखू व्यसन सोडण्यासाठी सुद्धा आपले डेंटिस्ट मदत करत असतात किंवा त्या ठिकाणी असणारे आपले कर्मचारी त्यांना मदत करत असतात. तर हे काम कसं चालतं, तर पहिली पायरी काय आहे याच्यामध्ये, तर मानसिक तयारी. कुठल्याही व्यसनाची जर का आपल्याला सोडवायचं असेल तर आपली इच्छाशक्ती फार महत्वाची असते. आपण ज्यावेळी इच्छाशक्ती मनात आणतो कुठलंही व्यसन सोडायचं किंवा कुठली गोष्ट सोडायची, तर त्यासाठी मनाची तयारी आपली फार महत्वाची असते. तर त्यासाठी व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते. तिथं काय प्रकारचं याला व्यसन आहे आणि त्यानुसार त्याला समुपदेशन केलं जातं, त्याच्याशी संवाद साधला जातो आणि त्याला व्यसन सोडण्यासाठी प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन दिलं जातं. याच्यामध्ये सेकंड जो पार्ट आहे तो निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की तीव्र व्यसन जर का असलं एखाद्याला, तर त्याला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम म्हणून असतं किंवा पॅचेस असतात ते त्याला दिले जातात. आणि हे याच्यामुळे त्याला मदत काय होते की जी काही त्याला त्या व्यसन सोडणारी व्यक्ती आहे त्याला ते व्यसन न केलं किंवा तंबाखू सोडले की त्या त्या वेळेला नाही घेतलं, तर जी तळमळ असते ती तळमळ त्याची तंबाखू बद्दलची कमी व्हायला NRT मुळे किंवा निकोटीन रिप्लेसमेंटमुळे मदत होते. तिसरा भाग आहे तो वर्तवणूक उपचार, याला आपण बिहेव्हिअरल थेरपी म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ आपण बघतो चहा पिल्यानंतर किंवा जो एखाद्या व्यक्तीला ताणतणाव आला, एखादी व्यक्ती टपरीवर गेली चहा पिते बाबा तंबाखू घेते, अशा वेळेला ह्याची आपल्याला इच्छा होत असते. तर हे त्या ठिकाणी आपली लोक आहेत ते शोधून काढतात आणि त्यावेळी ती जी काही इच्छा होती आपल्याला ती तलप होते तंबाखूची, त्यावेळेला आपले मन दुसरीकडे कसं व्यस्त होईल किंवा दुसरीकडे कसं मन आपलं डायव्हर्ट होईल आणि ह्याचे ट्रेनिंग दिलं जातं, ह्याची त्यांना पद्धत शिकवली जाते जेणेकरून त्यांचं मन वळवून ती वेळ जी आहे ती त्यापासून त्यांना परावृत्त करता येईल. चौथा गोष्ट याच्यामध्ये आहे की यशस्वीतेचं प्रमाण आपण विचारलं. एक ह्या सेंटरमध्ये जर का आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि त्या पेशंटची इच्छाशक्ती जर का असेल, कुठलंही व्यसन सोडायचं आहे मला या व्यसनापासून दूर जायचं आहे, तर हजारो लोक दरवर्षी या व्यसन सोडण्यामध्ये उपयुक्त होतात किंवा सोडत आहेत. हे ह्या सेंटरचं आपण यश म्हणायला काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये जे डेंटिस्ट असतात तर त्यांची व्यसनाची पातळी शोधतात, त्यानंतर त्याला फॉलोअप देतात आणि फॉलोअप दिल्यामुळे काय होतं, व्यक्ती पुन्हा व्यसनाच्या आहारी जाण्यापासून त्याची शक्यता फार कमी होते. एकंदरीत काय, त्या व्यक्तीची व्यसन सोडणाऱ्याची इच्छाशक्ती आणि आमच्या TCC सेंटरची मदत यानुसार आपण व्यसन सोडण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
1: सर, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी कोणते विशेष उपक्रम किंवा जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत?
0: विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे किंवा विद्यार्थी हे आपले उद्याचे भविष्य आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना ह्या भविष्याला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक नियोजनपूर्वक एक धोरण आखलं पाहिजे. तर हे व्यसन सोडताना आपण त्या ठिकाणी काय करतोय, तर कोटपा ऍक्ट म्हणून एक आपला काय आहे, कोटपा ऍक्ट बऱ्याच जणांना माहित नाही आहे, तर कोटपा ऍक्ट काय आहे, सिगारेट अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट असं या कोटपाचं लॉंग फॉर्म आहे. तर ह्या कोटपा ऍक्ट कायद्याची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये काय होतं, शाळा कॉलेजच्या 100 यार्ड परिसरामध्ये कोणताही तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री करणारा टपरी असेल किंवा कोणी करत असेल तर त्याच्यावरती पूर्णपणे बंदी आहे. नागरिकांना ह्या दृष्टीने मी सांगू इच्छितो की आपल्यालाही आपण सजग नागरिकच्या दृष्टीने, आपण पालक असाल किंवा हे असाल, शाळेच्या या परिसरामध्ये 100 यार्ड परिसरामध्ये आपल्याला टपरी वगैरे आढळली आणि त्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते असं आपल्याला जाणवलं, तर आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण जाऊन त्याची तक्रार करून तसे त्या ठिकाणी बंधनकारक आहे. त्याचबरोबर तंबाखू मुक्त शाळा हा एक निकष असतो, टोबॅको फ्री स्कूल किंवा टोबॅको फ्री इन्स्टिट्यूशन. तर या प्रत्येक शाळेमध्ये अँटी टोबॅको मॉनिटर एक विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षकांची समिती नेमली जाते जी शाळेच्या परिसरामध्ये लक्ष ठेवते. त्यानंतर मुलांना वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती घालण्यापेक्षा त्यांना तंबाखूचे जे काही दुष्परिणाम आहेत ते स्वतः समजावून सांगता यावेत म्हणून त्या माध्यमातून मुलांना स्पर्धेच्या माध्यमातून जागरूक केलं जातं. त्या ठिकाणी दूत म्हणजे पियर एज्युकेशन, कॉलेजमध्ये काही आपण विद्यार्थी असे निवडतो त्यांना प्रशिक्षित करतो आणि जे आपल्या मित्रांना किंवा व्यसन जे करतायत त्यांना त्या व्यसनापासून दूर कसं राहण्याचा सल्ला देतील किंवा त्यांना परावृत्त करतील. कारण आपल्याला माहिती आहे कुठल्याही घरच्या पालकांच्या पेक्षा आई वडिलांच्या पेक्षा कुणालाही मित्राचं लवकर ऐकलं जातं, तर त्या मित्राच्या सल्ल्यानुसार तो व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल. या पद्धतीने आपण या ठिकाणी विशेष धोरण त्यांच्यासाठी आखत असतो.
1: अच्छा सर, टोल फ्री नंबर आपण सांगू शकाल का?
0: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत टोल फ्री नंबर आहे 1800112356. पुन्हा एकदा सांगतो 1800112356.
1: सर, तंबाखू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाते आणि अशा कारवाईचा समाजावर आणि विक्रेत्यांवर कितपत परिणाम दिसून येतो?
0: तंबाखू आणि सिगारेट विक्रीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे कोटपा कायदा 2003 असा कार्यरत आहे. यामध्ये काय असतं की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री करणे आणि शैक्षणिक संस्थांच्या जवळ 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूची विक्री करणे हा गुन्हा मानला जातो. आणि तसेच महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवरती पूर्णपणे बंदी आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार पाहता कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी आणि क्रीडाप्रेमी जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळामध्ये कोल्हापूर पोलीस, आरोग्य विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाने एकत्र येऊन संयुक्तरित्या धडक मोहिमा कारवाई केलेल्या आहेत. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये एक जरब बसलेली आहे. जे काय आपल्या शाळा, कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्याच्या आसपास असणाऱ्या टपऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे तिथला तंबाखूचा सुळसुळाट नक्कीच कमी झाला आहे. समाजात आजही उघडपणे व्यसन करणाऱ्या विरुद्ध एक प्रकारची सामाजिक जाणीव, सोशल अवेअरनेस जी आहे ती त्यामुळे निर्माण झालेली आहे.
1: अच्छा सर, पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे दुसऱ्याच्या धूम्रपानामुळे होणारा त्रास. सर, पॅसिव्ह स्मोकिंग किती धोकादायक असतं आणि विशेषतः लहान मुलं, महिला आणि गरोदर मातांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
0: अतिशय गंभीर मुद्दा आहे. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे स्वतः धूम्रपान न करता दुसऱ्याने सोडलेला सिगारेट किंवा विडीचा धूर श्वासाद्वारे इतरांच्या शरीरात जाणे, याला अप्रत्यक्ष धूम्रपान म्हणतात किंवा पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. धूर सोडणाऱ्यांपेक्षा हा धूर शेजारी उभे असलेल्या शरीराला जास्त इजा करतो हे आपल्याला ज्ञात असेलच. तर याच्यामध्ये याचा गरोदर माता, लहान मुलावरती परिणाम होत असतो. आता गरोदर मातांवर परिणाम म्हटला तर जर एखादी गरोदर महिला आहे, अशा धुराच्या संपर्कात असेल, तिच्या शेजारी कोणी बिडी सिगारेट ओढत असेल, तर गर्भातील बाळाला ऑक्सिजनचे प्रमाण कमी मिळते. त्याचप्रमाणे तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे त्याला आपण मुदतपूर्व प्रसूतस्थिती होणे किंवा महिलांच्या बाळाचे वजन कमी भरणे किंवा जन्मजात बाळामध्ये व्यंग असण्याचा मोठा धोका निर्माण होतो. दुसरी गोष्ट, लहान मुलांची फुफ्फुसे नाजूक असतात हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या अशा ज्या काही आपण शेजारी बाजारी जे काही स्मोकिंग केलं जातं ज्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, तर मुलांना दमा, अस्थमा ज्याला आपण म्हटलं जातं, किंवा निमोनिया, ब्रॉन्कायटिस आणि कानाच्या इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो. यामुळे घरात किंवा आपल्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून आपल्या प्रियजनांच्या जीवाशी खेळत आहोत हे प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पॅसिव्ह स्मोकिंग किंवा आपल्या तंबाखू किंवा विडीच्या व्यसनामुळे घरातल्यांनाच म्हणा, कुटुंबातल्या सदस्यांना म्हणा किंवा आपल्या समाजातील मित्र परिवारांना म्हणा, त्रास होतो ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे धूम्रपान किंवा जे हे सोडलं पाहिजे.
1: हो खरंय सर, पालकांनी आपल्या मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी आणि तंबाखू विरोधी लढ्यात पालक, शिक्षक, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भूमिका किती महत्वाची आहे याबद्दल आपण काही माहिती द्याल?
0: बरोबर आहे मॅडम, तंबाखू व्यसन हे फक्त आरोग्य विभागाचाच प्रश्न आहे असं नाहीये. आपल्याला माहिती असेल हा लढा सरकार किंवा डॉक्टरांचा नाहीये, आरोग्य विभागाचा नाहीये. तर याच्यामध्ये एकतर पालक, दुसरी गोष्ट आहे पहिले पालक झाल्यानंतर दुसरे शिक्षक आहेत आणि तिसरा समाज आहे. तर याच्यामध्ये पालकांची भूमिका आपण काय आहे, तर मुलांसमोर स्वतः कधीही तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन करू नये. मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात, त्यामुळे मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवायला लागेल, त्यांच्याशी संवाद साधा आणि जेणेकरून ते तणावाखाली व्यसनाकडे वळणार नाहीत याची दक्षता पालकांनी घेतली पाहिजे. दुसरी भूमिका आहे, आपल्याकडे पालकांच्या झाल्यानंतर मुलं शाळेत जातात, तिथं शिक्षकांची भूमिका येते. जेणेकरून एखादे विद्यार्थी अचानक एकलकोंडा झाला किंवा त्याच्या वर्तनात बदल दिसला तर शिक्षकांनी त्याला प्रेमाने विश्वासात घेतलं पाहिजे, त्याचं समुपदेशन केलं पाहिजे, त्याच्यावर काय ताणतणाव आहे हे विचारलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याला बाबा व्यसन लागणार नाही याची शिक्षकांनी दक्षता घेतली पाहिजे किंवा ती भूमिका

0: पटवली पाहिजे. आता तिसरा राहिला भाग आपण समाज. मनुष्य प्राणी हा समाजात वावरत असतो, त्याला आजूबाजूचे सगळ्या समाजात राहायचं असतं. तर सार्वजनिक ठिकाणी कोणी धूम्रपान करत असेल तर त्याला हटकले पाहिजे. तुम्ही एक भारताचे सजग नागरिक आहात तर त्यानुसार कायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्याची तक्रार प्रशासनाकडे केली पाहिजे. व्यसनमुक्तीची जी काही चळवळ आहे ही एक लोक चळवळ त्या दृष्टीने झाली पाहिजे. तर केवळ नुसतं आरोग्य किंवा सरकार यांच्यावर अवलंबून न राहता पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने आपली जर का भूमिका योग्य प्रकारे वटवली तर तंबाखू विरोधी लढ्यात आपण नक्कीच यश मिळवू याची मला खात्री वाटते.
1: हो खरंय सर, तंबाखूचं व्यसन सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या नागरिकांना किंवा युवकांना आपण काय संदेश द्याल?
0: तुमचा एक निर्णय तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतो. व्यसन सोडणे कठीण नक्कीच आहे पण ते अशक्य अजिबात नाहीये. जेव्हा जेव्हा तंबाखूची तीव्र इच्छा होईल तेव्हा तुमच्या मुलांचा कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मोफत समुपदेशन सेवा आपली आहे, त्यासाठी व्यसन सोडताना योग्य वैद्यकीय मदतीची गरज असते. आजच पाऊल उचला, तंबाखूला नाही म्हणा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा.
1: श्रोते हो, तंबाखू मुक्त समाज घडवण्यासाठी शासन, आरोग्य विभाग, शाळा, महाविद्यालय, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणं ही काळाची गरज बनली आहे. योग्य समुपदेशन, कुटुंबाचा आधार आणि दृढ इच्छाशक्ती यांच्या मदतीने निरोगी, आनंदी आणि व्यसनमुक्त जीवन नक्कीच जगता येऊ शकतं. हाच संदेश आपल्याला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांनी दिला आहे. सर, आपण अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूला नकार, आरोग्याला स्वीकार हा संदेश आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण प्रत्येकानं पार पाडायला हवी. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आणि नव्या मान्यवरांसोबत सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. माधुरी ओक यांनी गायलेलं गजमल माळी यांचं गीत ऐकूया.

माधुरी ओक यांनी गायलेलं गजमल माळी यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते विश्वनाथ ओक. भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया नीरज वैद्य आणि रेणुका टाकळकर यांनी गायलेलं राजेंद्र अत्रे यांचं गीत.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसतं?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही. वनिता मंडळ.

0: 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या सुरत शहराला भेट देणार असून रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वडोदरा मुंबई या द्रुतगती महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण आणखी सुधारण्यासाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान दमणला भेट देणार असून तिथं सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. या बैठकीत ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य यासह अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर विस्तृत चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये कालपासून जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राला दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी योग 365 या मोहिमेचं जागतिक राजदूत म्हणून योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. येत्या 8 जूनपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत 60 देशातील 400 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी पतधोरण समितीनं घेतलेले निर्णय जाहीर करतील. वाढती महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमती, घसरणारं रुपयाचं मूल्य आणि संभाव्य कमकुवत मान्सून यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ करणं हा योग्य मार्ग ठरणार नाही. त्याऐवजी बाजारातील विपरीत परिस्थिती दूर करण्यासाठी आणि वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी बँक अल्पमुदतीचे व्याजदर आणि तरलतेचे उपाय वापरू शकते असं SBI प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 1973 पासून दरवर्षी 5 जूनला हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग हे राजधानी दिल्लीतल्या मैदानगडी इथल्या नमो ऑक्सिजन पार्कमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेणार आहेत. संपूर्ण देशभरात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचं कौतुक केलं आहे. भारतानं रशियाबरोबरचं सहकार्य कमी करावं यासाठी पाश्चात्य देशांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्न निरर्थक आणि जागतिक स्तरासाठी हानिकारक असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. जगातील प्रमुख वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. यावेळी पुतीन यांनी भारताची आर्थिक प्रगती आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण यांची प्रशंसा करत भारतासोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा रशियाचा निर्धार असल्याचं सांगितलं. रशिया भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहतो आणि भारताचे इतर कोणत्याही देशासोबतचे द्विपक्षीय संबंध रशियासाठी नकारात्मक ठरतील असं वाटत नाही असंही पुतीन यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री इव्हेट कूपर यांनी काल नवी दिल्लीत भारत युके विजन 2035 आढावा घेण्यासाठी पहिली वार्षिक बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विकास, तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, हवामान, स्वच्छ ऊर्जा आणि शिक्षण या विषयावरील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्रालयानं लिव्हरपूल विद्यापीठाला बंगळुरू इथं शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी मंजुरी पत्र सुपूर्द केलं. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारावरील चर्चा पुढे नेण्याच्या उद्देशानं अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर होतं. या प्रतिनिधीमंडळाचा 4 दिवसांचा भारत दौरा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यादरम्यान व्यापार सुलभता, आयात कर, सीमाशुल्क, आर्थिक सुरक्षा आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांसह विविध विषयांवर रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे तर अन्य ठिकाणी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपचे प्रदीप पंत यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपनं काल आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्यप्रदेशातून तरुण चुग आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉ अलका गुर्जर आणि डॉ सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 1987 तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी तरुण कपूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं 1 वर्षाची मुदतवाढ मंजूर केली आहे. कपूर यांचा हा कार्यकाळ येत्या 10 जूनपासून सुरू होईल आणि तो पुढील 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल अशी माहिती कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघातून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याचे शिक्षण मंत्री तसंच दुग्धविकास, पशुसंवर्धन यासह विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात महानंदच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोकसभेचे महासचिव आणि घटनातज्ञ डॉ सुभाष सी कश्यप यांचं दीर्घ आजारानंतर काल नवी दिल्लीत निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. 1983 ते 1989 या काळात लोकसभेचे महासचिव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. डॉ कश्यप यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. मुलांच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जपानमध्ये काकामिगाहारा हॉकी स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:30 हा सामना सुरू होईल. भारतानं चिनी तैबेवर 13-1 असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मुलींच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची लढत चीनशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9:30 वाजता हा सामना सुरू होईल. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढील 4 ते 5 दिवस दक्षिणेकडील राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढच्या 2 ते 3 दिवसात राज्याच्या काही भागात मान्सूनच्या सरी पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आज विजांसह पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक केरळमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेश नागालँड मणिपूर आणि मिझोरममध्ये आज उष्ण दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम देणं निसर्गाचं. लेखन डॉक्टर नंदकिशोर चिपडे.
2: शब्द माहेरा पाणारा.
1: निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर.

0: सादर करते सूरज गोळे।
1: तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो, हे दूरवरून कानावर येणारे भावगीताचे सूर वैशाखाची दाहकता अधिकच तीव्र करीत होते। आकाशाला गवसणी घालणारी उष्णतेची चढती असलेली कमान, स्तब्ध झालेला वारा, आपल्या आटलेल्या रूपाकडे पाहून खिन्न झालेले नद्या सरोवर, होरपळून निघत असलेली वृक्षवल्ली, सर्वा सर्वांनाच प्रतीक्षा असते ती आभाळ मायेच्या बरसातीची। एकदा का मृग नक्षत्राने या बरसातीची नांदी झाली की मग पाहता पाहता वैशाखाची आग भिजून जाते। तापमानानं नमतं घ्यावं, पाषाणाला झरे फुटावे, नद्या सरोवर दुथडी भरून वाहू लागावीत, वृक्षवेलींना बहर यावा, नी या सृष्टी सोहळ्यात समस्त मानवजात सुखी व्हावी एवढीच तर अपेक्षा असते। पण ती पूर्ण होते का? ऋतू आपल्या नियोजित वेळेवर येऊन नियोजित काळापर्यंत मुक्कामी असतात का? दुर्दैवानं याचं उत्तर नाही हे येतं।

मग याला कारणीभूत काय आहे आणि याला जबाबदार कोण? तर त्याचं उत्तर हेच की याला कारणीभूत आहे निसर्ग चक्राची अनियमितता, आणि ती बिघडवण्यासाठी जबाबदार आहे तो मानव. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं अनादि काळापासून चालत आलेलं आहे. काळाच्या ओघात माणसाच्या स्वार्थी वृत्तीने उच्चांक गाठला. त्याच्या आरामदायी आयुष्याची वाट निसर्गाच्या अस्तित्वाला गालबोट लागणारी ठरली. जागतिकीकरणाच्या गरड्यात त्याने अस्सलपणा गमावला. त्याच्या आयुष्यात दुःखाचे सावट घेऊन येणारी ही आधुनिकता मनातील मोकळेपणावर गदा आणणारी ठरली. दिखाऊपणा त्याला आगाऊपणाच्याही पलीकडे घेऊन गेला आणि इथेच माणुसकीचा कडेलोट झाला. तेव्हापासून आस्थागायत माणुसकीची वाणवा जाणवत आहे. माणसाच्या किर्र काळोखी आयुष्यात निसर्गाने नेहमीच त्याला हिरवेपणा देण्याचा प्रयत्न केला असून हे शाश्वत सत्य आहे. तरीही अप्पलपोट्या माणूस आज निसर्गावर इतका क्रूरपणे वार करीत आहे की जिकडे तिकडे उघडे बोडके रान नजरेस पडते, जे बघून पोटात कालवा कालव होते. कशी

योग्य वेळी आणि योग्य तऱ्हेने फक्त निसर्गच शिक्षित करू शकतो, तेवढं सामर्थ्य आपल्यात नाहीच. निसर्गाची निस्वार्थता अंशभर तरी आपल्यात उतरावी, त्याचं सोसणं पोळणं पोसणं कळावं, एवढंच. एरवी हिरवीगार दिसणारी झाडं भर उन्हाळ्यात वस्त्रगाळ करून अक्षरशः नागडी होऊन आपल्या पालापाचोळ्यांनी जमिनीला झाकायचं काम करतात, तिला ओलावा देतात. याची परतफेड म्हणून केवळ झाडांनाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीला आपली जमीन 100 पटीनं पोषक मूल्य पोहोचवायचं काम करते.

कुठल्याही ऋतूत कुठल्याही परिस्थितीत असंख्य जीव पोसल्या जात असतात याचा आपल्याला अभ्यास नाही, हे आपलं दुर्भाग्य. अरे पालापाचोळा जाळू नका रे, अरे राहू द्या रे, जमिनीची आर्द्रता टिकवून ठेवा रे, कितीही ओरडा काहीही फरक पडत नाही कुणाला. धडधाकट माणूस सोडला तर निसर्गातील प्रत्येक छोटा मोठा जीव निसर्गाच्या जडणघडणीत सहाय्यभूत ठरत असतो. सद्यस्थितीत जगभरात एकूणच निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे. त्याचं तंत्र नियमन बिघडलं आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण तो आपणहून बिघडला तर नक्कीच नाही ना. आपल्या चुकीच्या विकासाच्या संकल्पनांनी हळूहळू निसर्गाचा समतोल बिघडवायला सुरुवात केली आणि आज आपण जे काही पाहतोय ती बहुतांशी मानवाच्याच चुकांची फळं आहेत. जिथे तिथे झाडांचा सर्रास बळी दिला जातो, मोकळ्या हिरव्या जागा, तिवरांची जंगलं डोंगरच्या डोंगर बांधकामांसाठी उद्ध्वस्त केली जात आहेत. गेल्या काही वर्षात लाखोने मोठमोठी झाडं निर्दयीपणे कापली गेली. मुक्या निसर्गावर सतत घाला घातला जातोय. निसर्गाचा आपणही एक भाग आहोत याचा विसर आपल्याला पडतोय. बुद्धी, पैसा आणि यंत्राच्या जोरावर जे काही सध्या सुरू आहे ते बघून आपण विनाशाकडे जातोय याविषयी तिळमात्र शंका नाही. आजवर जे झालं त्याचीच पुनरावृत्ती भविष्यात होत राहणार. नेमेची येतो पावसाळा तसं नेमेची येतो पूर याची जाणीव ठेवावी लागेल. राज्यभरात बांधकाम, रस्ता रुंदीकरण आणि इतर अनेक कारणांमुळे झाडांची कत्तल सुरू आहे. पर्यावरण संतुलित राहिलं तर आपण राहू. झाडं ही निसर्ग संतुलनाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहेत. त्याविषयीची जाणीव ठेवून जनजागृती करायला हवी. अन्यथा पैसा कमवाल, पण पुढील येणाऱ्या पिढ्या जर आपण आज करत असलेल्या चुकांमुळे अशाच उद्ध्वस्त होणार असतील तर काय फायदा. निसर्गाची जपणूक ही आपलीच जपणूक आहे. झाडांची, निसर्गाची काळजी एक बुद्धिजीवी प्राणी म्हणून आपलं कर्तव्य आहे. 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्वाच्या बाबींविषयी तातडीनं पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात. काल परवाच वाचनात आलं, जगभरात दर 3 सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदाना एवढं जंगल नष्ट होत आहे. जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी 50% प्रवाळ नष्ट झाली असून 2050 पर्यंत 90% प्रवाळ नष्ट होण्याचा अंदाज आहे. युनायटेड नेशन्सच्या मते जगभरातल्या प्रत्येक खंडामधल्या आणि समुद्रामधल्या इकोसिस्टीम पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानवजातीला होईल. हवामान बदल कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत. कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात निसर्गाचे जे स्वाभाविक रूप असेल ते तसेच राहणे यातच सर्वांचे हित आहे. आपल्या ज्या विचारातून समस्या उभी राहिली आहे त्याच विचारातून समस्येची उकल मिळू शकणार नाही असं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलं होतं. मानवी हस्तक्षेपातून जर नैसर्गिक परिसंस्थांची हानी झालेली असेल तर ती मानवी हस्तक्षेपाद्वारेच
कशी भरून निघेल? माणसांचा वावर थांबला तर निसर्ग झपाट्याने आपल्या मूळ पदावर येतो. कोविड महासाथीच्या पहिल्या लाटेतील कडक संचारबंदीच्या काळात जगभरातील लोकांनी याचा अनुभव घेतला. नैसर्गिक परिसंस्थांचे अभ्यासकही हेच सांगतात. माणसांचा वावर नियंत्रित केला तर काही वर्षात आपोआप तिथे नैसर्गिक परिसंस्था पुनर्स्थापित होते. काही ठिकाणी थोडा हस्तक्षेप करावा लागू शकतो. उदाहरणार्थ, माती धुवून गेल्याने पावसाचं पाणी अजिबातच थांबत नसेल तर एखाद्या दगडांच्या राशीचा बंधारा घालणे, उतारावर उथळ खड्डे घेणे, अगदीच ओसाड जागी निसर्गाला सुरुवात करून देण्यासाठी स्थानिक

सर्व निर्जीव घटक. निर्जीव घटकांना सजीवांची कोणतीही आवश्यकता भासत नाही, पण सजीव मात्र निर्जीव घटकांशिवाय जिवंत राहू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, याचा शेवट भयावह ठरू शकतो, याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ अटळ आहे. पावसाळ्यात 4 महिन्यात कोसळणारा पाऊस अलीकडे 15 दिवसातच पडू लागला आहे. दुष्काळी भागात आता पुराचे थैमान दिसू लागले आहे. एकीकडे ओला दुष्काळ असतो आणि त्याचवेळी दुसरीकडे कोरडा दुष्काळ. काही वर्षांपूर्वी बारोमास वाहणाऱ्या अनेक नद्या हल्ली हिवाळ्यातच कोरड्या ठाक पडू लागल्या आहेत. पाणी टंचाईवर उपाय म्हणून आम्ही पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी अनेक धरणं बांधली, तरी देखील पाणी टंचाई कायमच आहे. मे महिन्याचा शेवट जवळ आला की धरणं तळगाठतात, कोरडी पडतात आणि खेड्यापाड्यातील मायमावल्या हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकू लागतात. जगभरातील टॉप 3 देशांमध्ये स्थान मिळवण्याचं स्वप्न पाहण्यात रमलेला आपला देश पर्यावरणाकडे अजिबात गांभीर्यानं पाहताना दिसत नाही. विकासाच्या वाटेवर पर्यावरण येतं आणि ते संपवल्याशिवाय विकास होतच नाही असा समज तर विकासकर्त्यांचा झाला नाही ना. कुठलाही रस्ता करीत असताना झाडं तोडणं, डोंगर साफ करणं सर्रास सुरू आहे. पर्यायी झाडे लावली जातात ती केवळ कागदावर. आपल्या राज्यातील अलीकडे झालेला कोणताही नॅशनल हायवे पहा. त्या मार्गासाठी तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून लावलेली झाडं कुठं आहेत, त्यांची सध्याची स्थिती काय, कुणालाही सांगता येणार नाही. विकास झाला हे अमान्य करण्याचं कारण नाही, पण त्यासाठी कुठली किंमत आपण मोजत आहोत याचाही विचार व्हायला हवा. आपल्याप्रमाणेच निसर्गातील इतर जीवांचा, पुढच्या पिढ्यांचा जगण्याचा हक्क, त्याचा आदर आणि जाणीव आपण ठेवणार आहोत की नाही, की फक्त ओरबाडून घेणं हीच विनाशाची वृत्ती आपण जोपासणार, देव जाणे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कोण ती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. खनिज संपत्ती, जलसंपत्ती, वनसंपत्ती, निसर्ग त्याचा अणुरेणू कणन कण आपल्याला बहाल करतो, त्याच्या दातृत्वाची ओंजळ आपल्याकरता समर्पित आहे. हे देणं निसर्गाचं असतं, ते अखंड आणि अनंत असतं. संहाराचा नाही तर संवर्धनाचा विचार म्हणजे निसर्ग.

0: आत्ताच आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. देणं निसर्गाचं. लेखन होतं डॉक्टर नंदकिशोर चिपडे यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर यांचं. सादर करते होते सूरज गोळे. ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲप्ससहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 9 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 26.

0: श्रोत्या हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा 6वा भाग.
1: जून 1720 मध्ये कॅप्टन बेट्सनं वरळीच्या बांधाच्या बांधकामाची सुरुवात केली. बेट्सच्या आवश्यकतेनुसार कंपनी सुरतहून 3 लाख दगडाच्या लाद्या, 600 खंडी लाकडं, 1000 मण गूळ पाठवून देते. पहिल्या महिन्यातच या कामासाठी एकूण 4542 रुपये खर्ची पडतात. पुढच्या 3 महिन्यात आणखी तेवढेच पैसे खर्च होतात, पण बांधकाम मात्र वर येताना काही दिसत नाही. वास्तविक बेट्सनं हे संपूर्ण काम 9 महिन्यातच म्हणजे मार्च 1721 पर्यंत पूर्ण करणं अपेक्षित होतं, पण ते वर्ष संपत आलं तरी बांध काही आकाराला येताना दिसेना. सन 1721 अखेर या बांधकामावर सुमारे 64,336 रुपये खर्ची घातले गेले. कंपनीच्या अधिकाऱ्यांची धाकधूक साहजिकच वाढू लागली. पुन्हा एकदा या बांधाच्या नावाखाली कंपनीला फसवलं जातंय की काय अशी शंका त्यांना येऊ लागली. जानेवारी 1722 मध्ये चार्ल्स बूनची बदली होऊन त्याच्या जागी आता विल्यम फिप्स मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून आणला जातो. कंपनीचे इंग्लंड स्थित संचालक नवीन गव्हर्नर विल्यम फिप्स यांना बांधाच्या प्रगतीविषयी सखोल तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश देतात. पुढच्या 2 महिन्यात फिप्स सर्व कामांचा आढावा घेऊन मार्च 1722 मध्ये कंपनीला सादर केलेल्या आपल्या अहवालात वरळीचा बांध पूर्ण होण्यासाठी अंदाजापेक्षा दुप्पट खर्च आणि कालावधी लागणार असल्याचं कळवतो. आणि वरळीचा बांध पूर्ण करणं एव्हाना प्रतिष्ठेचा विषय झालेला असल्यामुळं हा खर्च करणंही आवश्यक असल्याची शिफारस करतो. 1723 सालही तसंच सरत.
0: 1724 सालच्या मध्यावर बांधकाम थोडं

0: डोकं वर काढायला लागतं खरं, पण पुढच्याच महिन्यात ते बांधकाम कोसळतं. पुढची आणखी 2 वर्ष बांध बांधावा आणि पुन्हा कोसळावा हे चक्र सुरूच राहतं. खर्चाचा अंदाज कधीच चुकलेला असतो. आणखी किती कालावधी लागेल याची काही कल्पनाच नसते. बेट्सकडे विचारणा केली जाते तर तो आणखी काही कालावधी लागेल पण बांध पूर्ण होईल असं सांगत राहतो. कंपनी ही बाब गांभीर्याने घेते. कॅप्टन बेट्सवर कारवाई करण्याचा विचार करू लागते, पण तो विचार मागेही घेते कारण तो जर काम सोडून गेला तर तोवर घातलेला पैसा वाया जाण्याची भीती असल्यामुळं काम पुढे नेण्याचा निर्णय घेतला जातो. सन 1727 अखेरीस बांधाचं काम पूर्ण होत येतं. कंपनीला आता कोणताही धोका पत्करायचा नसल्यामुळं लंडनहून बांधाची काळजीपूर्वक तपासणी करण्याच्या सूचना केल्या जातात. बांधात काही दुरुस्त्या करणं गरजेचं असेल तर त्या तातडीने करून घ्याव्यात असंही कळवलं जातं.
1: सन 1728 मध्ये बांधकाम अगदी अखेरच्या टप्प्यात येऊन ठेपत आणि पावसाळा सुरू होतो. त्या वर्षाचा पाऊस थोडा जास्तच असतो. तुफान वारा, उंच उठणाऱ्या जोरदार लाटांच्या बांधाला बसणाऱ्या धडकांनी बांधाच्या उतारावरच्या दगडी लाद्या समुद्रात वाहून जाऊ लागल्या. त्या बाजूला बांधाला भगदाड पडू नये म्हणून बांधाची समुद्राकडची बाजू अधिक रुंद करून तिला आणखी उतार देण्याची आवश्यकता असल्याचं ध्यानात येत. बांध टिकून राहणं आवश्यक असल्यामुळं तोही खर्च करण्याची मंजुरी कंपनी देते. बांधाच्या समुद्राकडच्या भिंती अधिक उताराच्या करून आणि त्यावरच्या वाहून गेलेल्या दगडी लाद्यांच्या जागी नवीन लाद्या बसवण्याचं काम करण्यासाठी तुरुंगातून कैद्यांना आणलं जातं. काम यशस्वी झाल्यास त्यांना कैदेतून मुक्त करण्याचं आश्वासनही दिलं जातं. साधारण 1728 अखेरीला काम पूर्ण होतं. बांधाचं काम 9 महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित असताना त्यासाठी जवळपास 8 वर्षांचा कालावधी लागलेला असतो. पण अखेरीस ते आव्हानात्मक काम पूर्ण होतं. हा बांध बांधल्यानंतर मुंबईची सर्व बेट समुद्राकडच्या बाजूनं बंद करण्याचं अशक्यप्राय काम संपुष्टात येत. आता केवळ मधल्या जागेत भरणी करून एकसंध जमीन तयार करण्याचं म्हणजेच रेक्लमेशनचं काम तेवढं शिल्लक राहिलेलं असतं. आणि आता ते पुढची 200 वर्ष सुरूच राहत. तो एक आणखी वेगळाच इतिहास आहे.
0: बरईचा बांध पूर्ण केल्यानंतर कॅप्टन बेट्सनं दिनांक 25 जुलै 1729 रोजी ईस्ट इंडिया कंपनीला पत्र लिहून कंपनीकडे ग्रॅच्युइटीची मागणी केली. त्याचबरोबर बांधकाम चालू असलेल्या 8 वर्षांसाठी प्रति महिना ₹100 प्रमाणे भत्ता आणि पालखीच्या भोयांना बेट्सने अदा केलेल्या रोजंदारीच्या परताव्याचीही मागणी केली होती. कंपनीनं बेट्सच्या मागण्या धुडकावून तर लावल्याच, वर बेट्सनं 8 वर्षांच्या काळात बांधावर झालेल्या अंदाजापेक्षा अधिक झालेल्या खर्चाची भरपाई म्हणून 3,20,423 रुपयांची रक्कम द्यावी अशी मागणी केली. बेट्सनं अर्थातच कंपनीच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. थोडक्यात दोघांनीही एकमेकांच्या मागण्या धुडकावून लावल्या होत्या. वरईच्या बांधाचं अशक्यप्राय काम पूर्ण करणारा कॅप्टन बेट्स ह्याच्याविषयी फारशी माहिती मिळत नाही म्हणायला लंडनहून त्यावेळेच्या मद्रासच्या फोर्ट सेंट जॉर्जशी केलेल्या पत्रव्यवहारात त्याचा त्रोटक उल्लेख वाचायला मिळतो. सन 1718 मध्ये लंडनहून दीव दमण मधल्या दीव बेटावर येण्यासाठी निघालेल्या किंग विलियम या जहाजातल्या सैनिकांच्या यादीत मास्टर गनर कॅप्टन एलियास बेट्स हे नाव सापडतं. पण तो वरईचा बांध घालणारा बेट्स आहे की अन्य कुणी याविषयी नेमकं सांगता येत नाही. पण सन 1718 मध्ये जहाज

0: लंडन ते दीव असा केलेला प्रवास आणि कथेतल्या बेट्सनं गव्हर्नर चार्ल्स बूनची मुंबईत 1720 सालात घेतलेली भेट पाहता वरईचा बांध घालणारा बेट्स हाच बेट्स असावा असं मानायला पुष्कळशी जागा आहे बरं का. मध्य मुंबईचा जन्म या बांधामुळे झाला, त्यासाठी 8 वर्षांचा कालावधी लागला. हे खरं असलं तरी कॅप्टन बेट्सनं जिद्दीनं हे काम पूर्ण केलं, पण इतिहासानं त्याची दखल घेतली नाही असं खेदानं म्हणावं लागेल. असं का व्हावं याबद्दल आपण आता पुढच्या भागात ऐकू.
1: बेट गाव अन नगर शहर ते महानगर बन.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 26वा आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:10 आणि 33 सेकंद झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. आशा भोसले यांनी गायलेलं धर्मकन्या या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत ऐकूया. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: ते देखील आपने
1: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.

0: मल्हारी मार्तंड या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते ग दी माडगुळकर आणि संगीतकार होते वसंत पवार. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
3: मनासाठी मनापासून योग साधना.
1: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: मनासाठी मनापासून योग साधना.
4: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे.
5: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5 स्टार हॉटेलची गोष्ट.
6: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर
5: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: भालू या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते विश्वनाथ मोरे.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

झेप या चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते सुधीर फडके. या गीतासोबतच गीतबहार कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे ठीक 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. ऐकूया गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुंदर माझं घर या चित्रपटातलं गीत ऐकूया. कल्याणी साळुंके, मनीषा जोशी, मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी गायलेलं. गीतकार गुरु ठाकूर आणि संगीतकार मधुराणी गोखले प्रभुलकर.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही. वनिता मंडळ.
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज संवाद.
5: महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत यानंतर ऐकूया. गायला आहे अजय गोगावले आणि सहगायकांनी. गीतरचना गुरु ठाकूर यांची आहे आणि संगीतकार आहेत अजय अतुल.

निळकंठ मास्तर या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते गजेंद्र आहिरे आणि संगीतकार होते अजय अतुल. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रियांका बर्वे यांनी गायलेलं आनंदी गोपाळ या चित्रपटातलं गीत. गीतकार वैभव जोशी आणि संगीतकार ऋषिकेश सौरभ जसराज.

प्रियांका बर्वे यांनी गायलेलं आनंदी गोपाळ या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गीतवहार कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळचे 10:20 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम गांधी वंदना. असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 11. वाचक स्वर दिनेश आडावतकर यांचा आहे.

बापू मुलांमध्ये मूल होऊन वागत असत आणि म्हणूनच त्यांना मुलं आवडत आणि मुलांनाही बापू आवडत. दक्षिण आफ्रिकेत टॉलस्टॉय फार्मवर बापूंनी पाहिलं होतं की शेतकामातील सिंहाचा वाटा मुलामुली उचलत आहेत. खड्डे खणणं, झाडं तोडणं इत्यादी कामं मुलंच करीत असत, त्यामुळे त्यांना भरपूर व्यायाम होत असे. शिवाय असली कामं करायला मुलांना आवडतही असे, त्यांना त्याचा अभिमान वाटत असे. परंतु या मुलांना सतत कामाला जुंपलेलं राहावं लागत नव्हतं. दिवसातून केव्हा तरी बापू त्यांच्याशी खेळायला येत असत, त्यातल्या लहानांना ते गोष्टी सांगत असत. मुलं पाहून शिकण्यापेक्षा ऐकून जास्त प्रकारे आणि कमी मेहनतीनं पुष्कळ शिकतात हे बापू जाणत होते, आणि म्हणून त्यांच्या डोक्यात आणि अंतःकरणात एखादी गोष्ट ठसवण्यासाठी ते मुलांना गोष्ट सांगत. एकदा त्यांनी साबरमती आश्रमातील एका छोट्या मुलाबद्दल बोलताना सांगितलं, तो छोटा कान्हा गोष्ट सांगा असा माझ्याजवळ रोज हट्ट धरून बसायचा. त्याच्या त्या हट्टामुळे मी गोष्टी सांगण्याच्या

पारंगत झालो. नाहीतरी गोष्टी सांगणं ही एक कलाच आहे. मुलांना सर्व प्रकारचं ज्ञान देण्याचा तो एक फार सुंदर मार्ग आहे. गोष्टी ऐकण्याचं मुलांना किती जबरदस्त वेळ असतं आणि या कथाकथनाचा त्यांच्या मनावर किती विलक्षण पगडा असतो याबद्दलची एक आठवण बापूंनी एकदा सांगितली. एकदा ते शांतिनिकेतनला गेले होते. छोटी नंदिनी बाला चिडखोर झाली होती आणि फुरंगटून बसली होती. बापूंकडून ती फुलांचा हार घ्यायलाही तयार नव्हती. कारण काय तर बापूंनी तिला गोष्ट सांगण्यासाठी द्यायचा वेळ कविवर्य टागोरांशी चर्चा करण्यात घालवला होता. बापूंनी लिहिलं, तिला गोष्ट सांगण्याच्या वेळात मी गुरुदेवांशी गप्पा मारीत बसलो याचा ती कदाचित वचपा काढीत असावी, नाहीतर कुणी सांगावं. मुलांची किंवा राजाची गैरमर्जी का झाली ते कुणाला कसं सांगता येणार. एखादा राजा रागावला तर त्याच्याशी कसं वागायचं ते माझ्यासारख्या सत्याग्रहाला चांगलं माहितीये. परंतु एखाद्या लहान मुलाच्या चिडखोरपणापुढे माझं ते प्रभावी अस्त्र अगदी कुचकामी ठरतं. शिवाय माझा मौनवार आड आला आणि म्हणून नंदिनीचा रुसवा न काढताच मी शांतिनिकेतन सोडून जातो आहे. माझ्या अपयशाची ही दुःखद कहाणी मी कोणाला सांगू. आश्रमातल्या मुलांसाठी त्यांना नावानिशी ओळखावं, त्यांच्याशी खेळावं, त्यांची मैत्री जोडावी आणि विश्वास संपादन करावा यासाठी आपल्याला पुरेसा वेळ देता येत नाही याची बापूंना नेहमीच खंत वाटत असे. आणि जेव्हा ते तुरुंगात जात तेव्हा ते तिथून प्रत्येक बालमित्राला पत्र लिहित असत. या बालमित्रांनी त्यांना लिहिलेल्या छोट्या छोट्या चिठोऱ्यात विचारलेल्या अनेक प्रश्नांना बापू उत्तर देत असत. मुलांकडून सर्व प्रकारची कामं बापू करून घेत असत. या मुलांना ते आपली वानरसेना म्हणत. प्रभू रामचंद्रांसाठी त्यांच्या वानरसेनेनं समुद्रावर सेतू बांधून लंका गाठली होती तशीच ही बापूंची वानरसेना होती. आणि मुलांना कामाला कसं लावावं ते बापू चांगल्या प्रकारे जाणत होते. त्यासाठी योजाव्या लागणाऱ्या सगळ्या युक्त्या त्यांना माहीत होत्या. उदाहरणार्थ त्यांनी आफ्रिकी देशाच्या वापरलेल्या तिकिटांची लाच देऊन काही मुलांकडून राजकोटमध्ये 1896 आपल्या हरित पत्रकाच्या प्रती डकवून टपालात रवाना करून घेतल्या होत्या. आपल्या सर्व जाहीर सभांमधून सुद्धा बापू मुलांकडे विशेष लक्ष देत असत. लोकांनी त्यांच्यासाठी आणलेली फळं ते मुलांना वाटून देत असत आणि गळ्यात घातलेले फुलांचे हार थोड्याच वेळात व्यासपीठावरील मुलांच्या गळ्यात दिसू लागत. एकदा श्रीलंकेमध्ये एका जाहीर सभेत त्यांनी आपल्याला मिळालेला एक हार प्लॅटफॉर्मवरील एका लहान सुरेख पण भिडस्त मुलीच्या गळ्यात घातला आणि तिला माझी बालराणी असं म्हटलं. मुलांवर बापूंची फार भिस्त होती. मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात निघणाऱ्या प्रभात फेऱ्यांमध्ये लहान मुलं आणि लहान मुलीसुद्धा भाग घेत असल्याचं पाहून त्यांना किती समाधान आणि अभिमान वाटत असे. ही मुलं देशभक्तीपर गाणी म्हणत आहेत, झेंडावंदनाला हजर राहत आहेत, प्रसंगी लाठी हल्ल्यालाही तोंड देत आहेत हे पाहून बापूंना फार अभिमान वाटत असे. ते नेहमी म्हणत असत, ही कोवळी मुलं आपली खेळणी पतंग फटाके सोडून स्वराज्याचे सैनिक म्हणून कसे सरसावत आहेत ते पहा. आमचा स्वातंत्र्य लढा अहिंसक आहे आणि म्हणूनच हे शक्य आहे.

श्रोते हो, गांधी वंदना हा कार्यक्रम आपण ऐकलात. असे होते गांधीजी, यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलात. भाग 11 वाचन केलं होतं दिनेश अडावतकर यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजले. नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया अश्विन श्रीनिवासन यांचं बासरीवादन, राग गुजरी तोडी. द्रुतगत 3 तालात आणि 1 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. ऐकूया अश्विन श्रीनिवासन यांचं बासरीवादन, राग गुजरी तोडी.

0: अश्विन श्रीनिवासन यांचं बासरीवादन आपण ऐकलं, राग गुजरी टोळी. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी. श्रोते हो, शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एक काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग माझ्या राजा तूर, माझ्या सर्जा तूर, हे हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲपवर.

0: समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोते हो, सकाळचे 11:05 झाली। आता सादर करीत आहोत कार्यक्रम आपली आवड।

नमस्कार श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पडछाया या चित्रपटातील गीत आशा भोसलेंच्या स्वरात. गदी माडगुळकर यांची रचना आहे आणि दत्ता दावजेकर यांचं संगीत. आणि या गीताची पसंती करणारे श्रोते आहेत आशा रेडिओ श्रोता संघ, मेहरनगर, उमरखेड, महाराष्ट्र. येथून अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, प्रिन्स गव्हाणकर आणि आकार हाईट्स बहादुरा नागपूर येथून वैशाली शैलेश गव्हाणकर, श्वेता सुमित गव्हाणकर, कुमारी ध्वनी गव्हाणकर आणि बदलापूर येथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर. ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया शाहीर साबळे यांच्या स्वरात देवदत्त साबळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत।

0: श्रोते हो, शाहीर साबळे यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते होते जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश कार्तिक, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी औरंगाबाद येथून, वैभव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद येथून, मेघराज कोलते रिधोरा देवी, रुद्र कोळकर वाकुळणी येथून या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू.

0: निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया मत्स्यगंधा या नाटकातील हे पद रामदास कामत यांच्या स्वरात. वसंत कानेटकर यांची रचना आहे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी हे पद संगीतबद्ध केलं आहे. तर ऐकूया मत्स्यगंधा नाटकातील हे पद आणि याची पसंती कळवली आहे अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड येथून, तालुका हातकणंगळे, जिल्हा कोल्हापूर येथून. तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर यांनी. मुक्काम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगळे, जिल्हा कोल्हापूर येथून. ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं हे नाट्यपद.

AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून कार्यक्रमात आता ऐकूया. गुंजाळा तालुका जिल्हा बीड येथून नारायणदेव घुगे, नानीबाई घुगे, सुनंदा घुगे, महेश निर्मला, भगवान घुगे यांच्या पसंतीचं आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत. शांता शेळके यांचं गीत आहे आणि श्रीधर फडके यांनी गीताला संगीतबद्ध केलं आहे.

श्रोते हो, रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.

श्रोते हो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील आणि समस्त पाटील परिवार, शिंदे चौक, दक्षिण कसबा, सोलापूर येथून या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत. चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला हे गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी. गीतकार शांताराम नांदगावकर, संगीतकार अनिल अरुण.

मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून या गीताची पसंती करणारे श्रोते आहेत श्री सुधाकर राजे जाधव वर्षताई वायाळ संचित वायाळ प्रथमेश देशमुख सोहम देशमुख प्रणाली देशमुख आणि सानवी देशमुख या श्रोत्यांना ऐकायचं आहे हे बंध रेशमाचे या नाटकातील पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे पद पदरचना आहे शांता शेळके.

बरे तर श्रोते हो, कार्यक्रमात आज इथेच थांबूया. आपली आवडसाठी आपली पसंती कळवण्यासाठी आमचा पत्ता आहे कार्यक्रम आपली आवड द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी टपाल पेटी क्रमांक 11034 आमचा पिन आहे 400020. तर अवश्य पत्र पाठवा आणि आपली पसंती कळवा. नमस्कार.

0: श्रोते हो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 11:40 झाले. थोड्याच वेळात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम, त्याआधी ऐकूया एक संदेश.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शोभा जोशी यांनी गायलेलं शिरीष पै यांचं गीत. गीताला संगीतबद्ध केलं आहे कमलाकर भागवत यांनी.

सूर्यकांत शेजूळ यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. लक्ष्मीकांत धोंडे यांची ही रचना होती. कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत. तारा पोले यांची ही रचना आहे आणि भूमानंद बोगम यांचं संगीत.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात आनंदराव टेकाडे यांची रचना, यशवंत देव यांचं संगीत आहे.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यानीचे 12 वाजलेत. वनिता मंडळाचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.

मैत्रिणींनो, कशा आहात? उन्हाचा तडाखा अजिबात ओसरत नाहीये ना? रोज आपण दिवस मोजतो आहोत आणि पावसाची आतुरतेनं वाट पाहतो आहोत. मे महिना संपला की लगेच पावसाची वाट आपण बघत असतो. साधारण 7-8 जूनपासून पाऊस बरसायला लागतो आणि आपण पावसाचं स्वागत कसं करायचं, पावसाळ्याचा आनंद कसा लुटायचा, मुलांचं शाळेत जाताना पावसापासून रक्षण कसं करायला हवं, रेनकोट छत्री तयार आहेत ना, अशी तयारी करत असतो. तशातच मुलांच्या शाळेची खरेदी, अशा अनेक कामांची यादी तयार असते आपल्याकडे आणि शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशनची तयारी त्यातच भर घालत असते. अर्थातच प्रत्येक घरात काही ना काही लगबग सुरू असतेच. मात्र हे झालं शहरी भागातील परिस्थितीबद्दल. ग्रामीण भागात काय? तुम्ही म्हणाल त्यांना सुद्धा ही कामं असतीलच की? अर्थात अशी कामं त्यांच्याही घरात थोड्या बहुत फरकानं असतातच. मात्र या सगळ्या कामांचं महत्व त्यांच्या लेखी थोडंसं कमी असतं. ते सहजच म्हणतात, वेळ असेल तेव्हा, पैशांची सोय असेल तेव्हा, जमेल तशी घेऊ ही कामं करून. पण त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं काम असतं ते पेरणीची तयारी. अहो, आपण उन्हाळा जास्त आहे म्हणून कूलर एसीमध्ये आराम करत होतो तेव्हा ही मंडळी शेतं तयार करण्याच्या कामात मग्न होती. शेतात उगवलेलं घासगवत, रानटी गवत, काडी कचरा सगळं स्वच्छ करायचं, शेत नांगरून तयार करायचं. स्वच्छ शेत असेल तर उत्पन्न वाढण्यास मदत होते ना. आणि विशेष म्हणजे ही सगळी कामं करण्यासाठी कुटुंबच्या कुटुंब कार्यशील असतं. कोणती कामं झाली, कोणती कामं बाकी आहेत, एखाद्या दोस्ताच्या शेतातील कामं झाली नसतील तर मित्रमंडळी मंडळ बनवतात आणि एकोप्यानं ही कामं पूर्ण करायचा प्रयत्न करतात. त्यांना एकच डोळ्यासमोर दिसत असतं, पाऊस पडण्यापूर्वी ही कामं आटोपली पाहिजेत. या कामात घरातील महिलांचा सहभाग सुद्धा असतो हे सांगायलाच नको. मैत्रिणींनो, आपण पावसाळा सुरू होणार म्हणजे अनेक कामं करतो आणि पाऊस आला की मनमुराद आनंद उपभोगतो. मात्र ही गावातली मंडळी पाऊस आला की अधिक जोमानं कामाला लागते आणि योग्य वेळेत पेरणी करून आपल्याला योग्य वेळेत किंवा ठराविक वेळेत म्हणा आपल्याला आपल्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ आपल्यापर्यंत पोहोचवते सुद्धा.

0: मैत्रिणींनो, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. पर्यावरण सुरक्षित नसेल तर आपली पुढची पिढी असुरक्षित होईल. हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषीमुनींनी पर्यावरण रक्षणाची आवश्यकता ओळखून वृक्षवल्ली, पर्वत यांना देवत्व देऊन त्यांची पूजा करावी, त्यांना इजा पोहोचू नये यासाठी प्रयत्न करावेत हे सुचवलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पहिल्या पावसाची पूजा, वृक्ष नद्या यांची पूजा, वसंताचं आगमन झालं की गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत अशा अनेक पद्धतींनी परंपरा जपत पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सुद्धा वृक्षांचं संवर्धन, कचरा व्यवस्थापन, अयोग्य धुराचं व्यवस्थापन यासाठी सकारात्मक प्रयत्न करायला हवेत. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद. निवेदन अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.
1: पर्यावरण आहे राष्ट्राची शान, जे करते आपले सुकर जीवनमान. झाडे वेली वृक्षतळी आहेत पर्यावरणाचे दागिने, फुलवतात आपले जीवन सुख आणि सौंदर्याने.
0: पर्यावरणाला स्वच्छ बनवूया, आपले जीवन सुरक्षित करूया.
2: प्लास्टिकचा वापर टाळूया, पर्यावरणपूरक आचरणाची धुरा पेलूया.
1: आपल्या जीवनात शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारूया आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करूया.
0: कचऱ्याची निर्मिती, प्लास्टिक आणि ई कचरा निर्मिती कमी केली तर आपलं आरोग्य चांगलं राहील. स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण आकर्षक आणि आनंदी वातावरणाची निर्मिती करण्यास मदत करेल.
2: आनंदी वातावरणात आपण सुदृढ आनंदी जीवन अनुभवू शकू. चला सगळेजण प्रयत्न करूया, पर्यावरणाला समृद्ध बनवूया.
0: मैत्रिणींनो, परवा सहज दारासमोर उभी होते मी. मधून मधून दारासमोर शांतपणे उभं राहायला मला शिकवलं ते माझ्या दारासमोरच्या आंब्याच्या दोन झाडांनी. आमच्या कॉलनीची शान असलेली ही दोन झाडं मला नेहमीच मन शांत करायला मदत करतात. आम्ही आमच्या घरात राहायला आलो तेव्हा माणसांची संख्या कमी आणि झाडं मात्र जास्त होती. मनातलं काही व्यक्त करायचं असेल तर समोर माणूस दिसायचा नाही, मग ही मोठी झाडच माझे जवळचे मित्र. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. झाडं हळूहळू कमी झाली आहेत, कापली गेली आहेत आणि माणसं वाढली आहेत, पण तो आनंद मात्र राहिला नाही. परिस्थिती कितीही बदलली तरी वृक्षांनी त्यांचा धर्म सोडला नाही बरं का. माणसांच्या वृक्षतोडीच्या कचाट्यातून जी झाडं वाचली ती आजही सर्वांना मोठी सावली देतात, वातावरणात शांतता निर्माण करतात.

आंबेच ते योग्य ते वेळी मोहरतात आणि योग्य वेळी फळंही देतात. आता कॉलनी मोठी झाली आहे, फळं तर सर्वांनाच हवीशी वाटतात, मात्र नवीन झाडं लावण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. असं आपण म्हणत असलो तरी जुने वृक्ष त्यांचा धर्म न चुकता निभावतात. योग्य त्यावेळी कॉलनीतील लोकांना फळं सुद्धा खायला मिळतात. यातून एक मात्र नक्की समजतं, कधीही साथ न सोडणारा मित्र म्हणजे वृक्ष.

0: म्हणूनच झाडे लावा, पर्यावरण वाचवा. स्वच्छ पृथ्वी, सुरक्षित भविष्य, पर्यावरण रक्षण हीच खरी सेवा.
1: जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस नसून पृथ्वीचं संरक्षण म्हणजेच स्वतःचं रक्षण करण्यासाठी तसंच आपल्याला आणि आपल्या पुढील पिढीला सुरक्षित वातावरण उपभोगायला मिळण्यासाठी केलेला प्रयत्न.
0: आपण पर्यावरणाचं संरक्षण करून उत्तम पर्यावरणाची संपत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या हातात सुपूर्द करायला हवी.
2: मैत्रिणींनो, आपण अगदी सहज असं बोलत असतो की अमुक एक वस्तू आमची वडिलोपार्जित आहे. आपल्या आई वडिलांनी महत् प्रयासाने ही संपत्ती मिळवलेली आहे, सांभाळून ठेवली आहे. आता त्याचा योग्य वापर करून ती माझ्या मुलांना सुपूर्द करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. अहो, बऱ्याच वेळा तर असंही बोललं जातं की नवीन संपत्ती निर्माण करणं अशक्यच असेल तर जी संपत्ती आपल्याकडे आहे ती जपून ठेवणं हे आपलं कर्तव्यच नाही का बरं?
1: आपल्या पूर्वजांनी मोठ्या प्रयासांनी ही संपत्ती आपल्याला दिलेली आहे. आपण साधं उदाहरणच घेऊ शकतो. मोठ्या अभिमानानं दरवर्षी अनेक लोक आंब्याचा सीझन आला की आपल्या गावी मुद्दाम भेट देतात, अतिशय गोड आंब्याचा आस्वाद घेतात, झाडावरच्या कैऱ्या उतरवून वर्षभराच्या लोणच्याची सोय करून घेतात.

अहो, पण विचार केलाय का कधी, जर आपल्या आजोबांनी ही झाडं लावलेली नसती तर आपल्याला आंब्याची झाडं बघायला तरी मिळाली असती का? आणि तीच गोष्ट त्यांनाही लागू पडते, म्हणजे आपल्या आजोबांनाही. कसं? अहो, त्यांच्या पूर्वजांनी ती झाडे लावली, वाढवली, जपली, पुढच्या पिढीसाठी सुरक्षितपणे ठेवली. त्या झाडांमुळे नुसती फळच मिळाली नाहीत, तर जमिनीची धूप थांबली, वातावरणात थंडावा आला.

या झाडांची योग्य वाढ होण्यासाठी झाडांच्या मुळाशी खत घालणं आवश्यक असतं. त्यांना छान आळं केलं तर त्या छोट्या छोट्या आळ्यांमध्ये घरातील ओला कचरा आपण सहजपणे घालून आपल्या घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो. त्यामुळे झाडांना नैसर्गिक खत मिळतं, म्हणजेच खाऊन पिऊन सुखी जीवन आणि स्वच्छ पृथ्वी आपण अनुभवू शकतो.

0: मैत्रिणींनो, यातूनच आपण लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना पुढे नेऊ शकतो.
1: या संकल्पनेतील वृक्ष निर्मितीमुळे आपल्याला निरोगी जीवनशैली स्वीकारणं शक्य होईल. शाश्वत अन्न प्रणाली सहजच आपल्याला मिळवता येईल. झाडं हीच तर अन्न निर्मितीचं मूळ आहे. ऑक्सिजन आपल्याला झाडांमुळेच मिळू शकतो, त्यामुळे निरोगी जीवनशैली नक्कीच मिळेल.
0: या सर्वांसाठी आपल्याला या लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेतील काही ठळक गोष्टींची पूर्ती मात्र नक्कीच करावी लागेल. आपल्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत, मग काही गोष्टी करणं हे तर आपलं कर्तव्य आहेच, नाही का? आपलं पहिलं कर्तव्य आहे ऊर्जेची आणि पाण्याची बचत. हे कर्तव्य आपण अगदी सहजपणे पार पाडू शकतो. जसं की आपण जर ऊर्जेची बचत करायची ठरवलं तर काय करू शकतो? खोलीतून बाहेर पडताना पंखा किंवा लाईट किंवा टीव्ही बंद करायला विसरायचं नाही. अगदी कितीही गडबडीत असलो तरी चालता चालता फक्त एक बटन बंद करायचं आहे. तसंच शक्यतोवर सौर ऊर्जेचा वापर केला तर हे योग्यच राहील.
1: पाणी म्हणजे जीवन. पाण्याची बचत. शिळं झालं म्हणून जुनं पाणी टाकून देण्याचा अट्टहास कधीही करू नका. योग्य तेवढा पाण्याचा वापर करा आणि पुढच्या पिढीसाठी पाणी सांभाळून ठेवा.

0: हां, अजून महत्वाचं, जर आपल्या घरातील नळ अगदी थेंब थेंब जरी गळत असतील तर ते वेळीच दुरुस्त करून घ्या. आणि नळाला पाणी आल्यानंतर आपलं पाणी भरून झालं असेल तर नळाच्या तोट्या बंद करायला अजिबात विसरू नका.
1: मैत्रिणींनो, काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांनी पाणी येतं तर काही ठिकाणी रोजच पाणी येतं. ज्यांच्याकडे रोज पाणी येतं त्यांनी त्याचा वापर झाल्यानंतर आपण पाणीपट्टी भरतो आहोत म्हणून हा नळाचा वापर झालाच पाहिजे, हा अट्टहास सोडून तो नळ बंद केला पाहिजे.

प्लास्टिक वापराची बचत म्हणजे काय? तर आपण जेव्हा बाजारात जातो, काही वस्तू खरेदी करायची असते, त्यावेळी दुकानदाराला सहजच कॅरीबॅगची मागणी करतो. ती न करता अशा वेळी खरेदीसाठी बाहेर पडताना आपल्याजवळ कापडी पिशवी ठेवावी आणि त्याचा वापर करावा. पॅक फूड्सचा उपयोग कमीत कमी करूया. त्याचं कारण, पॅक फूड्सचे आलेले प्लास्टिकचे रॅपर्स जास्त कचरा निर्माण करतात.

0: अजून एक महत्वाची गोष्ट, ती म्हणजे ई कचरा निर्मितीमध्ये बचत. आता हा ई कचरा म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा कचरा. अगदी सहजच, माझा मोबाईल जुना झाला आहे, त्याचं स्क्रीन आता व्यवस्थित दिसत नाही किंवा त्यात फोटो नीट येत नाहीत, म्हणून आपण सहजासहजी मोबाईल बदलतो. जुना मोबाईल चांगला असला तरी, तेव्हा या गोष्टी आपण टाळायला हव्यात. शक्यतोवर मोबाईल्स अति वापरू नयेत, ते जास्त चार्ज करू नयेत. त्यामुळे विजेची बचत देखील होईल. घरात असलेला वायफाय किंवा इंटरनेट याचा वापर देखील जाणीवपूर्वक जेव्हा गरज असेल तेव्हाच करावा. अतिवापर आपण टाळायला हवा. त्यातून ऊर्जेची बचत तर होईलच, शिवाय आपण जो वेळ विनाकारण वाया घालवतो आहोत त्या वेळेची बचत देखील नक्कीच होईल. आणखीन एक महत्वाची गोष्ट, रात्रीच्या वेळी वायफाय हा बंदच ठेवावा, जेणेकरून सायबर गुन्हेगारीपासून आपण वाचू शकू. आणि बऱ्याच जणांना मोबाईल जवळ घेऊन झोपण्याची सवय असते, ही सवय आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. मोबाईलपासून निघणारे वेगवेगळी किरणं ही आपल्या शरीराला हानिकारक आहेत, त्यामुळे झोपताना मोबाईल हा आपल्यापासून दूरच असायला हवा. आता लक्षात ठेवूयात पर्यावरण रक्षणाची पंचसूत्री.
1: चला तर मग पर्यावरण सुरक्षेची पंचसूत्री पुन्हा एकदा आठवूयात. एक, ऊर्जेची बचत.
0: दोन, पाण्याची बचत. तीन, प्लास्टिक वापराची बचत.
1: चार, कचरा निर्मितीमध्ये बचत.
0: आणि पाच, ई कचरा निर्मितीमध्ये बचत. या पाच गोष्टींसाठी अतिशय प्रयत्नपूर्वक कार्य करायला हवं.
1: चला त्यासाठी प्रयत्न करूया, आपलं जीवन आनंदी बनवूया आणि पुढील पिढीला आनंदी आणि सुरक्षित पर्यावरण सुपूर्द करूया. हीच खरी आपली सेवा.
0: मैत्रिणींनो, यावर्षी तर पर्यावरण दिन हा अधिक महिन्यात आलेला आहे. अधिक महिन्यात जितकं जास्त पवित्र काम करता येईल तेवढं पूर्ण महिनाभर करावं असं सांगितलं जातं. यावर्षी अधिक झाडं लावूया,
2: अधिक पाण्याची बचत करूया,
1: अधिक विजेची बचत करूया,
0: प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करूया
2: आणि ई कचरा निर्मिती होऊ नये अर्थात त्यात बचत व्हावी म्हणून अधिक प्रयत्न करूया.
1: पर्यावरण संरक्षण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद आपण ऐकलात. निवेदन होतं अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.

मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. मैत्रिणींनो, पहिल्या पावसाची वाट बघत असताना मुलांना आठवण येते ती मस्त मस्त पदार्थ चाखण्याची. बाहेर पावसाला सुरुवात झाली की लहानांनाच नाही तर आपल्यासारखे मोठे सुद्धा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उत्सुक असतात. अशावेळी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान हवे असतात जिभेवर घोळणारे पदार्थ. तर ऐकूया एक सोपी अशी खस्ता पुरीची रेसिपी. मैत्रिणींनो, खस्ता पुरी बनवण्यासाठी साहित्य: कुरकुरीत तळलेल्या मोठ्या पुऱ्या. आपल्याला जेवढ्या डिश बनवायच्या आहेत तेवढ्या पुऱ्या घ्या. थोडासा उकडलेला बटाटा, त्यात बारीक कांदा चिरून छान सारण तयार करून घ्या. बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, पुदिना आणि चिंचगुळाचं दाट पाणी, थोडा रगडा मसाला, धनेपूड आणि कोथिंबीर. मैत्रिणींनो, तयार करण्यासाठी वेगळी भांडी घेत बसण्यापेक्षा सरळ सर्व्ह करण्याच्या डिशमध्येच जरी ही खस्तापुरी बनवली तरी चालेल. चला बनवूया खस्तापुरी. एका छान खोल डिशमध्ये कुरकुरीत असलेली मोठ्या आकाराची पुरी घ्या. त्यावर उकडलेल्या बटाट्याचं सारण, त्यात थोडासा चाट मसाला, धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घाला. त्यावरून थोडीशी पुदिन्याची पेस्ट, चिंचगुळ्याचं दाट पाणी सुद्धा त्यावरून घाला आणि त्यानंतर त्यावरून भरपूर अशी बारीक शेव घाला. थोडीशी कोथिंबीर पेरा. हवं असेल तर चमचाभर दही आणि चिंचेची चटणी त्याच्यावर घाला. झाली तुमची खस्तापुरी तयार. लगेच द्या सर्वांना खायला. पुरी कुरकुरीत असते आणि त्यावर चिंच दही घातल्यानं चवीला एकदम मस्त आणि खुसखुशीत लागते. लहानगे तर खातीलच हा पदार्थ आवडीनं, पण ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मऊ झाल्यामुळे हा पदार्थ खायला सोपा. मग घेऊया या खस्तापुरीचा आनंद.

परमेश्वराने स्त्रियांना अफाट एक अशी शक्ती दिलेली आहे आणि ती शक्ती म्हणजे सर्जनशीलता. या सर्जनशीलतेला अनुसरूनच मी माझ्या सर्व मैत्रिणींना ही कविता समर्पित करते. कवितेचं शीर्षक आहे विश्वकर्म्याची छाया. कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया. तुला पाहिल्यावर आठवते सीता, तुला पाहिल्यावर आठवते सीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीता. तू पूर्णा तू अन्नपूर्णा, तू पूर्णा तू अन्नपूर्णा सर्वांना तृप्त करणारी, तू पूर्णा तू अन्नपूर्णा सर्वांना तृप्त करणारी, प्रेमाने हात फिरून सगळ्यांना माया देणारी, प्रेमाने हात फिरून सर्व लेकरांना माया देणारी. तू श्रीकृष्णाची बासरी, तू श्रीकृष्णाची बासरी ममतेचं सप्तस्वर गाणारी, तू श्रीकृष्णाची बासरी ममतेचं सप्तस्वर गाणारी, श्वासाचं दान देऊन, श्वासाचं दान देऊन जीवाला जीव पण देणारी, जीवाला जीव पण देणारी. म्हणूनच तू आहेस आदिशक्ती आदि माया, आदिशक्ती आदि माया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया.

अनेक नाती अशी असतात की आपण ती निर्माण करतो आणि काही नाती ही जन्मानेच निर्माण झालेली असतात. त्यात निर्माण झालेलं एक अनोखं नातं म्हणजे मैत्रीचं नातं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अनोखं नातं. मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, केव्हा कुठे अनकसं ब्रह्मकमळ उगवतं, केव्हा कुठे अनकसं ब्रह्मकमळ उगवतं. हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी. मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मनालाच कळते मनाची भाषा, मनालाच कळते मनाची भाषा. मैत्रीत असतो पोकळ राग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग. एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग. हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, नसते ईर्ष्या तेथे नसतो हेवा दावा, नसते ईर्ष्या तेथे नसतो हेवा द्यावा. मैत्रीमध्ये नसतो मुळी मान आणि अपमान, मैत्रीमध्ये नसतो मुळी मान आणि अपमान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान. एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने, एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने. आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाढता स्पंदने, आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाढता स्पंदने. मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी अन बेरीज, मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी अन बेरीज, दुसरं तिसरं काहीच नसतं निखळ प्रेमाखेरी, दुसरं तिसरं काहीच नसतं नितळ प्रेमाखेरीज. मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा, मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा, जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा, जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा. असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं, मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं.

अशाच प्रकारे माझी तिसरी कविता आहे मध्य. अनुराग इतका नसावा की नातेगुर फटेल, अनुराग इतका नसावा की नातेगुर फटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल. कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, काटे इतके टोचू नये की हात रक्ताळेल, काटे इतके टोचू नये की हात रक्ताळेल. किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल. दोन टोकाच्या मध्ये टिपावा सुवर्ण मध्य, दोन टोकांच्या मध्ये टिपावा सुवर्ण मध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य.

आपल्या जीवनात एकच वेळ सारखी नसते, दिवस अनेक बदलत असतात. काही दिवस दुःखाचे, काही दिवस सुखाचे, काही दिवस समाधानाचे, असं जीवनात चालूच असतं. वेळ बदलत असते, त्यावरच ही कविता. असेही दिवस, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले. निसटत्या दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय, निसट दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय. दगडांनी आणि काट्याकुट्यांनी, दगडांनी आणि काट्याकुट्यांनी केलं आपलं काम ओरखडे उठून, केलं आपलं काम ओरखडे उठून. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आज दिवस आहेत असे, आज दिवस आहेत असे. इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला, इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला. चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात, चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात. सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले, सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले. अन बंगल्याच्या एका कोपऱ्यात बहरत आहे मनी प्लांट, बंगल्याच्या एका कोपऱ्यात बहरत आहे मनी प्लांट.

आजकाल आपलं सर्वच काम मोबाईलने होतं. मोबाईलशिवाय आपलं जीवन जसं काही अशक्यच झालेलं आहे. निमंत्रण असो, बोलणं असो, जे काय असेल, आपण इतके मोबाईलच्या अधीन झालेलं आहे. आणि असा हा मोबाईलचा जमाना. कवितेचं शीर्षक आहे मोबाईलचा जमाना. हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, बेटा कशी आहेस तू, बेटा कशी आहेस तू. लंडनमधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. लंडनमधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना, भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. रुसल्या ताईला भाऊ विचारी कशी आहेस ताई, रुसल्या ताईला भाऊ विचारी कशी आहेस ताई. पाणवलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे तुला भेटण्याची घाई, पाणवलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे तुला भेटण्याची घाई. भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना, भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना. मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला, तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला. तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला, तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला. केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना, केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना. मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. घरी असो बाहेर असो अथवा प्रवासात, घरी असो बाहेर असो अथवा प्रवासात, ऊन असो सावली असो अथवा पावसात, ऊन असो सावली असो अथवा पावसात. कधीही कोठेही कसेही बोलणे होतेच ना, कधीही कोठेही कसेही बोलणे होतेच ना. मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. मोबाईलनेच होतात सारी निमंत्रणे आमंत्रणे, मोबाईलनेच होतात सारी निमंत्रणे आमंत्रणे. बोलायचे नसेल तर स्विच ऑफचे सारे बहाणे. सारेच कार्य होते आता मोबाईलनेच ना, सारेच कार्य होते आता मोबाईलनेच ना. मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना आता मोबाईलचा जमाना. हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना.

आजकाल आपण स्त्री पुरुष फक्त म्हणत असतो, पण ती समानता आपल्या वागण्यात अजूनही आलेली नाही. काही ठिकाणी, अर्थात काही ठिकाणी आलेली आहे, पण जिथे आलेली नाही तिथे त्यांच्यासाठी ही कविता. एकाच झाडाची दोन पानं. कवितेचं शीर्षक एकाच झाडाची दोन पानं. मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी. मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती. तो सूर आहे तर ती आहे बासरी, तो सूर आहे तर ती आहे बासरी. डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी. मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, मुलगा आहे वारा तर ती आहे हवा. तो औषध आहे तर ती आहे दुवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा. मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे. तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे. तो आहे अभिमान तर ती शान आहे, तो आहे अभिमान तर ती शान आहे. सासरण माहेरचा ती सन्मान आहे, सासरण माहेरचा ती सन्मान. तो फूल आहे तर ती आहे कळी, तो फूल आहे तर ती आहे कळी. आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी. तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तो आहे प्रेम तर ती आहे पूजा. तरी सुद्धा जगात नेण्याची तिला सजा, तरी सुद्धा जगात नेण्याची तिला सजा. तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार, तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार. पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार, पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार. तो शब्द असला तर ती अर्थ आहे, तो शब्द असला तर ती अर्थ आहे. दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे, दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे. मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं, मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं. समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनानं, समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनाने.

एखादी व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी असा असतो की सगळीकडे त्याचं प्रतिकूल अशी वातावरण किंवा प्रतिकूल परिस्थिती असते, पण त्याची जिद्द ही त्याला प्रगती करायला भाग पाडते किंवा त्यामुळे तो प्रगती करू शकतो. असा अशाच एका उन्हातल्या झाडाची ही गोष्ट. कवितेचं शीर्षक आहे ही गोष्ट एका झाडाची. ही गोष्ट एका झाडाची, ही गोष्ट एका झाडाची, उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड, उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. झाडाला झडझडून नाचायचंय गायचंय, झाडाला झडझडून नाचायचंय गायचं आहे, पण कोणाचे हात खुंटवू पाहताय झाडाची वार, पण कोणाचे हे हात खुंटवू पाहताय झाडाची वार. पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय, पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे, आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे. भर उन्हात हिंस्र वादळे, भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात, भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात. येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन, येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन. फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात, फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात. कधी कधी झाडापाशी, कधी कधी झाडापाशी एखादा वाट सुरू येतो, कधी कधी झाडापाशी एखादा वाट सुरू येतो. झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखं गाऊन जातो, झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखं गाऊन जातो. झाडाला जिद्द आहे, झाडाला जिद्द आहे आबाळात नांदायची, झाडाला जिद्द आहे आबाळात नांदायची, झाडाला जिद्द आहे स्वप्नांचा एक बंगला बांधायची, कधीतरी स्वप्नांचा एक बंगला बांधायची.

परमेश्वर सर्वत्र आहे त्याचा अनुभव येतो पण तो दिसत नाही, ते कसं ते पहा. तसाच तू, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणेल, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणेल. तसंच तुझही, तसंच तुझही, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, म्हणून म्हणून तू नाही असं कोण म्हणेल. फुलाला तरी, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, तसेच तुझे

निसर्ग, झाड, पाऊस हे सगळं एकमेकांशी संबंधितच आहे. झाड डोलायला लागलं, पाऊस पडायला लागला की झाड डोलायला लागतं, विजा चमकतात, त्याचंच हे वर्णन. अशी ही निसर्गरम्य कविता. डोल डोल डोलले झाड माझे बोलले, डोल डोल डोलले झाड माझे बोलले, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा. लखन नाचली वेज राणी, लखकन नाचली वीज राणी, ती तर गाते जीवन गाणी, ती तर गाते जीवन गाणी. गडगडाट करून हसले मेघ, गडगडाट करून हसले मेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ. आकाशाने घातली मातीला साद, आकाशाने घातली मातीला साद, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद. प्रतिसादाने हसले आकाश, प्रतिसादाने हसले आकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश. दागिने घालून धरती झाली पुलकित, दागिने घालून धरती झाली पुलकित, तिने केले सर्वांना आनंदित, तिने केले सर्वांना आनंदित.

निसर्गाला कोणीही रोखू शकत नाही. फुलांचा सुगंध येतोय, फुल फुलतंय, वारा वाहतोय, आपण कोणालाही रोखू शकत नाही. त्याचप्रमाणे मनातल्या भावना, कोणाच्या मनात किंवा कोणत्या भावना येतील त्या भावना पण आपण रोखू शकत नाही. त्यावरची ही कविता अशक्य. आपणच या मातीला असा जीव लावला, आपणच या मातीला असा जीव लावला, त्यातून उगवलं झाड, त्यातून उगवलं झाड, झाडाला आली फुलं, झाडाला आली फुलं, फुलं दरवळली, फुलं दरवळली. फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं, फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं तुला आणि मलाही शक्य आहे का? तुला आणि मलाही शक्य आहे का? तर नाहीच.

की आपण नेहमी चांगलं काम करावं यावरची आधारित ही कविता. कोणी आग लावलेली असेल तर त्या ठिकाणी आपण ती विझवतो. या ठिकाणी ही कवयित्री म्हणते, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग. तिला कोणी लावले आग हे मला माहीत नाही, तिला कोणी लावले आग हे मला माहीत नाही. मी एवढंच सांगू शकेन, मी एवढंच सांगू शकेन, आग लावणारे हात माझे नव्हते, आग लावणारे हात माझे नव्हते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते.

दिव्यलता गुजराती यांच्या काही कविता आपण ऐकल्यात. मैत्रिणींनो, आत्ताच आपण पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न कसे करावेत याबद्दलचा आपल्या सख्यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. प्रत्येक जण आपल्या परीनं हा प्रयत्न तर करणार आहोतच. स्त्री नेहमी निसर्ग, कला आणि उपलब्ध असलेल्या गोष्टी यांचा दैनंदिन जीवनात सहज संगम घडवून आणत असते. घरातील कामं करण्याची पद्धत प्रत्येकीची वेगळी असते. अगदी स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू ठेवणं, घरातील अंगणातील कचऱ्याचं व्यवस्थापन करणं याबद्दल ती जागरूक असते. स्त्री ग्रामीण कुटुंबातील असो की शहरी कुटुंबातील, जगण्यातला संघर्ष प्रत्येकीच्या वाटेला येतच असतो. रोजची कामं करताना त्यांच्यातील कलेचा उपयोग करण्याच्या पद्धती बघितल्या तर मात्र कुतूहल वाटतं. छोटंसं उदाहरण घेता येईल. घरात आणलेल्या अनेक वस्तूंचे पॅकिंग रॅपर्स, बॉटल्स, आईस्क्रीमचे चमचे यांचा उपयोग करून आपल्या मैत्रिणी अनेक कलाकृतींची निर्मिती करतात, आकर्षक वस्तू बनवतात आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करतात. तर ग्रामीण महिला घरातील गोठ्यामध्ये असलेल्या गाईच्या शेणापासून त्यांच्या भिंती आकर्षक रीतीनं सारवून घेऊन त्या वाळल्यानंतर खडूनं त्यावर सुंदर चित्र रंगवतात, स्वतःची घरं आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न करतात.

कन्यादान चित्रपटातील हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत प्रभू यांचं होतं.

बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या. आम्ही संक्षेपित करीत आहोत.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राम लक्ष्मण यांचं गीत आता ऐकूया. चित्रपट आहे नवरे सगळे गाढव.

0: नवरे सगळे गाढव या चित्रपटातील गीत आपण ऐकलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. अनंत जाधव यांची रचना होती आणि राम लक्ष्मण यांचं संगीत.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात अंगार या चित्रपटातील गीत. गीतकार प्रवीण दवणे, संगीतकार दीपक पाटेकर.

0: श्रोते हो, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात अंगार या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं छत्रपती संभाजीनगर केंद्राचं वार्तापत्र. तर त्याआधी ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या थोड्याच वेळात.
1: आकाशवाणी मुंबई.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश

0: करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं, दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में हैं.
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. संध्याकाळी ते दमणला भेट देणार आहेत. तिथे आरोग्यसेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील महत्वाच्या सुविधांसह सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत. तसंच नमो विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं आणि आधुनिक रुग्णालयाचं मोदी उद्घाटन करणार आहेत. आयकॉनिक ब्रिज, दमण कन्व्हेन्शन सेंटर आणि निफ्ट कॅम्पस यासारख्या अनेक महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच लक्षद्वीपसाठी 885 कोटी रुपये किमतीच्या बंदर प्रकल्पांचीही पायाभरणी ते करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती.

हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जाहीर केले जातात. कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात. सीबीएसईच्या निकालानंतरच्या तक्रार निवारण प्रक्रियेच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या 70,000 जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात गुणपडताळणीसाठी 7,314 अर्ज तर पुनर्मूल्यांकनासाठी 63,000 जास्त अर्जांचा समावेश आहे. 13 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांबाबत असमाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसंच ऑनस्क्रीन मार्किंग प्रणालीअंतर्गत मूल्यांकनाच्या अचूकतेविषयीही प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईने ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकरुणन आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरोन ताई आणि कांग खाई झिंग यांनी काल त्यांना चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इराणबरोबर वाटाघाटी सुरू असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत तेहरानला अण्वस्त्र निर्मितीपासून कायमस्वरूपी रोखण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भविष्यात कोणत्याही करारानुसार इराणला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही असंही ते म्हणाले. ओमानने मस्कत जवळच्या आपल्या एका महत्वाच्या तेल निर्यात केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची निर्यात थांबवली आहे. मीना अल फहल या निर्यातीसाठीच्या मुख्य केंद्राजवळ हा स्फोट झाला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंशकरुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, थोड्याच वेळात माझीनगर जिल्हा वार्तापत्र।
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र।
2: छत्रपती संभाजीनगरला लवकरच 40 MLD पर्यंत पाणी मिळण्याची अपेक्षा। विधान परिषद निवडणुकीत औरंगाबाद जालना मतदारसंघात सुहास शिरसाठ आणि गणेश लोखंडे यांच्यात लढत। आणि खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दराने विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कारवाईचा विभागीय आयुक्तांचा इशारा।
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती।
2: छत्रपती संभाजीनगरला जूनच्या पहिल्या आठवड्यात 40 MLD पर्यंत

0: पाणी मिळेल असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. नव्या 2740 कोटी रुपयांच्या पाणी योजनेतून शहराला वाढीव पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं. वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली असं त्या म्हणाल्या. दरम्यान शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा निचांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश आल्याचंही पलांडे यांनी सांगितलं. सुरुवातीला पाण्याचा गढूळपणा 200 NTU पेक्षा अधिक होता. आता हा गढूळपणा 15 NTU पेक्षा कमी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला 12 जूनपर्यंत वाढीव पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगानं विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. शहराला नियोजित वेळेत पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी उर्वरित आवश्यक कामं जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. विधान परिषदेच्या निवडणुकीत औरंगाबाद जालना मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोघांसह इसाक सांडू खान हे तिसरे अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी माघार घेतली. महाविकास आघाडीच्या देवयानी डोणगावकर यांच्यासह आणखी एका अपक्ष उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतला. दरम्यान अर्ज मागे येऊन पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा वीज खर्च कमी करण्यासाठी आता बहुतांश कार्यालयं आणि मोठे प्रकल्प सौर ऊर्जेवर आणले जाणार आहेत. राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनानं किमान 30 MW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. मुख्य कार्यालयापासून ते थेट कचरा प्रक्रिया आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा यात समावेश असेल. खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दरानं विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाईचा इशारा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे. अल्निनोच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यंदा खरीप हंगामादरम्यान प्रतिकूल परिणामांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्यात असं आयुक्तांनी सूचित केलं. संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी विभाग सज्ज असून शेतकऱ्यांनीही योग्य नियोजनाचा अवलंब करावा असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले. नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार नांदेडचे डॉ अनुराग श्रीकांत लभेकर यांच्या पुस्तके साद आणि दाद या पुस्तकाला जाहीर झाला आहे. तर प्राचार्य मभी चिटणीस वाङ्मय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ शिव कदम यांच्या चित्रपटाचे शास्त्र संहिता ते समीक्षा या ग्रंथाला जाहीर झाला. रोख रकमेच्या स्वरूपातले हे पुरस्कार येत्या 21 जून रोजी प्रदान केले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केली. या कारवाई दरम्यान मुख्य सूत्रधार जुबेर शफीक कुरेशी याच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी 131 गोवंशांची सुटका केली. अन्न आणि औषध प्रशासनानं छत्रपती संभाजीनगर इथं एका शीतपेयाचा मोठा साठा जप्त केला. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या नावानं हे पेय विक्रीसाठी आणलं जाणार होतं. या कारवाईत करोडी परिसरातल्या एका खासगी गोदामातून प्रत्येकी 400 मिलीलिटरच्या 36,468 बाटल्या जप्त करण्यात आल्या. बाजारभावानुसार या पेयाची किंमत सुमारे 20,78,000 रुपये इतकी आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सावरकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. प्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे निर्मित स्वरराज वंदे मातरम हा सांगीतिक अभिवादनपर कार्यक्रमही पार पडला. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यात त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयात दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. महापौर समीर राजूरकर आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अनेक अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांनीही शपथ घेत दहशतवादमुक्त आणि शांततामय समाज निर्मितीचा संकल्प केला.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात.

दुपारचे 1:45 झाले आहेत. भाव धरा. कार्यक्रमात सुरुवातीला जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीतकार आहेत राम मोरे, संगीतकार राम मोरे.

कृष्णराव गायकर यांनी संगीतबद्ध केलेलं राम मोरे यांचं गीत आपण ऐकलं जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि अपर्णा मयेकर.

0: हो या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत अंकुर आणि वेल्डन अब्बा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
2: श्याम बेनेगल हे नाव सशक्त चित्रपटांसाठी घेतलं जात. त्याने केलेल्या मंडी, भूमिका, निशांत, जुनून, जुबेदा, अंकुर

0: पुढे पद्मभूषण, दादासाहेब फाळके, भीषांताराम जीवन गौरव अशा पुरस्काराने सन्मानित झालेला हा लेखक दिग्दर्शक त्याने हिंदी सिनेमाचं रूपच बदलून टाकलं. मंथन सारखा गुजरातमधील दूध विकणाऱ्या स्त्रियांकडून 2-2 रुपये घेऊन त्यांच्याच कामावरचा एक चित्रपट केला. हे सगळ्याचा उद्देश एवढाच आहे की या व्यक्तीचं कौशल्य आपल्या ध्यानात यावं. अंकुरची कथा शमा जैदी यांची आहे. गरीब पण सुखी दलित पती पत्नी लक्ष्मी आणि कुश्तय्या जमीनदारांच्या घरी ती काम करत असते आणि नवरा बैलगाडी हाकायचं काम करतो. जमीनदाराचा मुलगा सूर्य आता कामात लक्ष घालत असतो. त्याच्या वडिलांची पण एक रखेल असते, तिच्यापासून त्यांना एक मुलगाही असतो. त्यांनी तिला एक चांगला सुपीक जमिनीचा तुकडा दिलेला असतो. गावामध्ये त्याच्याबद्दल भयंकर राग असतो. इकडे लक्ष्मी सूर्याच्या मनात भरते, तो तिला आपल्याकडे खेचू पाहतो पण ती बधत नाही. पण एकदा नवरा दारू चोरताना पकडला जातो आणि लोक त्याला गावातून हकलून देतात. आता तर तिला सूर्य स्वयंपाकालाच ठेवून घेतो. गावातही त्याचाही राग असतो, त्याच्या बायकोलाही ते पटत नसतं. काही दिवसांनी तिचा नवरा परत येतो, तोर तिला दिवस गेलेले असतात. किस्तयाला पाहून सूर्याला वाटतं की हा आपल्याला जाब विचारायला आलाय, म्हणून त्याला 2-3 मजुरांकडून बेदम मारतो. लक्ष्मी आपल्या नवऱ्याला वाचवायला मध्ये पडते आणि त्याला हळूहळू घरी घेऊन जाते. हा प्रकार बघून एक छोटा मुलगा रागानं एक दगड सूर्याच्या खिडकीवरती मारतो. ह्या प्रतिकात्मक विरोधात सिनेमा संपतो. दुसरा आहे जिलानी बानूच्या नरसय्या की बावडी याच्यावरचा वेल डन अब्बा. एक गावातील विहीर चोरीला जाते त्याचीही कथा आहे. गावाला सरकारकडून विहीर खणण्यासाठी पैसे मिळत असतात. अरमान अली आपल्या जमिनीत विहीर खणायचं ठरवतो. जागेचं परीक्षण होतं, काम सुरू होतं. प्रत्येक टप्प्यावरती फोटोग्राफर फोटो काढून सरकारी दप्तरात पाठवतो आणि त्यानुसार त्याला पैसे मिळत जातात. अखेर त्याची विहीर तयार झाल्याने पुरे पैसे मिळतात. तो खुश होऊन पाणी काढायला जातो तर तिथे विहीरच नसते. आपण हसवलं गेल्याचं त्याच्या लक्षात येतं. तो ओरड सुरू करतो, माझी विहीर चोरीला गेली आहे. गावात तो एक हसायचाच विषय होतो. तो हातामध्ये सरकारी कागदपत्र देऊन धरण्यालाच बसतो. वर्तमानपत्रातले लोक टी व्ही कॅमेरेच जमू लागतात. मग मात्र सरकारी खात्यातील लोक सामोपचाराने प्रकरण मिटवण्याच्या गोष्टी करू लागतात. तो विहीर हवी आहे एवढंच म्हणत असतो. अखेर त्याला नवीन विहीर खोदून द्यायचं आश्वासन मिळतं. भ्रष्टाचारावरचा हा थेट हल्ला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेता हा चित्रपट.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला अंकुर आणि वेल्डन अब्बा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनः प्रसारित केला. दुपारचे 2 वाजले. आता पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे पर्यावरण दिन. वाचन केलं आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, दरवर्षी 5 जून हा जगभरात पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ झाडं लावणं किंवा पर्यावरणाबद्दल आपण नुसती चर्चा न करणं, त्यामध्ये आपला सहभाग दाखवणं हे खूप महत्वाचं असतं. पृथ्वीच्या अस्तित्वाशी जोडलेली आपली जबाबदारी ओळखून देणारा असा हा दिवस आहे. वाढतं तापमान, अनियमित पाऊस, जंगलतोड, प्लास्टिक प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा होत असलेला ऱ्हास, हे सगळं बघता पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनलेली आहे. यंदाचा जागतिक पर्यावरण दिन हवामान बदल आणि हवामान कृती या महत्वाच्या अशा विषयावर केंद्रित झालेला आहे. पर्यावरणात पसरणारं प्रदूषण हळूहळू जागतिक संकट बनत आहे. प्रदूषणामुळे पृथ्वी, वातावरण आणि त्यावर राहणाऱ्या सर्व सजीवांचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलंय. जंगलांची अनियंत्रित तोड होतीये, पॉलिथिनचा वापर हे याचं मुख्य कारण आहे. आणि याचा परिणाम म्हणजे जागतिक तापमान वाढ, चक्रीवादळं, पूर, वादळं इत्यादीचा धोका जगावर निर्माण

0: होतो आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकानं झाडं लावण्याची गरज आहे. पृथ्वी आपल्याला वारंवार इशारे देत आहे. पृथ्वी देत असलेल्या या इशाऱ्यांकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये असा संदेश या वर्षाच्या मोहिमेतून देण्यात आलेला आहे. पृथ्वीच्या संरक्षणासाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव पर्यावरण दिन करून देत असतो. हवामान बदलाच्या परिणामांबाबत जागरूकता निर्माण करतो. झाडं पाणी आणि जैवविविधतेचं महत्व अधोरेखित करतो. पुढच्या पिढ्यांसाठी शाश्वत भविष्य घडवण्याचा संदेश देतो आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित करतो. आता यासाठी आपण काय काय करू शकतो, तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण काही साधे बदल करू शकतो. जसं की आपण आपलं वाहन चालवण्याऐवजी शक्य असेल तिथे पायी चालणं, सायकल चालवणं किंवा रोजच्या प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं, आपला परिसर स्वच्छ ठेवणं, रस्त्यावर थुंकणं टाळणं, तसंच आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सामुदायिक ज्या मोहिमा असतात त्यामध्ये आपण सहभागी होऊ शकतो. प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा प्लॅस्टिकची कोणतीही वस्तू वापरणं हे आपण कमी केलं पाहिजे. घराबाहेर जेव्हा आपण पडतो तेव्हा घरातले दिवे पंखे हे बंद केले पाहिजे, जेणेकरून यामधून विजेची बचत होते. बाजारामध्ये जेव्हा आपण वस्तू आणायला जातो तेव्हा प्लॅस्टिकच्या पिशव्या या न वापरता आपल्या घरातली जी कापडी पिशवी असते तर तिचा वापर नक्कीच करायला हवा. वापरत नसताना नळ बंद असायला हवा. शॉवर वापरण्याऐवजी बादलीमध्ये पाणी भरून आपण आंघोळ करू शकतो. आपल्या परिसरामध्ये झाडांची लागवड संगोपन आणि संरक्षण करण्यासाठी आपण त्यामध्ये सहभागी होऊ शकतो. वापरलेल्या जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा कचऱ्यामध्ये न टाकता रिसायकलिंगसाठी देऊ शकतो. या सगळ्या सवयी आपल्याला थोड्याशा कठीण वाटतात पण आपण जर ह्याची सुरुवात केली तर नक्कीच ह्या आपल्या सवयीचा भाग बनतात. पर्यावरण संवर्धन जे आहे तर हे अशाच प्रकारे होत असतं. फक्त त्यासाठी आपण सगळ्यांनीच यामध्ये खारीचा वाटा उचलणं आवश्यक आहे.
1: पर्यावरण दिन याविषयी माहिती आपण ऐकलीत, वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी. श्रोते हो, कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज संवाद.
1: श्रोते हो, दुपारचे 2:05 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू म्हटलं की हिरव्यागार वनश्रीने नटलेला निसर्ग आपल्या मनाला साद घालतो आणि प्रसन्नता निर्माण करतो. असं असलं तरी अनेक जणांना आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा ऋतू त्रासदायक ठरतो. उत्तम आरोग्याचं मूळ हे आपल्या सुयोग्य आहार विहारामध्येच दडलेलं असतं. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी जाणून घेऊया. आहाराच्या बाबतीत अन्न पदार्थ आणि पेय पदार्थ यांचा विचार करणं आवश्यक असतं. खरं तर पावसाळी हवा, हिरवा निसर्ग आणि गरमागरम भजी हे समीकरण हवंहवसं वाटलं तर त्यात चुकीचं काहीच नाही, पण सातत्याने सेवन केल्यास मात्र त्रास होऊ शकतो. कारण या काळामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते, त्यामुळे जड अन्न पचत नाही. विशेषतः उघड्यावर

0: प्रकारचं अन्न उघड्यावर कापून ठेवलेली फळं, एकाच तेलात सतत तळलेली भजी किंवा इतर पदार्थ पोटासाठी त्रासदायक ठरतात, त्यामुळे ते कमीत कमी प्रमाणात सेवन करावेत. मुलांना डब्यात किंवा नाश्त्यासाठी सुद्धा मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत. ब्रेड, पाव, पनीरची भाजी, दुधाचे थंड पदार्थ, शिळे पदार्थ पचनशक्ती बिघडवतात, त्यामुळे ते देऊ नयेत. फास्टफूडचं प्रमाण देखील कमी ठेवावं. मधल्या वेळेला मुलांना राजगिऱ्याचा लाडू, खाकरा, उपमा, उकड, भाज्यांचं सूप, थालीपीठ असं घरी शिजवलेले पदार्थ द्यावेत. मॅगी, नूडल कमीत कमी प्रमाणात द्यावेत. भूक लागलेली असताना चहा कॉफी देऊ नये, त्यामुळे मंद असलेली पचनशक्ती अजूनच बिघडते आणि पोटावर त्याचा विपरीत परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हलका असायला हवा. रात्रीचं जेवण शक्यतो 7:30 ते 8 दरम्यान घेतल्यास खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. विशेषतः गर्भवती स्त्री आणि बाळंत स्त्री या दोघींनी पण जेवणाच्या वेळा सांभाळणं खूप गरजेचं असतं. आईच्या दुधावर बाळ संपूर्णपणे अवलंबून असल्यामुळे आहारामध्ये दही, आंबट ताक, कफ निर्माण होतील असे पदार्थ टाळायला हवे. पेय पदार्थांचा विचार करता पावसाळ्यामध्ये पाणी दूषित असल्यामुळे बाहेरची सरबत, बाहेरचं पाणी शक्यतो टाळावं. घरी सुद्धा पाणी उकळून गार केलेलं प्यायला हवं, त्यामुळे जंतुसंसर्ग टाळता येतो. घरी केलेलं लिंबू सरबत, कोकम सरबत जरूर घ्यावं, पण बाहेरचे कोल्ड्रिंक्स आणि इतर पदार्थ टाळावेत. गरम सूप, मुगाचं कढण, पातळसर वरण भात, तूप मेटकूट भात, घावन या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. थोडक्यात पचायला हलके पदार्थ असावेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं सगळ्यांनीच याबाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. आहाराबरोबरच तुमची दिनचर्या कशी असावी यालाही महत्व आहे. आयुर्वेदात स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे तत्व असल्यामुळे तुमचं आरोग्य कसं उत्तम राहील याचा विचार करून दिनचर्या सुद्धा ऋतूनुसार कशी असायला हवी याचा शास्त्रात उल्लेख केला आहे. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा रेनकोट असून सुद्धा कपडे अर्धवट भिजतात, दमट राहतात, त्यामुळे ते जरूर बदलले पाहिजेत, कारण त्या दमटपणामुळे त्वचा विकार होण्याची शक्यता राहते. या दिवसात दमटपणामुळे घाम सुद्धा खूप येतो, म्हणून अंतर्वस्त्र सुद्धा संध्याकाळच्या वेळेला बदलावीत. पावसाळ्यामध्ये पायी फिरण्याचा व्यायाम हा कमी होतो, पण जेव्हा शक्य होईल तेव्हा मात्र कंटाळा न करता चालण्याचा व्यायाम जरूर करावा, त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि भूकही लागते. शक्यतो दमटपणा राहणार नाही यासाठी हात पाय तोंड स्वच्छ धुवून कोरडे करावेत, अन्यथा चिखल्या होण्याचा धोका असतो. गर्भवती स्त्री आणि बाळंतीण दोघींनी पण या दिवसात सुयोग्य दिनचर्येच्या बाबतीत काळजी घेणं खूप आवश्यक असतं. मागे मी म्हटलं त्याप्रमाणे आईच्या दुधावर बाळ अवलंबून असल्यामुळे आईची पचनशक्ती चांगली असेल तरच बाळाला उत्तम दूध मिळतं. अशा प्रकारे आहार विहाराच्या बाबतीत योग्य काळजी घेतली तर पावसाळा ऋतू आनंददायी ठरेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, दुपारचे 2:10 झाले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रोते हो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोते हो, आजपासून 4 भागात आपण ऐकणार आहोत कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा पहिला भाग.
4: सौरसंस्थेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. पृथ्वीवर त्यानुसार ऋतुचक्र आढळतं. या ऋतुचक्राला अनुसरून सजीवांच्या अनेक प्रक्रिया नित्यनेमानी, सातत्याने तसंच ठराविक क्रमाने घडत असतात. वनस्पतींमधील पानगळ, बहर, फळांची निर्मिती या ऋतुचक्रानुसारच घडत असतात. तसंच प्राण्यांमध्येही प्रजोत्पादन, स्थलांतरण अशा क्रिया नित्यनेमानी, प्रतिवर्षी सातत्याने घडत असतात, कारण सर्व सजीव वेळेचं मापन करू शकतात. प्रत्येक दिवसाच्या सूर्योदय ते सूर्यास्त आणि रात्र याचं भान सजीवांना असतं. तसंच संपूर्ण वर्षाचं मोसमाचं भान सजीवांना असतं, कारण प्रत्येक सजीवात एक जैविक घड्याळ अर्थात बायोलॉजिकल क्लॉक असतं. जैविक घड्याळ हा एखादा अवयव किंवा शरीराचा कोणता भाग नसतो, तर ती सजीवांच्यातली एक यंत्रणा असते. ही यंत्रणा निसर्गतःच प्रत्येक सजीवात जन्मजातच असते. त्यामुळे सजीवांच्या शरीरात घडणाऱ्या आंतरप्रक्रियांचा मेळ पर्यावरणातल्या बाह्य घटकांशी घडवून आणला जातो. जैविक घड्याळाच्या या समन्वयामुळे प्रत्येक सजीवामध्ये घडून येणाऱ्या प्रक्रिया नित्य नेमानी घडून येतात. या जैविक घड्याळामुळे घडून येणाऱ्या पुनरावर्ती चक्रीय वर्तन प्रक्रियेला जैविक तालबद्धता म्हणतात. जीवशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये जैविक तालबद्धतेचा अभ्यास केला जातो त्या शाखेला क्रोनोबायोलॉजी असं म्हणतात. सजीवात आढळणारी जैविक तालबद्धता ही तीन प्रकारची असते. सर्कॅडियन रिदम म्हणजे दैनंदिन किंवा दिवसरात्रीची तालबद्धता, चांद्रीय तालबद्धता अर्थात ल्युनर रिदम, आणि सर्कॅन्युअल रिदम म्हणजे वार्षिक तालबद्धता. दिवसरात्रीची तालबद्धता या प्रकारच्या तालबद्धतेत सजीव दिवसाच्या 24 तासांचं मापन करून त्यानुसार आपलं वर्तन करतात. म्हणजे सजीवांच्या वर्तन प्रक्रियेवर दिवस आणि रात्र, त्याचप्रमाणे तापमान आणि प्रकाशाचा कालावधी याचा परिणाम होतो. यामुळे सजीवांच्या हालचालीत किंवा सर्वच जैविक प्रक्रियांमध्ये सजग आणि कार्यमग्न, तसंच झोप आणि कार्य कमी होणं असे दोन भाग पडतात. सगळेच सजीव दिवसाचे संपूर्ण 24 तास जागे राहून कार्यमग्न राहू शकत नाहीत, त्यांना विश्रांतीची गरज असतेच. म्हणून अशा दोन प्रकारची जैविक तालबद्धता सजीवात आढळते. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात, संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्वाविष्कार म्हणूनच करता येतं.
3: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. आज आपण ऐकला या माहितीचा पहिला भाग. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोत्या, दुपारचे 2:15 होते. थोड्याच वेळात दोपहर समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.
5: आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं लवलीन निगम. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात में 18,800 करोड़ रुपए से अधिक की कई विकास परियोजनाओं का शिलान्यास और लोकार्पण करेंगे. सरकार ने विदेशी संस्थागत निवेशकों को सरकारी प्रतिभूतियों के पूंजीगत लाभ पर कर छूट प्रदान की. रिजर्व बैंक ने रेपो दर में कोई बदलाव न करते हुए उसे 5.25% पर यथावत रखा. चालू वित्त वर्ष के लिए सकल घरेलू उत्पाद वृद्धि का अनुमान 6.9% से घटाकर 6.6% किया. नेपाल के विदेश मंत्री शिशिर खनाल आज से 3 दिन की भारत यात्रा पर. विश्व पर्यावरण दिवस आज मनाया जा रहा है. सरकार ने नई दिल्ली में 18 नमो ऑक्सीजन पार्कों का उद्घाटन किया. और जापान में पुरुषों के अंडर 18 हॉकी एशिया कप के सेमीफाइनल में आज शाम भारत का मुकाबला पाकिस्तान से. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सूरत में सड़क, बिजली और औद्योगिक क्षेत्रों के 18,800 करोड़ रुपए से अधिक की कई विकास परियोजनाओं का शुभारंभ करेंगे। श्री मोदी पहले हजीरा जाएंगे। प्रधानमंत्री दोपहर में एक जनसभा को संबोधित करने से पहले औद्योगिक और बुनियादी ढांचा कार्यों की समीक्षा करेंगे। प्रधानमंत्री शाम को दमन का दौरा करेंगे। हमारी संवाददाता ने बताया कि

0: जय श्री वैष्णव यांनी गायलेला राग मधमाथ सारंग आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद वैष्णव यांनी आणि हार्मोनियम साथ होती नारायण दरेकर यांची. श्रोतेहो, शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 5:02.
1: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, दुपारचे 3 वाजतायत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते

0: ते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
1: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में है. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक्स सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में है.
0: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्याचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काल उशिरापर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तनपुरे यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकानं मागे घेतला. हे कळताच पानसरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपण माघार घेतली नसल्याचं सांगितलं आणि माघारी संदर्भात आक्षेप अर्ज दिला, त्यामुळे बराच वेळ पेच निर्माण झाला होता. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी पानसरे यांची समजूत काढल्यावर उशिरा त्यांनी आक्षेप अर्ज माघारी घेतला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज कर्नाटकातून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. बंगळुरू इथं विधानसभा सचिव एम के विशालाक्षी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. खरगे हे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते असून येत्या 25 तारखेला त्यांचा कार्यकाळ संपत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ आजची गरज नसून भविष्यासाठी अत्यावश्यक जबाबदारी असल्याचं सांगत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा

0: मार्गाने बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईतल्या आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. सांगलीमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कृष्णा नदी सरकारी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं नरेंद्र डोंगर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली तसंच डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाणी पुरवठा विभागानं जिल्ह्यातल्या 39 गावांसह 127 पाड्यांमध्ये 40 टँकर तैनात केले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या 58,443 नागरिकांना अखंडित पाणी पुरवठा करण्यासाठी या विभागानं ठोस नियोजन केलं आहे. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. अनेक सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली. अनेक वर्ष ते भूविकास बँकेचे तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते आपण ऐकत आहात. दुपारचे 3:10 आणि 11 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

0: ए आय आर मराठी डी टी एच उपग्रहवाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. दुपारचे 3:11 झालेत. आता जाणून घेऊयात आज सकाळी 8:30 नोंदवण्यात आलेलं प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मध्य अरबी समुद्र, गोवा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू राज्यातील काही भागात नैऋत्य मोसमी पावसासाठी आवश्यक अशी पूरक स्थिती तयार झाली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी गारपीट झाली, ढगांचा गडगडाट झाला. कोकण मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी, उत्तर कोकण, दक्षिण कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आणि मेघगर्जनासुद्धा झाली. विदर्भात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. कमाल तापमानात कोणताही मोठा बदल नाही. उत्तर कोकणात कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्त होतं. राज्यात इतरत्र ते सामान्य राहिलं. ब्रह्मपुरी येथे 44.2 सेल्सिअस इतकं सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं. वाऱ्यांचा वेग प्रतितास किलोमीटरमध्ये. कोकणात देवगड 33, कर्जतमध्ये रायगड येथे 41, दापोली 31, मध्य महाराष्ट्रात जळगाव 46, शिवाजीनगर पुणे 41, शहादा नंदुरबार येथे 44, काळवण नाशिक येथे 41, मराठवाड्यात नांदेड येथे 41, आंबेजोगाई येथे 37. पावसाची नोंद सेंटीमीटरमध्ये. संगमेश्वर 4, सावंतवाडी 1, मध्य महाराष्ट्रात गडहिंग्लज येथे 3, तर वाई येथे 3 सेंटीमीटर. विदर्भात अमरावती येथे 8.9 इतक्या पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात उदगीर येथे 6 सेंटीमीटर, देगलूर 4, परभणी 2 आणि धाराशिव येथे 1 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रासाठी 9 जूनपर्यंत हवामानाचा हा इशारा आहे. मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही थोड्या ठिकाणी, तर उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळी वारे ताशी 40-50 किलोमीटर वेगाने वाहतील. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. पहाटे आणि रात्रीच्या वेळेस हलका ते गडगडाटी पाऊस होईल. उष्ण आणि दमट हवामान असेल. कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 29 सेल्सिअसच्या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता 9 जूनपर्यंतचा हा हवामानाचा इशारा आहे. दक्षिण महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी क्षेत्रात वादळी स्थिती असेल. वादळी वारे ताशी 40-50 किलोमीटर वेगाने वाहतील. वादळात हा वेग तात्पुरत्या स्वरूपात ताशी 60 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. सोमालियाची किनारपट्टी, त्यालगतच्या दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप आणि त्यालगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रात वादळी स्थिती असणार आहे. वादळी वारे ताशी 45-55 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहतील. त्यामुळे आणि वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितासने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. दुपारचे 3:14 झाली आहेत. आता माझा आवाज, माझे शिवार.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या हॅलो शंका समाधान कार्यक्रमात मी सुवर्णा कुलकर्णी आपलं स्वागत करते. मंडळी, खरीप हंगामातलं प्रमुख पीक म्हणजे भात. कोकणामध्ये भाताची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. तर या नेमक्या कोणकोणत्या पद्धती आहेत, तर याविषयीच आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आणि जे येणारे प्रश्न आहेत त्यांना सुद्धा उत्तरं देण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल, डहाणू, जिल्हा पालघर येथील शास्त्रज्ञ भरत कुशारे सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आता कोणकोणत्या अशा पद्धती आहेत की आपण त्याने भात लागवड करू शकतो, काय सांगाल?
2: भात लागवडीच्या मुख्य जर म्हटलं तर दोन पद्धती आहे. एक रोप तयार करून म्हणजे रोपटिका करून नंतर काही लागवडीच्या पद्धती आहेत, तर त्यामध्ये पारंपरिक भात लागवड, ओळीत भात लागवड, चार सूत्री, त्रि पद्धत, मशीननी भात लागवड ही आली. आणि रोप तयार न करता केवळ बियाणं जे आहेत तर ते टोकून किंवा पेरून याच्या काही पद्धती, त्याच्यामध्ये टोकन पद्धत आहेत, SRT आहेत, ड्रमच्या सहाय्याने पेरणी आहेत, त्याजवळ मोड आलेलं जे बियाणं जे आहे ते म्हणजे रोहू पद्धत आहेत, एक मल्चिंगचा वापर करून आपण करतो आणि एक पेरभात, ह्या पद्धती आहेत. यात प्रामुख्याने कोकणामध्ये जे आहेत तर ते आपण रोप वाटिका करून आपण लागवडीच्या पद्धती आपण याच्यामध्ये
1: वापरले जातात. आता सर, रोप वाटिका न करता म्हणजे टोकण आणि SRT भात लागवडीची जी पद्धत आहे तर याविषयी काय सांगता येईल?
2: टोकण किंवा SRT, टोकण मध्ये आपण काय करतो, विशिष्ट अंतर जे आहे ते 20x15 किंवा SRT मध्ये आपण जो साचा आहे साचाचा वापर करतो 25x25 cm या अंतरावर ते बियाणं टोकण करत असतो. तर ते टोकण्याच्या पूर्वी जमीन आपोषित तयार करून घेतो, नांगरणी वगैरे करून, त्यानंतर शक्य असेल तर रोटावेटर जर मारलेला असेल तर बारीक प्रमाणामध्ये जर ती व्यवस्थित जर मशागत झालेली असेल तर टोकन मध्ये आपण कोणते बेड न करता केवळ आखणी करून 20x15 cm ह्या अंतरावरती त्याची एक ठिकाणी किमान 3-4 दाणे जे आहेत आपण ते टोकन करत असतो, टाकतो. ते दाणे नंतर शेण करत असेल, कंपोस्ट करत असेल, त्यांनी झाकून घ्यावे आणि त्यानंतर ज्यावेळेस पाऊस पडेल किंवा उगवणी इतका पाऊस होईल तेव्हा 2 दिवस

0: तण उगवणी पूर्वीच्या तणनाशक आपण त्यामध्ये मारतो. तसंच एसआयटी मध्ये आपण काय करतो, याच्यात वाफे तयार करतो.
1: अच्छा.
0: तर वाफ्याची जी रुंदी जी आहे 4.5 फुटाच्या अंतरावरती सरी पाडतो. तर वरचा जो गाधा जो आहे तो साधारण 100 सेंटीमीटरचा तयार करतो पृष्ठभागी, आणि त्याच्यावरती जो साचा जो आहे त्या साच्याच्या साह्याने मार्किंग करतो किंवा होल पाडून घेतो. त्या होलमध्ये तिथे जे जमीन जिथे उकडल्या जाईल त्या ठिकाणी एका वेळेस 3 ते 4 दाणे जे पेरतो कंपोस्ट खत किंवा शेणखत, आणि ते झाकून घेतो. त्यानंतर जेव्हा पाऊस पडेल, शक्यतो हे पाऊस पडण्याच्या अगोदर पेरायचं आहे, जो काही पाऊस सुरू होतो साधारण 10 जूनच्या दरम्यान, तर त्याच्या अंदाजाने 1 दिवस अगोदर किंवा छोटा पाऊस पडल्यानंतर आपण ते करू शकतो. फक्त जमिनीत ओल असेल लगेच 2 दिवसाच्या आत त्याच्यामध्ये तणनाशक मारणं आपल्याला त्याच्यामध्ये गरजेचं आहे.
1: पण आता सर सध्या असं सांगतायत ना की घाई करू नका, म्हणजे अजून पावसाचं तेवढं हे नाहीये ना अजून.
0: हो, तर ह्या वर्षी काय झालेलं आहे, IMD ने पण सांगितलेलं आहे की पाऊस जो आहे तो कदाचित 10 ते 15% कमी राहू शकतो, आणि जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. सध्या तरी आपण पूर्वमशागतीची कामं करून घ्यावी, आणि त्यावर रेग्युलर मान्सून सुरू होईल त्याच वेळेस आपण रोपवाटिका जी ती करावी.
1: सर कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया आपण.
0: हो
1: नमस्कार. हॅलो शंका समाधान.
2: माझं नाव मीरा परशुराम महाले,
1: बर,
2: मुक्काम पोस्ट देहरे, तालुका जव्हार, जिल्हा पालघर इथून मी बोलते. माझा प्रश्न असा आहे की मशीनने भात लागवड कशी करावी आणि त्यासाठी खत व्यवस्थापन कसे करावे.
1: बर, परत कुशारे सर उपस्थित आहेत, ते उत्तर देतील.
0: मशीनने आपल्याला ज्यावेळेस भात लागवड करायची असते त्यावेळेस प्रथमतः रोपवाटिका जी आहे ती रोपवाटिका 2 पद्धतीने एक तयार करता येते. एक तर जी आहे ट्रे रोपवाटिका, त्यानुसार आपण तयार करावी, आणि ती रोपवाटिका केल्यानंतरच ह्या ट्रे रोपवाटिकेमध्ये 14 ते 15 दिवसामध्ये रोप तयार होतं, आणि त्यानंतर हे तयार झालेले जे रोप जे आहेत तर ते यंत्र जे आहेत का जे 2 प्रकारचे असतात, एक 4 ओळीचं लागवडीचं यंत्र असतं, त्याचबरोबर 6 ओळीचं पण असतं, पण 4 ओळीचं जे छोटी जी खाचरं जी आहेत त्या खाचरांमध्ये चांगल्या प्रकारे वापरू शकतो. तर तयार केलेली रोपं जी आहेत ट्रेमध्ये, हे ट्रे जे आहेत 2x1 फुटाच्या साईजची असतात, त्यामध्ये तयार केलेली रोपं आपण ती लादी जी आहेत ती त्या याच्यावरती ठेवायची, आणि त्यानुसार त्या मशीनला खाली विशिष्ट प्रकारचे फिंगर्स असतात किंवा बोटं असतात, त्याद्वारे ते एका वेळेस 1 रोप किंवा 2 रोप 3 रोप 4 रोप असे ते घ्यायचे, किती त्याचे ॲडजस्टमेंट त्याच्यामध्ये करू शकतो, आणि किती खोलीवरती लावायचं हे सुद्धा आपण ठरवू शकतो. तर त्यानुसार 2 ओळी 1 फूट अंतर आपलं त्या मशीनच्या द्वारे लागवड ज्यावेळेस करतो त्यावेळेस राहतं, आणि 2 छुडांमध्ये 12 ते 15 सेंटीमीटर इतकं अंतर आपण त्यामध्ये ठेवू शकतो. रोपं जी आहेत म्हणजे हायब्रिडची आहेत, संकरित आहेत किंवा सुधारित आहेत. सुधारित असेल तर आपण एका छुडामध्ये 3 ते 4 रोपं यावी, यानुसार त्याची जी गिअर शिफ्टिंग जी आहे ती आपण त्यात करू शकतो. छोटं मशीन असेल तर त्याद्वारे 1.5 तासामध्ये 1 एकर लागवड करता येते. मोठं मशीन जर असेल त्यामध्ये 1 तासामध्ये आपल्याला 1 एकर इतकी लागवड होते. आता याचं खत व्यवस्थापन जे आहे, जसं आपण पारंपरिक भात लागवडीसाठी किंवा आधुनिक जापनीज भात लागवडीसाठी आपण होतो त्यानुसारच करावं. 1 एकरला भात शेती करत असताना 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालास ही रासायनिक खतांची शिफारस मात्र आहे. तरी ही देत असताना ज्यावेळेस लागवड करणार आहोत चिखलणीच्या वेळेस आपण 133 किलो मिश्र खतामार्फत देणार असाल तर आपण सुपलामार्फत ते 133 किलो सुपला लागवडीच्या वेळेस आपण तो द्यावा. त्यानंतर ज्यावेळेस पीक फुटव्यांच्या अवस्थेत असेल त्यावेळेस 26 किलो युरिया इतका त्यामध्ये द्यावा, आणि जेव्हा पीक फुलोऱ्या अवस्थेत असेल त्यावेळेस 17 ते 18 किलो युरिया इतकं आपण त्यामध्ये द्यावं. शक्यतो दुसरी नांगरणी करण्याच्या पूर्वी त्याच्यामध्ये खत किंवा कंपोस्ट खत हे जर आपण टाकता आलं त्याच्यामध्ये तर योग्य आहे.
1: धन्यवाद महालेताई आपल्या सहभागाबद्दल. सर आपण बोलत होतो की रोपवाटिका न करता तुम्ही कशी भात लागवड करायची ते सांगितलं, परंतु रोपवाटिका करून भात लागवडीची जी पद्धत आहे ती वापरली जाते तर त्याविषयी काय सांगता येईल.
0: वेगवेगळ्या प्रकारचे आपण रोपवाटिका करतो. एक शेतकरी करतो ती राप करून करतो. त्यानंतर आपण विद्यापीठामार्फत त्यांनी गादीबाबा पद्धतीने रोपवाटिका करावी, त्याच्यामध्ये तळाशी जी आहे 4 फुटाची रुंदी असलेला आणि पृष्ठभागी 3 फुटाची रुंदी असलेला इतका तो गादीबाबा असावा, आणि उंची 10 ते 15 सेंटीमीटर इतकी त्याची उंची असावी, आणि त्याच्यावरती ओळीमध्ये बीजे ते पेरावं. ही झाली गादीबाबा पद्धत. दुसरी जी आहे ज्यावेळेस कधी काय होतं की आप रोप जाईल तर ते काही कारणास्तव कधी कधी पावसामध्ये खंड पडला तर रोप जळू शकतं किंवा कमी पडू शकतं, अशा वेळेस आपण मोड आलेलं बियाणं जे आहे ते तयार करायचं असतं. त्यासाठी 24 तासात पाण्यात भिजत ठेवल्यानंतर पुढील 12 ते 14 तासामध्ये ओल्या गुणपटामध्ये जर ठेवलं आणि त्याला मोड आलेले जे बियाणं जे आहे चिखलणी केलेल्या शेतामध्ये त्याच्यामध्ये वापर करून जर टाकलं तर ती सुद्धा लवकर रोपवाटिका करता येते. त्यानंतर एक चटई रोपवाटिका आहे जी स्त्री पद्धतीमध्ये आपण वापरतो, त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर पेपरचा वापर करतो, त्या मल्चिंग पेपरला ठराविक याच्यावरती पाणी निघून जावं यासाठी आपण त्याच्यामध्ये होल तयार करून ठेवत असतो, त्या मल्चिंग पेपरवरती

0: अंथरल्यानंतर 100 गेज इतक्या जाडीचा तो असावा. चटई रोपवाटिकेमध्ये चाळलेली माती आणि शेणखत हे दोन्ही मिश्रित आपण करून विशिष्ट साच्यामध्ये त्याचा वापर आपण करत असतो. 1 मीटर रुंदी असलेला आणि त्याच्यामध्ये 2 बाय 1 फूट असा जे छोटेसे बेड तयार होतील अशा तो साचा तयार केला असतो. त्याच्यामध्ये हे मिश्रण आपण टाकतो. हे मिश्रण टाकल्यानंतर त्याच्यावरती पाणी देतो. पाणी दिल्यानंतर मग जे मोड आलेलं जे बियाणं जे आहे ते त्यावरती आपण टाकतो. तशी ती रोपवाटी आपण तयार करतो. मग हे जशी लादी तयार होईल त्यानुसार मग आपल्या लागवडीसाठी आपण ते रोप त्यात वापरू शकतो.
1: अच्छा, ओळीमध्ये भात लागवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी मग खताचं जे व्यवस्थापन आहे ते कसं असायला हवंय?
0: हा, ओळीमध्ये भात लागवड करत असताना प्रथमतः चिखलणी जी आहे ती व्यवस्थित केलेली असावी. पहिली नांगरट असेल, दुसरी नांगरट असेल, त्यानंतर चिखलणी असेल आणि चिखलणी केल्यानंतर ती जमीन समतल करावी आणि समतल केल्यानंतरच मग आपण त्याच्यामध्ये लागवड करत असताना रोप जे आहे ते योग्य वयाचं असावं. 12 ते 15 सेंटीमीटर इतकी त्याची उंची असावी. 5 ते 6 पाने किमान त्याला असावी आणि जाती परत्वे 21 ते 25 किंवा 27 दिवसापर्यंत रोप म्हणजे किती दिवसांचा कालावधी जी असलेली जी जात आहे 100 दिवस असे आहेत किंवा 140 दिवसांचे आहे त्यानुसार आपण त्याची ती निवड जी ती
1: करायला
0: हवी. तर आता रोप तयार होईल त्यांच्या बोली भाषेमध्ये खणतो म्हणजे रोप आपण घरी वापर असेल तर त्यातनं ते उपटतो आणि नंतर हे लावतो आणि चटई रोपवाटिका असेल तर त्याचा आपण रोल करतो आणि मग ते त्यात लावायचं असतं. तर त्यावेळेस लावताना एक काळजी घ्यावी, रोप लावताना सरळ आणि उथळ लावावं, जास्त खोली होती लावू नये. ओळीत लागवड करताना अंतर जे आहे त्याच्यामध्ये 20 बाय 15 किंवा 15 बाय 15 दोरी पकडून दोरीच्या वरती आपण मार्किंग केलेलं असावं आणि 2 ओळीमध्ये 20 सेंटीमीटर आणि 2 आपण चूड तिथे आपण 15 सेंटीमीटर इतकं अंतर आपण ठेवावं आणि तशी ती लागवड त्यामध्ये करावी. वेळेत लागवड होणं गरजेचं आहे. जमीन जी आहे चिखलणी केलेली ती संपातळीत असावी ही काळजी जर आपण घेतली आणि जे काही खत आपण देणार आहोत शक्य असेल तर ते चिखलणीच्या वेळेस पहिला जो आपता जो खत असतो तो आपण तो द्यावा.
1: बरं,
0: एवढी काळजी जर घेतली तर व्यवस्थित एक करू शकता. आणि खत व्यवस्थापन जे आहे जसं मी पारंपरिक भात शेतीसाठी सांगितलं तसंच हे खत व्यवस्थापन जे आहे प्रथमतः त्याचे माती परीक्षण केलेलं असावं आणि त्यानुसार खताचं व्यवस्थापन करावं. परंतु ते केलेलं नसेल रासायनिक खतांची शिफारस मात्र जी ती त्याच्यामध्ये देऊ शकतो. 40 किलो नत्र, 20 किलो सुरद आणि 20 किलो पालास प्रति एकरी हे आपण देऊ शकतो.
1: इकडे
0: उपलब्ध जे आहेत सरळ खत आहेत का मिश्र खत आहेत याच्यावरती ते अवलंबून आहेत. सरळ खत असेल ते युरिया असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल आणि मिरेटो पोटॅश असेल. तर 35 किलो युरिया, तुमचे 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 34 किलो मिरेटो पोटॅश हा चिखलणीच्या वेळेस किंवा लागवडीच्या वेळेस द्यावा. त्यानंतर 26 किलो युरिया पोटी फुटण्याच्या अवस्थेत आणि 17 ते 18 किलो युरिया हा जो आहे ज्यावेळेस फुलोरा येईल, लुंबी बाहेर पडेल फुलोरा येईल त्यावेळेस आपण तो द्यावा. अशा रीतीने आपण हे खत व्यवस्थापन आपण याच्यामध्ये करू शकतो.
1: बरोबर, नमस्कार. हॅलो शंका समाधान.
2: मी राजेश माधव दिकाने, पालघर जिल्ह्यातील बाड्या तालुका आणि सोनाळा गाव.
1: अच्छा,
2: भात उत्पादक शेतकरी आहे. माझा प्रश्न असा आहे की आता जी आधुनिक शेती आपण करतोय तर आधुनिक शेतीमध्ये यांत्रिक शेती बऱ्यापैकी शेतकरी आता भात लागवड ही यांत्रिक पद्धतीने करतात पण आपल्याकडनं जो अनियंत्रित पावसाचा जो प्रमाण आहे ते कमी जास्त असल्यामुळे यांत्रिक शेती थोडी भीतीदायक आहे. त्याबद्दल सरांचं काय म्हणणं?
0: रिकामे यांनी जो प्रश्न विचारलेला आहे, यांत्रिक पद्धतीने आपण भात लागवड करतो परंतु समजा आता ह्या वर्षी जे पाऊसमान जे आहेत ते कमी जास्त होणार आहे तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय करावं? बरोबर आहे. तर अशा वेळेस रोप वाटिका न करता लागवडीच्या ज्या पद्धती ज्या आहेत म्हणजे टोकन पद्धत असेल, SRT पद्धत असेल किंवा समजा जर पाऊस लांबलाच आणि उशिरा आला तर त्यावेळेस बियाण्याला मोड आणून असं मोड आलेलं बियाणं जे ड्रम सीडर मार्फत शेतामध्ये पेरणी करू शकतो किंवा हाताने सुद्धा ते रोपवाटिका जे ती चिखलणी केलेल्या शेतामध्ये बेड तयार करून त्यात लवकर रोप जे आहे ते तयार करून लागवडीसाठी आपण याच्यामध्ये वापरू शकतो. तर ह्या ज्या पद्धती ज्या आहेत त्याचा आपल्याला अवलंब करता येईल. त्याचबरोबर स्त्री एक अशी एक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये जास्त अंतरावर याची लागवड आपण करत असतो आणि त्याचं बियाणं सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय कमी लागतं. त्या पद्धतीमध्ये एक त्याचा एक शेतामधलं पाणी जे आहे ते काढून टाकणं आणि शेतामध्ये बारीक क्रॅक तयार होतील त्याच्यानंतर शेतामध्ये आपण पाणी येऊ देणं म्हणजे कमी पावसामध्ये सुद्धा भात पीक घेण्याची पारंपरिक लागवडीपेक्षा ती सुद्धा पद्धत आपण याच्यामध्ये वापरू शकतो. ज्यांना शक्य नसेल यांत्रिक भात शेती करणं त्यांनी स्त्री पद्धत असेल किंवा 4 सूत्री असेल याचा वापर आपण याच्यामध्ये करू शकतो किंवा मोड आलेलं बियाणं जे ते ड्रमच्या सहाय्याने चिकलणी केल्या शेतात पेरू शकतात.
1: धन्यवाद रिकामे आपल्या सहभागाबद्दल. नमस्कार, हॅलो शंका समाधान.
3: नमस्कार मॅडम, मी सदाशिव राऊत बोलतोय.

0: जव्हार पालघर.
1: हो बोला बोला.
0: यांत्रिक भात शेती करता रोप कशी तयार करावी, त्याच्या पद्धती कोणत्या आहेत?
1: हो हो नक्कीच, भरत कुशारे सर उपस्थित आहेत, ते उत्तर देतील.
2: आपण जे यांत्रिक पद्धतीने भात लागवड करतो त्यासाठी आपल्याला विशिष्ट अशी रोपवाटिका करावी लागते, त्याला आपण ट्रेप पद्धतीची भात रोपवाटिका असं आपण म्हणतो. सुरुवातीला जो ट्रे जे आहेत हे साधारण 2 बाय 1 फुटाचे ह्या आकाराचे ट्रे असतात, आणि एका ट्रेमध्ये साधारण 2.5 किलो इतकं मिश्रण त्याच्यामध्ये टाकावं लागतं. ते मिश्रण जे आहे ते घेण्यासाठी माती आणि शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल किंवा गांडूळ खत असेल हे सम प्रमाणात आपण घेतो. आणि माती घेत असताना ती चाळून घ्यावी. चाळलेल्या मातीमध्ये कोणत्या प्रकारचे दगड नको, विटांचे तुकडे नको किंवा खिळे नको किंवा काचा नको, असं दोन्हींचं मिश्रण असलेलं जे शेणखत किंवा कंपोस्ट खत मिश्रित माती जी आहे त्याचा वापर आपण हे ट्रे भरण्यासाठी करतो. ट्रेची जी खोली जी असते ती 1 इंच असते, त्याच्यामध्ये आपण अर्धे हे मिश्रण भरून घेतो. ते भरल्यानंतर छोटंसं मशीन असतं भात बियाणं पेरण्याचं, ते त्या ट्रेमध्ये पेरतो. आणि पेरल्यानंतर परत त्या मिश्रणाने म्हणजे माती आणि शेणखत याचं जे मिश्रण जे आहे त्या मिश्रणाने ते झाकून घ्यायचे. झाकल्यानंतर सर्व ट्रेवर सिंचन करण्यासाठी जे नॅपसॅक पंप असतात पाठीवरचे तर त्या पंपाचा वापर जो आहे तर तो करून ट्रे जे त्याला पाणी द्यावं, 1, 2, 3 पाणी द्यावं आणि पूर्ण ट्रे ओले होतील अशा रीतीने तयार झाले की त्यानंतर ते एकावरती एक अशी 5 ते 6 ट्रेची थप्पी ठेवायची. किमान 24 तास ते प्लास्टिकचे आणि पूर्ण झाकून ठेवायचे आहेत झाप असेल किंवा सावलीमध्ये, जेणेकरून उष्णता निर्माण होईल आणि त्यातले जे बीज आहेत त्याला मोड फुटतील. आणि मोड फुटल्यानंतर साधारण 1 दिवसानंतर ते ट्रे आपण पसरायचे, शक्यतो हे झापामध्ये किंवा सावलीमध्येच पसरायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग 1-2 दिवस परत आपण रोज सकाळ संध्याकाळ पाणी द्यायचं आहे. आणि 1 इंचाचे झाले बाहेर शेतामध्ये आपण ठेवू शकतो. ठेवल्यानंतर त्याच्यावरती हिरवी नेट असेल, काळी किंवा कोणत्या प्रकारची नेट असेल अंथरावी, जेणेकरून पावसाचं पडणारं डायरेक्ट पाणी जे आहे पेरले ते त्या ट्रेच्या बाहेर जाऊ नये यासाठी आपण ती काळजी घ्यावी. आणि साधारण हे ट्रे जे आहेत 14 ते 15 दिवसात हे रोप तयार होतं. एक एकर आपल्याला भात लागवड करायचे असेल तर 95 ते 100 ट्रे हे आवश्यक असतात. याच्याद्वारे केवळ 5.5 ते 6 किलो बियाणं एवढं पुरेसं आहे 1 एकर भात शेती करण्यासाठी. जे लोक पारंपरिक पद्धतीमध्ये जवळजवळ 1 ते 25 किलो बियाणं वापरतात रोपं तयार करण्यासाठी, ह्या पद्धतीमध्ये आपण 5.5 ते 6 किलो इतकंच बियाणं वापरून रोपं तयार करतो. रोपसुद्धा 14 ते 15 दिवसात तयार होतं. असंख्य कष्ट जे याच्यामध्ये वाचतात आणि त्याच्या तणांचा सुद्धा प्रादुर्भाव होत नाही. यांत्रिक पद्धतीसाठी ही रोपवाटिका आपल्याला करणं गरजेचं आहे. अनेक आपले दिवस पण वाचू शकतो आणि कष्टसुद्धा आपले याच्यामध्ये वाचतात.
1: धन्यवाद राऊत आपल्या सहभागाबद्दल. सर आता भात लागवडीमध्ये जर अंतर्मशागत करायची झाली तर काय करायला हवी, काय सांगाल?
2: अंतर्मशागत जर करायची असेल प्रथमतः ती भात लागवड जी आहे ती आपण ओळीत लागवड केलेली असावी, तरच आपल्याला ते शक्य आहे. मग म्हणजे तुम्ही 20 बाय 15 सेंटर अंतरावरती असू द्या किंवा जी 4 सूत्री भात शेती असेल किंवा श्री पद्धत असेल ज्याच्यामध्ये 2 ओळींमध्ये आणि 2 चुडांमध्ये अंतर ठेवलेलं असतं, त्याचबरोबर मशीनद्वारे भात लागवड असेल अशाच याच्यामध्ये आपण अंतर्मशागतीसाठी जे वेगवेगळे कोळपे जे आहेत त्याचा वापर आपल्यामध्ये करू शकतो. नाहीतर हातानेच त्याच्यामधलं जे तण जे आहे तण काढणं क्रमप्राप्त ठरतं. आणि बऱ्याच वेळेस काही फवारणी करायची असेल त्यावेळेस ती सुद्धा अडचणीचे होते, म्हणून ओळीत लागवड असावी. मशीनने असेल, ओळीत असेल किंवा 3 पद्धत 4 सूत्री पद्धत ही असेल तर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित करू शकतो. लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी त्याच्यामध्ये कोळप्याचा वापर करून तणांचं बीज जे रुजलेलं आहे गवत तयार झालेलं आहे ते गवत जे ते कट करून तिथं शेतामध्ये आपण ते गाळून त्याचं नियंत्रण आपण याच्यामध्ये करू शकतो. एक भाग दुसरी गोष्ट, जर तुम्ही खत व्यवस्थापन करत असाल तर त्याच्या मात्रा ज्या आहेत ते आपल्याला ते देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर एखादी कीड किंवा रोग हा येतोय किंवा त्याचे येऊ शकतो त्याच्या अनुषंगाने आपण फवारणीसाठी सुद्धा ओळीत लागवड केली असेल तर ते सोयीस्कर जातं. त्याच्यामध्ये कीड रोगाचं नियंत्रण करणं आपल्याला सोपं जातं.
1: नमस्कार, हॅलो शंका समाधान.
3: माझं नाव हनुमान कृष्णा भोये, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर, राहणार तुळ्याचा पाडा. टोपण भात लागवड कशी करावी?
2: की जमीन जी आहे ती व्यवस्थित तयार केलेली असावी, मशागतीची पूर्ण केलेली असावी. आणि अशा जमिनीमध्ये 2 पद्धती म्हणजे एकतर फक्त त्या जमिनीवरती आपण आखणी करून विशिष्ट अंतरावरती 20 बाय 15 असेल किंवा 20 बाय 20 अंतरावरती असेल सेंटीमीटर या अंतरावरती आपण जमीन उकरून तिथे 3 ते 4 दाणे एका ठिकाणी टाकू शकतो. ते टाकल्यानंतर ते बियाणं जे आहेत शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल याने झाकून घ्यायचं आहे. आणि जर जमिनीत ओल नसेल, ज्यावेळेस पाऊस पडेल उगवणी इतका पाऊस होईल तर पाऊस झाल्यानंतर 2 दिवसाच्या आत उगवणीपूर्वीचं तणनाशक जे त्याच्यामध्ये मारायचं आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारची तणनाशकं जे आहेत ती उपलब्ध आहेत मार्केटमध्ये, पण ऑक्झिफ्लुरोफेन हे जे आहेत हे आपण म्हणजे 15 लिटरच्या पंपाला 15 मिली घेऊन त्याची फवारणी जी ती करायची. फवारणी करत असताना जमिनीमध्ये ओल असावी, ती मागे सरकत जाऊन

0: त्याची फवारणी करावी, जेणेकरून फवारलेलं जे आहे ते शेतामध्ये ते डिस्टर्ब होणार नाही आणि त्याद्वारे सुरुवातीचे जे तण होत आहे त्याचं नियंत्रण आपण याच्यामध्ये करू शकतो. दुसरं महत्त्वाचं काय, खताचं व्यवस्थापन करायचं आहे याच्यामध्ये. रासायनिक शेती करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस टोकन करतात तर त्यावेळेस पण खत टाकू शकतात, किंवा उगवणी झाल्यानंतर युरिया ब्रिकेट जे आहे त्याचा वापर याच्यामध्ये करू शकता. एका गुंठ्याला 2.7 ग्रॅम वजनाची जी युरिया ब्रिकेट जे आहेत, 625 ब्रिकेट्स आपण त्यामध्ये वापरतो, साधारण 1.7 किलो इतकं एका गुंठ्याला त्याचे त्या ब्रिकेटची संख्या लागते, त्याचा वापर आपण याच्यामध्ये करू शकतो. उगवणीनंतर 15 ते 20 दिवसांचं ज्यावेळेस शेत होईल, भात होईल, तर त्यावेळेस परत आसपासच्या शेतातनं पाणी वाहून तणांचं बी वाहून परत तण त्यामध्ये होऊ शकतं. त्यानंतर मग भात शेतीमध्ये असलं तण नियंत्रित करण्यासाठी आपल्याला 2 पर्याय आहेत. एक तर कोळपाच्या सहाय्याने त्याची अंतर्मशागत केलेली असावी आणि ते तण नियंत्रण करावं किंवा हाताने काढावं, पण शक्यतो टोकन पद्धत असेल किंवा SRT असेल याच्यामध्ये परत दुसऱ्या तणनाशकांचा वापर करणं अतिशय योग्य असतं. तो जर केला तर कष्ट कमी होतात. तर त्यासाठी बिस्पॅरिबॅक सोडियम हे घटक असलेलं तर 15 लिटरच्या पंपाला 10 ते 12 मिली इतकं प्रमाण घेऊन त्याची फवारणी जर केली तर भाताला अपाय न होता त्यातलं जे तण असेल तणच मरतं. आणि ते फवारल्यानंतर 4-5 तास तर किमान त्यावरती पाऊस पडलेला नसावा अशा दिवशी आपण त्याची फवारणी करायची, जेणेकरून जे आपण जे फवारलेलं आहे ते तणांच्या पानांनी जास्त शोषण करून घ्यावं, त्याद्वारे आपलं नियंत्रण याच्यामध्ये करता येतं.
1: भात लागवडीच्या विविध पद्धती,
0: भात लागवडीच्या अनेक पद्धती आहेत याच्यामध्ये. आता तुम्हाला जे सांगितली टोकन, तशीच म्हणजे रोप तयार न करता ही टोकन झाली, SRT झाली, नंतर ड्रमद्वारे एक पद्धत आहे, त्यानंतर रोहू करून म्हणजे मोड आणून तशी एक लागवड पद्धत आहे, मल्चिंगची एक पद्धत आहे. आणि रोपं तयार करून जर म्हटली तर ओळीत भात लागवड पारंपरिक जी तुम्ही लागवड करता ती जापनीज पद्धत, 4 सूत्री स्त्री पद्धत आणि मशीननी भात लागवड ह्या पद्धती आहेत.
2: धन्यवाद भोये आपल्या सहभागाबद्दल. सर, एकंदरीतच भात लागवडीच्या ज्या विविध पद्धती तुम्ही सांगितल्यात, म्हणजे नियोजन चांगलं केलं, व्यवस्थापन शेतकऱ्यांनी व्यवस्थित केलं तर नक्कीच उत्पादन सुद्धा त्यांना चांगलं मिळणार आहे. आणि भात हे प्रमुख पीक असल्यामुळे त्याच्यापासून चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना अपेक्षित असतं. या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच त्यांना उत्पादन पण चांगलं मिळेल.
0: हो नक्कीच, परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्या तालुका स्तरावरती तिथल्या एकंदरीत ह्यावर्षी जसं हवामान असेल, पाऊसमान असेल, त्यानुसार ह्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत त्यातली जी तुम्हाला योग्य वाटेल पाऊसमानाच्या परिस्थितीनुसार ती तुम्ही वापरावी. आणि ह्या वर्षी कदाचित पाऊस कमी राहू शकतो, त्यानुसार तुम्ही परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घ्यावा आणि आपलं भात उत्पादन कमी होऊ देऊ नये ही अपेक्षा व्यक्त करतो.
2: बरोबर सर, आज आपण इथे आलात आणि भात लागवडीच्या ज्या विविध पद्धती आहेत त्याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलं, तसेच जे प्रश्न आले त्यांना सुद्धा अतिशय समाधानकारक अशी उत्तरं दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
3: माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीवरून. दुपारचे 3:35 झाले आहेत. आता कार्यक्रम कामगार सभा.

0: कामगार सभा हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या आपल्या कामगार सभेत भेटीला आल्या आहेत अनेक कामगार पुरस्कारांनी सन्मानित अविनाश दौंड. मंडळी, आज त्यांच्या एकूणच त्यांना जे पुरस्कार मिळाले आहेत आणि कामगारांसाठी अनेक वर्ष ते कामगारांच्या संघटनांमध्ये आणि कामगारांच्या भल्यासाठी कार्यरत आहेत, त्या सगळ्याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अविनाशजी, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: अविनाशजी, आता सुरुवातीला आम्हाला सांगा की कामगारांसाठी काम करायला तुमची सुरुवात नेमकी कधीपासून झाली?
1: नमस्कार कामगार मित्रांनो. कामगार संघटना म्हटलं की अनेक जणांना अनेक विषय आठवतात. वास्तविक पाहता मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देऊन वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1984 मी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय चर्नी रोड मुंबई इथे शासकीय सेवेत रुजू झालो.
0: बर.
1: आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर शासकीय कामकाज करत असतानाच मला त्या ठिकाणच्या संघटन शक्तीची जाणीव झाली. कामगार आजूबाजूला होते, जवळजवळ 1800 कामगार दोन पाळ्यांमध्ये काम करत होते, परंतु त्याचं संचलन फक्त व्यवस्थापन करत नव्हतं तर त्याच्या जोडीनं त्या ठिकाणची संघटनाही करत होती.
0: बरं.
1: आणि मग कामगारांच्या भल्यासाठी म्हणून मग त्यांचं वेतनमान, भत्ते, सोयी सवलती ह्या सगळ्या विषयांबरोबरच कामगारांचं सभासद कल्याण कसं होईल, जे संघटनेचे सभासद आहेत त्याच्यासाठी अनेक कल्याणकारी उपक्रम त्या ठिकाणी राबवले जात होते. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशिक्षण शिबिरांचंही आयोजन होत होतं, जेणेकरून व्यक्तिमत्वाचाही विकास होत होता. कामगार शिक्षण वर्ग त्या ठिकाणी चालत होते आणि या सगळ्यामुळे मी कामगार संघटनेकडे आणि कामगार चळवळीकडे आकर्षित झालो.
0: बर. तुम्ही कामगारांसाठी सुद्धा बरंच काम केलेलं आहेत, त्यांचे जी वेगवेगळे अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी सुद्धा तुम्ही अनेक त्यांच्या कार्यामध्ये सामील झालात, तर ते असे कोणकोणती कामं तुम्ही केली आहेत?
1: मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की या माझ्या संघटनेमध्ये खूप चांगली अशी परंपरा आहे आणि 96-97 वर्षाचा इतिहास आहे संघटनेचा. 1930 साली परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या संघटनेमध्ये येऊन वार्षिक सभेमध्ये कामगारांना मार्गदर्शन केल्याचा उल्लेख कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आढळतो.
0: बर.
1: आणि कामगारांचे प्रश्न, दैनंदिन प्रश्न, व्यवस्थापनाबरोबर होत असलेले काही संघर्ष याची सोडवणूक करत असतानाच ही संघटना ही बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेला संलग्न आहे आणि मग तिथून पुन्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला संलग्न आहे आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती इंटरनॅशनल ग्राफिक फेडरेशनला संलग्न आहे. आणि या पातळ्यांवरती काम करत असताना मूळ गाभा जो आहे तो सभासदाचं हित, मग सभासदाचं हित जोपासत असताना त्याचे वेतन, त्याचे भत्ते, त्याच्या इतर काही बाबी असतील सेवा शर्तींच्या त्याबाबतचे प्रश्न सोडवत असतानाच जे धोरणविषयक प्रश्न आहेत त्यावरही आम्ही नेहमी फोकस करत होतो. दुसरी गोष्ट अशी की आमच्याकडे खूप अशिक्षित असा वर्ग त्या 84 ते 90 काळापर्यंतही होता आणि तो यंत्र विभाग, बांधणी विभाग अशा ठिकाणी अल्पशिक्षित कामगार काम करत होते. खूप वेळा असं व्हायचं की त्यांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे गैरहजेरीचं प्रमाणही होतं. आमच्यापैकी काही मंडळींनी काही योजना सुरू केल्या, त्यातली एक योजना या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की रेल्वेचा पास जो असतो तो 3 महिन्यांचा असतो आणि ते पैसे नसल्यामुळे, तो पास काढायला पैसे नसल्यामुळे काही कामगार घरीच राहायचे.
0: बरं.
1: कारण पगार आला की तो ओढून टाकायचा, व्यसनाधीन काही मंडळी होती. मग संघटनेने असं केलं की त्या कामगाराचा पास काढायचा, त्याला त्याच्या टेबलवर त्याच्या खात्यात नेऊन द्यायचा आणि दरमहा त्याच्या पगारातून ती रक्कम वसूल करायची. आता महिन्याच्या पगाराची रक्कम ही जास्त असते आणि 3 महिन्याच्या पासाची रक्कम ही कमी असते आणि त्यातूनही जे पैसे उरायचे ते संघटना वापरत नसे तर बोनस म्हणून वर्षाकाठी पुन्हा त्यांना देऊन टाकायचं.
0: बरं.
1: म्हणजे त्याची रेग्युलर येण्याची जी शाश्वती होती ती वाढली आणि तोही सावरला गेला आणि त्याचं कुटुंबही सावरलं गेलं.
0: अतिशय छोटी गोष्ट होती पण कामगारांसाठी ती तेव्हा खूप मोठी ठरली.
1: मोठी होती. आणि खूप वेळा असं होतं की 4व्या वेतन आयोगाच्या सुमारास शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन खूपच कमी होतं आणि त्यावेळेला सुद्धा लोक 30 तारखेला पगार झाल्यानंतर 1 तारखेपासूनचं रेशन भरायला कामगार किंवा त्याचे कुटुंबीय रांगेत जाऊन उभे राहायचे. पुन्हा 10 तारखेला त्याला ओव्हरटाईम मिळाला की 15 तारखेपासूनचं रेशन भरायला ते रांगेत उभं राहायचे, अशी परिस्थिती होती. मग मुलांची पुस्तकं वह्या कुठून आणणार, आता तर खूपच संस्था झाल्या त्या देतात, पण आमच्या संघटनेने हे काही उपक्रम राबवले, ते वह्या पुस्तकं आम्ही लेबर फंडातून आमच्या द्यायचो, आणि लेबर फंड जो आहे तो सगळ्यांकडनं आम्ही समान 5 रुपये त्यावेळेला होते ती वर्गणी आम्ही जमा करायचो, आणि त्यातून जी निधी जमा व्हायचा, आणि अर्ज आल्यानंतर आणि आमची खात्री पटल्यानंतर की हा मुलगा उच्च शिक्षण घेतोय मग त्याला आपण ही मदत करायला पाहिजे, मग ती मदत आम्ही पुस्तक पेढीतून करत होतो. त्या पुस्तक पेढीच्या जोरावर अनेक मंडळी डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, काही परदेशातही गेले आणि अजूनही आमच्या संपर्कात आहे, याचा मला अभिमान वाटतो.
0: वा मस्त. म्हणजे खरंच ह्या कामगारांसाठी अगदी मनोभावे जे जे काम करणं गरजेचं होतं ते तुमच्या तर्फे केलं गेलं. अविनाशजी, हे सगळं करत असताना तुम्ही कामगार साहित्यिक सुद्धा आहात, तर साहित्य क्षेत्राकडे तुम्ही कसं वळला?
1: मला शालेय जीवनापासून साहित्याची आवड होती. खरं तर काव्य हा प्रकार माझ्या फार जवळचा.
0: बरं.
1: आणि त्यावेळच्या नियतकालिकामध्ये 8वी 9वी असेल 10वी असेल काही कविता माझ्या निवडल्या गेल्या, आणि शालेय

0: वार्षिकामध्ये त्या छापल्या गेल्या. नंतर मी डहाणूकर महाविद्यालयात गेलो आणि त्या ठिकाणी प्राध्यापक जोग सर होते आणि ते खूप सव्यासाची होते, खूप त्यांचा दृष्टिकोन चांगला होता, त्यांनी आणखी वाचनाची आवड लावली आणि मग मी खूप वाचत सुटलो.
1: बरं,
0: म्हणजे पाचही वर्ष मी जवळजवळ खूप लेखकांचं बरंच साहित्य वाचलं आणि त्यातून गोडी निर्माण झाली आणि तिथल्या मराठी वाङ्मय मंडळात सुद्धा मी सदस्य झालो आणि त्यानंतर त्या ठिकाणी मी सहसचिव सुद्धा झालो. या दरम्यानच्या काळामध्ये माझ्या कॉलेजच्या म्हणजे महाविद्यालयीन काही मित्रमैत्रिणींनी तू जर काही लिहित असशील तर स्पर्धेत का उतरत नाहीस असं मला विचारलं आणि मग ज्युनियर कॉलेजपासून ते अगदी आंतर महाविद्यालयीन पातळीपर्यंत नंतर सिनियरमध्ये अनेक पारितोषिकं मग लेखाची असतील, कवितेची असतील, निबंधाची असतील आणि वक्तृत्वाची सुद्धा ही मला मिळाली आणि साहित्याकडे अशा पद्धतीने मी ओढला गेलो.
1: बर, आता अविनाश जी एवढं तुम्ही सांगितलं तर एखादी कविता आमच्या कामगार बंधूंसाठी सादर कराल का?
0: हो निश्चित. मी ज्या मुद्रणालयामध्ये काम करायचो त्याला खरं गॅझेट बजेटची प्रेस असं म्हणायचे.
1: बरं.
0: त्या ठिकाणी राजपत्र छापलं जायचं आणि अर्थसंकल्पीय जी प्रकाशनं असतात ती छापली जायची. आमच्याकडे दोन पाळ्या होत्या आणि दोन्ही पाळ्यांना समान काम दिलं जायचं. 8-8 तासाच्या दोन पाळ्या होत्या पण त्यांच्यामध्ये एक चुरस असायची, म्हणजे कामाची एक चुरस असायची की आपल्याला दिलेलं काम आपण किती वेळात आणि कसं पूर्ण करतो, 2 दिवसात करतो, 4 दिवसात, समान काम वाटलं जायचं. त्यावरची ही कविता आहे चुरस. गॅझेटची डेट आपल्याला गाठायची आहे, त्या पाळीच्या आधी आपल्या वाट्याचं छापायचं आहे. शिप मॅनेजरने काढताच हे फरमान, जुळवू लागली खिळे जुळाऱ्यांची अख्खी रांग. पाहून हो कामाचा ओव्हरसिअर सुद्धा धावला, मशिनी झाल्या सुरू, प्रेस धडधडू लागला. 8 पेजी फॉर्मची लागतात थप्पीवर थप्पी, सरसावले सारे हात, बाईडिंग झाली सोपी, घेऊन उरी ध्यास, पाळी राबली जोशात, नेहमीचे गॅझेट छापून दिले टायमात. 100 वर्ष जुनी प्रेस गॅझेट बजेटची, सतत रंगायची चुरस 2 पाळ्यांची. महत्वाचा असतो हरेक भाग गॅझेटचा, महत्वाचा असतो हरेक भाग गॅझेटचा, ना पाहिला ना वाचला आम्ही कधी दस्तावेज आयुष्याचा.
1: छान, म्हणजे कामाप्रती तुमची असलेली पूर्णपणे एकरूपता या कवितेतून सुद्धा दिसते अविनाशजी. आणि त्यामुळेच असेल कदाचित तुम्हाला कामगार क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेत, तर त्याविषयी आम्हाला सांगा.
0: आमच्या संघटनेबाबत सांगायचं झालं तर संपूर्ण राज्यामध्ये तसं देशाचा इतिहास हळूहळू अभ्यासावा असं मला वाटतं, अर्थात माझा तो अभ्यासाचा विषय आहे. पण या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालयात ब्रिटिश काळापासून ज्या रजिस्टर्ड झालेल्या संघटना आहेत त्यामध्ये 7वा क्रमांक माझ्या संघटनेचा लागतो, प्रेसच्या. आणि आज त्यात अस्तित्वात असलेल्या 2 संघटना आहेत, एक म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्टची आहे आणि 2 क्रमांकाची माझी संघटना आहे. या संघटनेत सुद्धा काम करत असताना कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून सातत्यानं 10 वर्ष कार्यकारिणीत काम केलं असेल किंवा पदाधिकारी म्हणून काम केलं असेल तर एक महत्वाचा पुरस्कार दिला जातो, तो मला मिळाला. त्यानंतर सातत्यानं 25 वर्ष काम केलेले आम्ही मोजकेच काही पदाधिकारी होतो. 87 सालापासून मी काम करायला लागलो आणि जेव्हा 25 वर्ष मला पूर्ण झाली त्यावेळेला माझ्याच संघटनेने पुन्हा एकदा तो मानाचा पुरस्कार दिला. हे पुरस्कार राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरचे नसले तरी माझ्या दृष्टीने त्याला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे.
1: म्हणजे तुम्ही जे काम करत होता त्याची पावती तुम्हाला मिळाली असं वाटायचं तो काळ होता.
0: हो, असं आहे की कामगार संघटनांमध्ये काही प्रकार आहेत. काही स्वयंघोषित नेते स्वतः संघटना निर्माण करतात आणि त्यांची कार्यपद्धती वेगळी असते. आम्ही शासकीय यंत्रणेमध्ये काम करणाऱ्यांना आमचं वेतन आम्हालाच मिळत असतं आमच्या कामाचं आणि मग वेगळं कुठलंही मानधन वगैरे न घेता आम्ही काम करतो, म्हणून आम्हाला या पुरस्कारांची महती मोठी आहे. ही एक आमच्या कामाची पावती आहे. दुसरा पुरस्कार मला 2011 साली श्रमिक प्रतिष्ठानचा मिळाला, तो कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे पुरस्कार मिळाला आणि त्याच्यासाठी 11 जणांचं सिलेक्शन महाराष्ट्रातून झालं होतं. जे युवा मंडळी आहेत पण सातत्याने काम करत आहेत त्यांच्याकडून पुढे काही अपेक्षा आहेत असं ठरवून बँक, LIC, GIC, सार्वजनिक सेवा, शासकीय कर्मचारी यांचं जे श्रमिक प्रतिष्ठान आहे त्यांनी 2011 ला तो श्रमिक प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला. आणि तिसरा पुरस्कार मला दुग्धशाळा कामगार जे आहेत ते विखुरलेले संपूर्ण राज्यामध्ये, त्यांच्या काही अनेक समस्या होत्या कारण ते सोडवण्यासाठी मला तर आता इथे म्हणजे आदरणीय आमचे नेते कर्णिक साहेबांबरोबर रग कर्णिक यांच्याबरोबर मेधा पाटकरांचं आणि उल्का महाजनांचं सुद्धा मार्गदर्शन मिळालं. पण त्यांचे बरेचसे प्रश्न सुटल्यानंतर, तेव्हा तर तसं माझं फार वय नव्हतं, परंतु जीवन गौरव पुरस्कार मला शासकीय दुग्धशाळा कामगारांनी त्याच वर्षी दिला. त्याच्यानंतरचा महत्वाचा

0: पुरस्कार तो ह्युमन राईट्स असोसिएशनने सातारा इथे एक मोठा कार्यक्रम घेतला होता आणि तिथे या राज्यातल्या 5 जणांना पुरस्कार दिला, सोशल अवॉर्ड दिलं. त्याचं कारण असं होतं की संघटनेच्या माध्यमातून पर्यावरण हिताच्या गोष्टी म्हणजे वृक्षारोपण, पुन्हा नेत्रचिकित्सा, आरोग्य चिकित्सा, आदिवासी पाड्यामध्ये जाऊन काम करणं आणि सातत्यानं रक्तदान शिबिरं घेणं, हा सगळा भाग त्यांनी पाहिल्यानंतर मला तो ह्युमन राईट्स अवॉर्ड जो आहे तो साताऱ्याला मिळाला. आणि तो सुद्धा कामगार क्षेत्रात काम करत असल्यामुळे मिळाला, सोशल असला तरी. तो 2014 मिळाला. त्यानंतर मुंबईमध्ये एक सामाजिक अनेक संस्था काम करतात, पण भौतू सब्ब मंगलम नावाची एक संस्था आहे, त्यांच्या स्वतःच्या अँब्युलन्सेस आहेत. पुन्हा त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे, विपश्यनेचं काम पण वाढवलेलं आहे. आणि त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर काही बाबतीमध्ये मी निश्चितपणे त्यांना सहाय्यभूत ठरलो. आणि मग त्यांच्या कमिटीने सुद्धा मला बुद्धभूषण पुरस्कार हा दिला.
1: बर.
0: आणि त्यानंतर मात्र आणखी 2 ते 3 महत्वाचे पुरस्कार ह्या सर्व पुरस्कारांनंतर मिळाले. त्यातला पहिला म्हणजे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा. राष्ट्रीय मिल मजदूर संघ हा या देशातील सगळ्यात जुनी अशी संघटना आहे. गदी आंबेकरांनी स्थापन केलेली सर्व मिल मजदूरांसाठीची खूप मोठी संघटना आहे. ते दरवर्षी श्रमगौरव पुरस्कार देतात आणि एक जीवनगौरव पुरस्कार देतात. माझं भाग्य असं की मी ज्यांच्या हाताखाली काम केलं, जे मला गुरुस्थानी होते, ते स्वर्गीय रगकर्णी शासकीय कर्मचाऱ्यांचं आदरस्थान, त्यांना ज्या कार्यक्रमामध्ये ज्या वर्षी जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्याच वर्षी त्याच कार्यक्रमात मला श्रमगौरव पुरस्कार मिळाला आणि तोही 2018 साली मिळाला. तर हा एक योगायोग होता. आणि ह्या सगळ्यांची दखल घेऊन मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याच्या कामगार कल्याण मंडळाने जो गुणवंत कामगार पुरस्कार आहे तो मानाचा आहे, खूप मानाचा आहे, प्रतिष्ठेचा आहे. राज्यपालांच्या हस्ते तो दिला जातो. तो सुद्धा 2019 मिळाला. अर्थात ती प्रक्रिया खूप किचकट असते. आवेदनं मागवली जातात, व्यवस्थापनाला विचारणा होते, फाईल पूर्ण तुम्हाला द्यावी लागते, त्यात सामाजिक कार्य सुद्धा लागतं, संघटनेचं लागतं, इतरही गोष्टी असतात, पुन्हा तुमचा इंटरव्ह्यू असतो. त्या सगळ्या चाळणीतून मी गेलो आणि 2019 मला तो सुद्धा गुणवंत पुरस्कार, माझ्या आधीही सुद्धा माझ्या संघटनेतल्या 6 लोकांना तो मिळाला होता. आणि त्याच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान मला थोडक्यात मिळाला आणि माझ्या संघटनेची मान उंचावली गेली असं माझं एक स्पष्ट मत आहे. यानंतर सातत्याने जर तुम्ही काम करत राहिलात गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर 5 वर्षापेक्षा अधिक, तर गुणवंत कामगार असोसिएशनचा राष्ट्रीय पातळीवरचा कामगार भूषण पुरस्कार हा दिला जातो. तो 24 साली मला कोल्हापूर इथे दिला गेला. त्यावेळेला सुद्धा कोल्हापूर, सातारा, सांगली आमच्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची त्या जिल्ह्यातील बरीच कार्यकर्ते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते सुद्धा एक मानाचं होतं संघटनेच्या दृष्टीने.
1: वा, एवढं जे तुम्ही कामगारांसाठी काम करता त्या सगळ्याची दखल विविध पातळ्यांवर घेतली गेली आणि त्यामुळे या पुरस्कारांनी, अतिशय मानाच्या पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झालात. अविनाशजी, आता या वळणावर तुमची अजून एखादी, तुम्ही ज्या कविता सतत करत असतात कामगार जीवनांवरच्या सुद्धा, तर एखादी कविता आमच्या परत श्रोत्यांसाठी सादर कराल का?
0: निश्चित निश्चित. तसे माझे 2 काव्यसंग्रह आलेले आहेत आपल्या याच कार्यक्रमातून. अनेक वेळा मी काव्य वाचन केलेलं आहे, पण अलीकडच्या काळामध्ये थोडस संघटन क्षेत्रामध्ये प्रशिक्षण शिबिर घेत असताना सामुदायिक गीत एखादं सुरुवातीला असावं. प्रतितयश अनेक मराठी दिग्गज कवींच्या कविता आम्ही त्या ठिकाणी सामुदायिकरित्या म्हणायचो. मी म्हटलं आपणही प्रयत्न करून पाहू आणि म्हणून मी अणुचेतना संघर्षातून ही एक कविता लिहिलेली आहे. कृपया ती सर्वांनी ऐकावी. मी तुमच्यासाठी ती या ठिकाणी म्हणत आहे. शीर्षक आहे अणुचेतना संघर्षातून. एकजुटीचे बांधून कंकण अणुचेतना संघर्षातून, अणुचेतना संघर्षातून संपनी दर्शने मोर्चे धरणे हाती आपुल्या अमोघ आयुधे, लोकशाहीचा मान ठेवून अणुचेतना संघर्षातून सकळांचे करुणी प्रबोधन अज्ञानाचे करू चाटन, श्रमक्रांतीची मशाल पेटवून अणुचेतना संघर्षातून अन्यायाला थेट भिडूया कर्तृत्वाने न्याय मिळवूया वर्ग लढ्याच्या भागीदारीतून, अणुचेतना संघर्षातून देऊ तडाखा दुःशासनाला घेऊ मिळवून हक्क आपुला संघ शक्तीचे करून पूजन आणू चेतना संघर्षातून, आणू चेतना संघर्षातून।

0: वा अविनाशजी, या कवितेतून सुद्धा दिसतंय की कामगारांचं भलं ही तुमची अगदी मनापासूनची आणि सततची तळमळ असते आणि इच्छा असते. आता ह्या कामगार संघटनेसाठी, कामगार संघटनेत काम करत असताना कोणते एखादे बरे वाईट अनुभव आले असल्यास ते आम्हाला थोडक्यात सांगा.
1: माणसाच्या एकूण आयुष्यामध्ये बऱ्या आणि वाईट अनुभवांची जंत्रीच असते
0: हो
1: आणि सामाजिक काम करत असताना त्याला जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. पण कामगार संघटनेत काम करत असताना आणि लाखोंच्या कामगार संघटनेत काम करत असताना ह्याचं प्रमाण खूप मोठं असतं. ती जबाबदारी मोठी असते, त्यावेळेला संयम दाखवणंही फार महत्त्वाचं असतं, काही वेळेला आक्रमकता खूप गरजेची असते. आणि ह्या कामगार लढ्यातून काम करत असताना खूप चांगले सुखद अनुभवसुद्धा आले. अंतिमता काय होतं, सर्व कामगार मित्रांना माहीत असेल की शेवटी निगोसिएशन होतं, बैठका होत्यात. आमच्या बैठका मुख्यमंत्री पातळीवर, उपमुख्यमंत्री पातळीवर, शासकीय मोठ्या अधिकाऱ्यांवर, आणि 28 मागण्यांची एक मोठी सनद दिलेली असते, मागण्यांची सनद. त्यातले 2-4 प्रश्न सुटले आणि ते महत्त्वाचे असले की मग संपासारखं आंदोलन मागे घ्यावं लागतं आणि मग आम्हाला टीकेचं धनी व्हावं लागतं. 2 प्रश्न सुटले यांनी नेहमीसारखी माघार घेतली, हे मॅनेज झाले की काय वगैरे वगैरे. आता तर सोशल मीडिया आहे त्यामुळे नको ते मेसेज येतात, असे अनेक वाईट अनुभव सुरुवातीपासून आले. आता थोडंसं काही मंडळींना समजू लागलेलं आहे असं मला वाटतं, त्यामुळे त्याचं धार कमी झालेली आहे. आणि बऱ्या अनुभवांबद्दल जर म्हणाला तर ती माझ्या मनामध्ये खूप दाटी करू नये आणि कधीतरी कविता म्हणा किंवा लेखामधून ती मी प्रकट करेन, कारण अनेकांची आयुष्य उभी राहिली संघटनेमुळे, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला कधी विसरता येणार नाही, या शासकीय रुग्णालयांमध्ये बदली कामगार म्हणून 10-10, 12-12 वर्ष काम करणाऱ्यांना, त्यावेळच्या आरोग्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना भेटून ज्यावेळेला आम्ही कायमस्वरूपी शासकीय सेवेत घेतलं, जवळजवळ 11-12 वर्षांचा तो लढा होता, आणि त्यावेळेला नियुक्तीपत्र देत असताना त्यावेळच्या सन्माननीय आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला संघटना पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं त्या कार्यक्रमात आणि आमच्या हस्ते सुद्धा नियुक्तीपत्र द्यायला लावली.
0: बरं.
1: तेव्हा त्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातले अश्रू, आनंद अश्रू आम्ही पाहिले, यापेक्षा वेगळा अनुभव असू शकत नाही.
0: बरोबर, म्हणजे हा तुम्हाला तुमचा खरा सन्मान वाटला असेल.
1: दुसरं एक महत्त्वाचं या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अगदी ब्रिटिश काळापासून आपल्या मुंबईमध्ये 4 पोस्टमार्टम आहेत, केंद्र आहे, शवविच्छेदन केंद्र.
0: बरं.
1: आणि कुणी कधी त्या ठिकाणी गेलं नव्हतं आणि लक्ष दिलं नव्हतं आणि अतिशय दुरावस्था होती. 24-24 तास ड्युटी करायला यायचं आणि तिथे आपण जाऊ शकणार नाही, पाहू शकणार नाही, अशा पद्धतीचं काम होतं. आणि त्यांनी काही त्या ठिकाणी थोडंसं म्हणायचा प्रयत्न केल्याबरोबर तिथल्या लोकांना निलंबित केलं गेलं, सस्पेंड केलं, आणि कुठलीच संघटना त्यांच्याकडे नव्हती. खरं तर ते शासकीय कर्मचारी, पण शेवटी ते शोधत शोधत आमच्याकडे आले, त्यानंतर ती केस घेतली, त्यांना एकत्र केलं, त्यांच्या फलकाचं अनावरणसुद्धा केलं, त्यांची संघटना स्थापन केली, न्यायालयामध्ये गेलो, न्यायाधीशांनी खडसावून ते तिथल्या अधिकाऱ्यांना न्यायालयातच सांगितलं की यांना ताबडतोबीने कामावर घ्या, आणि त्यानंतर त्यांची जी दुरावस्था होती ती हळूहळू नष्ट झाली. अशा पद्धतीचे अनेक अनुभव या कामगार संघटनेमध्ये मला सांगता येतील की ज्यामुळे मला रोजच जवळजवळ सुखाची झोप मिळते की काहीतरी चांगलं काम केलेलं आहे असं निश्चितपणे वाटतं.
0: म्हणजे हे आत्मिक समाधान तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरतं आणि कामगारांना, ज्यांना खरोखर या सगळ्याची गरज आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची जी समस्या आहे त्याचं निवारण तुम्ही करता. अविनाशजी, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तर शेवटी सुद्धा तुम्ही एखादी जर नव्याने तुमची काही एखादी कविता असेल आणि त्या कवितेने आपल्या आजच्या कार्यक्रमाचा शेवट केला तर खरंच सगळ्यांना ते आवडेल.
1: मित्र, मी आशावादी आहे, परंतु अलीकडची एकूण कामगार क्षेत्राची दशा आणि दिशा पाहिली तर थोडंसं उद्विग्न होतं मन, आणि त्या दृष्टिकोनातून मी ज्या ठिकाणी राबलो कामगार म्हणून 38 वर्ष, त्या ठिकाणचं एक कवन या ठिकाणी सादर करून थांबतो. कवितेचं शीर्षक आहे संपले सारे. प्रेस हा माझा अखंड चाले, यंत्राच्या जोडीनं कामगार डोले, संपले सारे दिस सोन्याचे, आता न होती मोती घामाचे. लायनो मोनोची मिजास होती, चौरंगी सुबक छपाई होती, कौतुक झाले देशात राज्याचे, मिळाले कित्येक तुरे मानाचे, संपले सारे.

0: ती जी तळमळ आहे ती सगळी तुम्ही आपल्या साहित्यातून आपल्या कवितेतून उतरवता. अविनाशजी, खरंच इतकं सुंदर तुमचं जे जीवन प्रवास तुमचा जो कामगारांच्या बरोबरीने सततचा जोडला गेला आहे, तर त्याविषयी मनमोकळ्या गप्पांमधून तुम्ही जी आम्हाला माहिती सांगितली त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार.
1: धन्यवाद. आणि यापुढील त्यांचंही जे कामगार श्रमिक म्हणून आयुष्य आहे ते सुखासमाधानाचं जावं अशी माझी सदिच्छा आहे.
0: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, कामगार सभा हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवर. या वाहिनीवरून तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी सायंकाळचे 4 वाजले आहेत. गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात सरकारनामा या चित्रपटातील हे गीत, अजय झणकर यांची ही रचना आहे आणि आनंद मोडक यांचं संगीत.

श्रोते हो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि उषा चांदेकर यांनी गायलेलं मुलगी झाली हो या चित्रपटातील गीत. शशी गजवानी यांची रचना आहे आणि विश्वनाथ मोरे यांचं संगीत.

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांची रचना होती आणि एन दत्ता यांचं संगीत. कार्यक्रमात शेवटी ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील गीत अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांची रचना आहे आणि निलेश मोहरीर यांचं संगीत.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीवरून. सायंकाळचे 4:30 वाजले आहे. मालिका विशेष अंतर्गत कार्यक्रमात आता मालिका ऐकूया.
1: मित्रांनो, वयाची 14-15 वर्ष सरली की चाहूल लागते ती तारुण्याची. या वयात आपण अनेक स्वप्न विणत असतो, परंतु ही स्वप्न विणत असताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं. मनात अनेक प्रश्न उभे राहतात, हो ना? रोजच्या जीवनातल्या लहान सहान अडचणीही मोठ्या वाटू लागतात. अशा वेळी हवा हवासा वाटतो तो मैत्रीचा सल्ला. मित्रांनो, आपण आपले प्रश्न समस्या आपल्या मित्रांसोबत शेअर करतो आणि प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतो, बरोबर ना? पण बऱ्याचदा आपल्या प्रश्नांची अचूक उत्तर आपल्याला मिळत नाहीत, कारण आपले मित्रही आपल्याच वयाचे असतात, त्यांनाही आपल्यासारखेच प्रश्न भेडसावत असतात. मग काय? मग हवा असतो तो अनुभवी पण मैत्रीचाच सल्ला. असाच अनुभवी मित्र आपल्याला सल्ला देण्यासाठी भेटला तर आवडेल ना? मग चला तर आपण अशाच एका अनुभवी मित्राला भेटूया वय वादळ विजांचं या आपल्या नवीन कार्यक्रमात. तरुणाईच्या विश्वात सातत्याने रमणारे, कवितांच्या माध्यमातून तरुणांशी गट्टी जमवणारे ज्येष्ठ गीतकार, सुप्रसिद्ध लेखक तसंच मराठीचे प्राध्यापक प्रवीण दवणे यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. कार्यक्रमात त्यांच्या सोबत आहेत विठ्ठल आणि चैत्राली. ऐकूया तर कार्यक्रम वय वादळ विजांचं भाग पहिला.
2: सुस्वागतम दोस्तांनो, वेलकम. आज आपण एका नव्या पर्वाला सुरुवात करत आहोत. युवा वर्गासाठी एक वेगळी मालिका सादर करत आहोत, ते म्हणजे वय वादळ विजांचं.
3: चैताली, एरवी आपण अनेक लेखकांना पुस्तकातून वाचत असतो, टीव्हीवरती पाहत असतो, त्यांची व्याख्यान ऐकत असतो, कविता ऐकत असतो, तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न पडतात, पण ते प्रश्न विचारायची संधीच कधी मिळत नाही. आज आपल्याकडे एक सुवर्ण संधी आहे, आणि ते म्हणजे या युवावाणीच्या माध्यमातून आपल्याबरोबर गप्पा मारणार आहेत सुप्रसिद्ध लेखक प्रवीण दवणे. सर, एरवी आम्ही तुम्हाला आमच्या कॉलेजमध्ये कार्यक्रमातून ऐकलं, तुमच्या कविता ऐकल्या, व्याख्यान ऐकली, तेव्हाही आम्हाला खूप प्रश्न पडले, पण वेळेच्या अभावामुळे ते आम्हाला विचारायची संधी मिळाली नाही. पण आज या युवावाणीच्या माध्यमातून ते प्रश्न आम्हाला विचारायची संधी मिळते हे खरोखरच आमचं भाग्य आहे. सर, तुमची सुरुवात ही मूळची युवावाणीतूनच झाली, तर या युवावाणीचा तुमच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत काय वाटा आहे?
4: आधी मला आनंद वाटतो आणि अभिनंदन मी करतो तेवढ्यासाठी की जवळजवळ 25-30 वर्षापूर्वी तुम्ही दोघं तिथे बसलेले आहात ना, त्या ठिकाणी मी शाळकरी कॉलेजमधल्या वयाचा असाच उत्सुक बसलेलो होतो. आणि आता इतक्या वर्षांनी एक वेगळा प्रयोग या वय वादळ विजांचंच्या निमित्तानं युवावाणीने केलाय, त्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. विठ्ठल, या नेहमीच्या गप्पा नाही आहेत, या गप्पांच्या मध्ये एक सूत्र आहे, आणि ते सूत्र म्हणजे तुमच्या आयुष्याचं. आता आपल्या कार्यक्रमाचं नाव आपण ठेवलंय वय वादळ विजांचं, म्हणजे याचा अर्थ हे आपण मान्य केलंय आणि ह्याचा आपण अनुभव घेतो की या वयात विजाही असतात आणि वादळही असतात, पण विजेमध्ये एक ताकद असते ती म्हणजे नवं काहीतरी निर्माण करण्याची. वादळ नुसतंच एखादी गोष्ट उद्ध्वस्त करत नाही, तर कदाचित नवनिर्माणाची ताकद त्याच्यात निर्माण होऊ शकते. मला असं वाटतं की या निमित्ताने तुमच्याकडून ज्या गप्पा होतील आणि माझ्याकडून ते सांगितलं जाईल, मी दोघांनाही एक सांगू इच्छितो बरं का, की हा नुसता उपदेश नाही कुठल्या तरी सरांचा, दवणे सरांचा, तर या तुमच्या मोठ्या मित्राच्या मनातल्या हितगुजाचं आणि अनुभवाचं जे काही संचित आहे ते मी उघडं करण्याचा प्रयत्न करतोय. तू मगाशी म्हटलंस एक लेखक, कवी, गीतकार, काय काय माझ्याविषयी तू बोललास, मी असं म्हणतो की ते सगळे झगे मी बाजूला ठेवतो आणि आत्ता मी तुमचा फक्त एक मोठा मित्र आहे. तर तुझं पहिलं कुतूहल असं होतं की या युवावाणीचा जडणघडणीत वाटा काय, खूपच मोठा आहे. मला वाटतं की थोडंसं तुम्हाला ते शेअर करावं, सांगावं, ऐकायला आवडेल की तुम्हाला?
2: हो सर,
4: नक्कीच ना. तुम्ही म्हणाल की काय म्हणताय की या लोकांना तुम्ही इथे अनुभवलंय, सुधीर फडकेंसारखा म्हणजे बाबूजींसारखा ज्येष्ठ दिग्गज त्यांची मुलाखत घ्यायची संधी मला युवावाणीत मिळाली. गीत रामायण या महाकवी गदी माडगुळकर यांच्या एका विख्यात ग्रंथाचे गायक, त्या गीतांचे गायक कोण? बाबूजी, म्हणजे आपले सुधीर फडके. त्या ग्रंथाला, त्या गीत रामायणाला 25 वर्ष पूर्ण झाली होती आणि युवावाणी कार्यक्रमात त्यांची मुलाखत घ्यायची संधी मला मिळाली होती. इथे मी निवेदन केलं, इथे मी ललित लेख वाचले, इथे मी कविता वाचल्या. मला वाटतं की माझ्या सगळ्या कॉलेजची जी वर्ष आहेत ती युवावाणीने भरलेली आहेत. त्यामुळे आज जो कोणी मी इथे दिसतोय तुम्हाला, आज पाहुणा म्हणून तुम्ही बोलावलंय, पण आता गप्पांच्या मध्ये पाहुणे पण नसतं, त्यामुळे हे ऐकणारे जे लक्षावधी लोक आहेत त्यांनाही मी सांगतोय की तुम्ही खूप ऐका, खूप बघा, आणि त्याच्यामुळे व्यक्तिमत्वाची एक वेगळी जडणघडण होईल आणि आपोआपच एक सूर लागेल जसा युवावाणीतून मला तो लागला होता.
2: सर, तुम्ही आताच नुकतं म्हणालात की व्यक्तिमत्वाची नवी जडणघडण होऊ शकते.
4: बरोबर.
2: सर, मी ऐकते पर्सनॅलिटी आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कानावर शब्द सारखेच पडतात, पण व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय? तुम्ही सुद्धा एका ठिकाणी लिहून ठेवलं सर की व्यक्तिमत्वाची चोरी केली जाते. वाक्य तर छान आहे पण समजलं नाही, यात काय गंमत?
4: मुळात तू माझं काहीतरी वाचलंयस आणि त्याबद्दल मला तू विचारते याचा मला आनंद वाटला. चैताली, काही वेळेला असं होतं की मी असं लिहून ठेवलं हेच मला आधी लिहून द्यावं लागतं, पण तुझ्या बाबतीत तू माझं वाचलंयस त्याचा मला आनंद झाला. आणि व्यक्तिमत्वाची चोरी हा तू उल्लेख केलास तो बरोबर आहे, माझ्या एका लेखात तो कुठेतरी आलाय. काय होतं की आदर्शांच्या आपण मागे लागतो, आदर्शांनी झपाटलं जाणं वेगळं आणि आदर्शाची चोरी करणं वेगळं. दुसऱ्यासारखं होणं यातून स्वतःचं जे असतं ते विसरलं जातं. त्यामुळे दिसतो तो चेहरा. विठ्ठल, बघ, तू विचार करणारा मुलगा आहेस, तुम्हाला कळेल मी काय म्हणतो ते, की दिसतो तो चेहरा आणि शोधायचं असतं ते व्यक्तिमत्व.
2: अच्छा.
4: हा, तू म्हटलेस की व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय. हे जे शोधायचं असतं, जे प्रयत्नांनी मिळवायचं असतं आणि जे आत दडलेलं असतंच, ते बाहेर कुठेही नाहीये, ते बाहेर कुठेही नाही, आतच आहे. आणि जे आत दडलेलं आहे ते शोधायचं. मग ते शोधायचं कसं? गप्पांतून, कधी चर्चेतून, कधी पुस्तकातून, कधी गड किल्ले बघून, कधी स्पर्धेतून, कधी भांडून, कधी प्रेम करून, सर्व बाजूंनी स्वतःला टिपायचं असतं. हे जे टिपणं आहे, हे जे वेचणं आहे, त्याच्यातून ती जडणघडण होते आणि मग त्या सगळ्या सहित जे तयार होतं ते व्यक्तिमत्व. म्हणून बघ चैताली, काही काही वेळा काही माणसांना पाहिलं की आपण एक कॉमेंट पास करतो, कुठली माहिती का,
2: हो सर,
4: याला ना चेहराच नाहीये.
2: हो.
4: चेहराच नाही म्हणजे असं असतं का फक्त शरीर आणि मुंडकं हरवलंय?
2: नाही,
4: असं नसतं. मग चेहरा नाही म्हणजे काय? चेहरा नाही याचा अर्थ त्याला काही म्हणण्यासारखंच दिसत नाही, त्याला काही जाणवतच नाही, त्याचे डोळे चकाकतच नाहीत, लकाकतच नाहीत. असं जे असतं ते बिनचेहऱ्याचं व्यक्तिमत्व असतं. म्हणून मला वाटतं की व्यक्तिमत्व याचा अर्थ जे आतमध्ये लपलंय ती आपली क्षमता शोधणं.
3: सर, आपण बोललात की व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर आपल्या

0: अनेक ठिकाणून गोळा करावं लागतं. पण हल्ली आम्ही खूप ऐकतो, खूप काही वाचतो, पण फक्त पाठ्यपुस्तकं, म्हणजे थोडक्यात काय तर पुस्तकी किडा. पण या इंटरनेटच्या काळात खऱ्या वाचनाचं महत्व काय?
1: खऱ्या वाचनाचं महत्व म्हणजे काय, हा खरा आणि खोटा काय मला माहिती नाही, पण वाचनाचंच महत्व मुळामध्ये असं आहे की जे आपल्या व्यक्तिमत्वाला एक धार देतं. याच वयात जर तुम्ही चरित्र वाचलीत तर तुमच्या मनात उत्तुंग अशी शिखरं काबीज करण्याचं असं धैर्य येतं. तर वाचनच केलं नाही तर पुष्कळदा वाटतं की आपणच श्रेष्ठ, आपणच कोणीतरी ग्रेट. पण वाचल्यावर कळतं की अजून खूप जगलेली माणसं आहेत. आता माझ्यासारख्याच्या तारुण्यात मी जे वाचन केलं, टॉलस्टॉयचं चरित्र वाचलं, अल्बर्ट स्क्वाइट्झरचं वाचलं, अब्राहम लिंकनचं वाचलं, सुभाषबाबूंचं वाचलं, ही सगळी चरित्र जी वाचली, मग ती पाश्चिमात्य पौर्वात्य सगळ्या विचारवंतांची होती. रवींद्रनाथ टागोरांच्या चरित्रांनी झपाटलं, आश्चर्य वाटेल. चार्ली चॅपलिनच्या चरित्राचा प्रचंड परिणाम झाला. हा चार्ली चॅपलिन एका गरीब आईचा गरीब मुलगा, ती आई रंगमंचावर नृत्य करताना, कारण त्या पण अभिनेत्री होत्या त्याची आई, आणि करता करता अचानक, कारण पूर्वी काय व्हायचं की नाचणाऱ्या नटीला पण गावं लागत असे, गाता गाता एकदम त्यांचा गळा बसला, आणि बसल्यानंतर लोकांनी शिट्या आणि टाळ्या वाजवून ते गाणं बंद पाडलं. त्याच गाण्यावर, त्या नृत्यावर त्या बाईचं पोट होतं. अशाला करणार काय? तेवढ्यात छोटा चार्ली जो विंगेत बसला होता ना, त्याला ढकललं मालकांनी की जा तू काहीतरी कर. आणि तुला आश्चर्य वाटेल, त्या छोट्या चार्लीनी आईची नक्कल करायला सुरुवात केली, आणि त्या नकलेचा एक कार्यक्रम झाला. लोकांना वाटला हा उत्तम कार्यक्रम आहे, आणि टाळ्या हशा झाला, आणि तिथे एका नटाचा जन्म झाला. हे जेव्हा मी वाचलं, तुम्ही वाचाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे अशी फजिती आपलीच नाही, चार्लीची पण झाली होती. त्यामुळे वाचन, प्रवास वाचा. आता तुम्ही वाचणारी मुलं आहात, तुम्ही तर प्रवास म्हणून वाचलंच नाही तर तुम्हाला कळणार नाही जग केवढं मोठं आहे. केवळ इंटरनेटवर बघून जग कळत नाही, प्रत्यक्ष पुलंचं वाचा. अनेक जणांनी जे लिहिलंय ती प्रवासपणाने वाचा, मग तुमच्या लक्षात येईल की जग तुमच्या घरात आहे आणि तुम्ही आपोआप जगाच्या घरात जायला लागाल.
2: सर, तुम्ही निसर्गाला झेरॉक्स मंजूर नाही असं वाक्य म्हणता, पण हे अजूनपर्यंत मला उमजलं नाही, जरा सांगाल का?
1: निसर्गाला झेरॉक्स मान्य नाही म्हणजे बघ, आता मला सांग, एखाद्या बागेत तू गेलीस, कधी गेलीस का?
2: हो सर,
1: नेहमी जातेस.
2: आजोबान बरोबर?
1: आजोबान बरोबर, सांगायला लागलं तुला, मला बरं वाटलं. तर गुलाब कधी झेंडू सारखा असतो का?
2: मुळीच
1: नाही. मोगरा कधी गुलाबासारखा असतो का?
2: नाहीये.
1: आपल्या घरात भाज्या येतात, मेथीच्या भाजीचा वास आणि शेपूच्या भाजीचा वास सारखा असतो का?
2: नाही.
1: आता विठ्ठल, तुझा भाजीशी संबंध किती होतो माहिती नाही, कधीतरी आणतोस का तू? काय कर, त्या भाजीचा पण सुगंध घेत जा, तुझ्या लक्षात येईल. मुळा आणि गाजर वेगवेगळं असतं, लिंबाचा वास वेगळा असतो. हे मला सांगायचं काय कारण आहे, तर एक भाजी दुसऱ्या भाजीसारखी नाही, एक फूल दुसऱ्या फुलासारखं नाही. आता चेहरे बघ, तू आणि तुझ्या बहिणी सारखे दिसतात का? अगदी सारख्या पूर्ण थोड्याशा असाल, बहिणी म्हणून कळतं, पण बाकी फरक आहे. आपल्या दिसण्यात फरक आहे, आपल्या त्वचेच्या रंगात फरक आहे, गंधात फरक आहे. मग मला म्हणायचंय की कुठलीच गोष्ट एकाची दुसऱ्यासारखी नाही. इतकंच काय, प्रत्येकाच्या अंगठ्याचा ठसा पण वेगवेगळा आहे. याचाच अर्थ काय, निसर्गाला झेरॉक्स मान्य नाही, म्हणजे मग प्रत्येकाची कुवत वेगळी आहे ना. प्रत्येकाची कुवत वेगळी आहे, प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं आहे. निसर्गाने माणसं वेगवेगळी का केली विठ्ठल? तर त्याला प्रत्येक माणसाकडनं वेगळं कर्तृत्व हवंय. पण करतो एक माणसं काय करतात माहितीये का, मी अमक्यासारखा व्हायचा प्रयत्न करीन. अरे तू त्याच्यासारखा व्हायचा प्रयत्न करशील, मग तू कशाला आलास?
2: बरोबर.
1: तू का आलास जन्माला? राजा, तू जन्माला आलायस याच कारण तुझ्याकडनं काहीतरी निसर्गाला वेगळं हवंय. मान्य आहे की नाही? एक लाड येते, दुसरी मागे येते, तिसरी येते, पण प्रत्येक लाट वेगळी आहे. सूर्य उगवतो तोच, पण तो प्रत्येक दिवशी नवा आहे. हे तुम्ही अनुभव घ्या. केवळ प्रवीण दवडे म्हणतायत म्हणून तुम्ही होला हो म्हणायचं नाही, तुम्ही याचा अनुभव घ्या. गप्पा ऐकणारे जे आपले लाखो युवक मित्र आहेत, त्यांनी पण डोळे बंद करून विचार करा. प्रत्येक दिवस वेगळा आहे. परवाचा दिवस कालच्या सारखा नव्हता, आजचा दिवस कालच्या सारखा नाहीये. आता आज तुम्ही आकाशवाणीच्या या हिरव्यागार टेबलवर इतक्या सुंदर गप्पा मारतात, काल हे होतं का?
2: नाही.
1: उद्या तुम्हाला सांगणार आहेत हा कार्यक्रम ऐकलेली मंडळी, म्हणजे उद्याचा दिवस वेगळा असेल. थोडक्यात काय माहितीये का, प्रत्येक दिवसाची क्षमता वेगळी असते, म्हणून निसर्गाला झेरॉक्स मान्य.

0: नाही असं म्हटलंय.
1: सर, आजपर्यंत मी खूप खूप लेखकांची प्रवास वर्णनं वाचली आहेत आणि आपणही खूप मुसाफिरी केली आहे, तर आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत या मुसाफिरीचा किती वाटा असतो?
0: पुष्कळ मोठा वाटा आहे. तुला आश्चर्य वाटेल की जगप्रवास किंवा विश्वामधल्या अनेक देशांच्या भेटी वगैरे दूर चैताली,
2: हो सर,
0: तर ते सगळं जग बघणं दूर, पण त्याच्याही पेक्षा सुद्धा मुळात घरातून बाहेर पडणं आपण प्रवास आहे.
2: हो.
0: आता बघ, पक्षी सुद्धा देशोदेशी येतात आपल्या चाऱ्यासाठी, घरामध्ये बसून राहत नाहीत. पण काही जण कसे असतात की सगळं मला मिळावं ते माझ्या घरात माझ्या पायाशी, आणि त्यामुळे त्यांचं जीवन एखाद्या डबक्यासारखं असतं. एक लक्षात घ्या की चेहऱ्यावरच कळतं हा प्रवास केलेला चेहरा आहे का प्रवास न केलेला चेहरा आहे. आता बघ, आपली आजी किंवा पणजी 90-95 वर्षाची किंवा 80 वर्षाची आजी, तिला जर त्या काळात प्रवासाची संधीच मिळाली नसेल तर जरा कुठे रिक्षा दिसली की ती गाव बावरणार. लोकलमध्ये पाऊल टाकायचं तर कसं मग काय करू? तिची चूक आहे का?
2: नाही.
0: कारण तिला प्रवासाची संधीच मिळाली नाही. आणि आज तिसरी चौथीची मुलं ही धावत धावत लोकल पकडतात आणि पटकन खिडकीमध्ये जागा पकडतात हे आपण पाहतो. इतकंच काय, 8वी-9वीची मुलं सुद्धा स्वतंत्रपणे परदेशामध्ये जातात, पासपोर्ट व्हिसा हे सगळं ते मिळवतात. मला आश्चर्य वाटतं. हे उदाहरण मी का देते तुमच्या लक्षात आलं का? याचं कारण असं की जितका आपला वावर वाढेल, समजून घ्या मी काय म्हणतो ते, आणि ते इतक्या योग्य वयात तुम्ही ऐकता आहात सगळेजण, की जितका वावर वाढेल तितके आपण अधिक सुणसुणीत, अधिक चपळ, तुम्हाला कळेल अशा मराठीत सांगायचं जर ऍक्टिव्ह असं ऍक्टिव्ह होतो. नाहीतर काय होतं, मी कसं जाऊ, मी कसं पोहोचू, मी कसं बोलू, गाडी मिळेल का, रिझर्वेशन असेल का, अमुक होईल का, म्हणजे प्रवासाच्या आधी ते आपला घाशा गुंडाळतात आणि प्रवास थांबवतात. आणि मग बोलू नये, पण मग हुशार माणसं पण ना चैतन्य बावळट वाटायला लागतात. आणि त्यामुळे प्रवास केला पाहिजे. आता तुझं कुतूहल असं होतं की तुमचा काय वाटा आहे, म्हणजे या प्रवासामध्ये तुमच्या प्रवासाचा काय वाटा आहे, छान तू विचारलंस. आश्चर्य वाटेल, आता तर जग आणखीन पुढे गेलंय. पण एक मजा सांगतो तुला, की मला 9वी-10वीला असताना दिल्लीला दूरदर्शनच्या एका कोर्ससाठी निवडलं. तेव्हा मी अक्षरशः 16-17 किंवा 15-16 वर्षाचा मी असेन, तर माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं की दिल्लीला कसा जाईल एकटा. बरोबर आहे. पण माझे वडील म्हणाले, आणि ते अजूनही मी विसरू शकत नाही, वडील म्हणाले की त्याला परमेश्वराने एक तोंड दिलंय विचारायला, आणि त्यामुळे तो चुकला तरी चालेल, कारण जो चुकतो तो पुढे जातो, जो चुकतो तो शिकतोय. तुझं वाक्य अधिक छान आहे. तर त्यामुळे मला वाटलं की ती संधी मला मिळाली. आणि तुला सांगतो मी विठ्ठल, की एकदा आपण बोलायला लागलो, प्रवास करायला लागलो, की घरामध्ये जे दरवाजे मिटलेले वाटले होते ते प्रत्यक्षात उघडले जातात. मी दिल्ली स्टेशनला उतरलो आणि एवढं मोठं ते स्टेशन, पहिल्यांदा दिल्ली भारताच्या राजधानीमध्ये, माझं वय 15-16, छातीची धडधड. पण बाहेर पडलो आणि मी पाहिलं महाराष्ट्र सदन, म्हणजे तिथे महाराष्ट्र सदन होतं. आणि मी तिकडे गेलो आणि मराठीत बोलणारी मंडळी होती आणि माझे प्रश्न सुटले. नंतर मग मी इथे विद्यापीठामध्ये, मुंबई विद्यापीठात होतो, राहायला डोंबिवलीला होतो त्या काळामध्ये, रोज प्रवास मी करायचो. आपोआप त्यामुळे हालचाल झाली मनाची आणि जीवांची, खूप माणसं पाहिली. आता मी कार्यक्रमाच्या निमित्ताने मुसाफिरी करतो. तुला आश्चर्य वाटेल आणि आज तुम्हाला ऐकायला बरं वाटेल आणि गावोगावची मंडळी खुश होतील. मला अनेक जण म्हणतात की तुम्हाला गावोगावचं पाणी इतकं वेगळं पाणी बाधत नाही का हो? वेगवेगळी हवा तुम्हाला त्रास होत नाही का? मी त्यांना काय सांगतो, मला बऱ्याच दिवसात वेगळ्या गावचं पाणी मिळालं नाही तर मला बाधतं. मला रोज वेगळी हवा लागते, कारण वेगळेपणा हाच माझा आता स्थायी भाव झालाय. बरोबर की नाही? तेच काय, तिथेच राहायचं, तसंच जगायचं कशासाठी? आणि त्यामुळे मला फिरायला खूप आवडतं आणि मला सांगायला फार आनंद होतो की मुसाफिरी महाराष्ट्रातून करता करता, गावोगावी हिंटा हिंटा, मी इतके पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे खाल्ले. विदर्भात गेलं की तिथला मला वडा भात आवडतो, खानदेशामध्ये गेलो की तिथली मला कळण्याची भाकरी आवडते. हे सगळं मला माहिती आहे आणि ते पदार्थ मी चांगले करायला पण लागलोय. केव्हा तरी जर तुम्ही घरी आलात तर मी तुम्हाला ते जरूर माझ्या हाताने करून देईन आणि तुम्ही ते घ्याल. तसंच मला आता विश्व मराठी साहित्य संमेलनाची संधी मिळाली आणि अमेरिकेला मी जाऊन आलो. आता आजचा तो विषय नाही, पण तुम्ही मला जे विचारलं हे सगळं बघितल्यावर मला कळलं की लेखणीच्या बळावर

0: लेखणीच्या बळावर आणि मनपूर्वक संवाद साधण्याच्या इच्छेतून जग बघून झालं. खरं सांगू का, मी काही खूप टक्क्याचा 95.5 वगैरे तुमच्यासारखं मिळवणारा ग्रेट ग्रेट ग्रेट मुलगा नव्हतो, नाही, पण मला जगाची उत्सुकता होती चैताली, त्याचप्रमाणे जगालाही माझी उत्सुकता होती. म्हणूनच हा प्रवास सगळा झाला आणि व्यक्तिमत्व हा त्याच्यातून घडत गेलं. अजून काही घडलंय म्हणत नाही, पण प्रवास चालू आहे.
1: सर, गप्पा तर खूपच झाल्या. एरवी आम्हाला वर्गात बसायचा खूप कंटाळा येतो, पण या वर्ग नसलेल्या वर्गात बसायला खरंच खूप मजा आली.
2: सर, गप्पा हा आपला आवडता प्रांत आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला मुळी असं सोडणारच नाही. त्यामुळे आपण पुन्हा भेटू पुढच्या एपिसोड मध्ये.
0: आणि मला असं वाटतं की पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू तेव्हा असेच मनमोकळेपणाने तुम्ही या, तुमचे मित्र तुम्हाला काहीतरी सांगतील, त्याही त्यांच्या हितगुजांना आपण या ठिकाणी आपल्या गप्पांच्या मध्ये वाव देऊया, कारण हे आवश्यक असतं. काय आहे माहिती का विठ्ठल आणि चैताली, गाणी ऐकणं, नृत्य बघणं हे एक मनोरंजन झालं, पण मनमोकळ्या गप्पा आपल्या आधीच्या पिढीशी मारणं आणि त्याच्यातून काहीतरी घेणं हा एक आनंद आहे. त्यामुळे वय वादळ विजांचं मध्ये तुमच्या आयुष्याशी संबंधित असलेल्या तुमच्या तरुण पिढीची स्पंदनं टिपायचा आपण प्रयत्न करूया. अर्थात प्रयत्न करणं म्हणजे आकाशाचा एक तुकडा खिडकीतून घरात आणण्यासारखा, पण आपण तो आणूया. आणि तुमच्यासारखे दोघे जण मला जर वारंवार भेटत राहिले तर या गप्पा रंगत राहतील. आज आपण आपल्या दोस्तांना सांगूया इथंच थांबूया, उद्या लवकर भेटूया. नमस्कार
3: मित्रांनो. चला तर मग आता ऐकूया एक छानसं गाणं.

या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुनीता गावडे यांनी. बरं, मित्रांनो, याबरोबरच सादरकर्त्या उमा दीक्षित सह मी प्रतिभा मोरे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, संध्याकाळचे 5 आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी आणि त्यानंतर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात हिंडोल पेंडसे यांचं गायन आपण ऐकणार आहात, पण आता आधी ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी आज गुजरातमध्ये सुरत इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. या कार्यक्रमात त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरुकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 117 अंकांची घसरण झाली आणि तो 74,243 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 50 अंकांची घसरण नोंदवत 23,367 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोते हो आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 5:02 झालेले

0: हिंडोल पेंडसे यांनी गायलेला राग पुरी आधारा श्रीशोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अजिंक्य गलांडे यांनी आणि हार्मोनियमची साथ श्रीकांत पिसे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही.
1: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर.

0: तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद।
2: सहज संवाद।
0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद।
2: सहज संवाद।
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्झ अर्थात 537.6 मीटर्सवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही। संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत। आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत युववाणी।

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्र मैत्रिणींनो, आज आहे 5 जून, अर्थात जागतिक पर्यावरण दिवस. 1973 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास सुरुवात झाली. लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी प्रेरित करणं हा जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश.

जून महिना चालू झाला, अर्ध वर्ष संपलं, पण आता काहीच दिवसात सोसाट्याचा वारा घेऊन पाऊस पडणार. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आवडता ऋतू पावसाळा चालू होणार. जिकडे तिकडे आपल्याला हिरवगार दिसायला लागणार. ह्या वर्षी मे महिन्यात उन्हाळ्यामुळे जो काही त्रास झाला तो फायनली थांबणार. मे महिन्यात तर उष्णतेने अगदी उच्चांक गाठला होता. महाराष्ट्रातली काही गावं तर जगातल्या सर्वाधिक उष्ण शहर या यादीमध्ये सुद्धा आपण वाचली. बऱ्याच ठिकाणी झाडांची होत असलेली कत्तल पाहून आपल्या सर्वांना खूप वाईट वाटलं. पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती पाहून तर आपल्यातल्या बऱ्याच मित्रमैत्रिणींनी जवळच्या जवळ सायकल चालवण्याचा पर्याय नक्की विचारात घेतला असेल, हो ना? ह्या वर्षी खरं तर दरवर्षीचाच प्रचंड भयानक उन्हाळा आपल्याला आपण किती पर्यावरणाचा ऱ्हास करतो हे जाणवून देत असतो. पण आपली नेहमीची सवय. मागचे पाढे 55, म्हणजे कळत असूनही आपण पर्यावरण संवर्धनासाठी नेमकी काही ठोस पावलं उचलत नाही. तरीही आपल्यातले काही जण अशी असतात ज्यांना निसर्गाबद्दल समाजाबद्दल एक ओढ असते. अशी लोक जे ठरलेल्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचं धाडस दाखवतात आणि त्यांचं रोजचं साधस पण महान काम पाहून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं. या अशा काही लोकांचं काम आपल्याला समाजाबद्दल निसर्गाबद्दल आयुष्याबद्दल नवीन विचार करायला भाग पाडतं. समाजासाठी पर्यावरणासाठी देशासाठी काहीतरी खारीचा वाटा का होईना, पण आपणही कार्य करूयात म्हणून प्रेरित करतं. आज आपण आपल्यातल्या अशाच एका पर्यावरणवादी युवा मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्याशी गप्पा मारणार आहोत. आपल्या मैत्रिणीचं नाव आहे प्रणाली चिकटे. प्रणाली ही एक ध्येय प्रेरित सायकलिस्ट आहे आणि सायकल चाक या संस्थेची फाउंडर डायरेक्टर सुद्धा आहे. एका शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या प्रणालीने स्वतःला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सायकलने संपूर्ण भारतभर प्रवास करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत तिने 30,000 किलोमीटर पल्ला सायकलवरून गाठलाय. संपूर्ण महाराष्ट्र आणि 17 राज्यांमधून प्रवास केलाय. सायकलिंग करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे आणि स्त्रीवादी चळवळीचे विविध दृष्टिकोन लोकांपर्यंत

0: पर्यंत पोहोचवले आहेत. एक मजबूत सायकलिंग नेटवर्क तयार केलंय. तर तिचा ह्या आगळ्या वेगळ्या आणि प्रेरक प्रवासाबद्दल तिच्याच कडून जाणून घेऊयात दूरध्वनीवरून साधलेल्या संवादातून. हॅलो प्रणाली, कशी आहेस?
1: मी मजेत.
0: युवावाणीच्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत.
1: थँक्यू सो मच.
0: प्रणाली, तू एक इको ट्रॅव्हलर आहेस. इको ट्रॅव्हल म्हणजे पर्यावरणाची काळजी घेत जबाबदारीने प्रवास करणं. तर तुला लहानपणापासूनच फिरण्याची आवड होती का, की एखादा प्रसंग तुला वाटलं की तू प्रवास करावास आणि तोही सायकलने?
1: खर तर मला लहानपणापासून सायकल चालवायची आवड होती. म्हणजे घरी जशी आपल्याकडे पूर्वी दंड्याची सायकल असायची, अशा रेंजर सायकल असायच्या, तर गावातल्या गावात मी चालवायची. माझी शाळा गावातच होती, त्यामुळे एवढं काही मला सायकलने बाहेर शिक्षणाला किंवा कुठे जाण्याची अशी गरज नव्हती. पण मी माझं पुढचं 10वी नंतरचं शिक्षण घेण्यासाठी मी शहरात गेले, चंद्रपूरथे. माझा जिल्हा यवतमाळ येतो, पण मी चंद्रपूरला तिकडे शिकायला गेले आणि तिकडे माझ्याकडे दुसरा ऑप्शन काही नव्हता, सायकलच ट्युशनला जाणं किंवा कॉलेज पूर्ण करणं. सो त्यातून सायकलची एक हॅबिट होत गेली. आणि दुसरं, मध्यंतरीच्या काळात जेव्हा कोविड आलेला, तो कोविडच्या काळात मी माझं शिक्षण पूर्ण करत असताना मी न्यूज पेपर वाटायची शहराच्या ठिकाणी. सो मला अशी हळूहळू आवड निर्माण झाली सायकल सोबत. आणि नंतर मला असं वाटलं की सायकलच एक छान सोपी होऊ शकते माझा प्रवास करण्यासाठी, त्यामुळे मी सायकल निवडली. आणि पुढे जो मी कोविड काळात सायकलने प्रवास केलेला आहे, पूर्ण सायकलवर केला आहे.
0: तू एवढा प्रवास करतेस, मग प्रत्येक प्रवास कसा प्लॅन करतेस ग? आणि प्रवास करताना एक मुलगी म्हणून काही वेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं का तुला?
1: सायकलने फिरत असताना मी एवढं प्लॅनिंग नाही करत. मी जेव्हा आत्ता म्हणाली की कोविडच्या काळात मी सायकलने प्रवास सुरू केला, तो एक माझा सिच्युएशनल प्रवास होता. त्या काळात मी फार अस्वस्थ झाली होती. आपल्याला माहिती की जग पूर्ण थांबलेलं होतं आणि अशा आता आपल्या कॉलेज पण बंद झालेलं होतं. आणि माझा मी फ्युचर विषयी विचार करत होती, काय पुढे करायचं. आणि असे बरेच मनामध्ये प्रश्न आले, हे काय होतंय, कशासाठी होतंय. आणि मग मला असं वाटलं की निघावं बाहेर, बघावं काय चाललंय एकंदरीत. आणि मी येते शेतकरी कुटुंबामधून आणि शेतीचे प्रश्न मी जवळून पाहिले, तर पर्यावरणाचे बदल, त्याचा परिणाम कसा होतोय हे जाणून घ्यायचं होतं. सो ऍज सच माझी जर्नी काही प्लॅन नव्हती, फक्त सायकल घेतली आणि निघाली. लोक मला प्रवासामध्ये मदत करायचे, खायला राहायला. आणि अडचणी नक्कीच आल्या. आपली सोसायटी ऍज अ वुमन म्हणून महिलांना इतकं रस्त्यावर प्रवास करताना कधी बघत नाही ना. मी त्यातल्या त्यात मुलगी आणि एका पोरीने असं बाहेर फिरू नये किंवा कशासाठी वगैरे, तो त्या गोष्टी लोकांना पटवून देणं किंवा मला फिरावंसं वाटतंय किंवा मला जाणून घ्यावंसं वाटतंय. आणि सायकल हे अफोर्डेबल मीडियम होतं माझ्याकडे, नाही का, मी ज्या परिस्थितीने येते. आणि लोकांशी कनेक्शन बनवण्याचं पण होतं. सो अशा इतर बऱ्याच अडचणी आल्या, वेदरवाईज असतील, पण त्या होत गेल्या मॅनेज. प्रवासामध्ये बरेच लोक मदत करत गेले.
0: म्हणजे तुझा हा प्रवास तुला अनुभव तर देऊनच जातो, पण काही भन्नाट किस्से पण झाले असतील ना या प्रवासामध्ये?
1: हा नक्कीच. म्हणजे ऍक्च्युली प्रवास अनप्लॅन्ड असल्यामुळे खूप गोष्टी अशा अनप्लॅन्डच व्हायच्या. वेगवेगळे अनोळखी लोक रस्त्यात भेटणं प्रवासामध्ये. मध्यंतरीच्या काळात मी महाराष्ट्रातच प्रवास करायचे, तेव्हा मला बिबट्या दिसला 10 फुटावरनं.
0: बापरे.
1: मी महाराष्ट्र फिरल्यानंतर मी लडाख पर्यंत गेलेली. लडाखच्या प्रवासामध्ये मला तिकडे लँडस्लाइडिंग झालेली, तर बर्फाच्या याच्यामध्ये फसलेली होती. आता मी साऊथ इंडियाचा सायकलवर 3 महिन्याचा प्रवास करून आला, तर अशा काळामध्ये मी पहिल्यांदाच अपोजिट विंड फेस केलेली. सो असे काही चॅलेंजेस आणि भन्नाट, म्हणजे हे माझ्यासाठी भन्नाटच आहे, एक वेगळ्या पद्धतीचं ऍडव्हेंचर. आणि नदीच्या काठावरती टेंट टाकून राहणं किंवा तिथे जाऊन लोक शेतामध्ये राहतात त्यांच्याकडे जाणं, असं त्यांना सांगणं की मी असा प्रवास करतोय, आणि त्यांच्या घरी बाजूला असा टेंट थांबले आणि त्यांनी प्रश्न विचारून मग असं बरंच जेवायला दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना छान आपुलकी दिली, तसे बरेच प्रसंग आहेत.
0: म्हणजे तुझा प्रवास नेहमीच ऍडव्हेंचरस होताच, आणि आम्हाला ऐकायलाही तो ऍडव्हेंचरस खरंच वाटतोय. आणि तू नेहमीच काहीतरी संदेश घेऊन प्रवास करत असते.
1: हा नक्कीच. म्हणजे माझ्या प्रवासात मी खूप मिनिमल गोष्टींमध्ये प्रवास केलाय, कारण मी सुरुवातीला जेव्हा निघाली होती मजेशीर गोष्ट म्हणजे मी खूप काही पुस्तकं असे बरंच सामान घेऊन निघाली होती जेव्हा माझा पहिला महाराष्ट्राचा प्रवास झाला होता. नंतर काही डिस्ट्रिक्ट फिरल्यानंतर मला लक्षात आलं की एवढी गरज पडत नाहीये यार. आपण लोकांसोबत जातोय आणि थांबतोय, रोज 2 कपड्यांमध्ये होऊन जातोय, किंवा खूप अशा इतर गोष्टींची काही गरज पडत नाही. इव्हन मला पुस्तकं वाचायची पण त्या काळामध्ये इतकी उत्सुकता.

0: नाही वाटली, कारण लोकांसोबत बोलताना नवीन गोष्टी शिकायला खूप भेटत होत्या. गरजा मी खूप कमी केल्या, सगळं सोडून दिलं, आणि ऑलमोस्ट मी भारतभरातल्या आतापर्यंत 17 ते 18 राज्यातनं प्रवास केलाय. तर 3 ते 4 स्टेटमध्ये प्रवास केलाय आणि माझ्यासोबत सायकलचं रिपेअरचं सामान असतं जे मी स्वतः रिपेअर करते.
1: अरे वा.
0: आणि आपली बॉटल्स जे मोजक, बाकी मी तर प्लास्टिकचं किंवा इतर कुठल्याही गोष्टी घेऊन खात नाही, त्यामुळे माझा मिनिमल प्रवास.
1: म्हणजे खऱ्या अर्थाने इको ट्रॅव्हलर आहेस तू
0: म्हणता येईल. ते मी प्रयत्न करत आहे की इको फ्रेंडली आपली लाईफस्टाईल कशी करता येतील, आणि मी स्वतः प्रॅक्टिस करत आहे.
1: तू सायकलचा ह्या संस्थेची फाउंडर डायरेक्टर आहेस, तर ही संस्था कसं काम करते आणि आम्ही सर्वजण ह्या संस्थेशी कसे जोडल्या जाऊ शकतो?
0: हा नक्की. सो मी हा सगळा संपूर्ण प्रवास केल्यानंतर मला प्रत्येक वेळी रिअलायझेशन व्हायचं, मी वेगवेगळे प्रॉब्लेम्स बघितले, पर्यावरणाविषयी आहेत, आरोग्याविषयी आहेत, आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची सगळीकडे एक वेलबिंग डिस्टर्ब झालेली आहे, आणि एकंदरीत आपण कुठून ना कुठून खूप अस्वस्थ जगायला लागलोय, आणि आपली ही फास्ट लाईफ डे बाय डे होत आहे, कंझ्युमरिस्ट लाईफस्टाईल आहे. त्यामध्ये मी विचार करायला, प्रवास तर ठीक आहे किंवा मी सायकल लोकांपर्यंत प्रमोट करते ते ठीक आहे, पण यातनं काही इम्पॅक्ट दिसत नाहीये, किंवा मी कुठे कंट्रीब्युट करू शकते माझ्या पार्टला घेऊन. मला एक लक्षात आलं की आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैलीच ही सगळीकडे इंटरकनेक्टेड आहे वेगवेगळ्या प्रॉब्लेमसोबत. आपण जे काही डेली लाईफमध्ये कंझ्युम करतो ते कुठून तरी येत आहे, ते निसर्गातून येत आहे, आणि ते निसर्गातून येत आहे त्याच्यासाठी बनण्यासाठी खूप एनर्जी लागते. आणि मग माझ्या डोक्यात आलं की हे जे सायकलचं चाकच आहे हेच का मीडियम बनू नये आपल्या कामासाठी. सायकल चाक हे अशा पद्धतीचं एक इनिशिएटिव्ह आहे, आपण चळवळ म्हणूया, ज्यामध्ये मी प्रयत्न करत आहे की लोकांना सेंटर ठेवून हे मीडियम सायकल आपल्या डेली लाईफ मध्ये कसं इंटिग्रेट करता येतील. आपण पाहतोय की सध्या ट्राफिक खूप वाढलंय आणि डे बाय डे लोक 2 किलोमीटर 4 किलोमीटर जायचं असेल तर लगेच गाडी घेतात आणि निघून जातात कामाला. तर माझा प्रयत्न आहे की आपण ऍटलिस्ट 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जवळच्या मार्केटमध्ये जायचं असेल, शाळेला किंवा कॉलेजला जायचं असेल, तर सायकलचा वापर केला पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपलं तर एक फिजिकल ऍक्टिव्हिटी पण होईल, त्याच्यानंतर फ्युलची गरज नाही पडणार आणि प्रदूषण पण नाही करू. तर अशा काही गोष्टी मधला आपल्याला बेनिफिट दिसून येतं. सो सायकल चाकला नक्कीच आपण सर्वजण या माध्यमातून जुळू शकतो. ज्या ज्या ठिकाणी आपण सर्वजण आहोत त्या त्या ठिकाणी येऊन ऍटलिस्ट आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामांसाठी जर सायकलचा वापर केला ते आपली जीवनशैली हेल्दी बनवण्यासाठी मदत होईल. आणि माझा हा जो काही प्रोजेक्ट आहे असा स्वतःचा म्हणून नाही, आपल्या सर्वांचा आहे. मी सध्या नागपूर बेस्ड काम करत आहे आणि सायमल्टेनियसली आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये सेफ सायकलिंग साठी, वॉकिंग साठी. सो यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे, म्हणजे लोकांना भीती न बाळगता लोक रस्त्यावरती स्वतंत्र चालू शकले पाहिजे, योग्य पद्धतीने सायकल चालवू शकले पाहिजे, अशा पद्धतीने ऍडव्होकसीचं काम करण्याचा पण मी प्रयत्न करत आहे. तर यामध्ये इतके जास्त लोक जुडू शकतात सायकलच्या इनिशिएटिव्ह सोबत, स्वागत आहे.
1: अरे वा, म्हणजे हा सायकलचा उपक्रम नक्कीच खूप सुंदर आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की श्रोता वर्ग जो आहे युवावाणीचा तो या सायकलचाच्या उपक्रमाला जोडला जाईल. तुझ्या प्रवासाची सुरुवात तू कशी केलीस आणि तुझा प्रवास तू डॉक्युमेंट करतेस?
0: हा, मी आता 3 टप्प्यामध्ये प्रवास केला आहे. सुरुवातीला 1.5 वर्ष आपला महाराष्ट्र फिरले कोविडच्या काळात 2020 ते 2021, आणि त्याच्यानंतर मी दिल्लीला शिकायला होते, आणि मध्यंतरीच्या काळात मी 5 ते 6 महिन्याचा प्रवास महाराष्ट्रातून मी लडाख पर्यंत केला. त्यानंतर मी आता कांतारी म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे केरळला, तिथे शिकायला होती. तिथून मी त्रिवेंद्रम केरळ वरून 3 महिन्याचा प्रवास करत मी नागपूरला महाराष्ट्रामध्ये आला. तर असा 3 टप्प्यामध्ये वेगवेगळा माझा प्रवास झालाय आणि या प्रवासातला मी बऱ्यापैकी डॉक्युमेंटेशन केलंय, मोस्टली व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा लिखाणाच्या न्यूजच्या माध्यमातून काही लोकांनी त्याला सपोर्ट केलाय. 2 वील्स 435 डेज म्हणून एक महाराष्ट्राचा प्रवास केला तेव्हाची एक डॉक्युमेंटरी आहे. तर कसा कसा प्रवास झालाय आणि तो लोकांपर्यंत कसा पोहोचता येतील त्यासाठी लिखाणाच्या माध्यमातून आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून करते आहे डॉक्युमेंटेशन. आणि मी प्रवासाच्या दरम्यान काही असं सर्वे पण केलेला आहे जे लोक त्या त्या ठिकाणी काय चॅलेंजेस फेस करत आहे, तर त्या पद्धतीचं पण डॉक्युमेंटेशन आहे.
1: मस्तच. प्रवासात आलेल्या अडचणींना तू धैर्याने तोंड दिलं असशीलच, पण कधी वाटलं नाही का ग की मागे फिरावं, किंवा तुला जेव्हा असं वाटतं तेव्हा तू परत मोटिवेट होण्यासाठी काय करतेस?
0: प्रवास करताना मला खूप कमी वेळा खरं तर वाटलं की मी मागे फिरावं, मला जास्त वेळा वाटलं की मी आणखी पुढे जावं पुढे, म्हणजे कारण मला रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत होत्या, वेगळं कल्चर पाहायला भेटत होतं आणि मी शिकत गेले. म्हणजे आपण नेहमी 4 भिंतीच्या आतमध्ये शिकतो आणि गोला

0: सारखा सब्जेक्ट आपण फळ्यावरती शिकतो. मला आठवते की लहानपणी मला कधीच आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहे आणि त्याची जिओग्राफिकली टोपोग्राफी कशी आहे मला कधीच कळायचं नाही. पण जेव्हा मी सायकलने प्रवास करायला लागलोय तेव्हा मला वेगवेगळे जिल्ह्यांचा परिचय झाला आणि मला आता इतकं छान ते समजायला लागलं की अशा पद्धतीचा आपला विविध निसर्ग संपन्न महाराष्ट्र आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसा रचला गेलेला आहे, डोंगर आहेत, नद्या आहेत, अशा भरपूर गोष्टी समजायला आल्या. त्यामुळे मला ते खूप क्युरियोसिटी वाटली आणि त्यामुळे असं कधी वाटलं नाही की मी घराकडे जावं. याच्यामध्ये आई वडील गावाकडे असल्यामुळे ते कधी म्हणायचे की हा इतका प्रवास कशासाठी वगैरे किंवा परत ये असं मला अधून मधून विचारायचे. पण मी त्यांना सांगायचे की मी करते आहे किंवा त्यांना पण समजून गेलं लोक मला मदत करतायत आणि त्यामुळे आई वडील पण सपोर्टिव्ह होते. म्हणून कुठलाही असा दबाव नव्हता की मी काहीतरी गावाकडे जावं आणि परत हे करावं आणि मला माझं स्वातंत्र्य जगायला भेटलं ऍज अ वुमन जे आपल्याला कधी भेटत नाही. आपल्याला घराची चौकट पार करतायत कितीतरी मुली आहेत ज्यांच्या आकांक्षा त्यांना पूर्ण करता येत नाही. तर मला ते जगणं भेटलं त्यामुळे खूप वाटलं नाही. मोटिवेशन माझं हेच होतं की प्रवासात जे मला लोक भेटत होते ते खूप शिकवत होते. लोकांपेक्षा मला नेचर म्हणता येतील की निसर्गानं जितकं ऑब्झर्व करता करता मी गोष्टी शिकले ना. नीड आणि वॉन्ट, माझ्या गरजा किती असायला पाहिजे आणि अशा बऱ्याच गोष्टी हळूहळू शिकत गेले त्यामुळे तेच माझं एक मोटिवेशन आहे.
1: बरोबर आहे. यात सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की तुझ्या आई वडिलांनी तुझ्या स्वप्नांना पूर्णपणे सपोर्ट केला. आजच्या धकाधकीच्या जगात सगळ्यांचे खूप बिझी रुटीन असतात. टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स वापरणं तर खूपच गरजेची गोष्ट आहे. तर यावर असे काही पर्याय आहेत का ज्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होईल? आणि तुला काय वाटतं की आम्ही सर्वांनी अशी एक कोणती गोष्ट करावी ज्याने अगदी कमी प्रमाणात का होईना पण पर्यावरण संरक्षणासाठी मदत होऊ शकेल?
0: मी संदेश देण्यापेक्षा मी माझ्या प्रॅक्टिस मधून काय करते ते सांगते जे आपले श्रोते वर्ग घेऊ शकते. की मी 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये मोस्ट ऑफ द जे काही माझे काम आहेत ते मी सायकलनं करते. मला मार्केटला जायचं आहे भाजीपाला आणायला, कुठलीही कामं लोकांना कुणाला भेटायला जायचे ते मी सायकलचा वापर करते. मला इमर्जन्सी किंवा लवकर जायचं असेल तर मी पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा वापर करते, जे पब्लिक आपल्या बसेस असतात त्यांचा. सो इतकं जरी केलं तरी बऱ्यापैकी आपण जे आज ट्रॅफिक आहे किंवा पोल्युशन वाढलंय ते थोडं कमी करण्यासाठी मदत करू शकतो. कारण आज आपण अशा घडीला पोहोचलो आहो ना, आपण खूप कितीही प्रयत्न केले तरी ते पिढ्यानं पिढ्या कमी होणार नाही इतकं क्लायमेट चेंज इम्पॅक्ट वाढलेला आहे. तर आपण छोटा पार्ट आहोत पर्यावरणामधला, जसे इतर क्रिएचर्स आहे नेचर मधले. तो ऍटलिस्ट आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावणं आणि ते जगवणं इतकं जरी केलं आणि आपल्या आजूबाजूला प्लास्टिकचे थर झाले, डोंगर उभे होत आहेत, आपण जर प्लास्टिक जितकं जास्त रिड्यूस केलं, कापड्या पिशव्यांचा वापर केला आणि होता होता आपण जर प्रयत्न केले की माझ्या गरजा इतक्या मला गरज नाहीये एवढ्या मोठ्या वस्तूंची एवढ्या गोष्टींची, हे जर आपण हळूहळू अनालिस करायला लागलो मला असं वाटतं की आपण खूप गोष्टी कमी करू शकतो आणि यातूनच पर्यावरणाचे संरक्षण होऊ शकतं. आणि हे एका दिवसात बदलणार नाहीये, हे आपल्याला रोज प्रॅक्टिस मधून आणावं लागेल तेव्हा कुठे आपण त्यातला बदल बघू शकतो.
1: नक्कीच प्रणाली, तुझ्या कार्याबद्दल आणि प्रवासाबद्दल जाणून घेऊन खूप अभिमान वाटतोय. तुझा प्रवास असाच चालू राहो, तुझे सर्व स्वप्न पूर्ण हो. तू आलीस युववाणीमध्ये त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद. आणि किती अर्थपूर्ण गप्पा झाल्या आपल्या, आयुष्याबद्दलचा खरंच एक वेगळा दृष्टिकोन मिळाला.
0: उत्कर्षा, तुझ्यासोबत बोलून पण खूप मला छान वाटलं आणि युवावाणीचे श्रोत्यांनी माझा प्रवास ऐकत आहे त्यासाठी सुद्धा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे मनपूर्वक आभार. थँक्यू आणि आपल्या सर्वांना पर्यावरण दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
1: थँक्यू प्रणाली. तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या भागात ऐकली सोशल ऍक्टिव्हिस्ट सायकलिस्ट प्रणाली चिकटे हिची मुलाखत. कार्यक्रमात झाली आहे आता एका छोट्याशा सॉन्ग ब्रेकची वेळ. आता ऐकूयात एक छानसं गाणं.

तर मित्र मैत्रिणींनो, ह्याच गाण्याबरोबर वेळ झाली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित पनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या.

0: युववाणी कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप्स सहित.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू.

बसलायत आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या सुरुवातीला हिंदीतल्या आणि त्यानंतरच्या इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि भेटूया 6:10 गीत बहार कार्यक्रम ऐकण्यासाठी. पण आता आधी दिल्लीहून हिंदीतल्या बातम्या.

0: to 5.1% from 4.6%. Nepal Foreign Affairs Minister Shishir Khanal arrived in New Delhi today on a three-day visit to India at the invitation of External Affairs Minister Dr. S. Jaishankar. Briefing media in New Delhi this afternoon, External Affairs Ministry spokesperson Randhir Jaiswal said Dr. Jaishankar will hold talks with his Nepalese counterpart tomorrow. And in hockey, India has beat Pakistan 5-3 in the semi-final of the Men's Under-18 Asia Cup 2026 in Kagamigahara, Japan today to set up a title clash against Japan. And that is the end.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअरिया ऍपसहित श्रोते हो 558 किलोहर्ट्स आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 6:10 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं पांडू हवालदार या सिनेमातलं गीत, संगीतकार राम लक्ष्मण.

0: राज्यस्य अवशिष्टेषु भागेषु तथा पूर्वोत्तर राज्यानां केषुचित् भागेषु दक्षिण पश्चिम प्रावृतः आगमनाय परिस्थितयः अनुकूलाः सन्ति। पुरुषाणां अष्टादश वयस्यः एशिया कप हॉकी प्रतियोगितायाः उपान्त्य स्पर्धायां भारतेन पाकिस्तान दलं 53 अंक अंतरालेन पराजितम्। जापान इदं अपरतः महिलानां अंडर 18 एशिया कप प्रतियोगितायाः उपान्त्य स्पर्धायां चीन देशेन भारतीय दलं पराजितम् इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोते हो आम्ही बोलत आहोत। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आता कार्यक्रम स्वस्थ भारत।

0: श्रोतेहो नमस्कार. स्वस्त भारत या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या लाईफस्टाईल बरोबर आपल्या खाण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. जे शरीरासाठी अपायकारक आहेत तेच आपण खातो. असं म्हणतात की जे जिभेला आवडतं ते शरीरासाठी हानिकारक असतं. पण आता तुम्ही म्हणाल की या धावपळीच्या काळात जे मिळतंय ते आपण खातो, नाईलाज आहे आमचा. पण जर आपण ठरवलं तर सगळं काही शक्य करू शकतो. त्यासाठी आपण मनाची तयारी करायला हवी आणि जिभेचे लाड बंद केले की आपलं आरोग्य सुदृढ राहील. तर श्रोते हो, 7 जून हा जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून पाळला जाणार आहे. त्यानिमित्ताने आज आपण डॉक्टर प्रणिता अशोक यांच्याकडून माहिती घेणार आहोत. डॉक्टर प्रणिता अशोक या ओबेसिटी कन्सल्टंट म्हणून गेली 10 वर्ष कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी नेमक्या कशा असायला हव्यात याबद्दल जाणून घेऊया. डॉक्टर प्रणिती अशोक, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर प्रणिता, मला सांगा की परवा दिवशी जागतिक अन्न सुरक्षा दिन आपण पाळणार आहोत, तर त्यानिमित्ताने आपण काय सांगाल आणि WHO ची काय थीम आहे?
1: WHO असं म्हणतं की तुम्ही हे काही खाण्याचं, तुम्ही जे काही आता इथून पुढे ज्या सवयी आहेत लोकांच्या, स्पेशली फूड स्टोरेज जास्त वाढलेलं आहे आणि स्ट्रीट फूड याचा वापर जास्त होतोय. कारण आपली जी जीवनशैली झालेली आहे ही आता सिडेंटरी झाली आहे, म्हणजे बसून जास्त कामं आहेत, अंग मेहनतीची कामं कमी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला किचनमध्ये देता येणारा वेळ हा लिमिटेड झालाय आणि त्यामुळे बाहेर खाण्याच्या सवयी जास्त वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे लिमिटेड किचनच्या वेळामध्ये जे काही आपण करतो तो आपल्यासारख्या उष्ण कटिबंधाच्या देशामध्ये आपल्याला जे काही आपण बाहेर म्हणजे किचनमध्ये तयार करतो ते आपण 2 तासाशिवाय जास्त बाहेर ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला फ्रीज हा वापरावाच लागतो, मग तो नॉर्मल लोकांसाठी असू देत किंवा तुम्हाला स्टोरेज म्हणून असू देत. तर हा फ्रीज वापरताना जेव्हा आपण जी काही काळजी घेतो त्यामध्ये आपल्याला 2 तासापेक्षा जास्त आताच्या उन्हाळ्यात आपल्याला अन्न ठेवायचं नाहीये. ते तुम्ही डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवलं की त्याची तुम्हाला इन्फेक्शन, म्हणजे जास्त टेम्परेचर असेल तर त्याच्यामध्ये लवकर खराब होतं, फर्मेंटेशन वाढतं.
0: अच्छा.
1: ओके. सो तुम्ही साधं वरण जरी केलं असेल आणि ते 2-3 तास बाहेर ठेवलं तरी तुम्ही संध्याकाळी गरम करताना थोडासा वास यायला लागतो. उन्हाळ्याच्या स्पेशली मध्ये हे सगळे पदार्थ करून स्टीलच्या भांड्यात, ज्याला छान झाकण बंद आपण ठेवतो, तसं ठेवायचंय. शिवाय शिजलेले पदार्थ आणि आपण फ्रीजमध्ये कच्चे पदार्थ ठेवतो, म्हणजे सॅलेड्स वगैरे ठेवतो, तर हे वेगवेगळं ठेवायचंय. म्हणजे शिजलेले पदार्थ हे बंदच ठेवायचेत आणि तुम्ही जे काही सॅलेड वगैरे घेता हे चांगल्या रॅपरमध्ये पाहिजेत. त्याला थोडी छोटी छोटी जाळी जाळी असते की त्याच्यामध्ये पाणी साठू नये, म्हणजे नाहीतर मग ते खराब लवकर होतात. सो अशी काळजी आपल्याला घ्यावी लागते आणि पदार्थ स्टोअर करताना शक्यतो जास्त प्लास्टिकचा वापर करू नका. स्टीलच्या झाकणबंद डब्यामध्ये ते ठेवले की ते बऱ्यापैकी सुरक्षित राहतात. शिजलेल्या पदार्थांचं आणि कच्च्या पदार्थांचं कॉन्टॅमिनेशन कमी होतं, म्हणजे ते एकमेकांना खराब करू शकत नाहीत कारण टेम्परेचर दोघांची वेगवेगळी असतात तिथे. आणि तिसरं म्हणजे अगदीच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला जो पदार्थ आहे की मला आजच्या दिवसात नाही वापरता आला तर 2 दिवसापर्यंत तुम्ही तो चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे सेव्ह करून ठेवू शकता आणि त्याचा वापरही करू शकता. आता बाहेरचं फूड आणि घर

0: घरातलं फूड याच्यामध्ये खूप जास्त फरक असतो. म्हणजे काय असतो की समजा तुम्ही वरण भात जे घरात करता याच्यामध्ये कधी बटर घालता का, बटरची फोडणी घालता का, जास्त तेलाचा वापर करता का? नाही करत, आपल्याला सवय नाही येते. पण जे तुम्ही बाहेरून मागवाल, तुम्ही एखादी भाजी मागवलीत किंवा तुम्ही दाल खिचडी सारखा कॉमन असणारा पदार्थ मागवलात, तर त्याच्यामध्ये चव येण्यासाठी ते प्रचंड प्रमाणात ऑइलचा उपयोग करतात. म्हणजे आयदर बटर घालतील किंवा फोडणीला जास्त तेल घालतील आणि मग त्याच्या कॅलरीज वाढणार. म्हणजे नॉर्मल वरण भात खाताना तुम्ही ते 200-250 कॅलरी मध्ये जे कम्प्लीट करता ते तुम्हाला 400-450 कॅलरीज मिळतात त्याच्यातून. आणि एकदा ते जास्त चवीचं लागायला लागलं की आपण ते ऑर्डर करतो घरातल्या खाण्यापेक्षा.
1: बरोबर.
0: म्हणून घरातच तुम्ही व्यवस्थित करून ठेवलात तर तुम्हाला सेफ्टी पण आहे, कॅलरीज अडिक्वेट मिळतात, पोषण मूल्य चांगलं मिळतात. बरं, तुम्ही जे करताय हे तुमच्या डोळ्यादेखत स्टोअर करताय की 2 दिवसापेक्षा जास्त ठेवणार नाही. तुमच्या बाहेरच्या हॉटेलमध्ये तसं होत नाही, ते 4-5 दिवस पण ठेवलेलं असतं. वी कॅनॉट प्रेडिक्ट की आपल्याला ते इतकं फ्रेशच मिळेल. त्याच्यामुळे कधी आपल्या डोळ्यादेखत केलेलं अन्न आपल्या डोळ्यादेखत ते स्टोअर केलं तर कधी सेफ असतं. दॅट इज द बेस्ट सेफ्टी फॉर एव्हर आपण इथून पुढे युज करू शकू. अगदी भाज्या सुद्धा तुम्ही करून व्यवस्थित ठेवल्यात दुसऱ्या दिवशी, फक्त बाहेर काढताना जेवढं लागेल तेवढंच काढा. तुम्ही डबा काढा, तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी गरम करा. म्हणजे रिहीट जास्त होणार नाही ती.
1: अच्छा.
0: म्हणजे जेवढं तुम्हाला डाळ हवी आहे तेवढी काढा, बाकीची तशीच परत ठेवून द्या. म्हणजे ती रिहीट केली नाही की तिचे पण खराब होण्याचे चान्सेस कमी आहे.
1: डॉक्टर, मला सांगा की बाहेरचे पदार्थ खूप आपल्याला अट्रॅक्ट करतात अगदी, आणि बाहेरचं सगळं आपण बघत असतो की ते त्याच त्याच तेलामध्ये पुन्हा काढत असतात, तरी ते आपल्याला अट्रॅक्ट करतात, तर थोडंसं कंट्रोल कसं करायचं त्याच्यावरती आपण?
0: फूड सेफ्टी डेच्या निमित्तानं निदान जे बाहेर खाल ते तुम्ही कमीत कमी कॉन्टॅमिनेशन असलेलं खाण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, तुमच्या डोळ्यादखत तो बटाटेवडा तळला जातोय, बरोबर आहे? म्हणजे त्यातले बॅक्टेरिया डिस्ट्रॉय होत आहेत. तुमच्या देखत डोसा केला जातोय, कारण ते जे शिजवलेलं तुमच्या देखत शिजवलं जातं, हाय टेम्परेचरला शिजवलं जातं, ते कमीत कमी कॉन्टॅमिनेशन करणार असतं. तुमच्या देखत केलेली इडली, पण इडली जर करून ठेवलेली असेल तर ती तुम्हाला कॉन्टॅमिनेट करू शकते. पण डोसा तुमच्या देखत होतो तो करून ठेवता येत नाही. सो डोसा हा चांगला प्रेफरन्स आहे. उत्तप्पा पण तुमच्या डोळ्या देखत केला जातो तो करून ठेवला जात नाही. बटाटे वडा समोसा हे तुमच्या देखत केलं जातं, पण ते करून ठेवून मग गरम केलं असं खूप क्वचित होतं. सो असे पदार्थ जे डोळ्या देखत केले जातात ते आपल्याला इझिली कमीत कमी कॉन्टॅमिनेशन खाता येतात. कॉन्टॅमिनेशनचा प्रश्न येतो सगळ्यांना प्रिय अशी पाणीपुरी, कोणी सोडत नाही पाणीपुरी, बरोबर आहे? फक्त त्यात जे पाणी वापरलं जातं ते थोडं हायजेनिकली वापरलं गेलं तर त्याचा प्रसार आणि त्याचा प्रचार व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. पण आपल्याला भीती त्याचीच वाटते की पाणीपुरी खाताना ते पाणी कसं वापरलं जात आहे. तो माणूस पाणीपुरी जेव्हा ते टाकतो त्याचा हाताला त्याने जे ग्लोव्ह घातलेत का, त्याच्या डोक्यावरती कॅप आहे का, निदान केसांचं काही पडू नये, हातातली स्वच्छता आहे, हे जर का व्यवस्थित समोर दिसत असेल तर काहीही हरकत नाहीये. किंवा तुम्ही जिथे नेहमी खाता किंवा स्पेशली ज्या ठिकाणी जास्त गर्दी असते ना तिथे हे फ्रेश जास्त तयार केलं जातं. अशा ठिकाणी खा की जिथे जास्त गर्दी आहे, खप जास्त आहे. सो ते खूप ठेवलेलं वापरण्याचे चान्सेस लिमिटेड असतात.
1: नक्कीच डॉक्टर.
0: आणि बर्गर किंवा तुम्ही हे म्हणता सँडविच करून ठेवलेले आहेत असे पदार्थ शक्यतो टाळा, कारण ते प्रिझर्व करता येतात, त्याच्यामध्ये कॉन्टॅमिनेशनचे चान्सेस जास्त असतात.
1: डॉक्टर, तेलाचाच प्रश्न मनामध्ये येतो की शेंग तेल खायचं की कुठल्या बियांचं तेल खायचं की आता राईस ब्रँडचे तेल आलेले आहेत, तर हा सगळा गोंधळ आहे. असं म्हणतात की एकाच ब्रँडचं तेल म्हणजे शेंग तेल म्हणजे शेंग तेलच नाही खायचं, असं चेंज करत राहायचं, तर हा नेमका काय प्रकार आहे?
0: आपण दोन प्रकारची तेल आहेत, एक रिफाईन ऑइल आहे, एक घाण्याचं तेल किंवा आपण फिल्टर ऑइल म्हणतो. सो फिल्टर ऑइल जे असतं याला खूप प्रोसेसिंग करत नाहीत. म्हणजे त्याच्यातलं जे पोषण मूल्य आहे, तेलामध्ये पण पोषण मूल्य असतं, म्हणजे चांगले फॅट व्हाईट फॅट जे म्हणतो ना तसं ते चांगलं पोषण मूल्य पण तेलामध्ये असतं. ओमेगा 3 फॅटी ऍसिड सारखे असतात किंवा पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स जे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत ते तुम्हाला फिल्टर ऑइलमध्ये सापडतील.
1: अच्छा.
0: म्हणून त्याचा वास येतो. आले लक्षात? आपण फोडणी घालायला गेलो आपल्याला जर का शेंगदाणा तेलाची फोडणीचा एक पर्टिक्युलर वास असतो, पण तेच मोहरीचं तेल घेतलं तर तुम्हाला तो वेगळा वास येतो. कारण त्यांचे ह्या प्रॉपर्टीज वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये ते रिटेन असतं, न्यूट्रिशन रिटेन असतं. पण तुम्ही रिफाईन ऑइल घ्यायला गेलात हे सगळं काढून टाकलं जातं, फिनिशिंग दिली जाते त्याला, त्याच्यामुळे ते तुम्ही कितीही वापरलं तरी त्याचा वास येत नाही. वापरून बघा तुम्ही.
1: पण ते

0: शरीरासाठी
1: शरीरासाठी नाही चांगलं.
0: अच्छा,
1: तुम्ही जे फिल्टर ऑइल घेता याच्यातली फॅट्स तुमच्या शरीरासाठी चांगली आहेत. हे फक्त तुम्ही तळण्यासाठी शोरूम आहे.
0: अच्छा,
1: हे जे तुम्ही आपलं हे रिफाईन ऑइल जे हे शोरूम आहे, दिसायला चकचकीत आहे. घरात जे वापरू ते फिल्टर ऑइल वापरा. शक्यतो तुम्ही या महिन्याला शेंगदाणा तेल वापरताय, पुढच्या महिन्यात मोहरीचं तेल वापरा. अशी खूप तेल आपल्याकडे आहेत.
0: पण असं म्हणतात की तेल खूप खाल्लं की आपली जाडी वाढते. मग ती पोषक तत्व काढलेलं तेल आपण खाल्लं तर आपल्याला फॅट्स आपल्या शरीरात वाढणार नाहीत ना? ते चांगलं नाही का शरीरासाठी?
1: नाही नाही नाही, अजिबात नाही. हे जे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट किंवा मोनोअनसॅच्युरेटेड फॅट ही आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. फॅट्स हे आपल्यासाठी गरजेचेच आहेत. कारण ही जी मोनोअनसॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत ही सगळी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. मेजरली कोलेस्ट्रॉल हे जे आहे हे शरीरासाठी प्रत्येक पेशींचं आवरण कोलेस्ट्रॉल पासून बनलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी मिसकन्सेप्ट आहे की आपण फॅट खायचंच नाही, आपल्याला लिमिटेड क्वांटिटीमध्ये फॅट हे आवश्यकच असतं. नाहीतर फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स जी असतात ती आपल्या शरीरात घेतली जाणार नाहीत. मेजरली व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के याचा शरीरामध्ये खूप मोठा रोल आहे. त्याच्यामुळे ऍडिक्युएट प्रमाणात तेल पण खाणं आपल्याला गरजेचं असतं. म्हणूनच सांगते प्रमाणातच खायचंय तर मग पोषण मूल्य असलेलं खाऊ ना, विना पोषण मूल्याचं कशाला खायचं?
0: बरोबर
1: असं. आणि मग तुम्ही तळणीचे पदार्थ वगैरे कधी केले तेव्हा तुम्ही रिफाईन ऑइल वापरा. मग त्याच्यातून धूर निघणार नाही किंवा ते लवकर खराब होणार नाही असं मग तुम्ही तळणीसाठी रिफाईन ऑइल आणि भाज्यांसाठी तुम्ही फिल्टर ऑइल वापरू शकता.
0: नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आणि आता आपण गोडावरती येऊया. सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे गोड खाणं. जेवणानंतर खूप आपल्याला क्रेविंग होत असतं, काहीतरी गोड खावं. काही अगदी नसलं तरी आपण चॉकलेट चघळतो आणि ती आपली भूक भागवतो. तर असं म्हणतात की म्हणजे आता साखरेच्याच बाबतीत बरेच जण म्हणतात की हो मी साखर सोडली आहे पण मी गुळाचा चहा पितो. तर साखर आणि गुळ हे कसे एकमेकांशी जोडले गेले आहेत, की त्यांचे गुणधर्म सेम आहेत, की साखर सोडल्यानंतर आपण साखरेची भूक गुळावरती भागवू शकतो, काय आहे नेमकं?
1: साखर, गुळ, मध तिन्ही पण एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेली, एकाच घरात जन्मलेली जुळी आहेत.
0: अच्छा,
1: ओके. तिघांना आयडेंटिफाय करायचं असेल तर थोडाफार फरक आहे, खूप जास्त नाहीये. त्याच्यामुळे गुळाचा चहा पिऊन बघा, 2 तासांनी तुम्ही शुगर करून बघा. साखरेचा चहा पिऊन बघा, 2 तासांनी शुगर करून बघा. मग तर आपण इतर गोष्टींमध्ये चहा आणि ह्याच्यात घालतच नाही. त्याच्यामुळे या जुळ्या भावंड असल्यामुळे तुम्ही कशाचंही घेतलं तरी परिणाम सेमच आहे. आता तुम्ही म्हणाल की गुळ जास्त पौष्टिक आहे, पण ऍक्च्युली आपण गुळ टाकतो किती त्याच्यात? 2 ग्रॅम किंवा 3 ग्रॅम. त्या ग्रॅम मध्ये तुम्हाला अशी काय पोषण मूल्य मिळणार आहेत की जेणेकरून बाकीच्या गोष्टीतून घेता येणार नाहीत? म्हणजे गुळात लोह असतं पण ते लोह इतकं मिनिमल आहे की ते तुमच्या भाजीला रिप्लेस नाही करू शकत. त्याच्यामुळे रोज घेणारी गोष्ट जेव्हा घेऊ तेव्हा ती प्रमाणात घेतली, मग ते साखरेचं घ्या किंवा गुळाचं घ्या, इफेक्ट सेमच राहणार आहे तुम्हाला.
0: अच्छा, म्हणजे त्याचे गुणधर्म सारखेच आहेत.
1: गुळवाल्यांचा चहा बंद करायची वेळ आली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये, कारण काहीच नाहीये त्याच्यात फरक, खरंच काही नाहीये.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आणखीन एक प्रश्न मनामध्ये येतो की सध्या चपाती बंद करायचं पण फॅड बऱ्याच जणांचा आहे की आम्ही चपाती नाही खात, आम्ही भाकरी खातो. तर नेमकी चपाती खाणं चांगलं आहे की भाकरी खाणं चांगलं आहे की प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार हे ठरवावं, काय आहे नेमकं?
1: चपाती घ्या, भाकरी घ्या. भाकरी घेतली तर बाजरीची का नाचणीची का ज्वारीची, परत हे प्रश्न पडतात. पण एखाद्याला लहानपणापासून चपाती खायची सवय आहे. म्हणजे माझं उदाहरण घेतलं, मी चपाती कशाबरोबर खाते? भेंडीची भाजी. मला चपाती त्याच्याबरोबर आवडते कारण ती त्याच्याबरोबर सूट होते. पण मी पिठलं केलं, मेथीची भाजी केली तर मी भाकरी वापरते कारण ती त्याच्याबरोबर सूट होते. बरं, दोन्ही खाऊनही मला काही जास्त ब्लॉटिंग होतंय, त्रास होतोय असं काही नाहीये. गहू कोणी टाळायचा आहे? ज्यांना पोटाला त्रास होतोय, तो पचत नाहीये, खाल्ल्यानंतर ब्लॉटिंग होत आहे, म्हणजे ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी जे म्हणतो ना आपण, पण ती 10 हजारामध्ये एखाद दुसऱ्याला असते.
0: अच्छा,
1: इतकं रेअर आहे. पण आपण परत काय करतो, इतकं काही रील्मध्ये इतकं काही वापरलेलं बघितलेलं असतं की आपल्या डोक्यामध्ये असं पक्क करून ठेवलंय की चपाती दुश्मन आहे आणि भाकरी आपले दोस्त आहे. असं अजिबात नाहीये. तुम्ही रोज जरी चपाती खाल्ली पण प्रमाणात खाल्लीत, म्हणजे 4 चपात्या खाताय म्हणजे तुमचं वजन वाढणारच आहे. बरोबर आहे, 4 भाकरी खाल्ल्या तरी तुमचं वजन वाढणारच आहे. पण तेच तुम्ही प्रमाणात खाल्लं तर तुमचं वजनही वाढणार नाही आणि तुम्हाला ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी नसेल तर तुम्ही ते व्यवस्थित पचवू शकता. त्याच्यामुळे गहू खाल्ला काय आणि ज्वारी खाल्ली काय, प्रमाणात खाल्लं तर सगळं छान आहे. श्रीखंडाबरोबर तुम्ही कधी भाकरी खाल का?
0: नाही.

0: नोकरीच लागते ना, मग त्याच्याने जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते तुमची भाकरी नाही देणार
1: अगदी
0: आलं लक्षात. पण याचा मध्य साधून आता बरेच शोध झालेले आहेत की डायबिटीसच्या लोकांना चपातीने शुगर वाढतीये, भाकरी खाल्ली तरी, कारण दोघांचं पोषण मूल्य जवळपास सेम आहे. मग एक आयडिया काय काढलेली आहे की या पिठामध्ये तुम्ही ज्वारी घ्या किंवा पोळीचं पीठ घ्या, 20% बेसन फक्त मिक्स करा.
1: अच्छा.
0: आणि मग 80% तुम्ही गव्हाचं किंवा पोळीचं जे काय करताय ते त्याच्यामध्ये टाका. म्हणजे काय होईल, तुमचं प्रोटीन कंटेंट पण वाढेल, ग्लायसेमिक इंडेक्स कमी होईल आणि तुम्ही इझिली ते आज अ पोळी किंवा भाकरी म्हणून आरामात खाऊ शकता. पण तुम्ही म्हणाल मग 50% का नाही, 50% बेसन टाकले की कन्सिस्टन्सी बिघडते त्याची आणि मग तुम्ही धड भाकरी करू शकत नाही, धड पोळी करू शकत. म्हणून हा मध्य साधून बघा आणि परत स्वतःची ताकद चेक करून बघा की अशी पोळी खाल्ली तर वाढतीये का, अशी पोळी खाल्ली तर कमी होते का. त्याही पेक्षा तो जर का बेसन पिठाचा वगैरे पण नाही पण भाजी भरपूर क्वांटिटी मध्ये खाल्लीत आणि पोळी कमी खाल्लीत, पोटही भरतं आणि तुमचे शुगरही वाढत नाही आणि तुमचं वजनही वाढत.
1: नक्कीच डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतोय, चपातीचं नाव काढलं, चहा चपाती खाणाऱ्यांना काय सांगाल, कारण काही काही जण म्हणतात चहा चपाती हे कॉम्बिनेशन शरीरासाठी चांगलं नाहीये, तर काय नेमकं आहे?
0: रादर मी प्रेफर करेल की चहा हा चपाती बरोबर शक्यतो पहिलं मील म्हणून टाळावा.
1: अच्छा.
0: कारण चहामध्ये पण साखर आहे आणि तुमच्या पोळीमध्ये पण साखर आहे, बरोबर आहे, आणि ज्यांना शुगर आहे त्यांना हा साखरेचा बॉम्ब तयार होतो.
1: अच्छा.
0: आणि त्या साखरेच्या बॉम्बमुळे काय होतं, पुढच्या क्रेव्हिंग्स पण वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे इन्स्टेड ऑफ पोळी आणि चहा नुसता चहा घ्या आणि त्याच्याबरोबर असे पदार्थ घ्या ज्याच्यामध्ये फायबर मिक्स आहे. म्हणजे काय, पोहे केलेत तर पोह्यांमध्ये तुम्ही काय काय टाकू शकता, तुमचे फायबर, सोयाचंक टाकू शकता, मटार टाकू शकता, त्याच्यात तुम्ही कांदा पण आहे तुमच्यामध्ये, टोमॅटो टाकू शकता, त्याच्यामध्ये फोडणी देता तुम्ही, त्याच्यामुळे तो एक कॉम्प्लेक्स चांगला फायबर युक्त पदार्थ तयार होतो. सेम कॉम्बिनेशन उपमाला पण करू शकता तुम्ही.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी राहील आणि मग तो ग्लुकोज स्पाइक जो म्हणतो आपण, इन्शुलिन म्हणतो ना आपण की इन्शुलिनचा स्पाइक होतो, तो जर का कमीत कमी झाला तर तुम्हाला पुढचे क्रेविंग्स पण कमी होतील.
1: नक्कीच.
0: तरी पण ज्यांना चहा चपाती खायचे त्यांनी करून बघा प्रयोग की वजन कमी करताना चहा चपाती खाल्लीत ना तर पटकन वजन कमी होत नाही हा प्रश्न येतो. म्हणून शक्यतो चहा चपाती टाळण्याचा प्रयत्न करावा जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे, जर तुम्हाला डायबिटीस आहे. नॉर्मल लोक ज्यांचं सगळं ओके आहे त्यांनी खा, काही हरकत नाही, फक्त त्यात ना मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा.
1: नक्कीच डॉक्टर, आता चहाविषयी बोलतोय आपण, तर चहा दुधाचा की काळा चहा, मग कॉफी घेत असेल ती दुधाची की ब्लॅक कॉफी की विदाऊट शुगर कॉफी, असे बरेच प्रश्न मनामध्ये येतात. आणि खरं तर ना आपण इतकं सोशल मीडियावरती हल्ली प्रत्येकाची वेगवेगळी मतं बघतो ना, त्यामुळे खूप कन्फ्यूज व्हायला होतं आणि नेमकं आपण करायचं काय हे लोकांना समजत नाही. तर आता चहामध्ये थोडक्यात सांगा की बिना साखरेचा चहा, काळा चहा की दुधाचा चहा, आणि कॉफी कोणी घेत असेल तर ती ब्लॅक कॉफी की दुधाची कॉफी, ती विदाऊट शुगर कॉफी, काय हे थोडक्यात सांगा आम्हाला.
0: आता अशी वेळ आली आहे, काही आपल्या जिभेसाठी खायचंय, काही आपल्या हेल्थसाठी खायचंय. मग अशा वेळेला तुम्ही युजली जेव्हा चहा किंवा कॉफी घेता तेव्हा दिवसातून दोनदा घेता, एक सकाळची वेळ एक संध्याकाळ. सकाळची जी असेल ती तुमच्या पद्धतीची घ्या, फक्त साखरेचं प्रमाण थोडं कमी ठेवा. डायबिटीस असेल तर, भीती असेल तर विदाऊट शुगर चहा चालेल, नाही नॉर्मल आहात थोडीशी साखर असलेला चहा चालेल, प्रमाण जास्त ठेवू नका. बाहेर विकताना जो चहा विकला जातो टपरीवरचा चहा, त्याचा जो कप असतो तेवढी क्वांटिटी ठेवली तर ती तुम्हाला खूप हॅम्पर करणार नाही. दुसऱ्या वेळेचा जो चहा घेईल तो तब्येतीसाठी, हेल्थसाठी, मग तेव्हा मी असं म्हणेल की ब्लॅक कॉफीची सवय लागली तर निदान तुम्ही जर का जाड असाल, तुम्हाला फॅटी लिव्हर असेल, तर त्याचं असं संशोधन झालेलं आहे की ती ब्लॅक कॉफी तुमच्या फॅटी लिव्हरला पण कमी करते, इन्शुलिन रेझिस्टन्स पण कमी करते, ती तुमच्या तब्येतीसाठी चांगली आहे. घेतलीत तर तुम्ही 4 आधी घ्या, म्हणजे रात्रीच्या झोपेला हॅम्पर करणार नाही. शिवाय घेताना सिप सिपने सुरू करा, एकदम एवढा कप भरून घेऊ नका, थोड्या क्वांटिटीने सुरू करा आणि एक कप भरून म्हणजे एक 75 ml 100 ml पर्यंत घेतलीत तरी पण ती चालू शकते. म्हणजे एक जिभेसाठी एक तब्येतीसाठी असा मी मधला सल्ला देईल. मग त्या कॉफी नसेलच चालत ज्यांना कॉन्स्टिपेशन वाटायचं आहे, त्यांनी ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी असं एक वेळ ठेवा विदाऊट शुगरवाला आणि एक वेळेला तुमच्या आवडीचं.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर प्रणिता, मला सांगा की सगळ्यांचा आवडता भात, त्याच्याबद्दल पण फार समज गैरसमज आहेत की नेमकं भाताचं प्रमाण म्हणा हे आपल्या जेवणामध्ये कसं असायला पाहिजे, भात खायचा नाही खायचा काय?
0: भात हा बऱ्याच लोकांचा जीवकी प्राण असतो,

0: म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट एंटर करतो तेव्हा तो म्हणतो मॅडम चहा नाही ना सोडणार आणि भात मला खूप आवडतो. मग या दोन गोष्टी ठेवल्या तर मग त्यांना बाकीचा काही प्रॉब्लेम नसतो. म्हणजे तुम्ही संध्याकाळी जर त्यांना भात वरण, मुगाची खिचडी, पुलाव, मसाले भात असा भाताचा जर का एक छानपैकी मेनू ठेवलात तर ते बाकीच्या गोष्टी मान्य करतात पटपट पटपट. मग त्यांच्या आवडीचं काहीतरी ठेवायला लागतं आणि भात खाऊनही वजन वाढत नाही हे अगदी 20 ते 30 हजार पेशंटमध्ये प्रूव्ह केलेलं गणित आहे. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका, प्रमाणाचं भान ठेवा, डाळ जास्त खा, भाताची क्वांटिटी कमी करा.
1: अच्छा,
0: जर नुसता भात आवडत असेल तर भाज्या भरपूर घालून भात करा, म्हणजे पुलाव वगैरे म्हणतो ना आपण तशा प्रकारे भात करा. सो दॅट की त्या भाताचं प्रमाण कमी होऊन तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स पण वाढणार नाही, किंवा तुम्ही असं म्हणता ना की तुमचा इन्सुलिन स्पाइक वाढणार नाही आणि तुम्हाला फायबर जास्त असल्यामुळे त्यानं वजन पण वाढणार नाही, पोट पण भरतं आणि भात खाल्ल्याचं फिलिंग येतं. मी सांगू ना, वरण भात त्याच्यावरती तूप आणि लिंबू हा लोकांच्या भावनेचा प्रश्न असतो, पोटाचा प्रश्न नाहीये, त्याच्याशी भावना जुडलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याला बंद केलं की लगेच खच्चीकरण होतं. आपल्याला खच्चीकरण न करता वजन कमी करून घ्यायचे असतील तर त्यांच्या आवडीचं पण देणं आपल्याला गरजेचं असतं. आणि शेवटी जे शरीराला मानवतं, मनाला मानवतं, ते आपल्याला हेल्प देतं. अजिबात चुकीच्या पद्धतीनं आपल्याला कुठलेही पॅरामीटर्स देत नाही. त्याच्यामुळे प्रमाणाचं भान खा, आवडीचं खा आणि मग वजन कमी करायला पण मजा येते.
1: डॉक्टर, आता तुम्ही बोलता बोलता तुपाचा विषय काढलात. तूप कोणाला आवडत नाही, खरं तर सगळ्यांनाच आवडतं. तुपाचं प्रमाण आपल्या जेवणात कसं असायला हवं?
0: मला असं वाटतं दिवसातून 2 चमचे काही हरकत नाहीये.
1: अच्छा,
0: म्हणजे संध्याकाळच्या भात
1: डाएटवाल्यांनी पण खायचं?
0: हो, काहीही हरकत नाहीये, कारण तुपामुळे 2 उत्तम गोष्टी मिळतात. ते म्हणजे त्याच्यामध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स असतात, ब्युटेरिक ऍसिड्स. ते आपल्या पोटातल्या बॅक्टेरियांचं खाद्य आहे. त्याच्यामुळे आपले पोटातले बॅक्टेरिया अत्यंत उत्तम प्रकारे डान्स करतात ते आलं की पोटामध्ये. आणि ते जर का आपण खुश ठेवले तर आपली पचनशक्ती चांगली वाढते. पचनशक्ती चांगली वाढली की आपला ब्रेन तल्लख राहतो. त्याच्यामुळे बघा, लहान मुलांना पण तूप खाऊ घाला आपण म्हणतो ना, त्याच्यामुळे 2 चमचे तूप तुमच्या सांध्यांच्या आरोग्यासाठी, तुमच्या पचनासाठी, तुमचं पोट छान ठेवण्यासाठी हे गरजेचं आहे. 2 चमचे तूप आणि तुम्ही 2 जेवणामध्ये आरामात खाऊ शकता. काही लोक पोळीला तूप लावतात. मी वरण भातावरती भातावरती सांगते, कुठल्याही प्रकारे या काय प्रॉब्लेम नाही.
1: डॉक्टर, अगदी मला थोडक्यात सांगा की सध्या डाएट कॉन्शियस फार लोक झालेली आहेत, मग बऱ्याच बियांचा खाण्यामध्ये किंवा जेवणामध्ये वापर करतात, किंवा प्रोटीन्स पावडरचा खूप वापर केला जातो, सध्या फॅशनच ही चाललेली आहे, तर नेमकं अशा लोकांना आपण काय सांगाल?
0: बियांच्या बाबतीत म्हटलं तर बिया हा छोटासा घटक असणार ज्याच्यापासून पूर्ण जीव निर्माण होतो, त्याच्यामध्ये खूप छान पोषण मूल्य असतात. त्याच्यामुळे युजुअली तुम्ही जेव्हा बियांचा वापर केला त्या तीळ, भोपळा, सूर्यफूल, चिया सीड्स अशा प्रकारच्या बियांचा तुम्ही, आणि जवस आणि चिया सीड्स मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात, फक्त कच्च्या खायच्या नाहीत. म्हणजे चिया सीड असेल तर भिजवूनच घ्यायच्या, नंतर ते फुगतात नाही तर प्रॉब्लेम येऊ शकतो. जवस असेल तर भाजून त्याची पावडर करायची. तीळ तर आपण नेहमी भाजूनच ते बडीशेप वगैरे सारख्यांमध्ये घालतो. सूर्यफूल आणि जे काय मी तुम्हाला म्हटलं भोपळ्याच्या बिया, या आपण भाजून मग त्याचा वापर. म्हणजे मी सांगू का, सिम्पल वापर करायचा असेल तर आपण बडीशेप जशी खातो ना त्याच्यामध्ये हे मिक्सड टाकून द्या. कोणते कोणते? भोपळ्याचं, सूर्यफुलाचं आणि तीळ आणि बडीशेप, असं 1 चमचा सकाळी 1 चमचा संध्याकाळी, मस्त वापर होतो. आणि चिया सीड्स आणि जवस हे तुमच्या अशाच पद्धतीने पण तुम्ही वापरलं चालतं. फक्त चिया सीड्स भिजवूनच घ्यायचे असतात. स्पेशली जेव्हा आपण दही खातो ना तेव्हा दह्यामध्ये भिजवलेले 1 चमचा चिया सीड खा. उत्तम प्री आणि प्रोबायोटिकचं कॉम्बिनेशन मिळेल आणि भरपूर फायबर्स मिळतील.
1: आणि प्रोटीन पावडरचा इंटेक हल्ली खूप सगळ्यांचा वाढलाय.
0: प्रोटीन जेव्हा आपण म्हणतो, प्रोटीन पावडर जेव्हा म्हणतो, जेव्हा तुम्हाला प्रोटीन चावता येत नाही, अन्न चावता येत नाही, तेव्हा प्रोटीन पावडर लागते. किंवा तुम्ही खूप जास्त काम करताय आणि तुम्हाला प्रोटीनची रिक्वायरमेंट कम्प्लीट होत नाही. युजुअली नॉर्मल लोकांना प्रोटीन हे खाण्यातून मिळणंच गरजेचं असतं, कारण मग त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पावडरीचा वगैरे समावेश करता तेव्हा बऱ्याच प्रकारचे कॉम्प्लिकेशन तयार होतात. कारण प्रोटीन जेव्हा खाऊ तेव्हा ते असिम्युलेटेड फॉर्ममध्ये पाहिजे. म्हणजे कसं, वरण भात एकत्र घेतल्यानंतर त्यातलं अमायनो ऍसिड कॉम्बिनेशन पूर्ण होऊन जे तुमच्या बॉडीमध्ये पचणार आहे ते तुम्हाला खरं लाभदायक आहे. आणि निसर्गानं नुसता प्रोटीन हा पदार्थ कोणताही तयार केलेला नाहीये, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते नेहमी कॉम्बिनेशन मध्येच तयार केलेलं आहे. सोया मॅक्झिमम प्रोटीनचा सोर्स आहे, नॉनव्हेज सोर्स आहे, पण तो पण नुसता नाहीये. सोयामध्ये तुम्हाला जसं प्रोटीन मिळतं तसं फॅट्स पण असतात. तसंच नुसता प्रोटीन हा निसर्गाने कोणीही तयार केला नाही, आपण केलेली पावडर आहे ती. फक्त आपण फक्त प्रोटीन म्हणून घेतो. प्रोटीन बरोबर

0: फायबर हे आलंच पाहिजे, आणि जे आपण नेहमीचं जे अन्न खातो त्याच्यातूनच येतो प्रोटीन बरोबर फायबर.
1: अच्छा,
0: त्याच्याशिवाय तुमच्या शरीरात जर पेट्रोल नसेल तर तुम्ही गाडी कशी चालवाल. म्हणून कार्ब्स आवश्यक आहेत आणि फॅट्स हे तुमच्या शरीराचं वंगण आहे, त्याच्यामुळे फॅट्स पण आवश्यक आहेत.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर, या खरं तर हा विषय फार मोठा आहे, आपण जेवढे बोलू तेवढं कमी आहे, पण वेळेचं बंधन थोडंसं आपल्याला पाळायचं आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आली, पण जाता जाता जो 7 तारखेला आपण जागतिक अन्न सुरक्षा दिन पाळणार आहोत त्या निमित्ताने आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: मी हेच सांगेल की घरचं खाणं हे उत्तम खाणं आहे. स्ट्रीट फूडवरचं खाणं हे तुम्ही रेअरली म्हणजे कसं 15 दिवसातून महिन्यातून एकदा खा, जपून खा. जागा सुरक्षित आहे, त्यांचं प्रिपरेशन सुरक्षित आहे हे बघण्याची काळजी घेतली तर त्याचे हानिकारक जे काही आपल्याला अपाय होतात ते पण टळू शकतील, स्पेशली लहान मुलांच्या बाबतीत, कारण त्यांना लवकर इन्फेक्शन होतं. त्यामुळे लहान मुलांना स्ट्रीट फूड जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करा. त्याच्यामुळे घरचं खा आणि सुरक्षित राहा.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर प्रणिता अशोक, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

स्वस्थ भारत हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारतानं आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
2: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. त्यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं.
3: पॉलिमर नोट के जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
2: अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.

विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणाऱ्या दोन उमेदवारांना काँग्रेसनं पक्षातून काढून टाकलं आहे. यवतमाळ मतदारसंघातून साहेबराव कांबळे आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या दोघांना त्यांच्या विनंतीवरून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करून ऐनवेळी माघार घेतली आणि पक्षाला अडचणीत आणलं असं त्यांच्या निलंबन पत्रात म्हटलं आहे. दरम्यान नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या दोन उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे उदय सामंत यांनी दोन्ही उमेदवारांशी फोनवरून चर्चा केली. भाजपा नेते गिरीश महाजन देखील त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगर विकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असं या GRमध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर जमीन आतापर्यंत संपादित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGSद्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले गेले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षाखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानकं आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ केला जाणार आहे. तसंच एसटी बसेस चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांचीही नियमितपणे दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. तसंच एसटी महामंडळानं आपल्या सर्व 251 आगारांमध्ये ई बसेसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळं उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित 9 चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचं भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहणार आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झालेली आहेत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, भारत देश हा शांतताप्रिय देश आहे. असं असलं तरी कोणत्याही देशाची संरक्षण सिद्धता ही त्या देशाची खरी शक्ती असते. संरक्षण क्षेत्रात अधिक महत्वच दिलं नाही तर त्यामध्ये अनेक आमूलाग्र बदलही घडवून आणले आहेत. देशाच्या संरक्षण सामग्रीतलं आत्मनिर्भरता असो किंवा संरक्षण सामुग्रीची निर्यात असो किंवा कोणत्याही कारवाईला दिलेलं थेट प्रत्युत्तर असो, देशाच्या या संरक्षण सिद्धतेविषयी आणि अंतर्गत सुरक्षेविषयी गेल्या 12 वर्षातील प्रवासाविषयी अधिक माहिती देताना माजी लेफ्टनंट कर्नल आणि संरक्षण तज्ञ सतीश ढगे सांगतात.
1: भारत आता हल्ला झाल्यानंतर प्रतिक्रिया देणारा म्हणजे रिएक्टिव्ह पॉलिसी इम्प्लिमेंट करणारा देश राहिलेला नाही, तर तो आक्रमक कृती करणारा प्रोएक्टिव्ह देश बनलेला आहे. त्याचं धोरण आता स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीवरून धोरणात्मक आक्रमकतेकडे जात आहे. पूर्वी भारताचं धोरण हे प्रामुख्यानं संरक्षणात्मक आणि सीमेवर शांतता राखण्यापुरतं मर्यादित असायचं. मात्र नरेंद्र मोदी यांच्या मागच्या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये आपण शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. उरी द सर्जिकल स्ट्राईक असो, बालाकोट एअर स्ट्राईक त्या ठिकाणी असो किंवा 2025 ऑपरेशन सिंदूर, हे सरळ सरळ त्या ठिकाणी दाखवतं की आता भारतानं दहशतवादाविरुद्ध आणि आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आक्रमकतेचं धोरण स्वीकारलेलं आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही ही भारताची भूमिका आता जागतिक स्तरावर सुद्धा मान्य होऊ लागलेली आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे भारत आता 2.5 फ्रंट ऑफ वॉरला सामोरं जाण्यासाठी तयारी करतोय. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी तो संपूर्णतः तयारी करतोय आणि त्या अनुषंगानं आपली लष्करी क्षमता त्याचबरोबर पायाभूत सुविधा या वेगानं तो बळकट करतोय. लद्दाख पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत सीमेवर झालेले रस्ते असो किंवा अत्यंत महत्वाचे असे बोगदे आणि हवाई पट्ट्यांचं जाळं, हे या सगळ्या गोष्टी हेच दर्शवतं की भारत आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा मजबूत करतोय. आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या निर्मितीच्या माध्यमातून लष्कर, नौदल आणि वायुदल यांच्यामध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी थिएटर कमांडच्या दिशेनं टाकलेलं भारताचं हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. अग्निपथ स्कीम त्या ठिकाणी असो किंवा 21व्या शतकातल्या मॉडर्न वॉरफेअरच्या अनुषंगानं ऑपरेशन सुदर्शन चक्रच्या अनुषंगानं सुद्धा भारतानं मजबूतपणे तयारी केलेली आहे. एकूणच सगळा विचार करता 21व्या शतकातली सामरिक आव्हानं लक्षात घेता भारत सुद्धा कुठेच कमी नाही आणि त्या अनुषंगानं मागच्या 12 वर्षांमधल्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे एक प्रकारे डेव्हलपमेंट हे भारताच्या संरक्षणाला बळकटी देणार आहेत असं जर आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
0: श्रोते हो, पहलगाम हल्ल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कडक कारवाई केली. दहशतवाद विरोधात आपण जागतिक मंचावरही सातत्याने आवाज उठवला आहे. जगातील दहशतवादाच्या विरोधातील कारवाईचं एक प्रकारे भारत नेतृत्व करत आहे, त्याविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले.
1: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं होल ऑफ नेशन अप्रोचचा वापर केलेला आहे, म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण यांचं अत्यंत प्रभावीपणे एकत्रीकरण केलेलं आहे. सीमेवरची लष्करी कारवाई आणि जागतिक मंचावरचा राजनैतिक दबाव ही भारताची एक नवीन शक्ती आता समोर त्या ठिकाणी येते. ऍक्टिव्ह डेटरन्स म्हणजेच आक्रमक प्रतिकाराचा भारत आता चांगल्या प्रकारे उपयोग करतोय. पहलगाम सारख्या बॅड हल्ल्यानंतर आपण जी तत्परता दाखवली ती भारताच्या नवीन लष्करी सिद्धांताला म्हणजेच मिलिटरी डॉक्ट्रीनला एक प्रकारे अधोरेखित करते. शत्रूला आता कळून चुकलेलं आहे की भारतावर हल्ला केल्यास त्याची किंमत ही केवळ सीमेवरच नाही तर पाकिस्तान सारख्या राष्ट्राला त्यांच्या घरामध्ये घुसून सुद्धा मोजावी लागलेली आहे. ही राजकीय इच्छाशक्ती ही गेल्या 12 वर्षामधली भारताच्या संरक्षणाच्या अनुषंगानं आणि दहशतवादाविरुद्धची एक सर्वात मोठी उपलब्धी आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं नसणार आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे दहशत

0: वादाचं जागतिकीकरण रोखण्यामध्ये भारतानं अत्यंत महत्वाची अशी नेतृत्वाची भूमिका अदा केलेली आहे. युनायटेड नेशन्स, क्वाड, G20 किंवा SCO सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतानं दहशतवादाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी आणलेलं आहे. गुड टेररिझम आणि बॅड टेररिझम असा कुठलाही फरक नसतो हे वेळोवेळी भारत जगाला पटवून देतोय आणि जगाला सुद्धा आता हा भारताचा मुद्दा मान्य होतोय. तिसरी महत्वाची बाब म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचा भारतानं मागच्या काही वर्षांमध्ये अत्यंत प्रभावीपणे वापर केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून भारतानं पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यामध्ये यश मिळवलं होतं. भारतानं राजनैतिक मार्गांचा वापर करून दहशतवादाला अर्थपुरवठा करणाऱ्या देशांची, ज्यामध्ये पाकिस्तानचा महत्वाचा समावेश आहे, त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागच्या काही वर्षांमध्ये कोंडी केली होती. याचमुळं पाकिस्तान सारखं राष्ट्र आर्थिक आणि राजनैतिक दृष्ट्या कमकुवत झालेलं आपल्याला दिसतंय.
1: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रामध्ये संरक्षण साहित्याची निर्मिती हा एक महत्वाचा घटक असतो. देशाने याही क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यात मोठी आघाडी घेतली आहे. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या काही वर्षात आपण संरक्षण सामुग्रीची आयात करणाऱ्या देशाकडून निर्यात करणारा देश म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. देशाच्या या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाविषयी बोलताना लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी सांगितलं,
0: आत्मनिर्भर भारतचा मंत्र मनाशी बाळगून भारत हा आता केवळ जगामधला सर्वात मोठा संरक्षण सामुग्री करणारा आयातदार राहिलेला नाही, तर तो एक उदयोन्मुख निर्यातदार देश बनलेला आहे. मेक इन इंडिया पासून भारतानं आत्मनिर्भर भारतचा पल्ला अत्यंत यशस्वीपणे पार केलेला आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये 100% FDI ची तरतूद असो किंवा स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या डिफेन्स ऍक्विजिशन प्रोसिजरमुळे भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळालेली आहे. आता आपण INS विक्रांत सारखी विमानवाहू नौका, तेजस सारखी LCA म्हणजेच लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आणि प्रचंड सारखी LCH म्हणजेच लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स भारतामध्येच तयार करत आहोत. निर्यातीमध्ये सुद्धा भारतानं ऐतिहासिक भरारी घेतलेली आहे. भारताची संरक्षण निर्यात आज अब्जावधी डॉलर्सच्या घरामध्ये पोहोचलेली आहे. फिलिपिन्सला केलेली ब्रह्मोज क्षेपणास्त्रांची निर्यात असो किंवा आर्मेनियाला दिलेली पिनाका रॉकेट सिस्टम असो आणि स्वाती रडार ही भारताच्या बदलत्या क्षमतेची उदाहरणं आहेत. जगामधल्या 80% सुद्धा जास्त देशांमध्ये आज भारताकडून संरक्षण साहित्य हे एक्सपोर्ट केलं जात आहे आणि भारताच्या या संरक्षण सामुग्रीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रकारे जे आहे ऍक्सेप्टन्स म्हणजेच त्याला स्वीकारार्हता, त्याचबरोबर त्याला एक प्रकारे स्वागतार्ह बाब म्हणून मानली जाते. सामरिकदृष्ट्या हे अत्यंत महत्वाचं आहे कारण संरक्षण साहित्याची निर्यात ही केवळ आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत नाहीये तर आयातदार देशांशी आपले स्ट्रॅटेजिक टाईज म्हणजेच सामरिक संबंध सुद्धा मजबूत करते. यामुळं हिंदी महासागर आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारताचं भूराजकीय वजन हे लक्षणीयरित्या मागच्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. एकूणच भारत हा 21व्या शतकामधला आता सामरिक दृष्ट्या महत्वाचा डिफेन्स एक्सपोर्टर म्हणून उदयात येतोय हेच या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येत आहे.
1: श्रोते हो, देशाच्या संरक्षण व्यवस्थेत बाह्य संरक्षणाबरोबरच अंतर्गत संरक्षणालाही अनन्यसाधारण महत्व आहे. अंतर्गत सुरक्षेला नक्षलवादाचा मोठा धोका आहे. गेल्या 12 वर्षात या विरोधात एक आघाडी उघडण्यात आली. आज त्यामुळे देशाच्या अनेक भागात शांतताही आहे आणि तिथले प्रकल्पही मार्गी लागलेले आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी.
2: गेल्या 12 वर्षामध्ये नक्षलवादी विचारांच्या आडून सुरू असलेला दहशतवाद नेस्तनाबूत करायला, दहशतवाद संपवण्याला सरकारने कडक पावलं उचलली, ज्याचा फायदा तेथील जनतेला झालाय, देशातील अंतर्गत दहशतवाद संपवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. 12 वर्षामध्ये केंद्र सरकारने घेतलेली भूमिका ही दहशतवाद संपवण्यासाठी असल्यामुळेच नक्षलवादी चळवळीत असलेले भले भले नक्षलवादी ज्यांच्या डोक्यावरती अनेक बक्षिसं लावण्यात आली होती, ज्यांना पकडण्यासाठी, ज्यांना ठार मारण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार प्रयत्न करत होतं, असे नक्षलवादी, जहाल नक्षलवादी हे सरकारला शरण आले. दंतेवाडा इथे मोठी कारवाई झाली. जवळजवळ 40 हून अधिक किंबहुना दर टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी शरण गेले. नक्षलवाद्यांचा सगळ्यात मोठा नेता भूपती हा कम्युनिस्ट विचारसरणीचा असला तरी तो नक्षलवादी चळवळीतून वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडत होता. त्यालाही शरण यावं लागलं आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी चळवळ ही रोखण्यात आणि नक्षलवादाच्या आडून जो दहशतवाद होता तो संपवण्यात शासनाला यश

0: चाललेलं आहे. आजही नक्षलवादी हे खऱ्या अर्थाने नक्षलवादी विचार हा खऱ्या अर्थाने संपलेला आहे आणि दहशतवाद्यांच्या हाती गेलेली ही नक्षलवादी चळवळ आज रोखली गेलेली आहे. महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या राज्यांमधला नक्षलवाद पूर्णपणे मोडून काढण्यात केंद्र सरकारला यश मिळालेलं आहे. हा ज्याप्रमाणे नक्षलवादाचा धोका किंवा नक्षलवादाच्या विचारांच्या आडून दहशतवादाचा जो धोका होता तो सरकारने गेल्या 12 वर्षात कडक धोरण अवलंबून मोडून काढला, जनतेला विश्वास दिला आणि जनतेला भयमुक्त जगण्यास चांगलं वातावरण निर्माण करून दिलं.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचाराचा आधार घेणाऱ्या अनेक लहान मोठ्या गटांना लोकशाही व्यवस्थेत आणण्यात केंद्र सरकारला मोठं यश मिळालेलं आहे. अष्टलक्ष्मी असं संबोधलं जाणाऱ्या या राज्यांना रस्ते, रेल्वे अशा विविध माध्यमातून देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यात आलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 12 वर्षात झालेल्या कामांबाबत प्रसाद मुकाशी म्हणाले,
0: ईशान्येकडील डोंगराळ भागामध्ये तेथील जनता, तेथील अनेक पिढ्या या टोळ्यांमध्ये वास्तव करून असतात. ह्या टोळ्या ह्या अनेकदा भारताच्या आपल्या देशाच्या विरोधातच काही कारवाया करताना अनेकदा दिसून आल्या. त्याच्यामुळे ईशान्येकडील राज्य, सीमावर्ती भागातील राज्य ही नेहमी अशांत आणि धोकादायक अवस्थेत होती. केंद्र शासनाने गेल्या 12 वर्षामध्ये इथल्या टोळ्यांमध्ये सहभागी झालेल्या तरुण पिढीला रस्ते असतील, रेल्वे असतील, यांची मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करून तेथील उद्योगाला, तेथील व्यवसायाला, तेथील नैसर्गिक संपत्तीमधून उभ्या राहिलेल्या उद्योगाला चालना दिली आणि ह्या टोळ्यांमधील तरुण पिढीला आश्वस्त केलं की जेणेकरून ते भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकतील. केंद्र सरकारने रेल्वे जाळ उभारलं, रस्त्यांची चांगली डागडुजी केली, रस्ते मोठे केले, त्याच्यामुळे ईशान्येकडील आतील भागामध्ये जाणं सोयीचं झालं. तेथील लोकांना शिक्षण, आरोग्य ह्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून तेथील जनता ही मोठ्या प्रमाणात भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ लागली. देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी होणारी तिथली पिढी देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झालेली आहे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अशांतता पसरू पाहणाऱ्या टोळ्यांचा बिमोड झाला. आता ईशान्येकडील राज्यही भारताच्या विकासात आपलं योगदान देण्याच्या तयारीत अनेकदा दिसतात. ईशान्येकडील राज्यांची माहिती देशाच्या अन्य राज्यातील जनतेला होऊ लागलेली आहे. तेथील उद्योगाची, तेथील व्यवसायाची ओळख, तिथल्या संस्कृतीची ओळख ही आता अधिक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशाच्या सरकारने अनेक निर्णयांची अंमलबजावणी अजून सुरू केलेली दिसत नाही. जी सुरू केलेली आहे त्याची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत कागदोपत्री होतीये, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी ज्यावेळेस होईल त्यावेळेला सरकारी योजना अति ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील जनतेपर्यंत पोहोचतील आणि दुर्गम भागातील जनतेला या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर ते देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील.
1: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रात देशाच्या सीमांचं रक्षण हे अग्रक्रमाने येतं. देशाच्या सीमावर्ती भागामध्ये याआधी विकास कामं केली जात नव्हती. व्हायब्रंट व्हिलेज सारख्या योजनांमधून सीमेलगतच्या गावांमध्ये विकास कामं करण्यात आली. तिथल्या लोकांना विविध सुखसुविधा पुरवण्यात आल्या. त्यायोगे तिथं नागरिकांचं चलनवलन वाढलं, त्यामुळे देशाच्या सीमा अधिक मजबूत झाल्या. सार्वभौम देशांना आपल्या स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. हा एक निरंतर विकासाचा प्रवास आहे. गेल्या 12 वर्षात आपण देशांतर्गत आणि देशाबाहेरील सुरक्षेमध्ये अधिक सजगता, सज्जता आणि आत्मनिर्भरता याचा अवलंब केलेला आहे. येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्यही अधिक शांततामय आणि सुरक्षित वातावरणात राहो यासाठी ही तजवीज आहे. त्या आधारे आज जागतिक मंचावरही भारताचं नाव अधिक उज्ज्वल झालं आहे. बलसागर भारत हो याचे मूर्त वास्तव आपण आज याच आधारे जगत आहोत. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सो

0: शुभम नलावडे आणि निवेदन अभय धुमाळ.
1: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोते आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. माझा वार माझं शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 15 अधिक ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 5 जून 2026। श्रोते हो, आजच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम।
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात शाश्वत ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान, याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, वैज्ञानिक अधिकारी तथा प्रमुख विद्याशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत। सादर करते धीरज केदारी।
2: शेतकरी बंधूंनो, राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। शेतकरी बंधूंनो, शाश्वत ऊस उत्पादन वाढ ही आजच्या काळाची गरज बनली आहे। वाढती लोकसंख्या, बदलतं हवामान आणि जमिनीची घटती सुपीकता या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस शेती अधिक फायदेशीर आणि पर्यावरणपूरक करण्यावर भर दिला जात आहे। या प्रक्रियेत खत व्यवस्थापनाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे। योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि संतुलित पद्धतीनं खताचा वापर केल्यास ऊसाची वाढ चांगली होते, उत्पादनात वाढ होते आणि जमिनीची सुपीकताही टिकून राहते। सेंद्रिय खतं, जैविक खतं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं दिली जाणारी विद्राव्य खतं, यामुळे शाश्वत ऊस उत्पादनाचा मार्ग अधिक मजबूत होतो। तर शेतकरी बंधूंनो, याच अनुषंगानं आज आपण याविषयी अधिक चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये डॉक्टर समाधान सुरवसे यांना आमंत्रित केलं आहे। सर, हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत। सर नमस्कार, आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत।
3: नमस्कार
2: सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला हा असेल की शाश्वत ऊस शेती पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं का आवश्यक आहे?
3: शेतकरी बंधूंनो, ऊस हे महाराष्ट्रातील एक अतिशय महत्वाचं नगदी पीक आहे। या ऊस पिकावरती महाराष्ट्रातील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक उन्नती ही अवलंबून आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये। खूप मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे विचार जर केला आपण तर जवळजवळ 13.5 ते 14 लाख हेक्टर क्षेत्रावरती महाराष्ट्रामध्ये ऊस लागवड केली जाते। आणि यावर्षी आपला महाराष्ट्र हा भारत देशामध्ये साखर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे। निश्चित ही अभिमानाची गोष्ट आहे, परंतु ऊस उत्पादनाचा प्रति एकर किंवा प्रति हेक्टर असा जर विचार केला तर निश्चित महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन हे प्रति एकरी हे अतिशय कमी आहे। म्हणजे ऊस उत्पादन प्रति एकरामध्ये 100 टन किंवा त्याही पेक्षा जास्त, म्हणजे एवढी उत्पादन क्षमता असून सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन एक सर्वसाधारणपणे ॲव्हरेज जर आपण विचार केला तर ऊसाचं उत्पादन हे 30-35-40 टन इथपर्यंतच मर्यादित आहे। त्यामुळं ऊस पिकाला अतिशय महत्वाचं स्थान असून, जे आपण साखर निर्माण करतो साखर उत्पादनामध्ये आपण अग्रेसर राहू, परंतु उत्पादनाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर निश्चित आपलं उत्पादन कमी आहे। त्याच दृष्टीनं जे पुढचा जो विचार आपण म्हणतो की ऊस उत्पादन निर्मित करत असताना जे काय आपण त्यामध्ये खर्च करत असतो या खर्चाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचप्रमाणे अतिशय जास्त किंवा प्रमाणापेक्षा जास्त असंतुलित रासायनिक खतांचा वापर आपण करत असतो, त्याच पद्धतीनं पाण्याचा अतिवापर आपण करत असतो। यामुळं काय होतं की जमिनीच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम झालेला आहे, जमिनी या क्षारपड झालेल्या आहेत, या चोपण झालेल्या आहेत। त्यामुळं अशा जमिनीमध्ये रासायनिक खतांची कार्यक्षमताही अतिशय कमी झालेली आहे किंवा खालावलेली आहे। त्यामुळं ऊस उत्पादनाचा विचार करत असताना दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत यामध्ये। यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आहे की मातीचं आरोग्य हे व्यवस्थित राहिलं पाहिजे, चिरकाल टिकलं पाहिजे, आणि ऊसाचं उत्पादन हे आपल्याला शाश्वत ऊसाचं उत्पादन हे आलं पाहिजे। त्या दृष्टी

0: एक आधुनिक तंत्रज्ञान म्हणून हे तंत्रज्ञान शेतकरी बंधूंनी आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यासाठी शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे तंत्रज्ञान आहे, किंवा थोडक्यात आपण ते ऊस उत्पादन घेत असताना त्यामधलं विज्ञान काय आहे, कशा पद्धतीनं आपण निविष्ठांचा वापर केला गेला पाहिजे, रासायनिक खतांचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे, पाण्याचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे, म्हणजे वाढीच्या अवस्थेनुसार आपण जर सर्व गोष्टी केल्या तर निश्चित ऊसाचं उत्पादन हे मातीचं आरोग्य व्यवस्थित राहून चिरकाल टिकून शाश्वत ऊसाचं उत्पादन घेणं आपल्याला हे सहज शक्य आहे.
1: सर, सद्यस्थितीला ऊसकरी शेतकऱ्यांपुढे कोणती आव्हानं आहेत?
0: निश्चितच शाश्वत ऊसाचं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की मातीचं आरोग्य आपल्याला चिरकाल टिकवून ठेवायचं असेल तर निश्चित यामध्ये पण अनेक मार्गांनी जाऊ शकतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आधुनिक ऊस लागवड करत असताना जे काही नवीन तंत्रज्ञान आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे, याची माहिती आपल्याला नसते. तर अशी माहिती आपण जर अवगत केली तर निश्चित आपल्याला काय होतं की ऊसाचं उत्पादन हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. दुसरं महत्वाची गोष्ट आहे की आपण अयोग्य वेळेत ऊस लागवड करतो, जसं अडसाली असेल, पूर्व हंगामी असेल, सुरू असेल, हा जो हंगाम ठरवून दिलेला आहे त्या हंगामामध्येच ऊसाची लागवड करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं हवामान बदलाचा जो प्रतिकूल परिणाम आपण जो म्हणतो की क्लायमेट चेंज झालेला आहे, तर याचा सुद्धा काय होतो, परिणाम आपल्या ऊस उत्पादनावरती होत असतो. दुसरं महत्वाचं गोष्ट आहे की दोन सरे आणि दोन रोपांमधलं जे अंतर आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बेने बदल करणं ही अतिशय काळाची गरज आहे. जवळजवळ 33% क्षेत्रावरती प्रत्येक वर्षी बेने बदल होणं आवश्यक असतं, परंतु सर्वसाधारणपणे जर विचार केला आपण हे 5-6% पर्यंत बेने बदल करतो. बेने बदल जरी व्यवस्थित झाला तरी सुद्धा काय होतं, ऊसाचं उत्पादन हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. त्यानंतर साखर उतारा कमी असलेल्या जातींचा वापर, म्हणजे शिफारशीत जातींचा वापर जर आपण नाही केला तर निश्चित आपल्याला काय होतं, उत्पादनावरती त्याचा परिणाम होतो. त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यावरती ऊसाचं उत्पादन अवलंबून आहे ते म्हणजे आपल्या मातीमध्ये आपल्या जमिनीमध्ये असलेला सेंद्रिय कर्व. सेंद्रिय कर्व जेवढा अधिक तेवढं ऊसाचं उत्पादन आपल्याला अधिक प्रमाणामध्ये मिळू शकतं. दुसरं आहे की रासायनिक खताचा असंतुलित आणि चुकीचा वापर, माती परीक्षण आधारित रासायनिक खतांचा वापर न केल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध अन्न घटक किती आहे आणि हंगामानुसार आणि ऊस जातीनुसार किती रासायनिक खतांची आवश्यकता आहे याचा विचार न करता आपण असंतुलित रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असल्यामुळं निश्चित त्याचा परिणाम मातीच्या आरोग्यावरती तर होतोच होतो, त्याच पद्धतीने त्याचा परिणाम जो आहे तो ऊसाच्या उत्पादनावरती होतो. दुसरा अतिशय महत्वाचा आहे की जीवाणू खतांचा अभाव. बरेच शेतकरी काय करतात की जीवाणू खतांचा वापर करत नाहीत, म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आपण म्हणतो, रासायनिक खतांचा वापर करणं गरजेचं आहे, सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याच्या जोडीला जैविक खतांचा म्हणजे जीवाणू खतांचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे.
2: प्रकारची खतं आहे त्याची संतुलित मात्राही दिली गेली पाहिजे.
0: बरोबर आहे, संतुलित मात्रा जर राहिली तरच काय होतं की रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते आणि ऊस पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समशुक्त जमिनी आहेत, यामध्ये चुनखडी जमीन आहे, क्षारयुक्त जमीन आहे, चोपण जमीन आहे, अशा जमिनीचा सुद्धा काय होतो, परिणाम ऊस उत्पादनावरती होत असतो. त्यानंतर तणनाशकांचा जो बंदोबस्त करायला पाहिजे तो बंदोबस्त जर नाही झाला तर निश्चित त्याचा परिणाम ऊसाच्या उत्पादनावरती होतो, आपल्याला निश्चित कमी प्रमाणात उत्पादन मिळतं. त्याच पद्धतीनं काही ठिकाणी पाण्याचा ताण निर्माण होतो किंवा चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या वेळी अंतर मशागत करणे असेल, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव असेल, जैविक आणि अजैविक ताण असेल, या सर्व गोष्टींचा परिणाम काय होतो, या ऊस उत्पादनावरती होत असतो. त्यामुळे एक शाश्वत ऊस उत्पादन घ्यायचं असेल आपल्याला तर निश्चित एक आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्येक गोष्ट करत असताना त्या गोष्टीमधलं जर विज्ञान आपण पाहिलं तर निश्चित याचा परिणाम दोन्ही गोष्टीवरती होतो, एक म्हणजे मातीचं आरोग्य चांगलं राहतं आणि ऊसाचं उत्पादन सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळू शकतं.
2: म्हणजे सर, ज्यावेळेस आपण ऊसाचं उत्पादन घेतोय तर या सगळ्या ज्या आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा आपण अंतर्भाव आपल्या शेतीमध्ये हा केला पाहिजे. म्हणजे आता मी जेवढी सगळी कारणं सांगितली की ज्या काही बाबी सांगितल्या त्या खरंच खूप महत्वाच्या आहेत आणि आपल्या शेतकरी बंधूंनी या सर्व बाबींचा विचार हा केला पाहिजे की अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी.
0: निश्चितच या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपल्याला ऊसाचं व्यवस्थापन करणं ही एक काळाची गरज आहे.
2: तर शाश्वत ऊस उत्पादनातील महत्वाच्या बाबी या कोणत्या आहेत?
0: शाश्वत ऊस उत्पादन घेत असताना सुरुवात आपण जमिनीची पूर्व मशागत जी म्हणतो, ह्या जमिनीची पूर्व मशागत कशा पद्धतीने केली गेली पाहिजे या गोष्टीचा अंतर्भाव यामध्ये होतो. त्यानंतर सेंद्रिय खतांचा वापर अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण रासायनिक खतांची जी कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता सेंद्रिय खतांवरती अवलंबून असते. त्याच पद्धतीनं जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं मातीच्या प्रकारानुसार ऊस लागवडीसाठी सऱ्या पाडणे, त्याच पद्धतीनं ऊसासाठी बेने निवड, ऊस लागवडीचे

0: प्रकार आणि पद्धती, ऊस लागवडीसाठी दोन डोळा टिपरीचा वापर, ज्यावेळेस आपण दोन डोळा टिपरीचा वापर करत असतो त्यावेळेस बेने प्रक्रिया करणे, त्यानंतर ऊस लागवड केल्यानंतर 30 ते 35 दिवसानंतर जिथं उगवण झालेली नाही अशा ठिकाणी नांग्या भरणे, त्यानंतर ऊसामध्ये आंतरपिके घेणे, आंतरमशागत करणे, तणांचा बंदोबस्त करणे, ऊस फुटव्यांचं नियंत्रण करणे, सर्वात महत्त्वाचं ऊसामध्ये खत व्यवस्थापन करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शाश्वत ऊस उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल या सर्व महत्त्वाच्या बाबी या ऊस उत्पादनामध्ये आहेत.
1: सर, आता शेतकरी बंधूंनी जमिनीची मशागत कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे?
0: ऊस लागवड करत असताना सर्वात महत्वाची बाब आहे ते म्हणजे आपल्या जमिनीतील मातीचे परीक्षण करणे. आजही बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. वास्तविक पाहता शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रातिनिधिक स्वरूपाचा मातीचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेमध्ये पाठवणे गरजेचं असते. माती परीक्षणामुळे आपल्या शेतामधील मातीचा प्रकार कोणता आहे, आपल्या मातीचा सामू किती आहे, मातीमध्ये क्षारता किती आहे, त्याच पद्धतीनं आपल्या मातीमध्ये किती अन्न घटक किंवा अन्नद्रव्य उपलब्ध आहेत याची माहिती मिळते. आणखी सर्वात महत्वाचं बाब आहे की आपल्या जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कर्ब किती आहे याची सुद्धा माहिती आपल्याला माती परीक्षण केल्यानंतरच मिळते. त्यामुळे मातीचा नमुना घेतल्यानंतर खोल नांगरट करणं आवश्यक असतं. तर खोल नांगरट केल्यामुळे काय होतं की मातीच्या थराची आदलाबदल होते, मातीमध्ये हवा खेळती राहते, त्यामुळं त्या मातीमध्ये ऊस लावतो त्या ठिकाणी आपल्याला मुळांची चांगली वाढ होऊन जे अन्न घटक आहे जमिनीमधून ते चांगल्या प्रकारे शोषून त्या ऊस पिकाची वाढ त्या ठिकाणी चांगली होते. ज्या ठिकाणी समस्याग्रस्त जमीन आहेत म्हणजे ज्या ठिकाणी मातीचा जो स्तर म्हणतो आपण तो कठीण झालेला आहे अशा ठिकाणी किंवा त्याला आपण तळी म्हणतो, हा कडक थर जो आहे हा कडक थर आपल्याला फोडणं गरजेचं असतं. ह्या थरामुळे काय होतं की जमिनीतील मुळे खोलवर जाऊ शकत नाहीत, पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, त्याच पद्धतीनं अन्नद्रव्यांचं शोषण सुद्धा अशा ठिकाणी काय होतं चांगल्या प्रकारे होत नाहीये. त्यामुळे अशा जमिनी सबसॉयलर नांगराचा वापर करून 1.5 ते 2 फूट खोल वर आपल्याला तळी फोडणं गरजेचं असतं. 1 हेक्टर क्षेत्रामध्ये 5 ते 6 ओळीमध्ये सबसॉयलर फिरवला की काय होतं अशा ठिकाणी जे हवेचं संतुलन आहे ते हवेचं संतुलन चांगल्या प्रकारे राहतं आणि अशा जमिनीमध्ये आपल्याला मुळांची वाढ ही चांगल्या प्रकारे मिळून अन्न घटकाचं आणि पाण्याचं शोषण चांगल्या प्रकारे झाल्यामुळं अशा ठिकाणी आपल्याला ऊसाचं उत्पादन सुद्धा काय होतं चांगल्या प्रकारे मिळू शकतं.
1: सर, आता आपण मशागत केली पण मशागत करताना पूर्व मशागत करणं ही तितकंच महत्वाचं आहे, तर पूर्व मशागत करण्याचे नेमके फायदे काय आहेत?
0: पूर्व मशागत करण्याचा सर्वात महत्वाचा फायदा आहे की आपल्या जमिनीची जी निचरा पद्धत म्हणतो आपण ती निचरा पद्धत सुधारण्यास मदत होते. कारण जमिनीमध्ये हवेचं आणि पाण्याचं संतुलन व्यवस्थित राहणं हे अतिशय महत्वाचं असतं. त्याच पद्धतीनं हवा खेळती राहून काय होतं मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होतं, क्षारांचं प्रमाण कमी होतं, क्षार जमिनीच्या बाहेर गेल्यामुळं क्षारांचं प्रमाण कमी झाल्यामुळं रासायनिक खतांची कार्यक्षमता अशा ठिकाणी काय होते वाढते. सर्वात महत्वाचं आहे मुळांच्या वाढीसाठी की जमिनीचा भुसभुशीतपणा, तो भुसभुशीतपणा काय होतो वाढला जातो, जमिनीतली उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते, जमिनीतील हवा आणि पाणी यांचं संतुलन राहतं, जमिनीतील सूक्ष्म कणांची रचना सुधारते आणि अशा पद्धतीनं एक सर्वसाधारणपणे जमिनीच्या भौतिक रासायनिक जैविक गुणधर्मात सुधारणा होऊन अशा ठिकाणी काय होतं आपल्याला ऊस पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे झाल्याची दिसून येते.
1: तर ज्यावेळेस आपण सेंद्रिय खताचा वापर करतो आणि त्याचवेळेस आपण जेव्हा ऊसाची लागवड करतो तर त्यावेळेस सऱ्या कशा पद्धतीनं पाडणं आवश्यक आहे?
0: ऊस शेती करत असताना शेतकरी बांधव सेंद्रिय खतं वापरण्याकडे कमालीचं दुर्लक्ष करतो. मला इथं हे सांगायचं आहे की तुम्ही सेंद्रिय खताचा वापर ज्यावेळेस करताल तेव्हाच रासायनिक खतांची कार्यक्षमता त्या ठिकाणी सुधारते. म्हणजे सर्वसाधारणपणे विचार केला तर आज युरियाचं जे म्हणजे नत्रयुक्त खत आहे किंवा युरिया खत म्हणू आपण, या खताची जी कार्यक्षमता आहे ही 20 ते 25% आहे, जी 1970-80 सालामध्ये 60% होती. त्याच पद्धतीनं जर आपण स्फोरयुक्त खत जे आपण त्याचा विचार केला तर स्फोरयुक्त खताची कार्यक्षमता ही 15 ते 20% आहे, पालाशयुक्त खताची कार्यक्षमता ही 50 ते 60% आहे. ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असणं गरजेचं आहे आणि हा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आपण सेंद्रिय खतं किती प्रमाणामध्ये टाकू त्याच्यावरती अवलंबून असतो. म्हणजे शेतकरी बंधूंनो एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या जमिनीमध्ये जेवढा सेंद्रिय कर्ब आहे तेवढंच आपल्या ऊसाचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं, त्याच्या पलीकडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला ऊसाचं उत्पादन मिळू शकत नाही. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय खतं आपल्याला टाकणं गरजेचंच आहे, त्याच्याशिवाय आपल्याला रासायनिक खतांची कार्यक्षमता तिथं सुधारणार नाही किंवा मिळणार नाहीये. त्यामुळे शाश्वत ऊस शेतीसाठी ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी सेंद्रिय खतांचा वापर अत्यावश्यक असून यामुळे उत्पादन वाढते, खर्च कमी होतो, पर्याय

0: पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळते. सेंद्रिय खतामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, जमिनीची भौतिक अवस्था सुधारते, जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते. सेंद्रिय खतामुळे पोषण द्रव्ये मुळापर्यंत सहज पोहोचतात, त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता सुधारून निश्चित आपल्याला कमीत कमी क्षेत्रामधून जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर सर्वात महत्वाचं बाब आहे की खोल नांगरणीनंतर आणि सेंद्रिय खत टाकल्यानंतर तऱ्या पाडणंही आहे. आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, आपल्या जमिनीमध्ये मातीचं प्रमाण म्हणजे मध्यम जमीन आहे, खोल जमीन आहे का मुरुमाड जमीन आहे, याच्यावरती आपण सरी किती फुटाची ठेवायची आहे हे अवलंबून असतं. तऱ्या पाडणं ही केवळ यांत्रिक प्रक्रिया नसून ऊस उत्पादनाच्या पायाभूत व्यवस्थापनाचा मुख्य आधार आहे हे तर लक्षात घेणं गरजेचं आहे. सरी योग्य अंतरावर, योग्य खोलीवर आणि योग्य दिशेने पाडल्यास ऊस उत्पादनामध्ये भरीव वाढ होण्यास मदत होते. आता सर्वसाधारणपणे सऱ्यांची जी खोली आहे ती 20 ते 25 सेंटीमीटर ठेवणं आवश्यक आहे, म्हणजे सर्वसाधारणपणे 1 फुटापर्यंत सरीची खोली ठेवणं गरजेचं आहे. सऱ्या पाडताना जमिनीचा प्रकार, सिंचनाची पद्धत म्हणजे मोकाट पाणी देणार आहे का, ड्रिप ठिबक सिंचन याचा वापर करणार आहे, यंत्राचा वापर असेल किंवा आंतरमशागत याचा विचार करणं गरजेचं असतं. सऱ्या पाडताना शक्यतो दक्षिणोत्तर पाडाव्यात, म्हणजे काय होतं की दक्षिणोत्तर सऱ्या पाडल्या तर जे सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश सर्वसाधारणपणे सर्व जमिनीच्या सर्व भागामध्ये व्यवस्थित मिळाल्यामुळे ऊसाची वाढ त्या ठिकाणी आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे मिळू शकते. हलक्या मुरमाड जमिनीमध्ये 4.5 फुटाची सरी पाडावी. जिथे भारी जमीन आहे तिथे मुळांची चांगली वाढ होण्यासाठी 5 फूट किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवल्यास ऊस पिकाला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो, त्याचप्रमाणे खेळती हवा राहून ऊसाची जोमदार वाढ त्या ठिकाणी आपल्याला मिळते. यांत्रिकीकरण करणे सोपे जाते, ठिबक सिंचन करणे सोपे जाते. एकरी 40 ते 45 हजार ऊसांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला राखणं सोपं जातं. त्याच पद्धतीनं जे पीक संरक्षण आहे ते पीक संरक्षण करणेसुद्धा काय होतं त्या ठिकाणी आपल्याला सोपं जातं. तर अशा पद्धतीनं जर आपण सऱ्या पाडण्याचं नियोजन केलं तर निश्चित आपल्याला ऊसाचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे मिळू शकतं.
1: तर बेण्याची निवड ही तितकीच महत्वाची आहे, तर मग बेणं निवडताना ते कशा पद्धतीनं निवडणं आवश्यक आहे?
0: निश्चित हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की शेतकरी सुद्धा आज विचार करत असताना सर्वसाधारणपणे बेणेबद्दल ह्या गोष्टीकडे सुद्धा कमालीचं शेतकऱ्यांचं दुर्लक्ष आहे. सर्वसाधारणपणे 33% क्षेत्रावरती बेणेबद्दल होणं आवश्यक आहे, परंतु ते बेणेबद्दल आहे आपला 5 ते 6% पर्यंतच. सर्वसाधारण आता शेतकरी अगदी खोडवा किंवा निळव्यातलं सुद्धा बेणं म्हणून वापर करतात, तर असं न करता जेवढं बेणं आपलं शुद्ध असेल, जेवढं बेणं आपलं रसरशीत असेल, त्या पद्धतीनं बेण्याची किंवा आपल्या ऊसाची उगवण अवस्था जी आहे चांगल्या प्रकारे होऊ शकते. एक जोमदार कोंब आपण म्हणतो तो जोमदार कोंब किंवा जोमदार उगवण आपल्याला मिळू शकते. त्यामुळे एक सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी बेणेबद्दल जरी केला तरी 25 ते 30% ऊसाचं उत्पादन आपल्याला हे त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. बेण्यावरील जी डोळा आहे त्या डोळ्याची वाढ हे पूर्णपणे झालेली असली पाहिजे, तो डोळा फुगीर असला पाहिजे, डोळा निस्तेज किंवा काळपट असता कामा नये, अशा प्रकारचं बेणं आपल्याला वापरायचं नाही. सर्वात महत्वाचं आहे ऊस बेण्यासाठी वापरत असताना तो 8 ते 10 महिने वयाचा ऊस असावा. त्यापेक्षा जास्त वयाचं जर बेणं म्हणून आपण वापर केला तर अशा बेण्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि आपल्याला त्यामुळे काय होतं की उगवण क्षमता ही त्या ठिकाणी आपल्याला कमी मिळू शकते. त्याच पद्धतीनं ऊस बेणं जे आहे हे मुळ्या किंवा पांगशा फुटलेलं किंवा तुरा आलेलं बेणं वापरायचं नाही. ऊस लळण्याचं प्रमाण जर 5% पेक्षा जास्त असेल तर हा ऊस सुद्धा आपल्याला बेण्यासाठी वापरायचं नाही. खोडवा असेल, निडवा असेल, ह्या भागातलं जो ऊस आहे तो आपल्याला बेण्यासाठी वापरायचा नाही. त्याच पद्धतीनं एक आणखीन आहे की लांब अंतरावरून जर आपल्याला ऊस बेणं आणायचं असेल आणि ते ऊस बेणं लावण्यास आपल्याला उशीर झाला असेल तर आपण 500 ग्रॅम चुना 200 लिटर पाण्यामध्ये विरघळवून त्यामध्ये जर हे 10 ते 15 मिनिटे ऊस बेणे बुडवून ठेवलं तर त्या ऊस बेण्याची उगवण क्षमता सुद्धा आपल्याला चांगली मिळू शकते.
1: तर म्हणजे बेण्याची निवड करताना आपल्या शेतकरी बंधूंनी अभ्यासपूर्वक निवड ही केली पाहिजे. तर आता ऊस लागवड कशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा कितपत फायदेशीर ठरतो शेतकरी बंधूंना?
0: शाश्वत ऊस लागवड करत असताना 2 पद्धतीने ऊसाची लागण केली जाते. एक म्हणजे कोरडी पद्धत आणि दुसरी म्हणजे ओली पद्धत. आता मध्यम ते भारी क्षारपड जमीन असेल, चोपन जमीन असेल, अशा जमिनीमध्ये ऊस लागवड करत असताना ती कोरडी करणे आवश्यक असतं. कारण काय होतं, अशा जमिनीमध्ये जर आपण मजुरा करवी तर ऊसाची लागण केली तर बऱ्याच वेळा काय होतं की ऊसाची कांडी खोलवर जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ऊसाची कांडी खोलवरती गेली तर तिची उगवण क्षमताही त्या ठिकाणी आपल्याला कमी होते आणि काय होतं अशा भागामध्ये आपल्याला तुटाळी भरपूर प्रमाणामध्ये निर्माण होते. म्हणजे एका एकरामध्ये आपल्याला 40 ते 45 हजार ऊसांची संख्या म्हणतो तेवढी आपल्याला तिथं राखता येत नाहीये. त्यानंतर सरीमध्ये लागवडीच्या वेळेस टाकावयाचे शेणखत असेल, रासायनिक खत असेल ते टाकून घ्यायचं आहे. बळी नांगराच्या साह्याने 2 ते 3 इंच खोल चळी घ्यायची त्यानंतर योग्य अंतरावरती टिपऱ्या लावून 2 ते 3 इंच खोल माती

0: पद्धतीने झाकून घ्यावी. पहिल्या 2 ते 3 पाण्याच्या पाळ्या जे आहे त्यावेळेस हलकं पाणी द्यावं की जेणेकरून त्या कांड्यावरची माती उघडी होणार नाहीये, अशा पद्धतीने आपल्याला तिथं पाण्याचं नियोजन करायचं आहे. अशा वेळेस काय होतं, त्या ठिकाणी 15 ते 20 दिवसामध्ये उगवण आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला काय होते उगवण मिळू शकते. लवकर उगवणीनं काय होतं की कोंब जो आहे उसाचा येणारा तो जोमदार येतो. उगवण 85% पेक्षा जास्त काय होतं आपल्याला मिळू शकते आणि त्यामुळे आपल्याला 40 ते 45 हजार उसांची संख्या जी आहे ती ह्या अशा क्षेत्रामध्ये आपल्याला मिळू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या पद्धतीनं ऊस लागवड करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं दुसरं आहे की हलकी जमीन जिथं असेल त्या हलक्या जमिनीमध्ये आपल्याला ओली लागवड करायची असते की जेणेकरून त्या ठिकाणी सुद्धा काळजी ही घ्यायची आहे आपल्याला की ऊसाचं बेणं जे आहे ऊसाची कांडी जी आहे ही ऊसाची कांडी खोलवर जाता कामा नये, नाहीतर खोलवर गेली की काय होतं आपल्याला त्या ठिकाणी उगवण आहे उगवण काय होते कमी प्रमाणामध्ये आपल्याला मिळू शकते. उगवण एकसारखी अशा ठिकाणी जर खोल कांडी गेली तर उगवण एकसारखी होत नाही, उगवण उशिरा होते. तो येणारा कोंब आहे तो कोंब नाजूक राहतो आणि आपल्याला एकरी 40 ते 45 हजार उसांची संख्या जी आहे ही आपल्याला योग्य मिळत नाही.
1: शेतकऱ्यांनी कोणती आंतरपिकं घेणं ही अपेक्षित आहेत?
0: आंतरपिके घेत असताना ऊस हे मुख्य पीक आहे हे लक्षात घेणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं की ऊसामध्ये शेतकरी अगदी मका असेल किंवा पसरणारी जी पिकं आहेत घेतात, याचा परिणाम काय होतो की ही पिकं ज्यावेळेस काढणीला येतात त्यावेळेस नेमकी ऊसाची फुटवे फुटण्याची अवस्था असते आणि दोन्ही पिकं अन्न घटकामध्ये काय करतात तिथं प्रतिस्पर्धी म्हणून काम करत असतात आणि हे जे आंतरपिक आहे हे ना रासायनिक खत किंवा जे अन्नद्रव्य आहेत हे जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतल्यामुळं जो आपला ऊसाचा फुटवा येणार आहे त्या ऊसाच्या फुटेवरती त्याचा काय होतो परिणाम होतो. जवळजवळ 25-30% किंवा त्यापेक्षाही जास्त कमी प्रमाणामध्ये ऊसाचे फुटवे आपल्याला मिळतात. त्यामुळे याचा जो थेट जो परिणाम आहे तो ऊसाच्या उत्पादनावरती आपल्याला होत असतो. ऊसाच्या 2 लाईन आहेत त्या लाईनच्या मध्ये एकच लाईन ह्या आंतरपिकाची असली गेली पाहिजे. मग आंतरपिकं घेत असताना आपण कांदा असेल लसूण असेल किंवा जे आपण कमी पसरणारी म्हणतो कोबी असेल बटाटा असेल अशा प्रकारची पिकं सीझननुसार किंवा हंगामानुसार आणि सर्वात महत्वाचं आहे की ती पिकं लवकरात लवकर निघली गेली पाहिजेत त्याचा परिणाम ऊसाच्या फुटेवरती होता कामा नये अशा पद्धतीनं आपण आंतरपिकाचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं.
1: तर आता ज्यावेळेस तण नियंत्रण करतो आपण तर त्याच्यामध्ये रासायनिक आहे जैविक आहे तर कोणत्या पद्धतीचा अवलंब जास्त फायदेशीर हा दिसून येतो?
0: निश्चितच ज्यावेळेस आपण ऊस पिकाच्या उत्पादनाचा विचार करतो ना त्यावेळेस आपल्याला तण नियंत्रण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ऊसाची मोठी बांधणी होईपर्यंत म्हणजे 120 दिवसापर्यंत आपल्याला तण नियंत्रण करणं हे खूप गरजेचं असतं. कारण ह्याचा सुद्धा परिणाम ऊसाच्या उत्पादनावरती म्हणजे ऊसाच्या फुटव्यावरती होतो आणि कमी प्रमाणात फुटवे मिळाल्यामुळं निश्चित त्याचा परिणाम आपल्याला ऊसाच्या उत्पादनावरती होतो. त्यामुळे ऊस लागवड केल्यानंतर वास्तविक पाहता 3-4 दिवशी वापसा परिस्थिती असेल त्यावेळेस जर आपण फारशी तणनाशकाचा वापर केला तर निश्चित त्या ठिकाणी आपल्याला तणांची उगवण कमी प्रमाणामध्ये मिळून जो काय कोंब येणार आहे किंवा जी आपली ऊस उगवण होणार आहे त्या ऊस उगवणीला योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तो जोमदारपणा आहे तो जोमदारपणा त्या ऊसामध्ये मिळू शकतो. आता अशा वेळेस काय करायचं आहे की ज्यावेळेस ऊस लागवड केलेली आहे त्यावेळेस मेट्रीब्युझिन जे आहे मेट्रीब्युझिन प्रति लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम किंवा 1.5 ग्रॅम पहिली फवारणी लागणीनंतर 7 ते 8 दिवसांनी आणि त्यानंतर पहिली फवारणी झाल्यानंतर 1 महिन्यानंतर दुसरी फवारणी मेट्रीब्युझिनची 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्या याप्रमाणे जर आपण केली तर निश्चित त्यावेळेस काय होतं की जी उगवण अवस्था आहे आणि उगवण अवस्था संपल्यानंतर जी फुटे फुटण्याची अवस्था राहते या दोन्ही अवस्थेमध्ये तणांचं व्यवस्थित बंदोबस्त झाल्यामुळं जे काय आपण रासायनिक खतांचा सेंद्रिय खतांचा जैविक खतांचा वापर केलेला आहे या सगळ्या खतांची कार्यक्षमता सुधारून तिथं प्रतिस्पर्धी नसल्यामुळे काय होतं त्याचा ऊस पिकाला चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि जे ऊस पीक आहे त्याच्यामध्ये फुटव्याचं प्रमाण चांगलं मिळून आपल्याला अपेक्षित ऊसाची संख्या मिळून अपेक्षित उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळणं शक्य होतं.
1: आणि आता सर ऊस पिकामध्ये ज्यावेळेस आपण आंतरपीक घेतच आहोत तर मग आंतरपीक घेताना त्याच अनुषंगानं सर आंतर मशागतीची कामंही आवश्यक असतात तर मग ही आवश्यक कामं आहेत ती नेमकी कोणती आहेत?
0: हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस आंतर मशागतीचा आपण विचार करतो यामध्ये दोन जे आपण बांधणी म्हणतो ह्या दोन बांधणी होणं गरजेचं असतं. पहिली बांधणी म्हणजे त्याला आपण बाळ बांधणी म्हणतो आणि दुसरी आहे मोठी बांधणी. बाळ बांधणी सर्वसाधारणपणे म्हणजे ह्या दोन बांधणीमधला फरक सुद्धा शेतकरी बंधून इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. बाळ बांधणी आपल्याला ऊसांचा फुटवा येणार आहे तो चांगल्या पद्धतीने येण्यासाठी फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी बाळ बांधणी ही अतिशय आवश्यक असते आणि मोठी बांधणी जी आहे ही मोठी बांधणी आपल्याला फुटव्यांचं नियंत्रण किंवा फुटव्यांचं कंट्रोल करण्यासाठी ही मोठी बांधणी आपल्याला करायची असते. आता बाळ भरणी करत असताना सर्वसाधारणपणे ही जी बाळ भरणी आहे ही मुळांच्या विकासाला चालना देण्यासाठी त्याच पद्धतीनं जमिनीचा निचरा आणि जमिनीमध्ये जे हवेचं संतुलन आहे

0: हे राखण्यासाठी त्याच पद्धतीनं तणांचा असेल किंवा खोडकिडींचा असेल नियंत्रण करण्यासाठी केली जाते. सर्वसाधारणपणे बाळबांनी ही लागणी नंतर 45 ते 60 दिवसांनी करणे आवश्यक असते. बाळबांनी करत असताना शिफारशीत नत्राचा जो डोस आहे तो जर दिला तर काय होतं की जे आता वास्तविक पाहता नत्र जे आहे हे नत्र लागणीला कमी म्हणजे लागवड करताना कमी आणि ज्यावेळेस फुटवे फुटण्याची अवस्था असते म्हणजे 45 दिवसानंतर फुटवे फुटण्याची अवस्था आहे ती 45 दिवसानंतर चालू होते ती 120 दिवसापर्यंत. अशा वेळेस आपण नत्रयुक्त खताचा बाळभरणी करत असताना 40% जो डोस आहे तो जर दिला तर निश्चित त्या ठिकाणी काय होतं हवेचं संतुलन व्यवस्थित राहतं, चांगल्या प्रकारे नत्राची कार्यक्षमता काय होती सुधारते आणि फुटव्यांची संख्या आणि त्याला काय म्हणू आपण की एक चांगल्या पद्धतीचा फुटवा त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. त्या पद्धतीनं दुसरी जी भरणी बद्दल बोलतो आपण की मोठी भरणी, वास्तविक पाहता की मोठी भरणी आपण फुटव्यांचं नियंत्रण करण्यासाठी ती केली जाते ती सर्वसाधारणपणे 120 दिवसानंतर केली जाते. मोठी भरणी करत असताना माती परीक्षणाच्या अहवालानुसार किंवा शिफारशीनुसार नत्रयुक्त खत आहे जे स्पोरयुक्त खत आहे किंवा जे पालशयुक्त खत आहे किंवा सूक्ष्म अन्न घटक असतील या सर्व खतांचा वापर आपल्याला करायचा आहे जेणेकरून हे सर्व जे खत आहेत हे मातीमध्ये मिक्स होतील आणि त्याचा काय होईल त्याची कार्यक्षमता वाढून त्याचा ऊस पिकाला चांगल्या प्रकारे फायदा होईल. त्यामुळे मोठी बांधणी करत असताना ह्या सर्व खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर आणि त्याचबरोबर आपण जैविक खतांचा वापर असेल किंवा ह्युमिक ऍसिड जे आहे ह्याचा वापर जर आपण करून मोठी बांधणी केली तर निश्चित अशा ठिकाणी आपल्याला रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढून चांगल्या प्रकारे आपल्याला ऊसाचं उत्पादन हे त्या ठिकाणी मिळू शकतं.
1: तर शेतकरी बंधूंनो, एकंदरीत पाहता शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबत संतुलित खत व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा समतोल वापर केल्यास उत्पादन वाढण्याबरोबरच जमिनीचं आरोग्यही सुधारतं. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून खताचा वैज्ञानिक पद्धतीनं वापर केला तर कमी खर्चात अधिक उत्पादन घेणं शक्य होईल आणि भविष्यातील शेती अधिक सक्षम, टिकाऊ आणि समृद्ध बनेल. सर, खूप खूप धन्यवाद आज आपण इथे आलात आणि आपल्या शेतकरी बंधूंना शाश्वत ऊस उत्पादन वाढीचं आधुनिक तंत्रज्ञान याविषयी आपण खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात शाश्वत ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, वैज्ञानिक अधिकारी तथा प्रमुख विद्याशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: मळ्याच्या मळ्यामध्ये कोणी

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थितंत्रात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च

0: नंतर जीडीपी वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारतीय स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते आज गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारताने आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वर्तवली. ते मुंबईत द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. इंधनाच्या वाढलेल्या किमती इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
2: पॉलिमर नोट की जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
0: देशाच्या अर्थव्यवस्थेत 2025-26 जानेवारी ते मार्चपर्यंत जीडीपी 7.7% वाढल्याचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या अंदाजपत्रकात म्हटलं आहे. यापूर्वी 2024-25 वार्षिक जीडीपी 2,99,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता तर 2025-26 वास्तविक जीडीपी 3,23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रमुखतः कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्रांच्या कामगिरीमुळे प्राथमिक क्षेत्रात 3.2% वाढीचा दर दिसून आला. तसंच उत्पादन व्यापार हॉटेल वाहतूक दळणवळण आणि प्रसारणांशी संबंधित सेवा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे 2025-26 चौथ्या तिमाहीत वास्तविक जीडीपी 7.8% वाढण्याचा अंदाज आहे. हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्निहित क्षमतेचं सुधारणांच्या यशाचं तसंच 140 कोटी भारतीय नागरिकांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. आसामच्या मंत्रिमंडळात नव्यानं समाविष्ट केलेल्या 12 मंत्र्यांचा शपथविधी आज गुवाहाटी इथं झाला. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य

0: यांनी या नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामच्या मंत्र्यांची संख्या आता 17 पोहोचली असून संविधानातल्या तरतुदीनुसार आसामच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 19 सदस्य असू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियाच्या स्टेल्थ प्रकाराच्या सुखोई SU-57 या विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला दिला आहे. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं ते बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही देशातली सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित तंत्रज्ञानासह इतर महत्वाच्या सुरक्षा घटकासंदर्भात भारताबरोबर सहकार्य करण्याची इच्छा आहे असंही पुतीन यावेळी म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडेल. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत झाला. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकुरण आणि MR अर्जुन या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक फेरीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरुण ताई आणि कांग खाई झिंग यांना काल त्यांनी चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहील. अंदमान बेटांपासून 15 किलोमीटर अंतरावर श्री विजयपुरम 3 इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ऑइल इंडियाकडून हे उत्खनन सुरू असून या वायूची तपासणी सुरू आहे. अंदमानच्या समुद्रात पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याचं यामुळे स्पष्ट झाल्याचं पुरी म्हणाले. नाशिकमध्ये साधू ग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर आतापर्यंत संबंधित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGS द्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थितंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्चपर्यंत GDP वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आजचे कलाकार आहेत पुरुषोत्तम उईके आणि सहकारी त्यांनी गायलेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

जी भजन त्यांना सातसंगत आहे केशव मानकर, अनिल गायकवाड, गोवर्धन उईके, विठ्ठल खुणे आणि रवी पेंदाम यांची. ऐकूया पुरुषोत्तम उईके आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजनं.

संत तुकडोजी महाराजांच्या या रचना आत्ता आपण ऐकल्या, पुरुषोत्तम उईके आणि सहकार्यांनी गायलेल्या. त्यांना साथ संगत होती केशव मानकर, अनिल गायकवाड, गोवर्धन उईके, विठ्ठल खुणे आणि रवी पेंदाम यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपवरही. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया वंदना विटणकर यांची रचना, शुभा जोशी यांनी गायलेली आहे.

शुभा जोशी यांनी गायलेली वंदना विटणकर यांची ही रचना होती. आणि आता ऐकूया सीमा चंद्रगुप्ता आणि भूमानंद बोगम यांनी गायलेली पी टी पाटणकरांची रचना.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज नागपूर केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आहे. आजच्या कार्यक्रमात साधना शिलेदार यांचं गायन आपण ऐकणार आहात. साधना शिलेदार यांनी गायलेला राग भूपाली. विलंबित खेळाची बंदिश आहे 3 तालात आणि मध्यलय बंदिश आहे 2/3 तालात. त्यांना तबल्याची साथ अजिंक्य गलांडे यांनी, हार्मोनियमची साथ श्रीकांत पिसे यांनी केलेली आहे. ऐकूया साधना शिलेदार यांनी गायलेला राग भूपाली.

चित्रनाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात साधना शिलेदार यांचं गायन. त्यांनी गायलेला राग भूपाळी आपण ऐकलात. विलंबित गत तीन तालात निबद्ध होती आणि मध्यलय गत अदा तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सुरेश बापट यांचं गायन. त्यांनी गायलेला राग स्वानंदी. त्यांना तबल्यावर साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली आहे अनंत जोशी यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगतही एक तालात निबद्ध आहे. ऐकूयात पंडित सुरेश बापट यांचं गायन राग स्वानंदी.

0: सुदैव शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित सुरेश बापट यांचं गायन. त्यांनी गायलेला राग स्वानंदी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती अनंत जोशी यांनी. विलंबित गत आणि द्रुतगत एक तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
0: सहज संवाद. शुद्ध यानंतर ठीक 11:00 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोत्रिय नमस्कार. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. जाणून घेऊया हवामानवृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कुलाबा इथे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथेही 35 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. किमान तापमान कुलाबा इथे 28 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 29 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 76% आणि सांताक्रूज येथे 77%.

येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील, तसेच हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. हा होता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोतो, यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

सत्यो भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

श्रोत्रा नमस्कार. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही डी टी एच उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संध्या आपटे यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग हमीर. त्यांना तबल्यावर साथ केली आहे माधव मोडक यांनी. ऐकूयात संध्या आपटे यांचं सतारवादन राग हमीर.

श्रुतवनाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात संध्या आपटे यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग हमीर आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजले, कार्यक्रम प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून. या कार्यक्रमांतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमाचा भाग 48वा.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: मंगेश पाडगावकर तसेच स्वतः अतिशय स्वच्छंदपणे जगणारा एक रसिक त्यांच्यावर लपलेला होता यात काही प्रश्नच नाही. खरं म्हणजे नोकरी वगैरे काही न करता फक्त कविता कराव्यात आणखी त्यावरच जगावं असं त्यांना वाटत होतं. पण त्यांना हेही कळत होतं की एक फार मोठी जोखीम असते आणि आर्थिक नड एवढी प्रचंड असते की तसं ते करणं त्यांना शक्यही नव्हतं. आणि म्हणूनच त्यांनी आकाशवाणीमध्ये देखील नोकरी केली, तशी युसीसमध्ये देखील त्यांनी बरीच वर्ष नोकरी केली. त्यांची एक आठवण मी नुकतीच वाचली की ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गुजराती साहित्यिक उमाशंकर जोशी यांना त्यांनी हे बोलून दाखवलं होतं. त्यावेळी त्यांनी असा सल्ला दिला होता की नोकरी सोडलीस तर 24 तास तुला पैसे मिळवण्यासाठी धडपडावं लागेल. आता तू 8 तास नोकरी करतोस, निदान 16 तास तरी तुझ्या हातात आहेत, ते तू कवितेसाठी खर्च करू शकतील. आणि गंमत म्हणजे हाच सल्ला मंगेश पाडगावकरांनी या कथेसहित वसंत आजगावकरांना ऐकवला होता ज्यावेळी वसंत आजगावकर आकाशवाणीच्या नोकरीत होते आणि त्यांना ती सोडावीशी वाटत होती. यानंतर आपण पाडगावकरांचं कुठलं गाणं ऐकतो, सावर रे सावर.
2: यानंतरची जी रचना आपण निवडलेली आहे ती हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली आहे,
1: सावर रे सावर.
2: हा, हृदयनाथ मंगेशकर यांनी विविध कवी अभ्यासून निवडक कविता स्वरबद्ध केलेल्या आहेत. भारत

0: उंच उंच झुला ही कविता ऐकल्यानंतर त्यांनी चाल लावली आणि लता मंगेशकरांच्या शिवाय अन्य कुठल्याही गायिकाचा ह्या गाण्याच्या संदर्भामध्ये आपण विचारही करू शकत नाही अशा पद्धतीचं हे गाणं आहे. आणि गाण्यासोबत जो वाद्यवृंद त्यांनी घेतलेला आहे तोही अप्रतिम आहे. म्हणजे खास त्या गाण्याचं वैशिष्ट्य आहे,
1: गाण्याचं वैशिष्ट्य.
0: हां, आणि त्याच्यामध्ये सुद्धा विविध तालवाद्यांचा उपयोग त्यांनी केलेला आहे. हे गाणं आपण ऐकूया. सावर रे सावर रे उंच उंच झुला, सुख मला भिववीते, सांगू कसे तुला. लता मंगेशकरांच्या आवाजात.

0: कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार स्वीकारताना पाडगावकरांनी आपल्या भाषणात असं म्हणलं होतं की मला माणूस म्हणून समजून घ्यायचं आहे आणि तोच शोध मी माझ्या कवितेच्या माध्यमातून घेत असतो आणि घेत आहे देखील. पाडगावकरांनी आपल्या असंख्य कवितांमधून असंख्य गाण्यांमधून अगणित अशा प्रकारच्या मानवी स्वभावाच्या छटा सादर केलेल्या आहेत, व्यक्त केलेल्या आहेत. वयाच्या 86व्या वर्षापैकी जवळजवळ सगळी वर्ष ते क्रियाशील होते आणि अखेरच्या दिवसात मात्र, सुरुवातीला मी उल्लेख केला तसं, थोडेसे अंतर्मुख झाले होते कारण त्यांच्या भोवतालची माणसं गेली होती. त्यांनी असं बोलूनही दाखवलं होतं की बापटही गेले, त्यानंतर त्यांचे कार्यक्रमही विंदा बापट आणखी कर पाडगावकर असे चालायचे, त्यावेळी दोघंही गेले. अखेरचे 15 दिवस फक्त ते आजारी होते, आणखी त्यांना स्मृतिभ्रंश झाला असाही उल्लेख मी केला. आणि अखेर 30 डिसेंबर रोजी पाडगावकर आपल्याला सोडून गेले, त्यांची असंख्य गाणी आपल्यासाठी ठेवून. यानंतर आपण जे ऐकणार आहोत ते सुमन कल्याणपूर यांचंच गाणं आहे, शब्द शब्द जपून ठेव. विश्वनाथ मोरेंच्या
1: पाडगावकरांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, श्रीनिवास खळे यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेल्या रचना आपण ऐकल्या, हृदयनाथ मंगेशकरांची रचना आपण ऐकली, विश्वनाथ मोरे अनिल अरुण यांनी पाडगावकरांच्या रचना स्वरबद्ध केलेल्या आहेत आणि आजही त्या ऐकल्या जातात. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये 4 रचना पाडगावकरांच्या विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केल्या, त्यापैकी एक रचना आजच्या कार्यक्रमासाठी आपण खास करून निवडलेली आहे. साक्ष लाख ताऱ्यांची, स्तब्ध अचल वाऱ्याची, ज्योत बनून जळले रे मी तुझ्या पायावरी, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी, ही रचना आपण सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये ऐकूया.

0: यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते पुन्हा पु ल देशपांडे यांचंच गाणं आहे. सुरुवातीलाच तू उल्लेख केलास की जितेंद्र अभिषेकी आणि पु ल देशपांडे यांनी आकाशवाणीच्यासाठी काही सुरुवातीला कार्यक्रम केले, त्यात ही दोन गाणी, आणखी नंतर त्याची ध्वनिमुद्रिका देखील झाली. स्वर, संगीत आणि शब्द या सगळ्यांच्या घाडीवर श्रेष्ठ असलेलं आणखीन एक गाणं आपण ऐकूया, पाडगावकरांच्या प्रतिभेचं एक अस्सल लेणं म्हणून.
1: आणि पाडगावकरांच्या गीत रचनांच्या मध्ये स्वर, गीत, गाणे, बासरी, संगीत, सूर, रंग, गंध, चांदणं या शब्दांची अनेक गाण्यामध्ये आपल्याला त्यांनी हे शब्द पेरून
0: प्रकरणच होती,
1: प्रकरणच होती. तर अशापैकीच एक रचना आपण जी निवडलेली आहे ती अर्थ नवा गीतास मिळाला, छंद नवा अन ताल निराळा, त्या दिवशी का प्रथमच माझे सूर अवघडले, शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. ही जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजामध्ये आपण रचना ऐकूया.

0: श्रोते हो, यानंतर आपण पडगावकरांचं एक गाणं ऐकणार आहोत, जे अनुराधा पौडवाल यांनी म्हणलेलं आहे आणि अनिल अरुण यांनी त्याचं संगीत केलेलं आहे. पडगावकरांना कुठल्याही प्रकारचा शिक्का बसलेला चालत नव्हता, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की अनेक प्रकारची एकाच प्रकारची जर गाणी लिहिली तर कवी तेच साच्यातून कविता निर्माण करतो आणखी मग तो बंचुका ठरतो आणि लवकर संपतो. त्यांच्याच गाण्यामधून ही विविधता आपल्याला नक्कीच जाणवते. ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी म्हणलेलं एक गाणं.
1: आणि त्यांचं वैशिष्ट्य काय होतं, त्यांनी छंदोबद्ध कविताही लिहिल्या, मुक्त छंदातल्या कविताही लिहिलेल्या आहेत आणि बालगीतं, प्रेमगीतं,
0: बोलगीतं
1: हे सर्व प्रकार हाताळले. आणि त्याचप्रमाणे गझल हा प्रकारही त्यांनी हाताळलेला आहे आणि गझल नावाचं त्यांचं एक पुस्तकही निघालेलं आहे. आणि आता जी आपण रचना निवडलेली आहे ती गझल स्वरूपातलीच आहे. डोळ्यावरून माझ्या उलटून रात्र गेली, वचने मला दिलेली विसरून रात्र गेली. अनुराधा पौडवाल यांच्या आवाजामध्ये अनिल अरुण यांची ही संगीत रचना आपण ऐकणार आहोत.

0: श्रोत्याहो, 86 वर्षाच्या समृद्ध आयुष्यात पाडगावकरांनी फक्त कवितेचीच पाठराखण केली असं असलं तरी देखील त्यांच्या हातून अनुवादाचं देखील फार मोठं काम झालेलं आहे. टेम्पेस्ट, ज्युलियस सीझर, रोमिओ आणि ज्युलिएट ही त्यांची नाटकं किंवा
1: त्यांनी
0: अभ्यास केला होता. आणि मीरा आणि कबीर सुरदास यांचे देखील मराठी अनुवाद त्यांनी केलेले आहेत आणि बायबलचा देखील अनुवाद पाडगावकरांनी केलेला आहे. त्यांच्या सगळ्या आयुष्यामध्ये त्यांना पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण, साहित्य अकादमी, जनस्थान असे मोठे सगळे पुरस्कार प्रतिष्ठेचे मिळाले देखील. पाडगावकर यांच्यासारखं कवी ज्यावेळी ही दुनिया सोडून जातो त्यावेळी त्यांची शेकडो गाणी सदैव आपली पाठलाग करतच असतात.

0: त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमातील अखेरचं गाणं कुठलं आहे आपलं?
1: अखेरचं गाणं म्हणजे कसं आहे, आता तुम्ही उल्लेख केलेला आहे की ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमातनं भावगीताच्या रूपानं ते आपल्या हृदयातच राहणार आहेत. त्यांना सलाम. आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण अरुण दाते यांच्या आवाजातील रचनेनं करणार आहोत. बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते, वेलीवरती प्रेमप्रियेचे जन्म फुलानी घेते, नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात उरावे, या जन्मावर या जगण्यावर सतत प्रेम करावे. ही रचना आपण अरुण दाते यांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत. नमस्कार.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोत्रियो हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 12:33 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित घेत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1 वाजलाय. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शिवानी कल्याणपूर यांचं उपशास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग तिलंग ठुमरी आणि देस दादरा. त्यांना तबल्यावर साथ केली आहे संतोष पाठक यांनी. ऐकूयात शिवानी कल्याणपूर यांचं उपशास्त्रीय गायन.

चतुर्नाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शिवानी कल्याणपूर यांचं उपशास्त्रीय गायन. त्यांनी गायलेला राग तिलम ठुमरी आणि देस दादरा आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून.

0: संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाही. रात्रीचे 1:30 कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. मालिका विशेष.
1: नमस्कार युवा मित्रांनो, वय वादळ विजांच या आपल्या नवीन मालेत आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या आपल्या या स्पर्धेच्या युगात आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर स्पर्धा ही नुसती बाहेरच्या वातावरणाबरोबर नसते, तर त्यात बऱ्याचदा आंतरिक संघर्ष हा असतोच. पण या लढाईत लढण्यासाठी आपल्याला स्वतःलाच अंतर्बाह्य मजबूत व्हावं लागतं. आणि ह्याच संदर्भात आजच्या आपल्या वय वादळ विजांचं या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत याच आणि अशाच विषयांसंदर्भात मार्गदर्शनपर गप्पा. आणि या मार्गदर्शनपर गप्पा करण्यासाठी आपल्या सोबतीला आहेत प्रवीण दवणे आणि त्यांच्या सोबतीला आहेत चैत्राली आणि विठ्ठल. चला तर ऐकूया भाग दुसरा.
2: दोस्तो हो, नमस्कार. वय वादळ विजांचं या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रंगलेल्या गप्पांना पुन्हा एकदा सुरुवात करूया. आज आम्ही प्रवीण दवणेंना पुन्हा एकदा आपल्यासमोर खेचून आणलंय गप्पा मारण्यासाठी. सर, हे वय असं असतं की आम्हाला काहीच कळत नाही. एवढं म्हणण्या इतकं लहानही नसतं आणि आम्हाला सगळं काही कळतं. एवढं म्हणण्या इतकं मोठंही नसतं. त्यामुळे या वयात अनेक प्रश्न पडतात, अनेक प्रश्नांची वादळं मनात उठतात. पण अशा प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधण्याची आमच्याकडे तेवढी कुवत नसते. तर त्याबद्दल थोडस असं
3: एक गोष्ट मला आवडली, ते म्हणजे गेल्या वेळच्या गप्पा ऐकूनही पुन्हा तुम्ही गप्पांसाठी मला बोलावलं. नाही तर होतं काय चैताली माहितीये का, की साधारणतः एका प्राध्यापकाशी, मग तो लेखक असो कोणी असो, एकदा गप्पा मारल्यानंतर काही मुलं जवळ फिरकत पण नाही. पण मला गंमत वाटते, मला हा माझा सन्मान वाटतो की पुन्हा एकदा तुम्ही मला बोलतं केलं बोलावलं, त्यामुळे मी तुमचं कौतुक करतो. हो की नाही? आणि अगदी आरंभी एक फार सुंदर वाक्य तू वापरलं, ते म्हणजे हे वय असं आहे की कळतंय पण आणि कळत नाही पण. हे कळलं केवढं महत्वाचं आहे, हे तुला कळायला लागलंय, ही गोष्ट एक चांगली खूण आहे मला असं वाटतं. आणि त्यामुळे कळणं आणि न कळणं याच्या सीमारेषेवरचं हे तुमचं नाजूक वय आहे. आणि मला वाटतं की त्या वयाच्याच गप्पा आपण सगळेजण मारतो आहोत ना. एक अगदी म्हणजे पहिली गोष्ट, भाग्यवान आहेस तू की तुला कळलं की पुढच्या आयुष्यात काही प्रश्न असतात. अनेकदा काय होतं माहितीये का, चित्रपटाचा पडदा आणि स्वप्नाळू मालिका याच्यामध्ये तुम्हा मंडळींचं तारुण्य इतकं काही स्वप्नाळू होतं की तुम्ही सगळेजण म्हणजे एखाद्या नटाने कानामध्ये रिंग घातली की तुमची सगळी तरुण पिढी कानात रिंग घालते. एखाद्या नटीने नाकाला वांग बांधलं, सगळ्या मुली आपल्या नाकाला वांग बांधलं. हे जे नाट्य, हे जे असं खोटं आणि स्वप्नाळू तुम्ही मुली मुलं जगता, हे या वयामधली गंमतच आहे. पण तुम्ही दोघे आहात आणि तुमच्या दोघांसारखे अनेक जण आहेत आज आपल्या गप्पा ऐकणार आहेत, की ज्यांना कळतं की आयुष्य म्हणजे केवळ स्वप्न नाही, बरोबर ना, याच्या पलीकडे काहीतरी एक धगधगीत आहे, निराळं काहीतरी आहे. आणि त्यामुळे हे कळणं ही सगळ्या प्रश्नांच्या उत्तराची सुरुवात असते. बघ मी काय म्हणतोय ते, आणि ते तू त्याला दाद देतोयस. हो की नाही?
2: हो, नक्कीच.
3: प्रश्न आहेत, प्रश्न निर्माण होतील, हे कळणं हीच अनेक उत्तर सापडण्याची सुरुवात असते. खरंय की नाही? हे कळणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याशिवाय मजा पण नाही आयुष्यामध्ये. मला तुम्ही सांगा की ती एक राजा होता एक राणी होती, अशी एक कथा सुरू झाली. सुखाने राज्य त्यांनी केलं, नंतर त्यांना छान दोन मुलंही झाली, तीही प्रेमाने वाढली. राजा वृद्ध झाला, राणी वृद्ध झाली आणि दोघे जण गेले. ही काही कथा होईल का?
2: नाही.
3: आयुष्याची कथा पण अशी गुळगुळीत होऊन चालत नाही. त्यामध्ये धमाल पाहिजे, त्याच्यामध्ये सगळे रंग पाहिजेत, त्यामध्ये चॅलेंजेस आव्हानं पाहिजेत. काय बरोबर की नाही? हे नसेल तर काय उपयोग आहे? आणि त्यामुळे या सगळ्यांसाठी मुळामध्ये आपल्याला आपले प्रश्न कळले पाहिजेत. आणि पुढे लक्षात ठेव की ते कळून ते व्यक्त झाले पाहिजेत, ते अभिव्यक्त झाले पाहिजेत. आणि त्यामुळे हे अभिव्यक्त करण्यासाठी आपल्याकडे दोन तऱ्हेची भाषा हवी, एक आंतरिक भाषा आणि एक शब्दांची भाषा. बघ मी काय म्हणतोय ते.
4: हो सर,
3: कळतंय ना? एक आंतरिक भाषा आणि एक शब्दांची भाषा. आंतरिक भाषा म्हणजे काय माहितीये का, आता मी जे बोलतोय ते तुमच्या डोळ्यात मला कळतंय. डोळ्यात कळतंय, जाणवतंय, किंवा तुम्ही जे आतमध्ये अस्वस्थ आहात ते मला जाणवतंय, हे एक. आणि तुम्ही बोलताय ती शब्दांची भाषा, तुम्ही मला विचारताय, मी तुमच्याशी बोलतोय, ही झाली शब्दांची भाषा. त्यामुळे आज काय होतंय, ही भाषाच मुळात हरवतंय. तुम्ही सगळी जी मुलं आहात ती कागदावर फार छान लिहितात, पण बोलायला लागली की हुप्प म्हणजे मोठ कुलूप लागलेले अशा न उघडलेल्या अशा पोलादी पेट्या वाटतात मला, काही अर्थ वाटत नाही. आता तुमच्या वयाचं उदाहरण देतो की एखाद्या डब्यामध्ये आईनी साजूक तुपाचे लाडू केलेत पण तो डबा उघडतच नाही तर चालेल का?
4: नाही.
3: तसं तुमच्या हृदयात काय आहे ते तर व्यक्तच झालं नाही तर उपयोग काय? म्हणून उघडता आलं पाहिजे स्वतःला, त्याला म्हणतात अभिव्यक्ती, काहीतरी सांगणं, आणि त्याच्यातून अनेक प्रश्न सुटायला मदत होऊ शकते.
4: सर, आम्ही भरपूर मोठ्या मोठ्या प्रसिद्ध व्यक्तींचे चरित्र वगैरे वाचतो, त्यांनी अशा भरपूर आठवणी लिहून ठेवल्यात त्यांच्या पत्रांच्या, त्यांच्या फोनच्या, किंवा व्यक्ती जेव्हा भेटतात त्यांच्या बोलण्याच्या. तर मला तुमच्या बाबतीत असं विचारावं असं वाटतं की अशा काही पत्रांच्या आठवणी तुमच्या आहेत का ज्या तुम्ही कधीही विसरू शकणार नाही, त्याबद्दल काहीतरी सांगा.
3: आता जी आपली ऐकणारी जी पिढी आहे, ऐकणारी युवावाडीचे जे लक्षावधी लोक आज ऐकतायत, अनेक तरुण ऐकतायत, आणि तुम्ही इंटरनेट जमान्यातले आहात सगळेजण, चॅटिंग करता नाही का? आणि चॅटिंग करता म्हणजे काय करता, मला गंमत वाटते. मी एका तुमच्या कॉल सेंटरमध्ये काही कामाला गेलो होतो, म्हणजे ईमेल वगैरे करायचा होता, काहीतरी गेलो होतो, तर तिथे ना चक्क पटापट पटापट टाईप करून तो मुलगा ते सांगत होता कोणाला तरी, मुलीला असेल बहुतेक, आणि मग ती सांगत होती आणि हसत होता मोठमोठ्यानी, हसत होता. मध्येच काय काय त्याचं चाललं होतं, मी त्याला नंतर विचारलं की तू जिला हा ईमेल करतोयस बघ, तिला तू पाहिलेस का? तो म्हणतो मी तिला पाहिलेलंच नाहीये. मी पाहिलेलं नाहीये. आणि म्हणतो तू हसतोयस, पण आम्ही असंच बोलतो, आम्ही असंच लिहितो. मला आश्चर्य वाटलं विठ्ठल की प्रत्यक्ष बोलू शकत नाही, प्रत्यक्ष हाताने पत्र लिहू शकत नाही, आणि ती मुलं, ती तुमची पिढी फक्त पडद्याशी बोलते. फार वाईट आहे. तुम्हाला कदाचित पटणार नाही, तुम्हाला माझा राग येईल. अरे आला तरी काय, शेवटी बघ मी सांगतोय त्या अनुभवातून आणि प्रेमातून. तेव्हा व्यक्त करण्यासाठी मुळामध्ये तुमच्याकडे भाषा हवी, तुमच्याकडे शब्द हवेत. तुम्हाला कितीही गुण तुमच्या कागदावरच्या परीक्षेत मिळू द्या, पण तुम्हाला काळजावरची परीक्षा द्यायची असते ती भाषेतून, हो ना? आणि त्यामुळे तुम्ही व्यक्त व्हा. तुम्ही जितके व्यक्त व्हाल पत्रांतून, निबंधांतून, लेखांतून, गप्पांतून. अगं मी अनेकदा माझ्या वयाच्या मित्रांकडे जातो ना, ऐक, आणि त्यांची मुलं जर असली घरात तर मला वाटतं ती बोलावीत. ती काय करतात माहिती का, मला बघतात हाय अंकल, आणि आतमध्ये खोलीमध्ये लपून बसतात आणि मग संगणकाशी खेळत राहतात. अरे 5-10 मिनिटं तरी बोला ना काकांशी, तुमच्या घरामध्ये तुमच्या वडिलांचा मित्र आलाय, थोडं बोला. त्यांना व्यक्तींशी बोलणं जड जातं, हो ना? आणि त्यांना यंत्रांशी बोलणं सोपं वाटतं. आश्चर्य वाटेल, मी हे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या तरुण पिढीविषयी बोलतोय, पण मी अमेरिकेत आता पाहिलं शोकांती काय. तुम्ही असे धक्का बसल्यासारखे माझ्याकडे बघतात, कारण अमेरिका हे तुमचं स्वप्न आहे. त्या 8-9 हजार स्क्वेअर फीटच्या प्रचंड बंगल्यात जवळजवळ 1000 स्क्वेअर फुटाची खोली एका मुलाला होती, माझ्या मित्राच्या मुलाला, ऐक, आणि त्यामध्ये फक्त वाद्य आणि संगणकाचा मोठा पडदा. तो मुलगा माझ्याशी 1 मिनिटही बोलू शकला नाही, तो तिथेच खेळत होता. आणि मग त्याचे वडील म्हणजे माझे मित्र म्हणाले, प्रवीण सगळी श्रीमंती आहे रे, पण माझी मुलं अव्यंग असूनही बोलू शकत. आज अमेरिकेची जी तरुण पिढी आहे ना, तो सूर भारतात येतोय, आणि म्हणून आपल्या

0: बाप्पांच्या या महोत्सवात मला मुद्दामून सांगायचंय ऐकणाऱ्या सगळ्या लक्षावधी तरुण मुला मुलींना, अरे बोला, पत्र हाताने लिहा.
1: हो सर,
0: हे फार गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल मग इंटरनेटचा आणि याचा उपयोग काय, तो तुम्ही व्यवहार म्हणून करा रे, पण आवडत्या व्यक्तीचं पत्र, मग ते तुमच्या मैत्रिणीचं असो, आईचं असो, बाबांचं असो, मित्राचं असो, ते पुन्हा पुन्हा आपल्या जवळून वाचणं तिची एक मजा आहे. माझ्या कवितेच्या ओळी मला आठवल्या बरं का विठ्ठल, जुनीच पत्र पुन्हा पुन्हा, जुनीच पत्र पुन्हा पुन्हा वाचत असतं कुणीतरी. जुनीच पत्र पुन्हा पुन्हा वाचत असतं कुणीतरी. जुनीच पत्र पुन्हा पुन्हा वाचत असतं कुणीतरी. आणि पुढची ओळ फार वेगळी आहे, डोळे मिटून झुरताना जळत असतं कुणीतरी. तर हे जे आहे त्या पत्रांतून जे झुरणं आहे, पत्रांचं जे जळणं आहे, ते कुणीतरी केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे. आज हे तुमच्या पिढीला सांगणार कुणी नाही, त्यामुळे पत्र लिहिली पाहिजे. तू असं म्हटलंस
1: हो सर,
0: तुम्हाला काही पत्र आली का? माझ्या घरी तुम्ही केव्हा तरी आलात तर तुमच्या लक्षात येईल की माझ्याकडे फार मोठमोठ्या माणसांची पत्र आहेत की जी मी केव्हा लिहिली. आज तुम्हाला ती माणसं बघायलाही मिळणार नाहीत, कारण मुळात ती आता या जगातच नाहीत. पण विठ्ठल, फार मोठ्या माणसांना मी पत्र लिहिली, तुझ्याही पेक्षा वयांनी लहान होतो चैताली, तुझ्याही पेक्षा मी लहान होतो, आणि सातवी आठवीला असताना मी पत्र लिहिली. कोणाला लिहिली? पु ल देशपांडेना. त्यांची उत्तरं आली. कोणाला लिहिली? बाबा बोरकरांना. त्यांची उत्तरं आली. इंदिरा संत, त्यांची उत्तर आली आहे. आता बोरकर, पुलं, इंदिरा संत तुम्हाला बघायला मिळणार आहेत का?
2: नाही.
0: पण त्यांच्या पत्रांचा खजिना माझ्याजवळ आहे. त्यासाठी मला वाटतं की अशी मोठी माणसं जी आहे त्यांना पत्र लिहा, त्यांच्याकडून उत्तरं मिळवा. अशा उत्तरातले सल्ले आयुष्यात उपयोगी पडतात. काय वाटतं?
2: नक्कीच सर. एरवी आम्ही पेपरमध्ये उत्तरं नक्कीच लिहितो.
0: बरं,
2: पेपरमध्ये अगदी पूर्ण पेपर पुरवणं घेऊन उत्तर लिहितो. पण जेव्हा तुम्ही आता विषय काढलाच आहात की पत्र लिहा, पण जेव्हा निबंध लिहायची वेळ येते तेव्हा आमच्या अगदी नाकी न येतात, तेव्हा मग अभिव्यक्तीसाठी भाषेचं महत्व काय?
0: छान आहे. अभिव्यक्तीसाठी भाषेचं महत्व म्हणजे भाषा एक फार संपन्न साधन आहे. भाषाच एक साधन आहे असं मी म्हणत नाही, पण आता आपण शब्दांबद्दल बोलतो. जसं शरीर कमवावं लागतं तशी भाषा पण कमवावी लागते. नाही तर पुष्कळदा काय होतं की माणसानं शब्द सुचेन असे झाले की माणसं हातवारे करायला लागतात. असं करायला लागतात. कारण काय माहितीये का, की त्यांच्या डोक्यात आहे, त्यांच्या हृदयात आहे, पण व्यक्त करायला त्यांच्याकडे शब्दच नाही. त्यामुळे शब्द वेगवेगळ्या तऱ्हेचे कमवावे लागतात. आता मी एक उदाहरण दिलं तर तुम्हाला आवडेल का?
1: भरपूर.
0: आता बघा, एक शब्द आहे घुसमट, म्हणजे मनाची घुसमट होते. हो की नाही? एक शब्द आहे हुरहुर, एक शब्द आहे तगमग, एक शब्द आहे उलघाल. आता बघा, केवळ मराठीचा प्राध्यापक म्हणतोय म्हणून तुम्ही दूर जाऊ नका. भाषेची गंमत आहे. उलघाल, तगमग, घुसमट या सगळ्या वरवर एकच भावना वाटतात, पण वेगळ्या आहेत. आता काळजी आणि चिंता एकच वाटते. एक नाही आहे, चिंता आणि खंत एकच वाटत, पण खंत व्यक्त करता येत नाही आणि चिंता व्यक्त करता येते. आता छोट्या गोष्टी आहेत. आकाश आणि आभाळ एकच नाही. वृक्ष आणि तरु कोणी म्हणाल समान अर्थी आहेत, पण वृक्ष म्हटल्यावर जो वृक्ष आपल्या डोळ्यापुढे येतो त्यापेक्षा तरु म्हटल्यावर तो बारीक, छोटा, हळुवार येतो.
2: हळुवार
0: हो की नाही?
1: हो सर.
0: घनदाट सावली आणि डेरेदार सावली, डेरेदार वृक्ष, हे मी का सांगतोय? अधिक मी काही तुम्हाला जास्त तुमच्या भाषेत शब्द वापरू का? पकवत नाही. पण मला वाटतं की समजून घ्यायला काय हरकत आहे.
1: हो
0: नाही का? असं कितीतरी मजा आहेत. त्यामुळे शब्द सुद्धा तुम्हाला एक एक हिऱ्या मोत्यांप्रमाणे जमवावे लागतात. आणि एकदा का शब्दांचा साठा जमला की मग त्याचा आनंद जो घेता येतो ना, त्या आनंदाला, त्याच आनंदाची उपमा आहे, दुसरी उपमा नाही. अरे हे वाचा, हे ऐका. नुसतं मी तरुण आहे, तरुण आहे म्हणजे जन्मल्यापासून 18 वर्षाचे झालात म्हणजे तरुण नाही. तुम्ही ऐकता किती, तुम्ही बोलता किती, तुम्ही वाचता किती, याच्यावर तुमचं तारुण्य ठरतं की नाही.
1: हो, पण सर प्रॅक्टिकल आयुष्यात भाषेचं महत्व काय? बरं,
0: आता मी म्हटलं ना की जो काही व्यावसायिक तुमचा भाग आहे, तू डॉक्टर झालीस, तुझा इंजिनियर झालीस, आणखीन तू कुणीही झालीस,
1: हो सर,
0: तरी सुद्धा तुला व्यक्त करावं लागणार ते माणसांशीच. आता एखादा डॉक्टर आहे आणि एखादा पेशंट आहे, पण त्या डॉक्टरला आपल्याला काय जे सांगायचंय ते सांगताच येत नसेल. नुसतं तो आपलं प्रिस्क्रिप्शनवर मेडिसिन लिहून देतोय आणि जातोय, तर काय होतं माहितीये का, कदाचित प्रॅक्टिस भरपूर असल्यामुळे तो पैसा भरपूर कमवेल पण पेशंटला त्याचा आधार वाटत नाही. म्हणजे समुपदेशन करावं लागतं. तुमच्या अलीकडच्या मराठीत म्हणजे काउन्सिलिंग, काउन्सिलिंग म्हटलं की तुम्हाला लगेच कळतं, समुपदेशन कळणार नाही, नका कळू द्या. म्हणून मला तुमच्या भाषेचा आधार घ्यावाच लागतो, कारण आपल्याला काय माहितीये का, आपल्या ऐकणाऱ्यांना आपलं बोलणं
2: पोचवायचंय.
0: मग मैत्रिणी, तू कुठलाही पेशा स्वीकार, त्या पेशामध्ये तुला भाषा आहेच. आता तुला वकील व्हावं असं वाटतंय, मला तुझ्यामध्ये विठ्ठल एक चांगला वकील दिसतोय तू. हो नाही, खरंच आहे, तू विज्ञान शाखेचा आहेस मला माहितीये, पण वक्तृत्व स्पर्धा छान गाजवतोस, व्यक्तिमत्व तुझं असं डायनॅमिटिक आहे, चांगला वकील तू होशील. पण वकील होताना तुला पुराण माहिती पाहिजे, रामायण महाभारत माहिती पाहिजे, तुला वेद माहिती पाहिजे, ही सगळी उदाहरणं तुला माहिती पाहिजे, वृत्तपत्राचं वाचन पाहिजे, हे सगळं नसेल आणि तू अगदी बीएससी एलएलबी झालास आणि त्याच्यामध्ये तू प्रथम वर्गात प्रथम आलास, पण तिथे तोंड उघडलं नाही तो उपयोग काय? खरंय की नाही? भाषा हे शस्त्र आहे,
2: शस्त्र
0: ते तुमच्या जवळ पाहिजे, नाही तर युद्धाच्या वेळेला समोरचा हल्ला करायला शत्रू आला तर त्याला तुम्ही असं म्हणाल का की टाइम प्लीज, तलवारी घरी राहिल्या असं चालेल का?
2: नाही.
0: पुष्कळला काय होत, आता जर कोणी आपल्याला बोललं तर आपल्याला आता सुचत नाही, मग आपल्याला सुचतवू द्या आणि आपण काय सांगतो हे मला तेव्हा सुचलं. किंवा काही जण म्हणतात की मला अरे तेव्हा सुचलं असतं तर. म्हणून सुचण्यासाठी पण भाषा हवी.
2: भाषा
0: म्हणून चैताली प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्ष आपल्या व्यवहारी आयुष्यात सुद्धा भाषेचं महत्व असं आहे. त्यामुळे मी ऐकणाऱ्या लक्षावधी मित्रांना सांगेन, एका मोठ्या मित्राचा ऐका बाबांनो, भरपूर वाचा आणि बोला, बोला मनमोकळं बोला.
2: सर, मी आता भाषेचाच मुद्दा निघाला तर भाषेवरतीच आम्ही अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतो, वक्तृत्व, निबंध, याच्यामध्ये बक्षीसही मिळाली आहेत आणि मी मित्रांनाही सांगतो की तुम्हीही भाग घेत चला. तरी अशा स्पर्धांचा आपल्या जीवनामध्ये म्हणजे वाटा काय असतो?
0: एका गोष्टीचं मी अभिनंदन करीन, तू वक्तृत्व हा शब्द योग्य रीतीने उच्चारला. अनेकदा वक्तृत्व म्हणतात आणि मला इतका त्रास होतो ना ऐक द्यायला, पण काय होतं की तो त्रास होताना मला सांगता येत नाही, कारण मी अनेकदा परीक्षक असतो, काहीला मी प्रमुख पाहुणा असतो आणि प्रमुख पाहुण्याचं काम काय असतं की कौतुक करणं. अतिशय योग्य शब्द उच्चारलास आणि तुझा मुद्दा छान आहे की या स्पर्धांचा वाटा काय असतो आयुष्यामध्ये. मुळामध्ये आयुष्यामध्ये जिकडे तिकडे स्पर्धा असते. ही स्पर्धा चैताली ही केवळ दुसऱ्याशीच नसते तर ती स्पर्धा आपली आपल्याशी पण असते, स्वतःशी असते. कालच्या पेक्षा आज आपण पुढे गेलो का हे खूप महत्वाचं आहे, आणि आपण जर पुढे गेलेले असू तर याचा अर्थ आज आपल्या आयुष्यात दिवस आला, ही गोष्ट चांगली घडली. नाही तर काय होतं की त्या दिवसाला पण वाटतं की याच्या आयुष्यात आपण का आलो. त्यामुळे मी महाविद्यालयीन तरुणांना आणि आपल्या गप्पा ऐकणाऱ्या सगळ्या मनांना, मी नुसतं कानांना बोललोय का?
1: नाही,
0: मनांना सांगू इच्छितो की स्पर्धेत भाग घ्या. फार तर काय होईल, भाग घेतल्यावर बक्षीस मिळणार
1: नाही,
0: पण बक्षीस मिळणार नाही हा गुन्हा आहे का?
2: नक्कीच
0: नाहीये. पण स्पर्धेत भाग घ्यावासा वाटणं, हे वाटणं हेच नियतीनं दिलेलं बक्षीस.
2: बक्षीस
0: हेच पारितोषिक आहे. त्यामुळे पाऊल पुढे गेलं ना. आज तुम्ही विचार करा की आज आकाशवाणीच्या स्टुडिओ तुम्ही गप्पा मारायला आलात, घाबरून जर तुम्ही घरातच राहिला असतात तर तुम्ही फुलून नसा शकलात. म्हणजे शेवटी काय होतं की धोके पत्करावे लागतात. स्पर्धा आपल्याला काय शिकवते ऐकताय ना? स्पर्धा आपल्याला आयुष्यात धोके पत्करायचे असतात हे स्वीकार, नाहीतर काय होईल? ही लोकल गच्च भरून आली, कसा मी जाऊ त्याच्यात, ती गेली, आता दुसरी येईल, दुसरी आणखीन भरून आली, मी कसा चढू आत, असं करता करता शेवटची लोकल निघून जाईल आणि आयुष्यही निघून जाईल. त्यामुळे गच्च भरून आलेल्या लोकल मध्ये चढणं आणि तिथे प्रयत्न करून जागा मिळवणं हीच आहे स्पर्धा. आणि त्यामुळे आयुष्यामध्ये स्पर्धा खूप महत्वाची आहे. बरं, हार जीत चालूच असते. इंटरव्ह्यू होणार, केव्हा तरी तुम्हाला निवडणार, केव्हा तरी निवडणार नाही. अरे हा खेळाचा भाग आहे मित्रांनो, हरणं आणि जिंकणं हा खेळाचा भाग आहे. आता मी इतकी गीतं लिहिली, इतकी पुस्तकं लिहिली, इतके कार्यक्रम केले, सगळेच उत्तम असतील असं नाही, सगळीच पुस्तकं आवडली असतील असं नाही, काही आवडली असतील काही नाही, काही गाणी माझी आली काही नाही. तुम्हाला खोटं वाटेल, कितीतरी मी लिहिलेली गाणी, मी ध्वनिमुद्रित केलेली गाणी ही आलेली पण नाही पडद्यावर.
2: अरे बापरे,
0: हजारो गाणी पडद्यावर आली, शेकडो गाण्यांना पडदाच दिसला नाही, पण म्हणून मी घरात रडत बस

0: त्याचं का
1: त्याची
0: आली ती आली. खोटं वाटेल की एक दिवस मंगेशकरांच्या घरात आपल्या लता दिदींच्या उषाताई आणि मीनाताईंशी मी गप्पा मारत होतो आणि मी त्यांना म्हटलं की मीनाताई कितीतरी गाणी हल्ली मला अशी लिहावी लागतात की जी तेवढी मनासारखी होत नाहीत. त्या मला म्हणाल्या की मनासारखी गाणी लिहित राहण्यासाठी सुद्धा मनासारखी नसलेली गाणी पण लिहावी लागतात. आता मला वाटतं एका साध्या शब्दात त्यांनी स्पर्धाच सांगितली की सगळं जिंकता येतं असं नाही, त्यामुळे तुमच्या आयुष्याचं गाणं तुम्हाला सापडेपर्यंत तुम्हाला गात राहावं लागतं आणि आयुष्याच्या गाण्याचा सूर सापडावा म्हणून तर आपण एकत्र येतो आहोत. गेल्या वेळी ज्या गप्पा झाल्या त्या गप्पांना दाद दिलीत, आज बोलावलं. जर पुढच्या वेळी तुम्ही मला बोलावलं तर मी असं समजेन की गेल्या वेळच्या गप्पांमध्ये एकमेकाचे सूर जमले आणि गाणं छान रंगत चाललंय. किंवा वय वादळ विजांचं ही आपली एक आतल्या संवादाची मैफलच आहे,
2: मैफिल
0: गप्पा आहे. आणि बघा आता लोकांचे फोन आणि पत्र तुम्हाला यायला लागली असतील,
1: हो खूपच
0: यायला लागले की नाही,
1: खूपच.
0: त्यामुळे ती मैफल रंगत जाईल. मग पुढच्या वेळेला मला बोलवणार की नाही?
1: नक्की बोलवणार. हा प्रश्न विचारणं सुद्धा तुम्हाला
0: बरोबर,
1: बोलवणार म्हणजे बोलवणार
2: म्हणजे बोलवणार.
0: तेव्हा असे एकत्र राहूया आणि पुन्हा आपण भेटूया नव्या गप्पांचे विषय घेऊन. नमस्कार
3: मित्रांनो, आताच आपण वय वादळ विजांचं हा कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमात सहभागी झाले होते प्रवीण दवणे, चैत्राली आणि विठ्ठल. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुनीता गावडे यांनी आणि सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित.
4: हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: चलो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी हिंदी DTH उपग्रवाही. रात्रीचे 2 वाजलेत, कार्यक्रम प्रसारित करीत आहोत स्वस्त भारत.
1: श्रोते हो नमस्कार. स्वस्त भारत या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या लाईफस्टाईल बरोबर आपल्या खाण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. जे शरीरासाठी अपायकारक आहेत तेच आपण खातो. असं म्हणतात की जे जिभेला आवडतं ते शरीरासाठी हानिकारक असतं. पण आता तुम्ही म्हणाल की या धावपळीच्या काळात जे मिळतंय ते आपण खातो, नाईलाज आहे आमचा. पण जर आपण ठरवलं तर सगळं काही शक्य करू शकतो. त्यासाठी आपण मनाची तयारी करायला हवी आणि जिभेचे लाड बंद केले की आपलं आरोग्य सुदृढ राहील. तर श्रोते हो, 7 जून हा जागतिक अन्नसुरक्षा दिन म्हणून पाळला जाणार आहे. त्यानिमित्ताने आज आपण डॉक्टर प्रणिता अशोक यांच्याकडून माहिती घेणार आहोत. डॉक्टर प्रणिता अशोक या ओबेसिटी कन्सल्टंट म्हणून गेली 10 वर्ष कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी नेमक्या कशा असायला हव्यात याबद्दल जाणून घेऊया. डॉक्टर प्रणिती अशोक, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्कार.
1: डॉक्टर प्रणिता, मला सांगा की परवा दिवशी जागतिक अन्न सुरक्षा दिन आपण पाळणार आहोत, तर त्यानिमित्ताने आपण काय सांगाल आणि WHO ची काय थीम आहे?
2: WHO असं म्हणतं की तुम्ही हे काही खाण्याचं, तुम्ही जे काही आता इथून पुढे ज्या सवयी आहेत लोकांच्या, स्पेशली फूड स्टोरेज जास्त वाढलेलं आहे आणि स्ट्रीट फूड याचा वापर जास्त होतोय. कारण आपली जी जीवनशैली झालेली आहे ही आता सिडेंटरी झाली आहे, म्हणजे बसून जास्त कामं आहेत, अंग मेहनतीची कामं कमी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला किचनमध्ये देता येणारा वेळ हा लिमिटेड झालाय आणि त्यामुळे बाहेर खाण्याच्या सवयी जास्त वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे लिमिटेड किचनच्या वेळामध्ये जे काही आपण करतो तो आपल्यासारख्या उष्णकटिबंधाच्या देशामध्ये आपल्याला जे काही आपण बाहेर म्हणजे किचनमध्ये तयार करतो ते आपण 2 तासाशिवाय जास्त बाहेर ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला फ्रीज हा वापरावाच लागतो, मग तो नॉर्मल लोकांसाठी असू देत किंवा तुम्हाला स्टोरेज म्हणून असू देत. तर हा फ्रीज वापरताना जेव्हा आपण जी काही काळजी घेतो त्यामध्ये आपल्याला 2 तासापेक्षा जास्त आताच्या उन्हाळ्यात आपल्याला अन्न ठेवायचं नाहीये. ते तुम्ही डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवलं की त्याची तुम्हाला इन्फेक्शन, म्हणजे जास्त टेम्परेचर असेल तर त्याच्यामध्ये लवकर खराब होतं, फर्मेंटेशन वाढतं.
1: अच्छा.
2: ओके. सो तुम्ही साधं वरण जरी केलं असेल आणि ते 2-3 तास बाहेर ठेवलं तरी तुम्ही संध्याकाळी गरम करताना थोडासा वास यायला लागतो. उन्हाळ्याच्या स्पेशली मध्ये हे सगळे पदार्थ करून स्टीलच्या भांड्यात, ज्याला छान झाकण बंद आपण ठेवतो, तसं ठेवायचंय. शिवाय शिजलेले पदार्थ आणि आपण फ्रीजमध्ये कच्चे पदार्थ ठेवतो, म्हणजे सॅलेड्स वगैरे ठेवतो, तर हे वेगवेगळं ठेवायचंय. म्हणजे शिजलेले पदार्थ हे बंदच ठेवायचेत आणि तुम्ही जे काही सॅलेड वगैरे घेता हे चांगल्या रॅपरमध्ये पाहिजेत. त्याला थोडी छोटी छोटी जाळी जाळी असते की त्याच्यामध्ये पाणी साठू नये, म्हणजे नाहीतर मग ते खराब लवकर होतात. सो अशी काळजी आपल्याला घ्यावी लागते. आणि पदार्थ स्टोअर करताना शक्यतो जास्त प्लास्टिकचा वापर करू नका. स्टीलच्या झाकण बंद डब्यामध्ये ते ठेवले की ते बऱ्यापैकी सुरक्षित राहतात. शिजलेल्या पदार्थांचं आणि कच्च्या पदार्थांचं कॉन्टॅमिनेशन कमी होतं, म्हणजे ते एकमेकांना खराब करू शकत नाहीत कारण टेम्परेचर दोघांची वेगवेगळी असतात तिथे. आणि तिसरं म्हणजे अगदीच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला जो पदार्थ आहे की मला आजच्या दिवसात नाही वापरता आला तर 2 दिवसापर्यंत तुम्ही तो चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे सेव्ह करून ठेवू शकता.
1: अच्छा.
2: आणि त्याचा वापरही करू शकता. आता बाहेरचं फूड आणि घरातलं फूड याच्यामध्ये खूप जास्त फरक असतो. म्हणजे काय असतो की समजा तुम्ही वरण भात जे घरात करता याच्यामध्ये कधी बटर घालता का, बटरची फोडणी घालता का, जास्त तेलाचा वापर करता का? नाही करत. आपल्याला

0: व्हिटॅमिन्स अडिक्युएट मिळतात, पोषण मूल्य चांगलं मिळतात. बरं, तुम्ही जे करताय हे तुमच्या डोळ्यादेखत स्टोअर करताय की 2 दिवसापेक्षा जास्त ठेवणार नाही. तुमच्या बाहेरच्या हॉटेलमध्ये तसं होत नाही, ते 4-5 दिवस पण ठेवलेलं असतं. वी कॅनॉट प्रेडिक्ट की आपल्याला ते इतकं फ्रेशच मिळेल. त्याच्यामुळे कधी आपल्या डोळ्यादेखत केलेलं अन्न आपल्या डोळ्यादेखत ते स्टोअर केलं तर कधी सेफ असतं. दॅट इज द बेस्ट सेफ्टी फॉर एव्हर आपण इथून पुढे युज करू शकू.
1: नक्की.
0: अगदी भाज्या सुद्धा तुम्ही करून व्यवस्थित ठेवल्यात दुसऱ्या दिवशी, फक्त बाहेर काढताना जेवढं लागेल तेवढंच काढा. करू तुम्ही डबा काढा, तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी चं गरम करा, म्हणजे रिहीट जास्त होणार नाही ती.
1: अच्छा.
0: म्हणजे जेवढं तुम्हाला डाळ हवी आहे तेवढी काढा, बाकीची तशीच परत ठेवून द्या. म्हणजे ती रिहीट केली नाही की तिचे पण खराब होण्याचे चान्सेस कमी आहे.
1: डॉक्टर, मला सांगा की बाहेरचे पदार्थ खूप आपल्याला अट्रॅक्ट करतात अगदी, आणि बाहेरचं सगळं आपण बघत असतो की ते त्याच त्याच तेलामध्ये पुन्हा काढत असतात, तरी ते आपल्याला अट्रॅक्ट करतात, तर थोडंसं कंट्रोल कसं करायचं त्याच्यावरती आपण?
0: फूड सेफ्टी डेच्या निमित्तानं निदान जे बाहेर खाल ते तुम्ही कमीत कमी कॉन्टॅमिनेशन असलेलं खाण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, तुमच्या डोळ्यादखत तो बटाटे वडा तळला जातोय, बरोबर आहे, म्हणजे त्यातले बॅक्टेरिया डिस्ट्रॉय होत आहेत. तुमच्या देखत डोसा केला जातोय, कारण ते जे शिजवलेलं तुमच्या देखत शिजवलं जातं, हाय टेम्परेचरला शिजवलं जातं, ते कमीत कमी कॉन्टॅमिनेशन करणार असतं. तुमच्या देखत केलेली इडली, पण इडली जर करून ठेवलेली असेल तर ती तुम्हाला कॉन्टॅमिनेट करू शकते. पण डोसा तुमच्या देखत होतो तो करून ठेवता येत नाही. सो डोसा हा चांगला प्रेफरन्स आहे. उत्तप्पा पण तुमच्या डोळ्या देखत केला जातो, तो करून ठेवला जात नाही. बटाटे वडा समोसा हे तुमच्या देखत केलं जातं, पण ते करून ठेवून मग गरम केलं असं खूप क्वचित होतं. सो असे पदार्थ जे डोळ्या देखत केले जातात ते आपल्याला इझिली कमीत कमी कॉन्टॅमिनेशन खाता येतात. कॉन्टॅमिनेशनचा प्रश्न येतो सगळ्यांना प्रिय अशी पाणीपुरी, कोणी सोडत नाही पाणीपुरी, बरोबर आहे. फक्त त्यात जे पाणी वापरलं जातं ते थोडं हायजेनिकली वापरलं गेलं तर त्याचा प्रसार आणि त्याचा प्रचार व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. पण आपल्याला भीती त्याचीच वाटते की पाणीपुरी खाताना ते पाणी कसं वापरलं जात आहे. तो माणूस पाणीपुरी जेव्हा ते टाकतो त्याचा हाताला त्यांनी जे ग्लोव्स घातलेत का, त्याच्या डोक्यावरती कॅप आहे का, निदान केसांचं काही पडू नये, हातातली स्वच्छता आहे, हे जर का व्यवस्थित समोर दिसत असेल तर काहीही हरकत नाहीये. किंवा तुम्ही जिथे नेहमी खाता किंवा स्पेशली ज्या ठिकाणी जास्त गर्दी असते ना तिथे हे फ्रेश जास्त तयार केले जाते. अशा ठिकाणी खा की जिथे जास्त गर्दी आहे, खप जास्त आहे. सो ते खूप ठेवलेलं वापरण्याचे चान्सेस लिमिटेड असतात.
1: नक्कीच डॉक्टर.
0: आणि बर्गर किंवा तुम्ही हे म्हणता सँडविच करून ठेवलेले आहेत असे पदार्थ शक्यतो टाळा, कारण ते प्रिझर्व करता येतात, त्याच्यामध्ये कॉन्टॅमिनेशनचे चान्सेस जास्त असतात.
1: डॉक्टर, तेलाचाच प्रश्न मनामध्ये येतो की शेंगतेल खायचं की कुठल्या बियांचं तेल खायचं की आता राईस ब्रँडचे तेल आलेले आहेत, तर हा सगळा गोंधळ आहे. असं म्हणतात की एकाच ब्रँडचं तेल म्हणजे शेंगतेल म्हणजे शेंगतेलच नाही खायचं, असं चेंज करत राहायचं, हा नेमका काय प्रकार आहे?
0: आपण दोन प्रकारची तेलं आहेत, एक रिफाईन ऑइल आहे, एक घाण्याचं तेल किंवा आपण फिल्टर ऑइल म्हणतो. सो फिल्टर ऑइल जे असतं याला खूप प्रोसेसिंग करत नाहीत, म्हणजे त्याच्यातलं जे पोषण मूल्य आहे, तेलामध्ये पण पोषण मूल्य असतं, म्हणजे चांगले फॅट व्हाईट फॅट जे म्हणतो ना तसं ते चांगलं पोषण मूल्य पण तेलामध्ये असतं. ओमेगा 3 फॅटी ऍसिड सारखे असतात किंवा पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स जे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत ते तुम्हाला फिल्टर ऑइलमध्ये सापडतील.
1: अच्छा.
0: म्हणून त्याचा वास येतो. आले लक्षात? आपण फोडणी घालायला गेलो, आपल्याला जर का शेंगदाणा तेलाची फोडणीचा एक पर्टिक्युलर वास असतो, पण तेच मोहरीचं तेल घेतलं तर तुम्हाला तो वेगळा वास येतो. कारण त्यांचे ह्या प्रॉपर्टीज वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये ते रिटेन असतं, न्यूट्रिशन रिटेन असतं. पण तुम्ही रिफाईन ऑइल घ्यायला गेलात हे सगळं काढून टाकलं जातं, फिनिशिंग दिली जाते त्याला, त्याच्यामुळे ते तुम्ही कितीही वापरलं तरी त्याचा वास येत नाही. वापरून बघा तुम्ही.
1: पण ते शरीरासाठी?
0: शरीरासाठी नाही चांगलं.
1: अच्छा.
0: तुम्ही जे फिल्टर ऑइल घेता याच्यातली फॅट्स तुमच्या शरीरासाठी चांगली आहेत, हे फक्त तुम्ही तळण्यासाठी शोरूम आहे.
1: अच्छा.
0: हे जे तुम्ही आपलं हे रिफाईन ऑइल जे हे शोरूम आहे, दिसायला चकचकीत आहे. घरात जे वापरू ते फिल्टर ऑइल वापरा. शक्यतो तुम्ही या महिन्याला शेंगदाणा तेल वापरताय, पुढच्या महिन्यात मोहरीचं तेल वापरा. अशी खूप तेलं आपल्याकडे आहेत.
1: पण असं म्हणतात की तेल खूप खाल्लं की आपली जाडी वाढते, मग ती पोषक तत्व काढलेलं तेल आपण खाल्लं तर आपल्याला फॅट्स आपले शरीरात वाढणार नाहीत ना? ते चांगलं नाही का शरीरासाठी?
0: नाही नाही नाही, अजिबात नाही. हे जे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट किंवा मोनोअनसॅच्युरेटेड फॅट ही आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. फॅट्स हे आपल्यासाठी गरजेचेच आहेत, कारण ही जी मोनोअनसॅच्युरेटेड पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत ही सगळी आपल्या शरीर

0: शरीरासाठी आवश्यक आहेत.
1: अच्छा.
0: मेजरली कोलेस्ट्रॉल हे जे आहे हे शरीरासाठी प्रत्येक पेशींचं आवरण कोलेस्ट्रॉल पासून बनलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी मिसकन्सेप्ट आहे की आपण फॅट खायचंच नाही, आपल्याला लिमिटेड क्वांटिटीमध्ये फॅट हे आवश्यकच असतं, नाहीतर फॅट सोल्युबल व्हिटॅमिन जी असतात ते आपल्या शरीरात घेतली जाणार नाहीत. मेजरली व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के याचा शरीरामध्ये खूप मोठा रोल आहे. त्याच्यामुळे ऍडिक्युएट प्रमाणात तेल पण खाणं आपल्याला गरजेचं असतं. म्हणूनच सांगते प्रमाणातच खायचंय तर मग पोषण मूल्य असलेला खाऊ ना, विना पोषण मूल्याचं कशाला खायचं.
1: बरोबर
0: असं. बरोबर. आणि मग तुम्ही तळणीचे पदार्थ वगैरे कधी केलेत तेव्हा तुम्ही रिफाईन ऑइल वापरा, मग त्याच्यातून धूर निघणार नाही किंवा ते लवकर खराब होणार नाही, असं मग तुम्ही तळणीसाठी रिफाईन ऑइल आणि भाज्यांसाठी तुम्ही फिल्टर ऑइल वापरू शकता.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आणि आता आपण गोडावरती येऊया, सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे गोड खाणं. जेवणानंतर खूप आपल्याला क्रेविंग होत असतं, काहीतरी गोड खावं, काही अगदी नसलं तरी आपण चॉकलेट चघळतो आणि ती आपली भूक भागवतो. तर असं म्हणतात की म्हणजे आता साखरेच्याच बाबतीत बरेच जण म्हणतात की हो मी साखर सोडली आहे पण मी गुळाचा चहा पितो, तर साखर आणि गुळ हे कसे एकमेकांशी जोडले गेले आहेत, की त्यांचे गुणधर्म सेम आहेत, की साखर सोडल्यानंतर आपण साखरेची भूक गुळावरती भागवू शकतो, काय आहे नेमकं?
0: साखर, गुळ, मध तिन्ही पण एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेली, एकाच घरात जन्मलेली जुळी आहेत.
1: अच्छा.
0: ओके. तिघांना आयडेंटिफाय करायचं असेल तर थोडाफार फरक आहे, खूप जास्त नाहीये. त्याच्यामुळे गुळाचा चहा पिऊन बघा, 2 तासांनी तुम्ही शुगर करून बघा. साखरेचा चहा पिऊन बघा, 2 तासांनी शुगर करून बघा. मग तर आपण इतर गोष्टींमध्ये चहा आणि ह्याच्यात घालत असते. त्याच्यामुळे या जुळ्या भावंड असल्यामुळे तुम्ही कशाचंही घेतलं तरी परिणाम सेमच आहे. आता तुम्ही म्हणाल की गुळ जास्त पौष्टिक आहे, पण ऍक्च्युली आपण गुळ टाकतो किती त्याच्यात, 2 ग्रॅम किंवा 3 ग्रॅम. त्या ग्रॅम मध्ये तुम्हाला अशी काय पोषण मूल्य मिळणार आहेत की जेणेकरून बाकीच्या गोष्टीतून घेता येणार नाहीत. म्हणजे गुळात लोह असतं पण ते लोह इतकं मिनिमल आहे की ते तुमच्या भाजीला रिप्लेस नाही करू शकत. त्याच्यामुळे रोज घेणारी गोष्ट जेव्हा घेऊ तेव्हा ती प्रमाणात घेतली, मग ते साखरेचं घ्या किंवा गुळाचं घ्या, इफेक्ट सेमच राहणार आहे तुम्हाला.
1: अच्छा, म्हणजे त्याचे गुणधर्म सारखेच आहेत.
0: गुळवाल्यांचा चहा बंद करायची वेळ आली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये, कारण काहीच नाहीये त्याच्यात फरक, खरंच काही नाहीये.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आणखीन एक प्रश्न मनामध्ये येतो की सध्या चपाती बंद करायचं पण फॅड बऱ्याच जणांचा आहे की आम्ही चपाती नाही खात, आम्ही भाकरी खातो. तर नेमकी चपाती खाणं चांगलं आहे की भाकरी खाणं चांगलं आहे, की प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार हे ठरवावं, काय आहे नेमकं?
0: चपाती घ्या, भाकरी घ्या. भाकरी घेतली तर बाजरीची का नाचणीची का ज्वारीची, परत हे प्रश्न पडतो. पण एखाद्याला लहानपणापासून चपाती खायची सवय आहे. म्हणजे माझं उदाहरण घेतलं, मी चपाती कशाबरोबर खाते, भेंडीची भाजी, मला चपाती त्याच्याबरोबर आवडते कारण ती त्याच्याबरोबर सूट होते. पण मी पिठलं केलं, मेथीची भाजी केली तर मी भाकरी वापरते कारण ती त्याच्याबरोबर सूट होते. बरं, दोन्ही खाऊनही मला काही जास्त ब्लॉटिंग होतंय, त्रास होतोय असं काही नाहीये. गहू कोणी टाळायचा आहे? ज्यांना पोटाला त्रास होतोय, तो पचत नाहीये, खाल्ल्यानंतर ब्लॉटिंग होत आहे, म्हणजे ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी जे म्हणतो ना आपण, पण ती 10 हजारामध्ये एखाद दुसऱ्याला असते.
1: अच्छा,
0: इतकं रेअर आहे. पण आपण परत काय करतो, इतकं काही रील्समध्ये इतकं काही वापरलेलं बघितलेलं असतं की आपल्या डोक्यामध्ये असं पक्क करून ठेवलंय की चपाती दुश्मन आहे आणि भाकरी आपले दोस्त आहे. असं अजिबात नाहीये. तुम्ही रोज जरी चपाती खाल्ली पण प्रमाणात खाल्ली, म्हणजे 4 चपात्या खाताय म्हणजे तुमचं वजन वाढणारच आहे. बरोबर आहे. 4 भाकरी खाल्ल्या तरी तुमचं वजन वाढणारच आहे, पण तेच तुम्ही प्रमाणात खाल्लं तर तुमचं वजनही वाढणार नाही आणि तुम्हाला ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी नसेल तर तुम्ही ते व्यवस्थित पचवू शकता. त्याच्यामुळे गहू खाल्ला काय आणि ज्वारी खाल्ली काय, प्रमाणात खाल्लं तर सगळं छान आहे. श्रीखंडाबरोबर तुम्ही कधी भाकरी खाल का?
1: नाही,
0: पुरीच लागते ना. मग त्याच्यानी जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते तुमची भाकरी नाही देणार.
1: अगदी
0: आलं लक्षात. पण याचा मध्य साधून आता बरेच शोध झालेले आहेत की डायबिटीसच्या लोकांना चपातीने शुगर वाढतीये, भाकरी खाल्ली तरी, कारण दोघांचं पोषण मूल्य जवळपास सेम आहे.
1: अच्छा.
0: मग एक आयडिया काय काढलेली आहे की या पिठामध्ये तुम्ही ज्वारी घ्या किंवा पोळीचं पीठ घ्या, 20% बेसन फक्त मिक्स करा.
1: अच्छा.
0: आणि मग 80% तुम्ही गव्हाचं किंवा पोळीचं जे काय करताय ते त्याच्यामध्ये टाका. म्हणजे काय होईल, तुमचं प्रोटीन कंटेंट पण वाढेल, ग्लायसेमिक इंडेक्स कमी होईल, आणि तुम्ही इझिली ते आज अ पोळी किंवा भाकरी म्हणून आरामात खाऊ शकता. पण तुम्ही म्हणाल मग 50% का नाही, 50% बेसन टाकले की कन्सिस्टन्सी बिघडते त्याची, आणि मग तुम्ही धड भाकरी करू शकत नाही, धड पोळी.

0: करू शकत नाही.
1: म्हणून हा मध्य साधून बघा आणि परत स्वतःची साखर चेक करून बघा की अशी पोळी खाल्ली तर वाढतीये का, अशी पोळी खाल्ली तर कमी होते का. त्याही पेक्षा तो जर का बेसन पिठाचा वगैरे पण नाही पण भाजी भरपूर क्वांटिटी मध्ये खाल्लीत आणि पोळी कमी खाल्लीत, पोटही भरतं आणि तुमची शुगरही वाढत नाही आणि तुमचं वजनही वाढत.
0: नक्कीच डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतोय, चपातीचं नाव काढलं, चहा चपाती खाणाऱ्यांना काय सांगाल? कारण काही काही जण म्हणतात चहा चपाती हे कॉम्बिनेशन शरीरासाठी चांगलं नाहीये, तर काय नेमकं आहे?
1: रादर मी प्रेफर करेल की चहा हा चपाती बरोबर शक्यतो पहिलं मील म्हणून टाळावा.
0: अच्छा,
1: कारण चहामध्ये पण साखर आहे आणि तुमच्या पोळीमध्ये पण साखर आहे, बरोबर आहे. आणि ज्यांना शुगर आहे त्यांना हा साखरेचा बॉम्ब तयार होतो.
0: अच्छा.
1: आणि त्या साखरेच्या बॉम्बमुळे काय होतं, पुढच्या क्रेव्हिंग्स पण वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे इन्स्टेड ऑफ पोळी आणि चहा नुसता चहा घ्या आणि त्याच्याबरोबर असे पदार्थ घ्या ज्याच्यामध्ये फायबर मिक्स आहे. म्हणजे काय, पोहे केलेत तर पोह्यांमध्ये तुम्ही काय काय टाकू शकता, तुमचे फायबर, सोयाचंक टाकू शकता, मटार टाकू शकता, त्याच्यात तुम्ही कांदा पण आहे तुमच्यामध्ये, टोमॅटो टाकू शकता, त्याच्यामध्ये फोडणी देता तुम्ही, त्याच्यामुळे तो एक कॉम्प्लेक्स चांगला फायबरयुक्त पदार्थ तयार होतो. सेम कॉम्बिनेशन उपमाला पण करू शकता तुम्ही.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी राहील आणि मग तो ग्लुकोज स्पाइक जो म्हणतो आपण, इन्शुलिन म्हणतो ना आपण की इन्शुलिनचा स्पाइक होतो, तो जर का कमीत कमी झाला तर तुम्हाला पुढचे क्रेविंग्स पण कमी होतील.
0: नक्कीच.
1: तरी पण ज्यांना चहा चपाती खायचे त्यांनी करून बघा प्रयोग की वजन कमी करताना चहा चपाती खाल्लीत ना तर पटकन वजन कमी होत नाही हा प्रश्न येतो. म्हणून शक्यतो चहा चपाती टाळण्याचा प्रयत्न करावा जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे, जर तुम्हाला डायबिटीस आहे. नॉर्मल लोक ज्यांचं सगळं ओके आहे त्यांनी खा, काही हरकत नाही, फक्त त्यात ना मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा.
0: नक्कीच डॉक्टर, आता चहाविषयी बोलतोय आपण तर चहा दुधाचा की काळा चहा, मग कॉफी घेत असेल ती दुधाची की ब्लॅक कॉफी की विदाऊट शुगर कॉफी, असे बरेच प्रश्न मनामध्ये येतात. आणि खरं तर ना आपण इतकं सोशल मीडियावरती हल्ली प्रत्येकाची वेगवेगळी मतं बघतो ना, त्यामुळे खूप कन्फ्यूज व्हायला होतं आणि नेमकं आपण करायचं काय हे लोकांना समजत नाही. तर आता चहामध्ये थोडक्यात सांगा की बिना साखरेचा चहा, काळा चहा की दुधाचा चहा, आणि कॉफी कोणी घेत असेल तर ती ब्लॅक कॉफी की दुधाची कॉफी, ती विदाऊट शुगर कॉफी, काय हे थोडक्यात सांगा आम्हाला.
1: आता अशी वेळ आली आहे, काही आपल्या जिभेसाठी खायचंय, काही आपल्या हेल्थसाठी खायचंय. मग अशा वेळेला तुम्ही युजली जेव्हा चहा किंवा कॉफी घेता तेव्हा दिवसातून दोनदा घेता, एक सकाळची वेळ एक संध्याकाळची. सकाळची जी असेल ती तुमच्या पद्धतीची घ्या, फक्त साखरेचं प्रमाण थोडं कमी ठेवा. डायबिटीस असेल तर, भीती असेल तर विदाऊट शुगर चहा चालेल, नाही नॉर्मल आहात थोडीशी साखर असलेला चहा चालेल, प्रमाण जास्त ठेवू नका. बाहेर विकताना जो चहा विकला जातो टपरीवरचा चहा, त्याचा जो कप असतो तेवढी क्वांटिटी ठेवली तर ती तुम्हाला खूप हॅम्पर करणार नाही. दुसऱ्या वेळेचा जो चहा घेईल तो तब्येतीसाठी, हेल्थसाठी. मग तेव्हा मी असं म्हणेल की ब्लॅक कॉफीची सवय लागली तर निदान तुम्ही जर का जाड असाल, तुम्हाला फॅटी लिव्हर असेल, तर त्याचं असं संशोधन झालेलं आहे की ती ब्लॅक कॉफी तुमच्या फॅटी लिव्हरला पण कमी करते, इन्शुलिन रेझिस्टन्स पण कमी करते, ती तुमच्या तब्येतीसाठी चांगली आहे. घेतलीत तर तुम्ही 4 आधी घ्या, म्हणजे रात्रीच्या झोपेला हॅम्पर करणार नाही. शिवाय घेताना सिप सिपने सुरू करा, एकदम एवढा कप भरून घेऊ नका, थोड्या क्वांटिटीने सुरू करा. आणि एक कप भरून म्हणजे एक 75 ml 100 ml पर्यंत घेतलीत तरी पण ती चालू शकते. म्हणजे एक जिभेसाठी एक तब्येतीसाठी असा मी मधला सल्ला देईल. मग त्या कॉफी नसेलच चालत ज्यांना कॉन्स्टिपेशन वाटत असेल, त्यांनी ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी असं एक वेळ ठेवा विदाऊट शुगर वाला, एक वेळेला तुमच्या आवडीचं.
0: नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर प्रणिता मला सांगा की सगळ्यांचा आवडता भात, त्याच्याबद्दल पण फार समज गैरसमज आहेत की नेमकं भाताचं प्रमाण म्हणा हे आपल्या जेवणामध्ये कसं असायला पाहिजे, भात खायचा नाही खायचा काय?
1: भात हा बऱ्याच लोकांचा जीवकी प्राण असतो. म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट एंटर करतो तेव्हा तो म्हणतो मॅडम चहा नाही ना सोडणार आणि भात मला खूप आवडतो. मग या दोन गोष्टी ठेवल्या तर मग त्यांना बाकीचा काही प्रॉब्लेम नसतो. म्हणजे तुम्ही संध्याकाळी जर त्यांना भात वरण, मुगाची खिचडी, पुलाव, मसाले भात असा भाताचा जर का एक छानपैकी मेनू ठेवलात तर ते बाकीच्या गोष्टी मान्य करतात पटपट पटपट. मग त्यांच्या आवडीचं काहीतरी ठेवायला लागतं. आणि भात खाऊनही वजन वाढत नाही हे अगदी 20-30 हजार पेशंटमध्ये प्रूव्ह केलेलं गणित आहे. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका, प्रमाणाचं भान ठेवा, डाळ जास्त खा, भाताची क्वांटिटी कमी करा.
0: अच्छा,
1: जर नुसता भात आवडत असेल तर भाज्या भरपूर घालून भात करा, म्हणजे पुलाव वगैरे म्हणतो ना आपण, तशा प्रकारे भात करा. सो दॅट की त्या भाताचं प्रमाण कमी होऊन तुमचा ग्लायसेमिक

0: ग्लायसेमिक इंडेक्स पण वाढणार नाही, किंवा तुम्ही असं म्हणता ना की तुमच्या इन्सुलिन स्पाईक वाढणार नाही, आणि तुम्हाला फायबर जास्त असल्यामुळे त्यानं वजन पण वाढणार नाही, पोट पण भरतं आणि भात खाल्ल्याचं फिलिंग येतं. मी सांगू ना, वरण भात त्याच्यावरती तूप आणि लिंबू हा लोकांच्या भावनेचा प्रश्न असतो, पोटाचा प्रश्न नाही आहे, त्याच्याशी भावना जुडलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याला बंद केलं की लगेच खच्चीकरण होतं. आपल्याला खच्चीकरण न करता वजन कमी करून घ्यायचे असतील तर त्यांच्या आवडीचं पण देणं आपल्याला गरजेचं असतं. आणि शेवटी जे शरीराला मानवतं, मनाला मानवतं, ते आपल्याला हेल्प देतं. अजिबात चुकीच्या पद्धतीनं आपल्याला कुठलेही पॅरामीटर्स देत नाही. त्याच्यामुळे प्रमाणाचं भान खा, आवडीचं खा, आणि मग वजन कमी करायला पण मजा येते.
1: डॉक्टर, आता तुम्ही बोलता बोलता तुपाचा विषय काढलात. तूप कोणाला आवडत नाही, खरं तर सगळ्यांनाच आवडतं. तुपाचं प्रमाण आपल्या जेवणात कसं असायला हवं?
0: मला असं वाटतं दिवसातून 2 चमचे काही हरकत नाहीये.
1: अच्छा,
0: म्हणजे संध्याकाळच्या भात
1: डाएटवाल्यांनी पण खायचं?
0: हो, काहीही हरकत नाहीये, कारण तुपामुळे 2 उत्तम गोष्टी मिळतात. ते म्हणजे त्याच्यामध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स असतात, ब्युटेरिक ऍसिड, ते आपल्या पोटातल्या बॅक्टेरियांचं खाद्य आहे. त्याच्यामुळे आपले पोटातले बॅक्टेरिया अत्यंत उत्तम प्रकारे डान्स करतात, ते आलं की पोटामध्ये. आणि ते जर का आपण खुश ठेवले तर आपली पचनशक्ती चांगली वाढते. पचनशक्ती चांगली वाढली की आपला ब्रेन तल्लख राहतो. त्याच्यामुळे बघा, लहान मुलांना पण तूप खाऊ घाला आपण म्हणतो ना, त्याच्यामुळे 2 चमचे तूप तुमच्या सांध्यांच्या आरोग्यासाठी, तुमच्या पचनासाठी, तुमचं पोट छान ठेवण्यासाठी हे गरजेचं आहे. 2 चमचे तूप आणि तुम्ही 2 जेवणामध्ये आरामात खाऊ शकता. काही लोक पोळीला तूप लावतात. मी वरण भातावरती भातावरती सांगते, कुठल्याही प्रकारे काय प्रॉब्लेम नाही.
1: डॉक्टर, अगदी मला थोडक्यात सांगा की सध्या डाएट कॉन्शियस फार लोक झालेली आहेत, मग बऱ्याच बियांचा खाण्यामध्ये किंवा जेवणामध्ये वापर करतात, किंवा प्रोटीन्स पावडरचा खूप वापर केला जातो, सध्या फॅशनच ही चाललेली आहे, तर नेमकं अशा लोकांना आपण काय सांगाल?
0: बियांच्या बाबतीत म्हटलं तर बिया हा छोटासा घटक असणार ज्याच्यापासून पूर्ण जीव निर्माण होतो, त्याच्यामध्ये खूप छान पोषण मूल्य असतात. त्याच्यामुळे युजुअली तुम्ही जेव्हा बियांचा वापर केला त्या तीळ, भोपळा, सूर्यफूल, चिया सीड्स अशा प्रकारच्या बियांचा तुम्ही, आणि जवस आणि चिया सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात, फक्त कच्च्या खायच्या नाहीत. म्हणजे चिया सीड असेल तर भिजवूनच घ्यायच्या, नंतर ते फुगतात नाही तर प्रॉब्लेम येऊ शकतो. जवस असेल तर भाजून त्याची पावडर करायची. तीळ तर आपण नेहमी भाजूनच ते बडीशेप वगैरे सारख्यांमध्ये घालतो. सूर्यफूल आणि जे काय मी तुम्हाला म्हटलं भोपळ्याच्या बिया, या आपण भाजून मग त्याचा वापर. म्हणजे मी सांगू का, सिम्पल वापर करायचा असेल तर आपण बडीशेप जशी खातो ना, त्याच्यामध्ये हे मिक्सीड टाकून द्या. कोणते कोणते? भोपळ्याचं, सूर्यफुलाचं आणि तीळ आणि बडीशेप, असं 1 चमचा सकाळी 1 चमचा संध्याकाळी, मस्त वापर होतो. आणि चिया सीड्स आणि जवस हे तुमच्या अशाच पद्धतीने पण तुम्ही वापरलं चालतं. फक्त चिया सीड्स भिजवूनच घ्यायचे असतात. स्पेशली जेव्हा आपण दही खातो ना, तेव्हा दह्यामध्ये भिजवलेले 1 चमचा चिया सीड खा.
1: अच्छा,
0: उत्तम प्री आणि प्रोबायोटिकचं कॉम्बिनेशन मिळेल आणि भरपूर फायबर्स मिळते.
1: आणि प्रोटीन पावडरचा इंटेक हल्ली खूप सगळ्यांचा वाढलाय.
0: प्रोटीन जेव्हा आपण म्हणतो, प्रोटीन पावडर जेव्हा म्हणतो, जेव्हा तुम्हाला प्रोटीन चावता येत नाही, अन्न चावता येत नाही, तेव्हा प्रोटीन पावडर लागते. किंवा तुम्ही खूप जास्त काम करताय आणि तुम्हाला प्रोटीनची रिक्वायरमेंट कम्प्लीट होत नाही. युजुअली नॉर्मल लोकांना प्रोटीन हे खाण्यातून मिळणंच गरजेचं असतं, कारण मग त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पावडरीचा वगैरे समावेश करता तेव्हा बऱ्याच प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. कारण प्रोटीन जेव्हा खाऊ तेव्हा ते असिम्युलेटेड फॉर्ममध्ये पाहिजे. म्हणजे कसं, वरण भात एकत्र घेतल्यानंतर त्यातलं अमायनो ऍसिड कॉम्बिनेशन पूर्ण होऊन जे तुमच्या बॉडीमध्ये पचणार आहे ते तुम्हाला खरं लाभदायक आहे. आणि निसर्गानं नुसता प्रोटीन हा पदार्थ कोणताही तयार केलेला नाहीये, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते नेहमी कॉम्बिनेशन मध्येच तयार केलेला आहे. सोया मॅक्झिमम प्रोटीनचा सोर्स आहे, नॉनव्हेज सोर्स आहे, पण तो पण नुसता नाहीये. सोयामध्ये तुम्हाला जसं प्रोटीन मिळतं तसं फॅट्स पण असतात. तसंच नुसता प्रोटीन हा निसर्गाने कोणीही तयार केला नाही, आपण केलेली पावडर आहे ती. फक्त आपण फक्त प्रोटीन म्हणून घेतो. प्रोटीन बरोबर फायबर हे आलंच पाहिजे. आणि जे आपण नेहमीचं जे अन्न खातो त्याच्यातूनच येतो प्रोटीन बरोबर फायबर.
1: अच्छा,
0: त्याच्याशिवाय तुमच्या शरीरात जर पेट्रोल नसेल तर तुम्ही गाडी कशी चालवाल? म्हणून कार्ब्स आवश्यक आहेत. आणि फॅट्स हे तुमच्या शरीराचं वंगण आहे, त्याच्यामुळे फॅट्स पण आवश्यक आहेत.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर, या खरं तर हा विषय फार मोठा आहे. आपण जेवढे बोलू तेवढं कमी आहे, पण वेळेचं बंधन थोडंसं आपल्याला पाळायचं आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आली, पण जाता जाता जो 7 तारखेला आपण जागतिक अन्न सुरक्षा दिन पाळणार आहोत त्यानिमित्ताने आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: मी हेच सांगेल की घरचं खाणं हे उत्तम खाणं आहे. स्ट्रीट फूड वरचं खाणं हे तुम्ही रेअरली, म्हणजे कसं, 15 दिवसातून महिन्यातून एकदा खा, जपून खा. जागा सुरक्षित आहे, त्यांचं प्रिपरेशन सुरक्षित आहे, हे बघण्याची काळजी घेतली तर त्याचे हानिकारक जे काही आपल्याला अपाय होतात ते पण टळू शकतील. स्पेशली

0: लहान मुलांच्या बाबतीत, कारण त्यांना लवकर इन्फेक्शन होतं. त्यामुळे लहान मुलांना स्ट्रीट फूड जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करा. त्याच्यामुळे घरचं खा आणि सुरक्षित राहा.
1: नक्कीच डॉक्टर डॉक्टर प्रणिता अशोक, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: इथे हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2:25 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

शुद्ध मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत असतात ए आय आर मराठी या डी टी एच उपग्रहवाहिनीवर. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

श्रोत्या नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही डी टी एच उपग्रहवाहिनी. पहाटेचे 4 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत के श्रीनिवासन यांचं बासरीवादन. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग अहिर भैरव. त्यांना तबल्यावर साथ केली राजेंद्र आंतरकर यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात के श्रीनिवासन यांचं बासरीवादन राग अहिर भैरव.

0: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे, ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर, हे हे हे हे हे।
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधल्याची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जून दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲप वरही. वनिता मंडळ.

0: चित्रनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात गौतम बॅनर्जी यांचं गायन. त्यांनी केलेला राग तोडी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ दिली होती शंतनू किंजावडेकर यांनी. सारंगीवर उस्ताद फारुख लतीफ खान. विलंबित गत एक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
5: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
6: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
5: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार. हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: श्रोतेहो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे
2: हे. तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.